0: सुरेश वाडकर आणि सहकलाकारांनी गायलेला हा अभंग होता समर्थ रामदास स्वामींचा. संगीतकार श्रीधर फडके. या अभंगाबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
0: यानंतर थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 19 आषाढ, शके 1948. दिनांक 10 जुलै 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आजची आमची पहिली प्रसारण सभा आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे. राग आसावरी.

सहा वाजून 5 मिनिटं झाली आहेत. आपण ऐकणार आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. कार्यक्रमात सुरुवातीला देवी स्तोत्र.

वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. गायिका होत्या संगीता खोत. मंगलप्रभात भक्ती संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलेलं हे गीत होतं यशवंत देव यांचं आणि संगीतकार कानू घोष. या गीताबरोबरच मंगल प्रभात कार्यक्रम आता संपला.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 6:30 वाजलेत. ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: श्रोते हो, महाराष्ट्रातून आता वेगवेगळ्या दिंड्या संतांच्या पालख्या पंढरीकडे निघाल्या आहेत. काल संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली या दोन्ही पालख्यांचं पुण्यात आगमन झालं. आता पुण्याच्या मुक्कामानंतर या दोन्ही पालख्या आपापल्या मार्गाने पंढरीकडे रवाना होतील. शेकडो वर्षांची परंपरा या पंढरीच्या वारीला आहे. संतांनी आपल्याला दिलेले अभंग म्हणजे एक अनमोल धन. इतकी वर्ष होऊनही अजूनही ते अभंग आपल्याकडे टिकून आहेत. म्हणूनच ते अभंग, ज्याला भंग नाही तो अभंग.

सोप्या शब्दांमधून, साध्या भाषेमधून संतांनी जगण्याचं तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोचवलं. अभंगाच्या एकेका ओळीमधून मोठं सार त्यांनी सांगितलं. जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणाल्या, तुझे तुझं ध्यान कळो आले, तुझा तुची देव, तुझा तुची भाव, फिटला संदेह अन्य तत्वी. तुकोबाराय लिहून गेले, तुझे आहे तुझं पाशी. आत्मज्ञान, अंतरशोध, याचबरोबर मनशांती हे या अभंगांमधून संतांनी आपल्यापर्यंत पोचवलं. आपलं जगणं आनंदी करण्यासाठी हे अभंग फार मोलाचे असतात.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: सहवाजून 35 मिनिटं झाली आहेत। आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा। काल मुंबई शहर आणि परिसरात हलका पाऊस पडला। कालचं तापमान, कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही वेधशाळांमध्ये सारखंच नोंदवलं गेलं, प्रत्येकी 31 अंश सेल्सिअस। किमान तापमानाची नोंदही दोन्ही ठिकाणी तेवढीच करण्यात आली, प्रत्येकी 27 अंश सेल्सिअस। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेत नोंदवली गेली 88%। येत्या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे। कमाल तापमान 32 आणि किमान 27 अंश सेल्सिअस या आसपास राहील। मच्छीमार बांधवांकरता इशारा, हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे। आगामी 24 तासांमध्ये ईशान्य अरबी समुद्र तसंच पूर्व मध्य अरबी समुद्र, कर्नाटक केरळ किनारपट्टी, लक्षद्वीप लगतचा भाग तसंच सोमालिया आणि ओमानच्या किनारपट्टीलगत 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहतील। हा वेग वादळात

0: 60 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांनी आगामी 24 तासात या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आणि आता रूपरेषा. कृषीवाणी कार्यक्रमात सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 आपण ऐकणार आहोत मिश्र मत्स्य शेती याबद्दलची माहिती. सकाळी 7:15 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा किडनी स्टोन याबद्दलची माहिती. आज भाग दुसरा, तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. परिसर सकाळी 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 ई कचरा आणि धोके भाग दुसरा, सहभाग भावना चौधरी. सकाळी 7:00 ईसी अक्षरे रसिके. सरीवर सरी या मालेत कवी ग्रेस यांच्या पाऊस कधीचा पडतो या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध हाच कार्यक्रम 2:55 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. 2 प्रायोजित कार्यक्रम आज प्रसारित होतील. सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर, सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. आज भाग 60, लेखक नितीन साळुंखे. सकाळी 10:20 गांधी वंदना असे होते गांधीजी यू आर राव लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. सकाळी 11:05 सहज संवाद सादर करते दिनेश आडावदकर. वनिता मंडळ 12:00 यामध्ये सुरुवातीला कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं, त्यानंतर मातृसुरक्षा दिनाच्या अनुषंगाने उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर परिमंडळच्या डॉक्टर कांचन वानेरे यांच्याशी साधलेला संवाद, विषय मातृसुरक्षा राष्ट्रसुरक्षा. जालना जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून 2:40 प्रसारित होईल. अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केलं जाईल. युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी 5:30 नॅशनल शूटिंग अँड क्रॉस बो प्लेयर संजना लुजावन यांच्याशी साधलेला संवाद. स्वस्थ भारत कार्यक्रम संध्याकाळी 6:30. संध्याकाळी 7:15 आपण ऐकणार आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. माझं आवार माझं शिवार संध्याकाळी 7:30 आज राज्यस्तरीय कृषी प्रसारण. विषमुक्त शेती काळाची गरज याविषयी प्रगतिशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांची मुलाखत. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. शास्त्रीय संगीत सकाळी 10:30 विनायक चित्तार यांचं सतारवादन, राग मिया मल्हार. आनंद चिमोटे यांचं गायन 2:30, राग मधमाद सारंग. आशिष साऊ यांचं गिटारवादन, राग मधुवंती, संध्याकाळी 5:02. रात्री 10:00 आनंद चिमोटे यांचं गायन, राग बिहाग. आणि कल्याणी जोगळेकर यांचं गायन रात्री 10:30, राग दुर्गा. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम ऐकूया कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. येत्या 24 ठाणे, रायगड, पालघर या 3 जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. आता ऐकूया मिश्र मत्स्य शेती याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. गोड्या पाण्याच्या साठ्यामध्ये नद्या, सरोवर, लहान मोठे तलाव, तळे, डबकी हे नैसर्गिक साठे तसेच माणसाने मुद्दाम तयार केलेले जलाशय या सर्वांचा समावेश होतो. याशिवाय सध्या बरेच शेतकरी जमिनीवर लहान लहान तळी करून मत्स्यशेती आणि कोळंबीची शेती करत आहेत. मत्स्यशेती करायची असल्यास योजनापूर्वक वाढ करण्यासाठी अत्यंत अनुकूल अशी परिस्थिती मुद्दाम निर्माण करणे आणि अशा परिस्थितीत योग्य प्रमाणात मासे सोडून त्यांना योग्य असे पूरक अन्न देणे जरुरी आहे. कारण शास्त्रीय पद्धतीने मत्स्यशेती केली तरच अपेक्षित उत्पन्न मिळू शकतं आणि फायदेशीर ठरतं. कारण कमीत कमी जागेत कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मासे

0: आणि प्रजनन पद्धत वेगळी आहे. यापैकी कटला हा तलावाच्या पृष्ठभागाजवळ चरणारा प्राणी आहे, तर सिल्वर कार्प हा वनस्पती पृष्ठभागावर प्लवंगावर उपजीविका करतो. रोहू आणि ग्रास कार्प पाण्याच्या मधल्या भागात राहतात, तर मृगल आणि सायप्रिनस तळाशी राहतात. त्यामुळे पाण्यातील सर्व प्रकारच्या अन्नाचा जास्तीत जास्त उपयोग होतो. मत्स्यशेती करण्यासाठी चिकणमाती आणि गाळ यांचं प्रमाण 50% जास्त असलेली जमीन निवडावी. जमिनीतून फारसं पाणी झिरपून जाऊ नये यासाठी खोदकाम करण्याअगोदर निवडलेल्या जमिनीत 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल असे प्रायोगिक खड्डे करून पाणी झिरपण्याच्या प्रमाणाची नोंद घ्यावी. जमिनीचा आम्लता निर्देशांक 6.5 ते 9 असावा, कारण अशा जमिनीची उत्पादकता समाधानकारक असते. जमिनीची निवड केल्यानंतर 0.1 हेक्टर ते 0.4 हेक्टर क्षेत्राचे 1.5 ते 2 मीटर खोलीचे खोदकाम करावे. पाण्याच्या पातळीवरील मोजमापाप्रमाणे लांबी रुंदीचे प्रमाण शक्यतो 2:1 किंवा 3:1 असावे. अशा तळ्याचा खोदकाम खर्च प्रति हेक्टरला 2,50,000 रुपये अपेक्षित आहे, पण हा खर्च खोदकाम करण्याच्या पद्धतीवर कमी जास्त होऊ शकतो. तळ्याचं खोदकाम झाल्यानंतर 1.5 ते 2 मीटर पाणी भरून मत्स्य बीज सोडण्याची पूर्वतयारी करावी. अधिक उत्पन्न येण्यासाठी तळ्यामध्ये प्रति हेक्टरी 2,000 किलो ताजे शेण, 280 किलो युरिया, 280 किलो सुपरफॉस्फेट वर्षभर विभागून देणे आवश्यक आहे. तसेच आम्लता निर्देशांक स्थिर राहण्यासाठी परिस्थितीनुसार चुना टाकणे आवश्यक आहे. मत्स्यबीज सोडण्यासाठी तळ्याची पूर्वतयारी झाल्यानंतर निरनिराळ्या जातीच्या पिलांची प्रमाणबद्ध साठवण करावी. आपल्याकडे सर्वसाधारण कटला, रोहू, मृगल, सायप्रिनस या जातीचे बीज सहज उपलब्ध होऊ शकते. सर्व मासळ्यांची मिळून 5,000 ते 7,000 बोटुकली प्रति हेक्टर प्रति वर्ष सोडावी. मासळी पिले सोडल्यानंतर त्यांची समाधानकारक वाढ होण्यासाठी गहू, तांदूळ यांचे कुकुस आणि शेंगदाण्याची ढेप यांचं एकास एक मिश्रण करून वजनाच्या 2 ते 3% दररोज पूरक खाद्य खातील. ठेवलेलं पूरक खाद्य शिल्लक राहत असेल तर त्याचं प्रमाण कमी करावं. पाण्याचा रंग अतिहिरवा होऊन पाण्यावर तवंग येत असेल तर पूरक खाद्य काही दिवस देऊ नये. मासळीचं संवर्धन करत असताना मासळ्यांचा थवा एकत्र येऊन पाण्याच्या पृष्ठभागाजवळ तोंड काढून हवेतील ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करत असेल तर पाण्यात प्राणवायूचं प्रमाण कमी झालं असं समजावं आणि ताबडतोब ताजं पाणी सोडावं किंवा पाण्यात जाऊन पाणी ढवळावं, म्हणजे प्राणवायूचं प्रमाण वाढेल. सर्वसाधारणपणे 8 ते 12 महिने संवर्धन केल्यास माशांची प्रतिमासा 800 ते 1,000 ग्रॅम पर्यंत वाढ होते आणि प्रति हेक्टरी 5,000 किलो उत्पन्न मिळू शकतं.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आपण मिश्र मत्स्य शेती याबद्दलची माहिती ऐकली. वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी, सादरकर्ते रोशन जाधव. 7:15 यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या भागात आपण किडनी स्टोनची माहिती जाणून घेतली की किडनी स्टोन काय असतो, त्यामागची कारणं काय असतात नेमकी. आज आमच्या श्रोत्यांना आपण सांगाल की लक्षणं काय दिसून येतात नेमकी किडनी स्टोन झाल्यानंतर.
1: अगदी बरोबर. त्याच्यामध्ये श्रोतांनी हे समजणं गरजेचं आहे की किडनी स्टोन जे आहे ते वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतात. कधी कधी किडनी स्टोन्समध्ये बिलकुल काही पण तुम्हाला लक्षणं दिसणार नाही, म्हणजे ते सायलेंट राहू शकतात आणि अनायसेस रुटीन चेकअपवर दिसू शकतात. दुसरं म्हणजे काही लोकांना सामान्य वेदना होतात, सामान्य सिम्पटम्स पण असतात जे खूप कॉमनली आम्ही बघतो, जसं कमरेत दुखणे. पण आता याच्यावरती एक लोकांना असं वाटतं की कमरेत दुखणं म्हणजेच स्टोन आहे, तर त्याचं उत्तर आहे नाही. कमरेत दुखणं हे इतर कारणांमुळे पण होऊ शकतं, पण त्याच्याशिवाय पण जेव्हा किडनी स्टोन असतो त्याच्या व्यतिरिक्त पण काही लक्षण असतात, जे म्हणजे लघवीमध्ये आग होणे, लघवीमध्ये कधी कधी रक्त जाणे, पोटात दुखण्यासोबत सोबत मळमळणे, उलट्या होणे, भूक कमी लागणे, हे त्याचे काही कारणं कॉमनली राहू शकतात. त्याच्याशिवाय लघवी

0: अटकून अटकून होणे, तर हे काही सामान्य कारणे जे कॉमनली बघतो. आता याच्याशिवाय श्रोतांनी हे समजण्याचं फार महत्व असतं की व याच्यामध्ये काही कारणं धोकादायक पण राहू शकतात. म्हणजे किडण्यांना काही डॅमेजेस होऊन राहिले काही दगडांनी, त्याचे काही लक्षण असतात हे. ते म्हणजे भूक कमी होऊन जाणे, अशक्तपणा येणे, हातापायावर सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, लघवीचं प्रमाण कमी होऊन जाणे, असे जर लक्षणं असतील आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला आधीच्या कोणत्या रिपोर्ट्स तुमच्या घरी पडले असेल ज्यात दिसत आहे की त्यात स्टोन आहे, तर ते खूप व्यवस्थित आम्हाला बघावं लागतं. कारण की हे सगळे जे लक्षणं सांगितले हे किडनी डॅमेजचे लक्षणं आहे. याच्याशिवाय काही असे कंडिशन्स असतात ज्याच्यामध्ये हे लक्षणं थोडेसे, जरी सामान्य लक्षणं असली तरी ते थोडेसे क्रिटिकल नाही तर धोकादायक होऊन जातात. ते म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये जर कोणी महिलाला जर स्टोन आहे आणि ह्या वेदना असतील, जरी ते कॉमन सिम्पटम असेल त्याला आम्ही खूप सिरियसली घेतो. दुसरं म्हणजे काही लोकांना जन्मता एकच किडनी असते, नाही तर काही कारण असतो एक किडनी काढून टाकलेली असते, तर त्यांची एकोणती एक किडनी आहे त्याच्यामध्ये जर स्टोन आहे आणि जरी त्यांना कॉमन सिम्पटम्स आहे तरी त्याला आम्ही खूप जास्त सिरियसली बघतो आणि त्याचं अग्रेसिव्हली त्याचं ट्रीटमेंट करतो. आणि काही लोकांना काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, जसं मी याच्या आधी बोललो होतो, कॅल्शियम डिसऑर्डर्स, युरिक ऍसिड मेटाबॉलिझम डिसऑर्डर्स, त्यांच्यामध्ये आम्ही हे स्टोन्सला खूप अग्रेसिव्हली, म्हणजे जरी सामान्य सिम्पटम्स असतील तरी त्याला खूप महत्व येऊन त्याला अग्रेसिव्हली ट्रीट करतो. तेही काही लक्षणं आहे.
1: डॉक्टर, लक्षणं तर लक्षात आली पण मग निदान कसं करायचं नेमकं?
0: हा, तर बेसिकली जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तर सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही काही ब्लड टेस्ट करून घेतो. रक्त लघवीच्या तपासण्यांमध्ये एवढं बघतो की आपल्या किडण्या स्वस्थ आहे की नाही आणि रक्त लघवीमध्ये काही इन्फेक्शन तर नाही आहे. आणि दुसरं म्हणजे सिम्पल सोनोग्राफी. आणि सोनोग्राफीत जर काही आम्हाला असं काही शंकाजनक काही दिसलं तर मग आम्ही सीटी स्कॅन करतो.
1: डॉक्टर, निदानामध्ये पण काही ऍडव्हान्स टेक्निक आहेत का?
0: हा, तर निदानांमध्ये ऍडव्हान्स टेक्निक्स मध्ये बेसिकली आजकाल सीटी स्कॅन्स तर आलेलेच आहे, पण आता इन्व्हेस्टिगेशन्स करताना आम्ही पेशंट्सचे जेव्हा ऑपरेशन्स करतो आणि त्यांचे दगडं काढतो तर ते दगडं काढून आम्ही त्यांना तपासणीसाठी पाठवू शकतो. त्याला आम्ही स्टोन अनालिसिस म्हणतो. तर हे स्टोन अनालिसिस इज अ व्हेरी युजफुल इन्व्हेस्टिगेशन की ज्याच्यामध्ये जेव्हा पेशंट्स आम्हाला विचारतात की सर मला हा स्टोन का झाला, त्याचं उत्तर आम्ही खूप बारीकीने देऊ शकतो. जसं मी सांगितलं होतं काही रेअर डिसऑर्डर्स असतात की त्याचं आम्हाला त्याच्यामधनं लक्षात येऊन जातं की त्या स्टोनचं कंपोजिशन काय आहे, त्याच्यावरनं मग आम्ही त्यांना काही पदार्थ अवॉइड करायला सांगू शकतो की हा तुम्हाला आजार आहे कॅल्शियमचा नाहीतर युरिक ऍसिडचा नाहीतर ऑक्झलेटचा, तर काही पदार्थ तुम्ही हे आपल्या आहारातनं बाहेर करा. तर या पद्धतीने त्यांना काही सल्ला आम्ही पोस्ट ऑपरेटिव्ह फेज मध्ये देऊ शकतो. हे एक आहे. आणि आजकाल काही सीटी स्कॅनचे प्रोटोकॉल्स आले ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी आम्ही ऑपरेशन करायच्या आधी सीटी स्कॅनवरनं पण एक अंदाज देऊ शकतो की हा स्टोन कोणत्या पद्धतीचा राहू शकतो. तर हे काही लेटेस्ट गोष्टी आहे त्याच्यामध्ये.
1: ओके, म्हणजे निदान एक्झॅक्ट करण्यासाठी हे खूप महत्वपूर्ण आहे असं म्हणावं लागेल.
0: बिलकुल.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: नमस्कार. श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोत्याहो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोत्याहो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज ऐकूयात या कार्यक्रमाचा दुसरा भाग.
1: नमस्कार श्रोतेहो, पहिल्या भागात आपण ई कचरा म्हणजे काय, त्यामध्ये कोणत्या वस्तू येतात आणि ही समस्या का महत्वाची आहे हे समजून घेतलं. आता या पुढील भागात आपण ई कचरा इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढतो आहे त्याची कारणं जाणून घेऊयात. ई कचरा वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातलं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे तंत्रज्ञानामध्ये होणारे वेगवान बदल. आज दर काही काळाने नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारात येतात. नवीन फीचर्स, नवीन डिझाईन आणि नवीन सुविधा यामुळे लोक जुन्या वस्तू बदलून नवीन वस्तू विकत घेतात. दुसरं कारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर. पूर्वी प्रत्येक घरात मोजक्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू असायच्या, पण आज जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे. घरात टीव्ही, संगणक, विविध उपकरणं असतात. वापर वाढला की साहजिकच खराब होणाऱ्या वस्तूंचं प्रमाणही वाढतं. तिसरं कारण म्हणजे वस्तू लवकर बदलण्याची सवय. आज अनेक वेळा एखादी वस्तू खराब झाली म्हणून नव्हे, तर नवीन मॉडेल आलं म्हणून बदलली जाते. आपल्याला नवीन वस्तूंचं आकर्षण असतं, पण त्याचवेळी जुन्या वस्तूंचं काय करायचं याचा विचारही कमी होतो. चौथं कारण म्हणजे दुरुस्तीपेक्षा नवीन वस्तू घेण्याची वाढलेली प्रवृत्ती. काही वेळा एखादी वस्तू थोडी खराब होते, ती दुरुस्तही होऊ शकते, पण दुरुस्तीचा खर्च जास्त वाटल्यामुळे लोक नवीन वस्तू घेणं पसंत करतात. पूर्वीची जीवनशैली पाहिली तर लोक वस्तू जपून वापरत असत. एखादी वस्तू खराब झाली तर ती दुरुस्त करून पुन्हा वापरली जायची. पण आज मात्र परिस्थिती बदलली आहे. आज नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन मॉडेल्स आणि नवीन फीचर्स सतत येत आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर मोबाईलचंच घेऊया. एखाद्याचा मोबाईल व्यवस्थित चालू असतो, पण नवीन कॅमेरा, नवीन फीचर्स किंवा नवीन डिझाईन असलेला मोबाईल आला की जुना मोबाईल बाजूला ठेवला जातो. अशा प्रकारे एका व्यक्तीकडून थोडा थोडा निर्माण होणारा कचरा पुढे मोठ्या समस्येचं रूप घेतो. पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे ई कचऱ्याबद्दल माहितीचा अभाव. अनेक लोकांना अजूनही माहिती नाही की जुने मोबाईल, बॅटरी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू वेगळ्या पद्धतीनं जमा करायला हव्यात, म्हणून ते या वस्तू सामान्य कचऱ्यासोबत टाकतात आणि समस्या वाढतात. याशिवाय जाहिरातींचाही मोठा प्रभाव आहे. सतत नवीन वस्तू दाखविल्या जातात आणि आपल्यामध्ये नवीन घेण्याची इच्छा निर्माण होते. मात्र आपण ग्राहक म्हणून थोडा विचार करायला हवा. आपल्याला खरंच नवीन वस्तूची गरज आहे का? जुनी वस्तू अजून किती दिवस वापरता येईल? असे प्रश्न स्वतःचे स्वतःला विचारायला हवेत. कारण ई कचरा कमी करणं फक्त सरकारचं काम नाही, प्रत्येक घरातून त्याची सुरुवात होते. आपण ई कचऱ्याची कारणं समजून घेतली तर त्यावर उपाय करणं सोपं होतं. तर श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचरा वाढण्याची कारणं जाणून घेतली. पुढील भागात आपण ई कचऱ्यामुळे होणारे धोके आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेऊया. नमस्कार
0: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण या कार्यक्रमाचा दुसरा भाग ऐकला. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूयात तिसऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.
3: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका निधिः झा. अथ वार्ताः. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी प्रावोचत् यद् एकविंशतिशताब्द्याः भारतं विकसित भारतं भवितुं संकल्पबद्धं वर्तते. तेनोदीरितं यत् साम्प्रतं भारतं तादृशः देशः यः अधिक विकासे विश्वसिति. विगत द्वादश वर्षेषु स्वस्य तृतीयम् आस्ट्रेलिया भ्रमणं हेट्रिक् इति विज्ञापयत तेन प्रतिपादितं यत् एषः प्रवासः भारत आस्ट्रेलिया सम्बद्धानां अपूर्वगमितां सूचयति। अत्रावसरे ऑस्ट्रेलिया देशस्य प्रधानमंत्री एंथनी एल्बनीज अपि तत्र उपस्थितः आसीत्। तेन तत्रत्यं जनसमूहं वीक्ष्य एषा सहभागिता दृढतरा इत्युक्तम्। अस्मात् पुरा उभयोः देशयोर नेतृभ्यां मेलबर्न नगरे तृतीये भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर सम्मेलने भागं गृहीत्वा शिष्टमंडल स्तरीया द्विपाक्षिकी वार्ता विहिता। हिंद प्रशांत क्षेत्रे शांतिं स्थिरतां च स्थापयितुं द्वाभ्यां नेतृभ्यां रक्षा सुरक्षा सहयोग संयुक्त घोषणापत्रे हस्ताक्षरं विहितम्।
4: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी। हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे। फ्रेंड्स, आज हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की।
3: वार्ताहरान् संबोधयन् प्रधानमंत्री न्यगादीत् यत् भारत ऑस्ट्रेलिया देशाभ्यां परमाणु ऊर्जा क्षेत्रे ऐतिहासिकः सहयोगः साधितः। केन्द्रीय गृहमंत्री अमित शाहः प्रत्यपादयत् यत् एकः सुरक्षितः समृद्धश्च सीमाप्रान्तः अथ जागृतः समाजः सम्भूय एव देशं सुरक्षितं विधातुं शक्नुवन्ति। गृहमन्त्रिणा ह्यः नवदेहल्याम् आरक्षक अधीक्षकाणां सम्मेलने सम्भाषणं कुर्वता प्रतिपादितं यत् वैब्रेंट विलेजेस् इत्यस्य क्रांतिकारी उपक्रमस्य अन्तर्गतं सीमा प्रान्तेभ्यः पलायनम् अपाकर्तुं प्रत्यग्रवृत्त्यवसराणां क्रियान्वयनं विधीयते। श्रीशाहः सविशेषं प्रावोचत् यत् प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः कुशल नेतृत्वे केन्द्र प्रशासनेन सीमावर्ती अवसंरचनासु वैज्ञानिक रीत्या 40% यावत् अभूतपूर्वो विकासो विहितः। देशे द्रुतगत्या प्रवर्धमानस्य सहायक प्रजनन प्रौद्योगिकी क्षेत्रस्य विविधासु अनियमिततासु वर्धमानां चिन्तां वीक्ष्य राष्ट्रिय महिला आयोगेन एका उच्च स्तरीया विशेषज्ञ समितिः निर्मिता। अत्रावधेयं यत् इयं समितिः महिलानां प्रजननाधिकाराणां प्रतिष्ठायाः सुरक्षायाश्च संरक्षणं करोति। तत्रैव आईवीएफ चिकित्सालयानां एआरटी केन्द्राणां अथ युग्मक कोषाणां नियंत्रक तंत्राणां प्रासंगिक विधानां च व्यापकं पुनरीक्षणं विधास्यति। संयुक्त राज्य अमेरिका बुशहर परमाणु ऊर्जा संयंत्र पार्श्वे वैमानिक आक्रमणं कृतवानिति ईरानेन आरोपितम्। ईरानस्य प्रशासनिक वार्ता संस्थया संसूचितं यत् एतत् आक्रमणं अमेरिका देशस्य सेना द्वारा स्व आक्रमणानि समापनस्य होरानन्तरमेव जातम्। इतः प्राग् अमेरिका देशेन ईरान देशस्य उपरि नूतनानि वायु आक्रमणानि कृतानि। यदा तु तेहरान देशः पश्चिमेशियायाम् अमेरिका सम्बद्ध देशान् लक्ष्यीकृत्य प्रक्षेपास्त्र प्रहारैः प्रत्युत्तरं दत्तवान्। ईरान देशस्य स्वास्थ्य मन्त्रालयः अवोचत् यत् अमेरिका देशेन कृतेषु दिनद्वयाक्रमणेषु न्यूनातिन्यूनं 14 जनाः मृताः। पादकन्दुक क्रीडायाम् अमेरिका देशस्य बोस्टन नगरे आयोजिते प्रथमे प्रागुपान्त्यचरणस्य द्वन्द्वे फ्रांस दलं मैरिको दलं पराभूय उपान्त्यचक्रे प्रविष्टवत् इति वार्ताः।

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी ग्रेस यांच्या पाऊस कधीचा पडतो या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो, शांत अशी संध्याकाळ, हलका पाऊस आणि मनाच्या आत उमटणारी एक न बोललेली वेदना, असं जर वर्णन केलं तर आपसुकच आपल्याला एक कवी आठवतात आणि ते कवी म्हणजे ग्रेस. आता पावसाची चाहूल लागली आहे, पण पाऊस हा केवळ आकाशातून येणारा नाही आहे, तर तो मनाच्या आत कोसळणार आहे. आणि अशाच आशयाचं वर्णन येतं ते कवी ग्रेस ह्यांच्या कवितेत, पाऊस कधीचा पडतो. ऐकूयात

0: ही कविता. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजा आली दुःखाच्या मंद सुराने. डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती, रक्ताचा उडला पारा या नितळ उतरणीवरती. पेटून कशी उजळे ना ही शुभ्र फुलांची ज्वाला, ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला. संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. श्रोते हो, झाडांची हलणारी पानं आणि त्या हलक्याशा हालचालींमध्ये मन जागं होतं, पण ती खरी जाग येते ती दुःखाच्या मंद सुरांनीच. इथे पाऊस म्हणजे फक्त आनंद नाही, तर अंतर्मनात साचलेलं दुःख हलकं जागं करणारा एक अनुभव आहे. डोळ्यात उतरले पाणी आणि त्यावर फिरणारी नजर, हे दृश्य बाह्य मन आणि अंतर्मन यांच्यातल्या सीमारेषाच मिटवून टाकतं. रक्ताचा पारा उडतो म्हणजे काय, तर भावना ह्या अत्यंत तीव्र होतात आणि मन मात्र अस्थिर होतं. त्या शुभ्र फुलांच्या ज्वालेला मी कसा पेटून उजळेन, म्हणजेच निर्मळता, सौंदर्य आणि संवेदनशीलता यांना कसं बरं जपलं जाईल, हा प्रश्न आता मनात उभा राहिलाय. ताऱ्यांच्या प्रकाशात पाऊस कोसळतोय आणि संपूर्ण वातावरणात शांतता पसरलेली आहे. संदिग्ध घरांच्या ओळी आणि आकाश ढवळतो वारा या दोन प्रतिमा जीवनात येणाऱ्या अनिश्चिततेबद्दल, अस्थिरतेबद्दल सांगतात. घरांच्या ओळी म्हणजे अस्थिरता आणि वारा आकाश ढवळतो म्हणजेच काय, तर मनातील विचारही अस्थिर होतात. कितीतरी मनात विचारांची वादळं उठत असतात. माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा ही ओळ मात्र फार प्रभावी आहे बरं. इथे किनारा म्हणजे कवीनं स्वतःचं मन सांगितलंय आणि लाटा म्हणजे सतत येणाऱ्या आठवणी, भावना आणि संघर्ष. मनाच्या याच किनाऱ्यावर भावनांचा अखंड पहारा आहे. सतत कसले तरी विचार करणारं मानवी मन आणि त्याच मनाचा ठाव घेणारा आणि मनातल्या वादळाला अगदी शांत करणारा असा बरसणारा तो पाऊस, असं चित्र या कवितेत आपल्याला पाहायला मिळतं आणि रेखाटल्यासारखं वाटतं. खरंय, ही कविता आपल्याला कितीतरी वेगळ्या पद्धतीने विचार करायला भाग पडते. नाही
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी ग्रेस यांच्या पाऊस कधीचा पडतो या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: पुढेच वेळात आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाले आहेत. आता ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.
2: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झाली आहे. मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण

0: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
3: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर वरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
2: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
4: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
2: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
5: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
6: वॉचमॅन वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
7: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्याला उभय देशांकडून अंतिम स्वरूप. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन. आणि पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वे रुळांच्या दुरुस्ती कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं भारत आणि ऑस्ट्रेलियानं काल संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती दिली. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थेलाही दोन्ही बाजूंकडून अंतिम स्वरूप देण्यात आलं. मेलबर्न इथं झालेल्या ऑस्ट्रेलिया भारत तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यातील शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या परिषदेत दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंबंधी विचारविनिमय केला. ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान आज न्यूझीलंडला रवाना होणार आहेत. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार

0: करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक राज्यानं समान नागरी कायद्याचा विचार करावा असे निर्देश आहेत. त्यानुसार यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगानं राज्य शासनामार्फत या समितीची स्थापना करण्यात येत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. ही समिती पुढील 6 महिन्यात आपला अहवाल राज्य शासनाला सादर करेल. या अहवालाच्या आधारे येत्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याचं विधेयक विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. राज्यातील सरकारी वन तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर 1 जानेवारी 2011 उभारण्यात आलेल्या सर्व घरांना तसंच झोपड्यांना सरकार पूर्ण संरक्षण देणार असून एसआरए म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून त्यांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत केली. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाहीही महसूल मंत्र्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या वेळी महाराजांच्या जीवाचं रक्षण करणारे जीवाजी महाले यांचं स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचं पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितलं. या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी 1 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आणि संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दोन्ही पालख्यांचा मुक्काम आज आणि उद्या पुण्यात असून उद्या त्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहेत. ऐकूया अधिक माहिती.
1: देहू आणि आळंदी इथून प्रारंभ होणारा पालखी सोहळा ही महाराष्ट्राची शेकडो वर्षांची अखंड परंपरा आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध प्रांतांमधून आलेल्या शेकडो दिंड्या आणि लाखो वारकरी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन अभंग भजन आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भगव्या पताकांच्या साक्षीनं वारकरी ऊन पावसाची तमा न बाळगता पंढरपूरकडे पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं पायी मार्गक्रमण करत आहेत. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने या वारी सोहळ्याची सांगता होणार आहे. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समता बंधुता शिस्त आणि सेवाभावाचा संदेश देणारी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. पालख्यांसोबत शिस्तबद्ध पद्धतीनं चालणाऱ्या दिंड्या हे वारीचं प्रमुख वैशिष्ट्य. प्रत्येक दिंडीमध्ये अभंग भजन कीर्तन आणि नामस्मरणातून संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवला जातो. वारीत माऊलींच्या रथापुढे सहभागी झालेल्या आळंदीच्या समस्त डांगे पंचमंडळ दिंडी क्रमांक 8 चे हरिभक्त परायण रोहित महाराज बोराटे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
2: आमच्या दिंडीची कमीत कमी 150 वर्षांची जुनी परंपरा या सोहळ्यामध्ये आहे. आमच्या दिंडीमध्ये ब्रह्मलीन गाथामूर्ती गुरुवर्य भोसरेकर माऊली थोर महात्मे होऊन गेले. त्यांनी आम्हाला भजनाची परंपरा, वारीवर असणारी निष्ठा, ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या वचनावरती असणारी श्रद्धा याचं मार्गदर्शन आपल्या स्वतःच्या आचरणातून वारकऱ्यांना दाखवून दिलं आणि त्यांनीच दाखवलेल्या मार्गावरती सर्व सेवेकरी आमच्या दिंडीतील भजन करत आहेत, सेवा करत आहेत. हा पालखी सोहळा अविरत पने असल भविष्यात पुढे चालू राहील आणि अनेक वारकऱ्यांना सेवेकऱ्यांना या भजनाचा पायी वारीचा आणि या सोहळ्याचा आनंद घेता येईल. रामकृष्ण.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वेसेवा पूर्ववत करण्याच्या कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेली मुंबई पुणे रेल्वेची घाट मार्गावरील वाहतूक आता टप्प्याटप्प्यानं पूर्ववत होत आहे. घाटातील एक मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली असून दुसरी मार्गिका रात्री उशिरापर्यंत सुरू करण्याचं काम सुरू होतं. तिसरी मार्गिका सुरू होण्यासाठी मात्र आणखी काही वेळ लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनानं व्यक्त केली आहे. दृष्टी

0: महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची वाटचाल दाखवणाऱ्या देखले इंडिया या माहितीपीठाचं युनिसेफतर्फे काल लोकभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शन करण्यात आलं. राज्यपालांनी भारताच्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या विविध सदस्यांसह हा माहितीपट पाहिला आणि त्यांनी संपूर्ण संघाला कौतुकाची थाप दिली. धुळे जिल्ह्यात यावर्षीच्या खरीपाच्या पेरणीसाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील पाऊस, पेरण्या आणि पाणीसाठा याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली, पण त्याचा जोर खूपच कमी राहिला आहे. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या सुद्धा खूप कमी प्रमाणात झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यात 378,432 हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामाच्या पेरण्या होतात. मात्र आतापर्यंत जेमतेम 68,544 हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील 12 मध्यम जलप्रकल्प आणि 47 लघु प्रकल्प मिळून एकूण 31.91% पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. धुळे शहरातील पाणी पुरवठ्यात सुद्धा कपात करण्यात आली आहे. शहराला सध्या 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. असे असले तरी 8 जुलै रोजी धुळे जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला असून या पावसामुळे पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा आहे. तसेच पाणी साठ्यामध्येही काही प्रमाणात वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
0: मोशी इथल्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या दमदार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला पिण्याचं पाणी, शेती आणि सिंचनाच्या दृष्टीनं दिलासा मिळाला आहे. हिंगोली जिल्ह्यात काल पहाटे बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल भूकंपबाधित गावांना भेट देऊन तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनाम्यांच्या अहवालानुसार 105 घरांचं अंशतः नुकसान झालं असून जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडकडून 9 गडी राखून पराभव झाला. यामुळे 5 सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 158 धावा केल्या. इंग्लंडनं 14व्या षटकातच विजयाचं लक्ष गाठलं. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्यपूर्व फेरीत पोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर अंतिम फेरी गाठू शकला नाही. काल झालेल्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या जॉर्डन लीनं त्याला 6-2, 7-5 असं पराभूत केलं. हवामान. राज्याच्या विविध भागात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्याला उभय देशांकडून अंतिम स्वरूप. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन. आणि पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वे रुळांच्या दुरुस्ती कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
4: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी, जलचर जीव गमावतायत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
4: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: वॉचमॅन वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: 7:23 झाली आहेत। दिनविशेष दिनांक 10 जुलै 1992। संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या INSAT-2A या उपग्रहाचं फ्रेंच गयानातील कोवरू इथून प्रक्षेपण करण्यात आलं। ज्येष्ठ गायिका परवीन सुलताना यांचा जन्म 10 जुलै 1950। लिटिल मास्टर या उपाधीनं सन्मानित झालेले ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा जन्म 10 जुलै 1948। ज्येष्ठ साहित्यिक GA कुलकर्णी यांचा जन्म 10 जुलै 1923। 10 जुलै 1913 कवयित्री पद्मा गोळे यांचा जन्म। ज्येष्ठ पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचं निधन झालं 10 जुलै 2005 या दिवशी। आपण ऐकत होतो दिनविशेष।

सकाळचे 7:25 होत आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, महाराष्ट्राच्या शेतीला नवसंजीवनी देणारा, गट शेतीला नवी दिशा देणारा आणि लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेला सत्यमेव जयते फार्मर कप 2026 हा उपक्रम आज राज्यभरात व्यापक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे. पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सामूहिक नियोजन, जलसंधारण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती आणि उत्पादन वाढीचे नवे मार्ग खुले होत आहेत. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत सहभागी करण्याचा महत्वाकांक्षी संकल्पही या निमित्ताने व्यक्त केला आहे. या सर्व उपक्रमांची संकल्पना, अंमलबजावणी, आतापर्यंतची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील दिशा याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित भटकळ. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. सुरुवातीला ही स्पर्धा म्हणून सुरू झालेलं
1: हो,
0: पण आता ते केवळ स्पर्धा नाही राहिलेली आहे तर एक परिवर्तनाची जनचळवळच झाली असं आपण म्हणू शकतो. नाही
1: हो, पण तुम्ही स्पर्धेचा उल्लेख केला तर मी निश्चित उपस्थित शेतकऱ्यांनाही सांगतो की ही स्पर्धाही आहे आणि या स्पर्धेला भरभरून बक्षीसही आहेत. म्हणजे पहिलं बक्षीस जिंकणाऱ्या गटाला महाराष्ट्र पातळीवरती 50 लाख रुपये, दुसरं बक्षीस 30 लाख रुपये, तिसरं बक्षीस 20 लाख रुपये आणि तसेच जिल्हा आणि तालुका पातळी म्हणजे जिल्हा पातळीवरती सुद्धा खूप बक्षिसं आहेत. आणि ही बक्षिसं दरवर्षी आपण एक भव्य कार्यक्रम करतो. म्हणजे गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये 15,000 शेतकरी स्वखर्चाने महाराष्ट्रभरातून आले होते बालेवाडी येथे. यंदा किती येतील मला वाटतं स्टेडियमची गरज पडेल. तर मला वाटतं की शेतकऱ्यांना गौरवण्याची ही आपल्याला एक खूप सुंदर संधी मिळते आणि एक अखिल महाराष्ट्र पातळीवरती हा असा एक प्लॅटफॉर्म स्पर्धेच्या रूपात आपण निर्माण करतो की ज्यातनं एक प्रोत्साहन मिळतं चांगल्या शेतकरी गटांना, चांगल्या शेतकऱ्यांना. आणि यात खास मला सांगावीशी गोष्ट आहे की यात महिला शेतकरी यांनी आघाडी घेतली. आता अनेक वेळेला आपण जेव्हा शेतकरी हे नाव घेतो तेव्हा आपल्यासमोर पगडी असते, मिशा असतात, परंतु तुमच्या माहितीस्तव सांगतो की जास्तीत जास्त शेतीतली कामं
0: आपल्या महिला करतात,
1: महिलाच करतात. आणि आपल्या फार्मर कपमध्ये या महिलांनी आपलं स्थान, एक विशेष स्थान करून घेतलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की 3 वर्षामध्ये आम्ही जेव्हा पहिलं वर्ष सुरू केलं 1500 गट होते, त्यापैकी फक्त 43 महिला गट होते. यंदा आपले 18,500 अधिक गट आहेत, पण त्याच्यापैकी 60%पेक्षा जास्त गट हे निव्वळ महिलांचे आहेत. आणि या महिलांना गट बनवण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात, घरच्यांना कसं पटवावं लागतं, हे तुम्ही जर कहाण्या ऐकल्यात आणि त्यांना इकडे बोलवलं तर तुम्हाला खूप आनंद वाटेल आणि खूप अभिमान वाटेल आपल्या महिला शेतकऱ्यांचा.
0: नक्की सर, त्यातली एखादी कहाणी ऐकायला तर आम्हाला खरंच आवडेल. हे अनुभव आम्हाला जाणून घ्यायचे गेल्या वर्षीच्या फार्मर कप मधून. म्हणजे उत्पादन वाढ, म्हणजे हे जे त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे 1-to-1 आणि शेती कशी करावी, शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी, तर खर्चात बचत, ह्याचे कुठले जास्त छान परिणाम दिसून आले?
1: आपण परिणाम मोजताना फक्त भावना नाही मोजायच्या, आपल्याला परिणाम मोजताना पाहायचं आहे की खरोखर या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांच्या खिशात जास्त पैसा पडतो की नाही. पण शेवटी तोच निकष आहे.
0: बरोबर.
1: कारण नाहीतर तुम्ही शब्द कितीही वापरा पण शेतकऱ्याला जर पैसा होणार नसेल तर ही यात काही अर्थ नाही. तर त्यासाठी ह्याचं मोजमाप आम्ही खूप बारकाईने, आम्ही याचं सगळं मॉनिटरिंग चालू असतं.
0: ओके.
1: सोयाबीन, कापूस आणि मका पिकवणाऱ्या आमच्या जी शेवटची स्पर्धा फार्मर कप 2024 जी झाली होती त्याच्यामध्ये उत्पादन खर्चात सरासरी 26% घट झाली.
0: उत्पादन
1: खर्च एकरी खर्च जो होतो हा 26% कमी झाला. उत्पादकता म्हणजे माल केवढा आला, माल हा 63% हा वाढला आहे सरासरी. म्हणजे काही शेतकऱ्यांचा खूप जास्त झाला आहे पण सरासरी जर धरली तर 63% 63% वाढला. आणि प्रति एकर नफा जो आहे तो 100%पेक्षा जास्त त्याची वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर सोयाबीनचे उत्पादन प्रति एकर 7 वरनं 13 क्विंटलवर गेले, कापसाचे 8 वर्ण 11 क्विंटलवर गेले आणि मक्याचे 23 वर्ण 38 क्विंटलवर गेले. आणि आपले बरेचसे शेतकरी महाराष्ट्र सरकारतर्फे स्पर्धा असते, पीक उत्पादकता स्पर्धा, तर बऱ्याच ठिकाणी जिंकणारे शेतकरी हे आपल्या गटातले आहेत.
0: वा, हा किती अभिमानाची गोष्ट आणि किती आनंद. म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचं काय आहे तो आनंद आणि समाधान, ह्या दोन्ही गोष्टी देण्यात आणि घेण्यामध्ये खरंच एक वेगळं समाधान आहे. सर, आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
1: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांवरती पुरती, ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट, यंदा आपण 46 वरनं 351 वरती आपण करत आहोत
0: पूर्ण
1: हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40
0: वाढत जाते.
1: कारण ती शब्दांनी होत नाही, आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार असमोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्याअगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीमबरोबर मी बोलत होतो आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
0: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती
1: गोष्ट
0: रिझल्ट येतोय, तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही.
1: हो, निश्चितच निश्चितच. आणि एक गोष्ट सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80%-हून जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर, 1/2 एकर, 1/2 एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणंच शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20-25-50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण, म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
0: आपण म्हणतो की मंडळी शेतीतील परिवर्तन हे केवळ आपल्या शासनांच्या योजनांमधून नाही तर शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागातूनही होत असतं. त्याच्यामुळे हा महत्त्वाचा संदेश आज आपल्याला या कार्यक्रमातून मिळालेला आहे. शेतकरी राजा आहे हे आपण पूर्वीपासून म्हणत आहे.
1: ज्ञानाबद्दल थोडं अधिक सांगतो तुम्हाला. आपण काय केलंय, पाणी फाउंडेशनचा जन्म तुम्हाला ठाऊक आहे, सत्यमेव जयते या टीव्ही शोवरनं झाला आणि मी स्वतः किंवा आमच्या टीममधील अनेक जण हे स्वतः ॲक्च्युली आम्ही लेखक दिग्दर्शक आहोत. तर आपण शेती सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण फिल्म्स बनवतो. म्हणजे गेल्या 30 दिवसामध्ये पाणी फाउंडेशनने 300+ फिल्म्स बनवले आहेत. प्रत्येक प्रॅक्टिससाठी वेगळी फिल्म असते आणि त्या फिल्म्स खूप सोप्या असतात. 60 सेकंदापासून 120 सेकंदापर्यंत कोणती फिल्म लांब नसते.
0: आणि हे सगळं विना मोबदला सर?
1: टोटली. आणि आपण त्यासाठी आपण पुन्हा क्लास घेतो. म्हणजे तुम्ही जर शेतकरी गट आहात तर तुम्हाला एक मेंटॉर अलॉट केला जातो. आणि सुदैवाची आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने याला भरभरून आपल्याला मदत केलेली आहे अशा पद्धतीने की कृषी खातं आणि उम्मेद म्हणजे MSRLM महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीवनोन्नती अभियान यांनी आपल्याला एक टीम तयार केलेली आहे. जवळजवळ 800 जणांची टीम आहे ज्यांनी खास प्रशिक्षण घेतलं आणि जे दर 4 दिवसांनी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचं आहे कसं करायचं आहे याचा क्लास घेतात बाय व्हिडिओ व्हॉट्सअप. म्हणजे जसं एका कोचिंग क्लासमध्ये एक सर असतात किंवा एक मॅडम असतात की ज्यांच्याबरोबर आपलं नातं असतं आणि जे आपलं शैक्षणिक करिअर घडवतात त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे हे अधिकारी आपल्या शेतकऱ्यांचं शेतीचं करिअर घडवण्याचं अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत.
0: कधी खरं आहे म्हणजे त्यांच्यामध्ये जे ॲक्च्युली सुप्तगुण आहेत किंवा जे आहेत पण त्यांना जागं करण्याचं त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचं आणि हे ज्ञान त्यांना अजून मिळत आहे. सर, फार्मर कपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात झालेली वाढ, खर्चात झालेली बचत, महिला शेतकरी गटांचा प्रभावी सहभाग आणि सामूहिक शेतीमुळे निर्माण झालेला आत्मविश्वास याविषयी आपण अत्यंत उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल खरंतर खूप मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून गटशेती हा केवळ एक प्रयोग नसून तो शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचाही प्रभावी मार्ग ठरू शकतो हे स्पष्ट झालं. पुढील भागात आपण या उपक्रमात तंत्रज्ञान, स्मार्ट शेती ॲप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मेंटरशिप भूमिका आणि कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, शेतकरी यांच्यातील समन्वय या सगळ्यांविषयी अधिक जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: 7 वाजून 40 मिनिटं झाली आहेत. आता आपण ऐकणार आहोत ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: 17 मंजिली
1: हो 17 मंजिली कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90 118 90 118.
2: नमस्कार श्रोते हो, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, 17 मजली लँडमार्क टॉवर्स मध्ये ज्यांनी घरं घेतलेली आहेत किंवा कमर्शियल शॉप्स घेतलेले आहेत ते सगळेजण या कार्यक्रमात आपल्याशी बोलतात. आज आपल्या बरोबर आहेत पुण्यातून निरंजन नाईकवाडी सर. नमस्कार निरंजन सर.
3: नमस्कार.
2: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरच्या 17 मजली लँडमार्क टॉवर्स मध्ये तुम्ही सुद्धा कमर्शियल स्पेस घेतलेली आहे, तर त्याबद्दल जाणून घ्यायचं होतं.
3: सर्वप्रथम मला माझे अनुभव आणि मत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या मनपूर्वक आभार मानतो. माझे नाव निरंजन नाईकवाडी आणि मी साताऱ्यातील 17 मजली टॉवर लँडमार्क टॉवर मध्ये एक व्यावसायिक गाळा खरेदी केलेला आहे आणि मी या प्रकल्पाबद्दल माझा अनुभव आणि मत मांडू इच्छितो. व्यवसायासाठी जागा निवडताना प्रत्येकजण चांगले लोकेशन, दर्जेदार बांधकाम आणि भविष्यातील वाढीची क्षमता याचा विचार करतो. मी देखील याच गोष्टी लक्षात घेतो.

0: व्यवसायासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
1: बर
0: ग्राहकांना सहज पोहोचता येईल अशी सुविधा, पुरेशी पार्किंग व्यवस्था, आधुनिक व्यावसायिक वातावरण यामुळे हा प्रकल्प विशेष वाटतो. माझे खरेदी प्रक्रियेतील अनुभव देखील खूप सकारात्मक आहे. प्रकल्पाच्या टीमने प्रत्येक टप्प्यावर योग्य माहिती दिली, सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि संपूर्ण व्यवहार पारदर्शक पद्धतीने पूर्ण झाला. त्यामुळे गुंतवणूक करताना विश्वास आणि समाधान नेहमीच मिळाले. लँडमार्क टॉवरचे बांधकाम, नियोजन आणि सुविधांचा दर्जा खरोखरच कौतुकास्पद आहे. आजच्या काळातील व्यवसायांच्या गरजा लक्षात घेऊन हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. त्यामुळे येथे व्यवसाय सुरू करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक आणि सकारात्मक वातावरण मिळेल याची खात्री वाटते. माझ्या मते हा प्रकल्प केवळ व्यावसायिक जागा नसून भविष्यातील एक उत्तम गुंतवणूक आहे, जी की सातारा शहरामध्ये आणि सातारा शहराचा वाढता विकास बघून नवीन व्यावसायिक संधी आणि वाढीव ग्राहक संख्या लक्षात घेऊन प्रकल्पाचे उज्ज्वल भविष्य निर्माण करते.
1: तुमचा हा अभिप्राय सर खरंच खूप छान वाटला आम्हाला ऐकून. आता जसं तुम्ही म्हणालात की व्यवसायासाठी योग्य जागा, तर 17 मजली लँडमार्क टॉवर्स ही व्यवसायासाठी योग्य कुठल्या दृष्टिकोनात आहे हे सुद्धा एकदा आपल्या श्रोतांना सांगा.
0: सातारामध्ये एक तर जे लोकेशन आहे आणि त्या लोकेशन मध्ये कमर्शियल आणि तसंच रेसिडेन्शियल ह्या दोन गोष्टींचा विचार केला तर माझ्या मते साताऱ्यामध्ये ही एकच नवीन पद्धतीने उपलब्ध असणारा प्रोजेक्ट आहे. कारण मी जसं पुण्यामध्ये राहतो आणि सातारापेक्षा अजून बाहेर शहरामध्ये जसं काम केल्यानंतर अनुभव असा आला की तेथे जे प्रोजेक्ट बनतात जसं मुंबई सारख्या ठिकाणी ते कमर्शियल आणि रेसिडेन्शियल दोघांना लक्षात घेऊन केले जातात. पण साताऱ्यामध्ये जे काही कमर्शियल प्रोजेक्ट आहेत ते फक्त कमर्शियल म्हणूनच बघितले जातात, तिथे रेसिडेन्शियल तुम्हाला पाहता येत नाही. पण सातारा शहरातील या जो टॉवर आहे हा जो प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये दोन्हीही सुविधा उपलब्ध होतात. त्यामुळे ग्राहक हा तुमच्या शेजारीच राहतो आणि व्यावसायिकाला नेहमी वाटतं की आपला ग्राहक आपल्या शेजारी असावा जो जेणेकरून आपल्या व्यवसायामध्ये वाढ होईल.
1: नक्कीच. आणि अशी जागा तुम्हालाही मिळालेली आहे त्याबद्दल तुमचंही अभिनंदन. आणि या कार्यक्रमात सहभागी झालात, आम्हाला इतका छान अभिप्राय दिला त्याबद्दल सुद्धा मनपूर्वक आभार.
0: थँक्यू.
2: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे लँडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सिनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118. ओळख 17 मजली. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर हा ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 7:45 झाली आहेत. भावधारा, सुगम संगीत.

गौरी बोधनकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. ही गीतरचना होती वारा कांत यांची आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. यानंतर भावगीतं आपण ऐकणार आहोत सकाळी 8:40. थोड्याच वेळात 8 सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीतली ही दोन्ही बातमीपत्रं आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 8:30 आपण ऐकणार आहोत पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाची संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओमानमध्ये दाखल. सरकार देशात E20 पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त E85 इंधन सादर करण्याच्या तयारीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7-सदस्यीय समिती स्थापन. आणि मोरोक्कोला हरवून फ्रान्सचा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं भारत आणि ऑस्ट्रेलियानं काल संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती दिली. तसंच खुल्या मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रास चालना देण्यासाठी सागरी सुरक्षा कृती आराखड्यासही दोन्ही देशांनी काल स्वीकृती दिली. मेलबर्न इथं झालेल्या ऑस्ट्रेलिया भारत तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ऑस्ट्रेलियाचे समपदस्थ अँथनी अल्बानीज यांच्यातील शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या परिषदेत दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंदर्भात विचार विनिमय केला. इंडो पॅसिफिक हे केवळ दोन महासागरांच्या संगमाचं स्थान नाही तर भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या समान विचारसरणीच्या लोकशाही देशांच्या सामायिक आकांक्षांचं ते प्रतीक आहे असं पंतप्रधान मोदी चर्चेनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थेला दोन्ही बाजूंनी अंतिम स्वरूप देण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार खात्याचे सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितलं.

या करारामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा कार्यक्रमाला बळकटी मिळण्याबरोबरच निव्वळ उत्सर्जन शून्यावर आणण्याच्या उद्दिष्टालाही हातभार लागणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी काल मेलबर्न इथं झालेल्या कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. त्यांचे ऑस्ट्रेलियन समपदस्थ यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांच्या या यशस्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात आज ते या देशाचे विरोधी पक्षनेते अँगस टेलर यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते त्यांच्या 3 देशांच्या दौऱ्यात न्यूझीलंडला रवाना होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर कुवेत भेट आटोपून ओमानमध्ये दाखल झाले आहेत. ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक शेख अहमद अल मस्कारी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. जयशंकर यांनी आपल्या 11 दिवसांच्या परदेश दौऱ्यात आतापर्यंत कतार, बहारीन आणि कुवेत या देशांना भेट दिली असून आता ते ओमान भेटीनंतर न्यूयॉर्कला आणि त्यानंतर ब्रुसेल्सला जाणार आहेत. सरकार देशात E85 हे इंधन सादर करण्याच्या तयारीत असून हे इंधन सध्याच्या E20 पेट्रोलच्या तुलनेत प्रतिलिटर सुमारे 20 रुपयांनी स्वस्त असेल असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पुरी यांनी ही माहिती दिली. E85 इंधनाचा वापर केवळ त्यासाठीच विशेषरित्या तयार करण्यात आलेल्या वाहनांमध्येच करता येईल असंही पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केलं. ग्राहकांना आर्थिक दिलासा देण्याबरोबरच सरकारचा इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम पुढे नेणं हा या प्रस्तावित निर्णयाचा उद्देश आहे. तसंच इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिनचं नुकसान होण्याच्या किंवा वाहनाच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याच्या शंका फेटाळून लावत त्यांनी सरकारच्या व्यापक जैव इंधन धोरणाचं समर्थन केलं. कुशल मनुष्यबळ, सक्षम संस्था आणि नवोन्मेषी परिसंस्था यामुळे भारत ग्लोबल कपॅसिटी सेंटरसाठी एक पसंतीचं ठिकाण म्हणून उदयास येत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. देशात 2100 अधिक GCC कार्यरत आहेत. त्याद्वारे 23 लाख व्यावसायिकांना थेट रोजगार मिळत असून त्यातून मिळणारं वार्षिक उत्पन्न सुमारे 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकं असल्याचं अर्थमंत्र्यांनी नवी दिल्ली इथं आयोजित CII नॅशनल GCC बिझनेस समिटला संबोधित करताना सांगितलं. त्या म्हणाल्या की सातत्यानं नवनवीन आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांना चालना देण्यासाठी अभियांत्रिकी, संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, वित्त, उत्पादन डिझाईन आणि डेटा सायन्स या क्षेत्रांना एकत्र आणून ग्लोबल कपॅसिटी सेंटर्स परिवर्तन घडवणारा घटक बनत बनल्या आहेत असंही त्या म्हणाल्या. भारताची GCC परिसंस्था ही जगातली सर्वात मोठी संघटित ज्ञान निर्यात असल्याचंही सीतारामन यांनी अधोरेखित केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काल सीमावर्ती राज्यांच्या पोलीस अधीक्षकांची परिषद झाली. या परिषदेत जम्मू काश्मीर, पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालचे पोलीस अधीक्षक सहभागी झाले. यावेळी सीमा सुरक्षा, घुसखोरी, अवैध स्थलांतर, ड्रोन धोका आणि अंमली पदार्थ तस्करी आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इराणचे माजी सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा काल मशात इथं दफनविधी पार पडला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती. इमाम रेझा या पवित्र स्मारकस्थळी अंतिमविधी झाल्यानंतर दार अल दिक्र इथं त्यांचा पार्थिव देह दफन करण्यात आल्याचं इराणी प्रसारमाध्यमांमधील बातमीत म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत झालेल्या चर्चेत भारतानं संघर्षाशी संबंधित लैंगिक हिंसाचाराचा अर्थात CRSV काल तीव्र निषेध केला. समुदायांना अधीन करून घेणं, असहमतीचा आवाज दडपण्यासाठी आणि मानवाला दुःख पोहोचवणाऱ्या युद्ध, दहशतवाद, छळ आणि राजकीय दडपशाहीचं साधन म्हणून अशा हिंसाचाराचा वापर केला जातो असं संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पी हरीश यांनी या विषयावरील चर्चेत बोलताना सांगितलं. गुन्हेगारांवर कारवाई न होण्याच्या संस्कृतीमुळे अशा प्रकारचा हिंसाचार सुरूच असून भारत अशा घृणास्पद कृत्यांचा तीव्र निषेध करतो असंही त्यांनी नमूद केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या अहवालाचा संदर्भ देत 2025 अशा प्रकारच्या हिंसाचारात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं असून याविरुद्ध तातडीनं सामूहिक कृती होण्याची गरज अधोरेखित झाली असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रीय महिला आयोगानं देशभरात वेगानं विस्तार होत असलेल्या सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनियमिततेबद्दल काल एका उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आशा मेनन या तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षस्थानी असतील.
महाराष्ट्र

देशात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली काल 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. भारताच्या संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक राज्यानं समान नागरी कायद्याचा विचार करावा असे निर्देश आहेत. त्यानुसार 2026 अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगानं राज्य शासनामार्फत या समितीची स्थापना करण्यात येत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. ही समिती पुढील 6 महिन्यात आपला अहवाल राज्य शासनाला सादर करेल. स्पेनमधील माद्रिदमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या 4थ्या टप्प्यात भारताच्या धीरज बोम्मदेवरा आणि कीर्ती शर्मा यांनी रिकर्व मिश्र स्पर्धेत कांस्य पदकाच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. या जोडीला उपांत्य फेरीत चीनकडून 5 गुणांनी पराभव पत्करावा लागला. आता या जोडीचा सामना इटलीशी होईल. कंपाऊंड स्पर्धेत भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली असल्यानं पदक निश्चिती झाली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, तिसऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि 4थ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशा लढती होणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागातून पुढे सरकला असून आता त्यानं संपूर्ण देश व्यापला आहे. उत्तराखंड राज्यात आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाची संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओमानमध्ये दाखल. सरकार देशात E20 पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त E85 इंधन सादर करण्याच्या तयारीत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. आणि मोरोक्कोला हरवून फ्रान्सचा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

शांताराम नांदगावकर यांचं हे गीत शरद जांभेकर यांनी गायलं होतं. सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून भावधारा या कार्यक्रमात.

सकाळचे 9 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई, क्रमशः वाचन, आज भाग क्रमांक 60.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: दिनांक 14 एप्रिल 1944 या दिवशी उद्योगनगरी मुंबईच्या व्हिक्टोरिया डॉकमध्ये स्फोटकांनी भरलेल्या ब्रिटिश मालवाहू जहाजात संध्याकाळी 4 ते 5:15 दरम्यान 2 महाभयानक स्फोट झाले होते. या स्फोटात नेमकी किती माणसं मरण पावली तो खरा आकडा कधीही समजू शकला नाही. पुढे अनेक दिवस समुद्रात विखरून पडलेली प्रेत सापडत होती. अनेक जण कुठे गेले त्याचा शेवटपर्यंत पत्ता लागू शकला नाही. ह्या स्फोटात कमीत कमी 300 ते 700 माणसं मृत्युमुखी पडली असावीत असा अंदाज दिला गेला होता.
2: या स्फोटामुळे मुंबईतली ट्राम सेवा, रेल्वे सेवा 2 दिवस बंद पडली होती. अनेक इमारती कोसळल्या, अनेक इमारतींना आगी लागल्या, त्यात मरण पावलेली माणसं पुन्हा वेगळीच. गोदीपासून 1.5-2 किलोमीटर अंतरापर्यंत असलेल्या अनेकांच्या घरांवर, कार्यालयांवर जहाजाच्या पोलादी पत्र्याचे तुकडे पडले. काही ठिकाणी जहाजात असलेल्या सोन्याच्या विटाही छप्पर फाडून घरात पडल्या. आता ही घटना नवीन मुंबईकरांच्या विस्मरणात गेली असली तरी वेळ प्रसंगी निरनिराळ्या पुस्तकातून, लेखातून आणि आख्यायिकातून आजही या घटनेची आठवण निघते. काही क्षणात मृतदेहांचे खच पडले, हजारो लोक बेघर झाले, अग्निशमन दलाचे कैक जवानही मृत्युमुखी पडले. आग विझवायला ना माणसं शिल्लक होती ना सामग्री. अवघ्या मायानगरीला हादरून सोडणाऱ्या या स्फोटाची साधी आठवण जरी झाली तरी अंगावर काटा उभा राहतो.
1: या स्फोटात आग विझवण्याच्या कामावर गोदीत तैनात असलेल्या 11 बंब गाड्या उडाल्या. आग आटोक्यात येण्यासाठी 3-4 दिवस लागले आणि गोदी पुन्हा कार्यरत होण्यासाठी तब्बल 7 महिने. प्रचंड प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली. या सर्व घटनेत अग्निशामक दलाचे तब्बल 66 जवान शहीद झाले. त्यांच्याच स्मृतिप्रित्यर्थ 14 ते 21 एप्रिल हा संपूर्ण आठवडा अग्निशमन सप्ताह म्हणून पाळण्यात येतो. हा त्या काळातील सर्वात शक्तिशाली स्फोट मानला जात होता. हिरोशिमा नागासाकीवर 1945 साली अमेरिकेने केलेल्या अणुस्फोटाने या स्फोटाचं रेकॉर्ड मोडलं असं त्यावेळी सांगितलं जायचं. त्या 1944 सालच्या स्फोटाची ही संपूर्ण कहाणी.
2: SS फोर्ट स्टाइकिन, सप्लाय शिप फोर्ट स्टाइकिन. शुक्रवार दिनांक 14 एप्रिल 1944 ची नेहमीसारखी शांत दुपार. स्थळ पुणे येथील सिमला हाऊस वेधशाळा. वेधशाळेतली नेहमीची कामं सुरू होती. दिवसभरात काहीही विशेष घडलं नव्हतं. दुपारचे 4 वाजलेले. पुढच्या 2-1 तासात दिवसभराची नेहमीची कामं आटपून घराकडे जायची वेळ होणार होती. कर्मचाऱ्यांची लगबग चाललेली. सवयीनं तिथं लावलेल्या असंख्य यंत्रांच्या तबकड्यांवर कर्मचारी अधूनमधून नजर टाकून सर्व काही अलबेल असल्याची खात्री करत होते. एकूणात नेहमीपेक्षा वेगळं असं काहीही घडलेलं नव्हतं.
1: 4:06 झाली आणि अचानक वेधशाळेत बसवलेल्या भूकंप मापक यंत्राचा सेस्मोग्राफचा काटा जोरात हलायला लागला. वेधशाळेतले अधिकारी सावध झाले. कुठेतरी दूर अतिशय तीव्र क्षमतेचा भूकंप झाला होता. अधिक तपशिलात गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की यंत्रावर नोंद झालेल्या या भूकंपाचं केंद्र साधारण 2-1 किलोमीटर अंतरावर कुठेतरी असावं. ते जमिनीवर किंवा समुद्रातही असू शकत होतं, पण नेमकं कुठे हे कळण्याची त्या यंत्रात सोय नव्हती. कळलं फक्त एवढंच की तो अतिशय तीव्र असा भूकंप असावा.
2: पुढच्या 10-15 मिनिटात वेधशाळेचे कर्मचारी यंत्रावर नुकत्याच नोंद झालेल्या भूकंपाची माहिती वेगवेगळ्या रजिस्टर्समध्ये नोंदण्यात गुंतले. तेवढ्यात पुन्हा आणखी एका मोठ्या भूकंपाची नोंद यंत्र घेऊ लागलं. हा भूकंप पहिल्यापेक्षा कितीतरी मोठ्या तीव्रतेचा असावा. सेस्मोग्राफचा काटा अंगात आल्यासारखा घुमू लागला होता. यंत्राच्या डायलवरचे आकडे आता त्याला अपुरे पडत होते. वेधशाळेच्या कर्मचाऱ्यांना भयंकराची चाहूल लागली. हे भूकंपापेक्षा काहीतरी वेगळं घडतंय इतकंच वेधशाळेला समजलं. पण यंत्रावर जी नोंद झाली ती भूकंपाची आहे की धरणीभंगाची आणि नेमकी कुठे झाली आहे याचा त्यांना अंदाजच येत नव्हता. साधारण 200 किलोमीटरच्या परिघात काहीतरी मोठी घटना घडली असावी एवढंच आकलन त्यांना होत होत.
1: वेधशाळेतल्या जुन्या कर्मचाऱ्यांना 1935 साली सध्याच्या पाकिस्तानातल्या क्वेटात झालेल्या भूकंपाची आठवण झाली. रिश्टर स्केलवर 7.7 अंश दाखवणाऱ्या त्या भूकंपात साधारण 50-60 हजार माणसं मृत्यू पावली होती. त्याही पूर्वीचा मोठा भूकंप झाला होता तो जपानमध्ये. तो 8.8 अंश रिश्टर स्केलचा होता. पण त्याही पेक्षा आता जे काही घडत होतं ते जास्त भयानक असल्याची आशंका त्यांच्या मनात आली. कारण आता जे दोन धक्के त्यांच्या वेधशाळेने नोंदवले

0: ते तोवर नोंदवलेल्या रिश्टर स्केलच्या पुढे जाणारे होते. म्हणजे जे काही झालं आहे ते महाभयंकरच असलं पाहिजे. पुन्हा क्वेटाचा भूकंप जेमतेम 1.5-2 मिनिटांचा होता, तर आता 15-20 मिनिटांच्या कालावधीत जे काही घडत होतं त्याने किती विध्वंस झाला असावा याची कल्पनाही ते करू शकत नव्हते.
1: नेमकं काय घडलं असावं याचा अंदाजच येत नव्हता. दिवस दुसऱ्या महायुद्धाचे, इंग्लंड युद्धात सामील, भारत ब्रिटिशांची वसाहत, एखाद्या मोठ्या क्षमतेचा बॉम्ब टाकला गेला की दुसरं काही घडलं हे त्या दूर एका कोपऱ्यात असलेल्या वेधशाळेच्या कर्मचाऱ्यांना समजेना.
2: अज्ञात मुंबई. आज आपण ऐकत होतो मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा पहिला भाग. उद्या याच गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दाबके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

0: आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. एन दत्ता यांचं संगीत होतं आणि चित्रपट 1-2-3.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं पतिव्रता या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मधुसूदन कालेलकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं राम कदम यांनी.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवाज

माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज। याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।

0: विनय मांडके, सुदेश भोसले, ज्योत्स्ना हर्डीकर आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं फेकाफेकी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार अनिल मोहिले आणि हे गीत होतं प्रवीण दवणे यांचं. चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत गीतबहार या कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन. 4000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंट ने जिंका लाईव्हची प्रत्येक टूर्नामेंट.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

0: संसार चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत लता मंगेशकर यांनी गायलं होतं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. आणि याबरोबरच गीतवाहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा

या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. आता गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला दुर्गा म्हणतात मला या चित्रपटातलं उर्मिला धनगर यांनी गायलेलं सांजली रुडे यांचं गीत, संगीत प्रवीण कुवर यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया जुगाड या चित्रपटातलं वैशाली माडे भोसले यांनी गायलेलं बाबासाहेब सौदागर यांचं गीत. संगीत शैलेश धरणगावकर यांचं आहे.

या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 10:20 झाली आहेत. प्रसारित करीत आहो कार्यक्रम गांधी वंदना. असे होते गांधीजी. यू आर राव लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन, वाचक स्वर दिनेश अडावतकर यांचा.

महात्मा गांधींना कुष्ठरोग्यांबद्दल विशेष जिव्हाळा वाटायचा, ही त्यांची आस्था जीवनभर होती. पुष्कळ वर्षांपूर्वी एकदा दक्षिण आफ्रिकेत शहरांच्या बाहेर असलेल्या छोट्या भारतीय वसाहतींचा बापू फेरफटका मारत होते. बापूंनी तिथं नाताळ भारतीय काँग्रेस स्थापन केली होती आणि तिचे सभासद बनवण्याच्या आणि तिच्यासाठी निधी गोळा करण्याच्या कामगिरीवर बापू आणि त्यांचे सहकारी निघालेले होते. अशा दोन वस्त्यांमध्ये घनदाट जंगल होतं. त्या जंगलातून जात असताना त्यांना काही माणसं दिसली. ती झाडांच्या आडून भटकून निघून जात होती. कदाचित बापूंचं दर्शन घडावं म्हणून ती असं करत असावीत.

बापूंनी आपल्याबरोबरच्या कार्यकर्त्यांना विचारलं, अरे हे कोण लोक आहेत आणि इथे हे काय करतायत? मला वाटतं ती आपली हिंदुस्थानी मंडळी असावीत का? त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते मुकाट्यानं एकमेकांकडे बघायला लागले. तो भाग त्यातल्या काहींच्या चांगलाच ओळखीचा होता, पण कसं सांगावं हे त्यांना कळेना. अखेरीस एकजण म्हणाला, भाई ती आपली हिंदुस्थानी माणसं आहेत खरी, पण त्यांना ना महारोग झाला आहे आणि म्हणून त्यांना शहराबाहेर राहावं लागत आहे. दुसरा म्हणाला, तुम्ही इकडून जाणार आहात हे त्यांनी ऐकलं असावं आणि म्हणून तुम्हाला पाहण्यासाठी ते उत्सुक असावेत. तिसरा म्हणाला, चला भाई इथं रेंगाळणं काही चांगलं नाही, या मंडळींपैकी बहुतेकांचा रोग भयंकर आणि विकोपाला गेलेल्या अवस्थेत आहे, आपण इथून दूर जाऊया कसं? बापूंनी नकारार्थी मान हलवली. ते म्हणाले, नाही नाही आपल्याला तसं करता येणार नाही, ती बिचारी माणसं आपल्यासाठी बऱ्याच वेळापासून इथं तिष्ठत आहेत, त्यांना भेटल्याशिवाय मी पुढे जाणारच नाही. आणि असं म्हणत सहकाऱ्यांच्या निषेधाला न जुमानता बापू त्या माणसांपाशी गेले, त्यांच्याशी चार गोष्टी बोलले आणि मगच पुढे गेले. त्या भेटीमुळे त्या कुष्ठरुग्णांना खूपच समाधान वाटलं. आणखी एकावेळी एक कुष्ठरुग्ण बापूंच्या घरी आला होता. बापूंनी त्याला जेवायला घातलं, पण त्यानंतर त्याला घालवून देणं बापूंना शक्य झालं नाही. त्यांनी त्याला घरात घेतलं, त्याच्या जखमा धुतल्या, मलमपट्टी केली आणि त्याची काळजी घेतली, पण त्याला नेहमीसाठी ठेवून घेण्याची सोय नसल्यामुळे बापूंनी त्याला करारबद्ध मजुरांसाठी असलेल्या सरकारी इस्पितळात रवाना केलं. बऱ्याच वर्षानंतरची एक गोष्ट, सेवाग्राम आश्रमात एके दिवशी पहाटे असाच एक माणूस बापूंच्या झोपडीपाशी आला. बापूंनी त्याला ओळखलं, तो एक राजकीय कार्यकर्ता होता. तो अनेकदा तुरुंगात गेला होता आणि मुख्य म्हणजे संस्कृतचा गाढा विद्वान होता. त्याला कुष्ठरोगानं पछाडलं होतं. वाळीत टाकल्यासारखा तो वणवण भटकत होता आणि त्या भयंकर रोगाचा वीट येऊन त्यानं कित्येक दिवस उपासही केला होता. एव्हाना त्याचा रोग खूपच विकोपाला गेला होता आणि त्यामुळे तो आश्रमात आला होता. उत्तरेत हरिद्वारला अनेक वर्षे एकांतवासात काढल्यानंतर तो तिथून प्रवास करत करत सेवाग्रामला पोहोचला होता. बापूंना पाहताच त्याला अत्यानंद झाला. मला आता तुमचं दर्शन घडलंय आणि मला समाधान वाटतंय. हे पहा, मी तुमच्यासाठी कातलेलं सूत, हे जातीनं तुम्हाला भेट द्यायची माझी इच्छा आहे. ही रात्र झाडाखाली विश्रांती घेईन आणि सकाळी मी इथून निघून गेलेला असेन. त्याच्या त्या प्रेमानं बापू भारावून गेले. त्या गृहस्थांना जाऊ द्यावं की आपल्या आश्रमात ठेवून घ्यावं याचा बापू रात्रभर विचार करत होते. सकाळी त्यांचा निश्चय ठरला, परचुरे शास्त्री आश्रमात राहतील. त्या गृहस्थांचं नाव होतं परचुरे शास्त्री. बापूंनी त्यांच्यासाठी आपल्या झोपडी शेजारीच एक झोपडी तयार केली. ते रोज परचुरे शास्त्र्यांकडे जात, स्वतःच्या हातांनी त्यांच्या जखमा धूत आणि त्यांची शुश्रूषा करत. बापूंची करुणा ही अशी होती. एकदा एका ख्रिश्चन मिशनऱ्यानं ओरिसामधल्या कुष्ठरोग्यांच्या वसाहतीला भेट देण्यासाठी बापूंना निमंत्रण दिलं. बापू तत्परतेनं भेट द्यायला गेले. त्यांनी कुष्ठरुग्णांपुढे भाषणही केलं. भाषणाच्या शेवटी ते म्हणाले, या लोकात जर मी मिसळू शकत नसेन तर त्यांना आपले बांधव म्हणण्याचा मला काय अधिकार आहे? असं म्हणून प्रत्येक कुष्ठरुग्णाला आपल्यापाशी आणा असा त्यांनी आग्रह धरला. त्यांच्यापैकी अनेकांनी बापूंना आपल्या रोगाच्या खुणा जखमा दाखवल्या, पण बापूंच्या चेहऱ्यावरचं स्मित ढळलं नाही. त्यांनी प्रत्येक रोग्याशी हस्तांदोलन केलं, त्यांच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला आणि त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून त्यांना दिलासा दिला.

असे होते गांधीजी। यू आर राव लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन आत्ताच आपण ऐकलं, वाचक स्वर दिनेश आडावतकर यांचा। गांधीवंदना कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला। सकाळचे 10:30 वाजले आहेत। आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत। या कार्यक्रमात विनायक चित्तार यांचं सतारवादन, त्यांनी सतारीवर वाजवलेला राग मिया मल्हार आपण ऐकणार आहात। तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांची, विलंबित गत 3 तालात निबद्ध आहे। नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विनायक चित्तार यांचं सतारवादन, राग मिया मल्हार।

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या हा कार्यक्रमात आत्ताच आपण विनायक चित्तार यांचं सतारवादन ऐकलात. राग मिया मल्हार आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांची होती. शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
0: श्रोते हो, आज 11:05 कार्यक्रम सहज संवाद. पावसाळी सहलीला जाताना पावसाळी पर्यटन आणि ट्रेक यासंबंधी मार्गदर्शन आणि सावधानता. अविनाश परब यांच्याशी संवाद साधतील दिनेश आडावतकर. आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45151429 45151430. तेव्हा अवश्य ऐका 11:05 सहज संवाद.
1: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
2: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठं

0: कल्चर को मजबूत करना, इसको सरकार ने बहुत अच्छे तरीके से किया है।
1: पेट्रोलियम और प्राकृतिक गैस मंत्री हरदीप सिंह पुरी ने कहा है कि सरकार E85 ईंधन शुरू करने की योजना पर काम कर रही है। उन्होंने कहा कि ये ईंधन मानक E20 पेट्रोल की तुलना में करीब 20 रुपए प्रति लीटर सस्ता होगा। हरमनप्रीत कौर की अगुवाई में भारतीय महिला क्रिकेट टीम आज लंदन के लॉर्ड्स मैदान में मेजबान इंग्लैंड के साथ ऐतिहासिक एक दिवसीय टेस्ट मैच खेलेगी। मैच भारतीय समयानुसार दोपहर 3:30 बजे से खेला जाएगा। ये पहली बार है जब लॉर्ड्स मैदान पर महिला टेस्ट मैच खेला जाएगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 11:05 झालेली आहेत। सहज संवाद। श्रोत्यांनो नमस्कार। आजच्या सहज संवाद या कार्यक्रमात आपल्यासोबत मी दिनेश शाळावतकर। मंडळी, नेहमीप्रमाणेच तो आला, तो बरसला आणि अचानक गायब झाला। पाऊस हो, तरी पण त्याच्या पहिल्या स्पर्शाने सृष्टी रोमांचित झाली, आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या आणि नकळतपणे आपलं मन आणि आपले पाय निसर्गाकडे धाव घेऊ लागले। खरे ना? अहो, निसर्गाचं हे विराट लोभस्वान आणि सुंदर स्वरूप निहाळण्यासाठी आपण सहलीचे बेत आखतो। सह्याद्रीच्या कुशीतला एखादा किल्ला असेल, डोंगर असेल, एखादा अवघड शिखर असेल किंवा धबाबा तोया आदळे अशा प्रकारचा एखादा धबधबा असेल किंवा अगदीच काही नाही तर नॅचरल फील देणारं एखादं रिसॉर्ट असेल, शनिवार रविवार सुट्टीचे दिवस ही सगळी ठिकाणं अक्षरशः गजबजलेली असतात। प्रत्येकालाच पावसाचा आणि पावसाळी सहलींचा मनमुराद आनंद घ्यायचा असतो। पण मंडळी, त्याचवेळी काही विशिष्ट सावधानता, समंजसपणा, काही अलिखित असे नियम पाळणं हे देखील आवश्यक असतं। कारण पावसाळी पर्यटनाचा आनंद घेत असताना त्या आनंदावर विरजण पडू नये हे देखील महत्त्वाचं, नाही का? काय करावं, काय करू नये आणि हा आनंद आपल्या उंजळीत अधिकाधिक कसा भरून घ्यावा याविषयी गप्पा मारण्यासाठी आज आपण प्रसिद्ध गिर्यारोहक आणि अशा अनेक सहलींच्या आयोजनाचा अनुभव ज्यांच्यापाशी आहे असे अविनाश परब उर्फ पबून यांच्याशी सहज संवाद करणार आहोत। श्रोते हो, मनाच्या तारा जुळल्या की संवाद सुरू होतो, त्या तारा झंकारू लागल्या की तो सहज संवाद होतो आणि आजचा आपला सहज संवाद रोमांचकारीही होणार आहे। अविनाशजी, आपलं मनपूर्वक स्वागत आहे कार्यक्रमात। सगळ्यात आधी आमच्या श्रोत्यांना तुमच्या नावातलं हे बबून जे आहे ना ते जाणून घ्यायची उत्सुकता आहे। काय हे बबून?
3: नमस्कार, मी अविनाश परब उर्फ बबून। आता खरं तर लहानपणीचं नाव होतं बबून आणि माउंटेनरिंग क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्याचं बबून झालं। बबून म्हणजे एक विशिष्ट, एक रेअर स्पीशीज माकड आहे आणि त्याचं नाव बबून आहे आणि आफ्रिकेतलं आहे म्हणून लोक मला माउंटेनमध्ये रॉक क्लाइम्बिंग करताना वगैरे असं बघून ते बबूनसारखंच आज करतो म्हणून बबून हे नाव ठेवण्यात आलं।
2: अच्छा, म्हणजे बबूनची व्युत्पत्ती ती आहे तर।
3: हो,
2: आणि तसं पाहिलं ना अविनाशजी, तर म्हणजे माकड आपण ज्याला म्हणतो आपलं वंशज येतो, म्हणजे मानवाचा वंशज असं म्हटलं जातं।
3: हो,
2: आणि प्रत्येक लहान मुलामध्ये हा एक खोडकरपणा, उड्या मारणं वगैरे जे आपण म्हणतो किंवा चढणं अवघड ठिकाणी हे कुठेतरी दडलेलं असतं आणि मग मोठी माणसं म्हणतात अरे काय माकडासारखा उड्या मारतोयस वगैरे।
3: येस,
2: तर त्या अर्थाने सुद्धा हे नाव अगदी समर्पक आहे, नाही का?
3: हो हो हो।
4: हे अंजनीचा सुता तुला रामा

0: तर अविनाशजी बबून म्हणजे कधी कधी तुम्हाला मध्येच बबून पण उत्स्फूर्तपणे येऊन जाईल. हो, तुम्हाला ते आवडेल नाही का? नक्की
1: नाही, हरकत नाही.
0: मला तुम्ही परिचित आहात या क्षेत्रामध्ये. हो,
1: मी फक्त ऑफिस सोडलं तर माझा सगळा मित्रवर्ग हा बबून म्हणूनच मला संबोधतो आणि त्याच्यावरती मला तेच आवडतं.
0: आता मला सांगा, ही आवड जी आहे ट्रेकिंगची आणि पर्यटनाची, ही कधी आणि कशी निर्माण झाली? साधारण
1: अच्छा, मी शाळेमध्ये होतो असे आणि त्याला जसं माझ्या मित्राच्या मावशीनी मला ह्या क्षेत्रामध्ये आणलं खरं तर.
0: अच्छा.
1: तर बॅडमिंटन खेळताना काही गोष्टी ते कॉक जाऊन बसतंय अडकतंय, ते आम्ही लगेच जाऊन वरती मी वरती चढून काढायचो ते बघून तिने मला सांगितलं. मी आणि माझा मित्र दिलीप साटम आम्हा दोघांना राजगड तोरणा ट्रेकसाठी पाठवलं.
0: अच्छा.
1: एकदमच तसा मोठा ट्रेक आहे राजगड तोरणा, आणि त्यासाठी पाठवलं. गेलो आम्ही, पण तिथून मग सगळे हा मोठा प्रवास सुरू झाला.
0: साधारण वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही गेलात राजगडला
1: पहिल्यांदा? जवळजवळ मी 15-16 वर्ष होतं वय होतं त्यावेळेला, त्यापासून सुरुवात केली.
0: आणि सुरू झालं
1: आणि मग एक्स्ट्रीमच होतं. तर मध्ये तर मधल्या काळामध्ये आई वडीलही बुमबाम करायचे आणि म्हणजे आठवड्यालाच प्रत्येक रविवारीच मी कॅनरी केव्समध्ये असायचोच.
0: आणि मग पहिला असा मोठा ट्रेक कधी केलात?
1: पहिला म्हणजे असं म्हणजे ऍक्च्युली पावसाळ्यामधला 1982 साली आम्ही लोणाळा भीमाशंकर केलं होतं. हा खूप सुंदर ट्रेक आहे आणि तो नंतर मग मीच कॅरी करत होतो कारण का ते वाट सापडणं हे खूप कठीण, कसूरच्या पठारावरती वगैरे त्या सगळ्या. मग तिथून हा स्ट्रेनियस होता, म्हणजे कंटिन्युअस 110 किलोमीटर आहे ते. बरोबर. 110 किलोमीटर ते 2 दिवसात पूर्ण करायचं.
0: आणि चढण आणि चालणं दोन्ही,
1: चढण आणि चालणं तसं. आणि मध्ये भीमा नदी क्रॉस करणं. एक वर्षी ज्यावेळेला मी भीमा नदी क्रॉस केली तर त्यावेळेला माझं पायाचं हाडही मोडलंय.
0: अरे बाबरे.
1: हा, अशा बऱ्याच काळजा घ्यायला पाहिजे तिथे. असं बऱ्याच काही गोष्टी घडल्या आणि तो सुंदर ट्रेक आहे. आणि कोणीही करावं असा, जर स्ट्रेनियस आणि कठीण आहे तर व्यवस्थित सगळं आपलं सामान व्यवस्थित असेल, सगळं जर आपली तयारी असेल, मानसिकता असेल, तर हा ट्रेक करावा.
0: पण म्हणजे तुम्हाला ही आवड निर्माण झाली आणि एक निमित्त झालं, तुमच्या मित्राच्या आईने तुम्हाला सांगितलं आणि त्या ट्रेकला पाठवलं, त्यानंतर मग तुम्ही अशा एखाद्या संस्थेशी संबंधित झालात का?
1: अच्छा, मी नेचर लवर्स या संस्थेशी, मालाडच्या संस्थेशी संबंधित आहे आणि ते आज या 50व्या वर्षात पदार्पण करत आहे नेचर लवर्स. तशा आणि बऱ्याच संस्था आहेत, जसं यूथ हॉस्टेल्स आहे, गिरिविहार मंडळ आहे, हॉलिडे ऐकर्स, सगळ्यांची मी सगळ्यांबरोबर जायचं फिरायचं वगैरे. पण मुख्य माझं नेचर लवर्स होतं आणि 50व वर्ष आहे.
0: मग नेचर लवर्स बरोबर कुठे कुठे गेलात तुम्ही?
1: नेचर लवर्समध्ये बरोबर सह्याद्री तर आहेच, डेझर्ट ट्रेक आहे, म्हणजे वाळवंटातला ट्रेकसुद्धा मी केलेला आहे आणि हिमालयातले आहेत ट्रेक आणि पीक्स वगैरे, बरंचसं काही केलेलं आहे ह्यामध्ये.
0: आणि सह्याद्रीमध्ये कुठलं तुम्हाला आव्हानात्मक वाटलं?

0: आव्हानात्मक म्हणजे कुठच्या दृष्टिकोनातून आव्हानात्मक असा म्हणजे
1: अवघड मानला जातो आणि जाण्यापूर्वी एक धाकधूक असेल मनात की आपल्याला हे कसं जमेल किंवा
0: असं म्हणजे तसं माउंटेनिअरिंगमध्ये दोन क्षेत्र म्हणजे मुख्यत्वे एक रॉक क्लाइम्बिंग आणि एक रेग्युलर माउंटेनिअरिंग. रेग्युलर माउंटेनिअरिंगमध्ये म्हणजे अलंगकुलंगमधून वरच्या वाटेवरनं खालनं नाही, वरच्या वाटेवरनं क्रॉस करणं हा कठीण आहे, तिकडचा वाटाडा घेऊनच करावं. जरी मी किती म्हटलं मला सगळं माहिती आहे वगैरे, तो वाटाडा घेऊन करावं हे आहे. जसं आता आपण पावसाळ्यामधले म्हणाल तर वन ट्री हिल पॉईंट आमचा एक ट्रेक कठीण झाला होता त्यावेळेला, की एक ॲक्सिडेंट झालं होतं.
1: वन ट्री हिल म्हणजे माथेरान?
0: हो, माथेरान. तर तिकडे एक ॲक्सिडेंट असं नाही, त्याचा हार्ट अटॅक आणि येऊन वाटेतच हे झालं होतं. त्यामुळे त्यावेळेला मला काय काळजी घ्यायला पाहिजे, आम्हाला शिकायला काय मिळालं, तर त्याच्यातूनच मिळालं की त्यावेळेला आमच्याबरोबर जे जे हॉस्पिटलमधले डॉक्टर्स होते त्यांनी आम्हाला मदत केली. मग आम्ही सगळं सामान त्याला घेऊन गेलो वगैरे. वरती नेताना त्या कातळावरनं सगळं स्लिपरी होतं, त्याच्यातून कसं नेणं, नंतर मग पोलीस कॉन्टॅक्ट कसं करणं, ह्या सगळ्या प्रोसेस आहेत त्या आम्हाला बऱ्याचशा शिकायला मिळाल्या. आणि त्यामुळे पुढील ह्याच्यामध्ये आम्हाला काय काळजी घ्यायला पाहिजे हेही मिळालं.
1: आता पावसाळ्यातलं जे पर्यटन किंवा ट्रेकिंग म्हणूया आपण, दोन्ही गोष्टी आहेत, तर ते करत असताना काय काळजी घ्यावी, किंवा विशेषतः हवामान जे सतत बदलत असतं, म्हणजे आता आपण बघितलं की पाऊस सुरुवातीला एकदम जोरात सुरू झाला आणि नंतर अचानक पुढे थांबला, पण प्रत्येक ठिकाणची परिस्थिती पण वेगवेगळी असते. हवामानाचा अंदाज जो आहे तो तुम्ही कसा गोळा करता?
0: कसा म्हणजे साधारणतः पहिल्या काळामध्ये म्हणजे एक सह्याद्री आपल्या दूरचित्रवाणीवरती तो फोटो यायचा, सॅटेलाइट फोटो असायचा, त्याच्यावरनं करायचं. आताच्या क्षणाला भरपूर काही ॲप वगैरे आहेत, तसं मौसम एक ॲप चांगलं आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणचा 5-6 दिवसाचा डाटा आवर्स बाय आवर्स म्हणजे एक एक तासाच्या ह्याच्यामध्ये जो आपला डाटा घ्यावा आणि त्यावरनं लक्षात येईल की एक साधारणतः पाऊस पडताना पण आपल्या इथे मुंबईमध्ये पण पडताना जर एक मॅपिंग केलं तर तुम्हाला साधारणतः संध्याकाळी पडतो, सकाळी पडतो, कुठच्या वेळेला पडतो हेवी असतो तो. तसा हा डाटा आपल्याला पाहिजे, आपल्याला घ्यावा आणि त्याप्रमाणे तिकडचं प्लॅनिंग करावं. आणि मुख्य म्हणजे गुगल आणि ॲपवरती विसंबून राहू नये. लोकल बॉडीज आहेत, त्यांना वाटाड्या आहेत, त्यांना चौकशी करून आपण वरती जावं.
1: पण हे मग आधी आपण कसं करणार, म्हणजे इथून निघण्या अगोदर हे सगळं कसं करायचं?
0: निघण्या अगोदर म्हणजे तेच की हे ॲप वगैरे आहेत आणि ह्याच्याकडनं डाटा आपल्याला मिळेल तर त्याचा आपण स्टडी करणार. पण तिकडे गेल्यानंतर ह्याच्यावरती ह्या डाटावरती विसंबून राहू नका. वाटाडा तिकडच्या गावकऱ्यांना विचारा, सगळं माहिती जमा करा, मग पुढे जा आणि वाटाडा घेऊनच जा कुठेही गेलात आजच्या क्षणाला. तर
1: म्हणजे स्वतःला अपडेट ठेवणं हे खूप महत्त्वाचं. हो हो. आता तुम्ही उल्लेख केलात की माउंटेनिअरिंग आणि रॉक क्लाइम्बिंग वगैरे, तर यासाठी कोणकोणत्या वस्तूंची गरज असते, म्हणजे इक्विपमेंट ज्याला तुम्ही म्हणता त्या कोणकोणत्या आहेत, त्याच्याविषयी पण श्रोत्यांना उत्सुकता आहे.
0: रोप आहे, कॅराबिनर्स आहेत, हार्नेस आहेत. रोप आहे, कॅराबिनर्स, हार्नेस, अजून काही गोष्टी, झुमा, अजून खूप क्लाइम्बिंगचे काय काय वेगवेगळे आहेत, म्हणजे आतमध्ये पिटॉन्स म्हणा, फ्रेंड्स म्हणा, हे अडकवण्यासाठी वगैरे असे बरेच इन्स्ट्रुमेंट आज अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. पूर्वी ती अशी अवेलेबल नव्हती, पण आता सर्रासपणे मिळतात तुम्हाला इंडियामध्ये.
1: आणि जे सामान्य पर्यटक आहेत ज्यांना सहलीला जायचं आहे विशेषतः पावसाळ्यामध्ये, त्यांनी काय काय तयारी केली पाहिजे, म्हणजे आपली बॅग भरताना कोणकोणत्या वस्तू त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत आवश्यक?
0: हो, आता ते काय कॉमन आहे सगळं म्हणा, लोकांना साधारणतः सगळं माहिती AI पुरवते, पण मुळामध्ये आपण बॅग भरताना डबल पिशवी करावी प्लास्टिकची. बाहेरून पॅकिंग असेलच, कारण का ज्यावेळेला पाणी एखाद्याला लागतं प्लास्टिकला तर ते प्लास्टिक पसरत जातं आणि ते म्हणून त्याच्यासाठी डबल प्लास्टिक म्हणजे पाणी पसरू नये म्हणून. आणि इलेक्ट्रॉनिक असेल तर तुम्ही व्यवस्थित त्याचा प्लास्टिक डबल प्लास्टिक करून घ्या वगैरे आणि हलकं सामान घ्या.

0: मुख्य म्हणजे स्टीलचा डबा नको, स्टीलच्या जागी आहेत ना पण प्लास्टिकचा डबा, पण तो निसर्गात फेकायचा नाही, परत घेऊन यायचा.
1: खूप महत्त्वाचं.
0: त्याबरोबर दोन एक्स्ट्रा बॅगा समोर आपल्याबरोबर ठेवा. आम्ही ठेवतो, त्यावेळेला प्लास्टिक नव्हतं पण ठेवतो, काही कागदाचे वगैरे पिशव्या ठेवतो. कचरा जमा करून खाली घेऊन या, आपला ओला कचरा सुका कचरा सगळा सामानासकट घेऊन या. त्यासाठी वेगळ्या प्लास्टिकच्या पिशव्या, स्वतःच्या कपडे ओले कपडे टचाटी ठेवण्यासाठी प्लास्टिक वेगळं प्लास्टिकच्या बागा घ्या, सगळं असं करा. आणि मुख्य म्हणजे पाणीची बाटली सतत कायम ठेवा, तो कुठेही असून द्या. आणि अर्धा किलो साधारणतः फरसाण किंवा गुळ शेंगदाणे अशा आपल्याकडे रिझर्व म्हणून ठेवून द्या. बाकीचं तुम्ही तुमच्या हिशोबाने खाणं ठेवा,
1: कोरडं खाऊ ज्याला म्हणतात,
0: हां ते रिझर्व ठेवून द्या. रिझर्व परत घेऊन आलात तरी हरकत नाही, पण एखाद्या ठिकाणी अडकलात, काही झालं, दरड कोसळली, काय झालं, तर 24 तास जाणार आहे, तर ते तुम्हाला हे रिझर्व जो आहे तो तुम्हाला. आणि आमच्या काळामध्ये आम्ही गूळ आणि शेंगदाणे इझिली अवेलेबल होतं आणि सगळ्यात चांगलं पावसाळ्यात एनर्जी देणारं आहे. मस्त
1: म्हणजे दोन्ही गोष्टी त्यामध्ये होतात, की तुमचं भूक पण भागते आणि एनर्जी पण मिळते. आता एनर्जीचा तुम्ही उल्लेख केला, तर अशा प्रकारच्या सहलींसाठी किंवा पर्यटनासाठी स्वतःचा फिटनेस राखण्यासाठी काय करायला पाहिजे?
0: अच्छा, सगळ्याजण तर धावतात हे वगैरे आहे, पण स्वतःला टेस्ट करायचं तर फास्ट चालताना तोंड बंद ठेवायचं, नाकाने श्वास घ्यायचा आणि फास्ट चाला. तुम्हाला तुमची क्षमता कळेल 10 मिनटं आहे की 15 मिनटं की 20 मिनटं की 25 मिनटं. नाकाने श्वास, फक्त नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने नाही, बोलायचं नाही, काही नाही. आणि कान उघडे ठेवा, एअरफोन नकोत. तुम्हाला तुमची क्षमता कळेल 10-15 मिनटातच की तुम्ही आहात सुटेबल किंवा काही नाही. तुम्ही जिथे जाणार आहात त्याकरता तुम्हाला मग त्याप्रमाणे आपण चालून आपला स्पीड वाढवून आपला फिटनेस तयार करून ते करता येईल तुम्हाला.
1: अगदी ही साधी चाचणी तुम्ही सांगितली,
0: साधी चाचणी एकदम.
1: आणखीन काय खबरदारी घेतली पाहिजे म्हणजे शारीरिक क्षमतेच्या दृष्टीने?
0: हां, शारीरिक क्षमतेच्या दृष्टीने चालणं हे पहिल्यांदा आलं, बरोबर आहे. त्याबरोबर गुडघ्याचे व्यायाम करा. एक सांधे, आपण एक सांधा हलून जे करतो असे हाताचे वगैरे, ते रेग्युलर व्यायाम करा की ज्याने जॉईंट्स मजबूत राहतील आणि स्वतःचे ह्याला म्हणजे चांगले शूज, चांगल्याच्या सॉक्स, एक्स्ट्रा पेअर सॉक्स ठेवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये. चांगले शूज वापरा. जर शूज नसतील तुमच्याकडे तर चांगलं फिटिंगचे, घट्ट फिटिंगचे सँडल वापरा. पण सो असेल प्रोग्राम तर सँडल चालतील साध्या ह्याला, पण त्या मोठं ट्रेक किंवा कातळामधलं चालणं आहे तर तिकडे नका करू. तिकडे सँड आपले ट्रेकिंग शूज आणि अँकलच्या वरती ते वापरा.
1: म्हणजे या खबरदाऱ्या खूप महत्त्वाच्या आहेत. हो, जर तुम्हाला पर्यटनाचा खरा आनंद घ्यायचा असेल, ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल, याविषयी आणखी आपण बोलूया. त्या अगोदर एक छान गाणं ऐकूया.

0: शोरेवाच्या सहज संवाद या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत अविनाश परब आणि पावसाळ्यातलं पर्यटन ट्रेकिंग याविषयी आपण त्यांच्याशी संवाद करतोय. अविनाशजी पुन्हा एकदा आपलं स्वागत
1: कार्यक्रमात.
0: पावसाळ्यातलं जे पर्यटन आहे ट्रेकिंग आणि पर्यटन दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, तर आपण जेव्हा जातो त्यावेळेस तिथे वाटा निसरडे झालेले असतात, अनेक ठिकाणी धुकं असतं आणि अशा वेळी आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे?
1: अच्छा, आता जसं कुठची गोष्ट नाही, धुक्यामुळे आणि पावसाळी वाटांमुळे पावसाळ्यामुळे हे वाटा ह्या सगळ्या निसरड्या होत असतात. तर मोठा ग्रुप असेल तर एकामागोमाग एक चालू नका, थोडंसं वाट मोकळी करा, म्हणजे रस्ता रुंद करा. जिथे सिंगल जाऊ शकतो तिथे सिंगल, ठीक आहे, वाटा मोकळ्या करा,
0: कारण एक जण घसरला तर त्याच्याबरोबर सगळे.
1: येस, आणि हां, तर क्रॉस पाय टाका जिथे माती घसरडी आहे तिथे, आणि शेवाळांवरती पाय सरळ आणि पूर्ण टेकवा. शूज तुमचे चांगले पाहिजे, अर्थातच जे हंटर शूज असतील म्हणा, कुठचे ट्रेकिंगचे शूज असतील तर ते असतीलच. तर क्रॉस पाय हे निसरड्या वाटेवरती, पण हिरवळ हिरवळ आहे तिथे, पूर्ण सपाट पाय पूर्ण टेकवा आणि छोटी पावलं टाका, मोठी पावलं घेऊ नका.

0: छोट्या पावलांनी पुढे चालत चला, आणि काही वाटलं तर आपल्या सहकाऱ्याला सांगा, पाठच्या सहकाऱ्याला पण सांगा, आणि चेन कायम ठेवा. म्हणजे असं
1: काठी असलेली बरी
0: हो, कधीही कधीही म्हणजे हातामध्ये काठी असेल तर हे बऱ्यापैकी आपला तोल आपण सांभाळू शकतो. आणि साईडनी जाताना कुठे काटेरी झाडं आहे ह्याचा आपल्याला हे होऊ शकत अंदाज नसतो, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या.
1: कित्येकदा बघा आपल्याला पायऱ्या चढायला लागतात, म्हणजे किल्ल्यावर वगैरे आपण जातो तेव्हा, तर त्यावेळेस काय काळजी घ्यावी? जसं तुम्ही आता सांगितलं की पाय थोडासा तिरका टाकला तर काही फायद्याचं होतं.
0: आता गड किल्ल्यांवरती म्हणजे पायऱ्या मोठ्याच आहेत बऱ्याच ठिकाणी, उंच पायऱ्या, तर त्या ठिकाणी पाणी ओसरून गेलेलं आहे आणि त्यामुळे शेवाळ जमलेलं आहे. तसं मी म्हणालो की पहिली गोष्ट म्हणजे की पाय सरळ शेवाळांवरती पूर्ण टेकवायचा आणि छोटी पावलं टाका आणि चला, आणि सावकाश त्याप्रमाणे काळजी घ्या.
1: काही ठिकाणी जमीन अशी खचलेली असते किंवा वरती दगड दिसतो आपल्याला, पण खाली भुसभुशीत माती असते.
0: हो हो,
1: असं अंदाज घेऊन
0: तो अंदाज आता पाय, हा म्हणजे प्रत्येक पाऊल काय असं काय तपासून टाकणार नाही, पण पुढचा जातोय तर त्याप्रमाणे अंदाज घ्यावा आपण. आणि पहिल्या माणसाने सगळ्या गोष्टी नजरेत घ्याव्या, म्हणजे की कुठे काय आहे चुकीचं आहे कुठे, पाठच्यानं इन्स्ट्रक्ट करावं ज्याप्रमाणे. आणि तुम्ही घेऊन जर जंगलामध्ये जातातच आहात धबधब्यावरती म्हणा किंवा गडकिल्ल्यांवरती वगैरे, तर वाटाड्याला घेऊन जा, जेणेकरून खूप फायदा होईल. तो तुम्हाला रस्ता चुक हे होईल, मार्ग दाखवेल सगळं. आजकाल काय होतं की गावाच्या वेशीवरती गावाचं सरपंचाचं तिकीट वगैरे काही म्हणजे गव्हर्नमेंटच्या हिशोबाने पर्यटनावरती चार्जेस लावलेले आहेत. ते चार्जेस चुकवण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबू नका, चार्जेस चुकवण्यासाठी दुसऱ्या कुठच्या आडवाटेने रस्त्यावरती जाऊ नका. थोडेसे पैसे द्या ना, जीवनाचा प्रश्न आहे, मजा करायला चालवत पण जीव गमवायचा नाही आहे, तर त्याप्रमाणे थोडे पैसे द्या, वाटाड्या घ्या, वाटाड्याने मागतील त्याला निगोशिएट करा तसं त्याप्रमाणे, आणि मग वरती जा. खरंच प्रवास सुंदर होईल तुमचा.
1: खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली तुम्ही की तो पर्यटन कर जो असतो तो भरणं या नागरिक म्हणून आपली जबाबदारी, कारण आपण त्यांच्या विभागामध्ये गेलेलो असतो, त्यांच्या एरियामध्ये गेलेलो असतो, त्यामुळे ते शुल्क भरणं गरजेचं आहे आणि आपली नोंद पण त्या ठिकाणी राहते.
0: हो, जसं हा, आणि तुमचा एक नोंद राहते आणि तिकडे किती पर्यटक आले, मग त्याप्रमाणे जर पर्यटन जास्ती झाली, संख्या जास्ती झाली, तर नक्कीच तिकडचा विकास होऊ शकतो. मग त्याप्रमाणे म्हणून ह्या गोष्टी ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे.
1: आता तुम्ही जेव्हा असं मोठ्या गटांना ग्रुप्सना घेऊन जाता पर्यटनासाठी, त्यावेळेस साधारण तुमचा दिनक्रम कसा असतो?
0: मी सकाळी एक तर जो लीडर आहे त्याची तर म्हणजे त्याप्रमाणे त्याला पहिलं हा कसोटी असते. पहिल्यांदा त्यांनी उठून आपल्या सहकाऱ्यांना जागं करणं, प्राप्त सकाळची विधी सगळे काय असतील ते करून लवकर तयारी करणं.
1: जेवढं मला आधी हे विचारायचं आहे की अशा प्रकारचा जेव्हा तुम्ही ठरवता ट्रेक किंवा सहल अशी, त्यावेळेस तुमचा कार्यक्रम अगदी मिनटा प्रमाणे तयार असतो का?
0: तसं मिनटाच्या हिशोबाने नाही, तासाच्या हिशोबाने असो की आज आता समजा हा किती वाजता उठायचं, आपल्याला पुढे किती चालायचंय आणि आपल्याला केव्हापर्यंत पोचता येईल आणि तिथे रेस्ट करता येईल, जेवण बनवता येईल, सगळ्या गोष्टी आल्या. म्हणजे जर लॉंग ट्रेक असेल तर या अनुषंगाने मग तुम्ही हां चला थोडंसं अंतर आहे तर आरामशीर उठलं, पण जास्ती अंतर असेल तर लवकर उठून सगळ्यांना उठून लगेच तयारी करून परत नीट चहा वगैरे नाश्ता वगैरे करून साफसफाई करून निघावं लागतं. तर ह्यामुळे जे लीडर्स आहेत त्यामध्ये तर त्यांचं मेन काम बनतं की लवकर उठायचं, तयारी करून ठेवायची रात्रीच, जेवढी नाश्त्याची आहे चहाची आहे वगैरे लगेच चूल पेटून वगैरे किंवा गॅस स्टोव्ह असेल तर त्यांनी लगेच चहा करावी, नाश्ता करावा आणि लवकरात लवकर निघावं, पण कचरा मुळात सगळा साफ करून निघावं.
1: आणखीन कशा प्रकारे पुढे किती साधारण दिवसभरात किती चालायचं किंवा किती अंतर आपण चढायचं हे ठरलेलं असतं का?
0: सर बघा, आता जसं अंतर आहे त्याप्रमाणे चालणं हा भाग आला, म्हणजे तो कुठेतरी 3 तासाचा असतं तर कुठे 12 तासाचं पण चालणं होतं. आम्ही 42 किलोमीटर तर एक रात्रीत काढलेलं आहे. हो म्हणजे कळंब ते कर्जतच्या जवळील गावकुटचं ते स्टेशन रेल्वे स्टेशन तिथपर्यंत आम्ही 42 किलोमीटर चाललेलो आहे रात्री. आणि त्यावेळेला आम्हाला एका इंग्रजांनीच मदत केली, फॉरेनर्स होता असं. तर त्या हे अंतर किती आहे त्यावरती डिपेंड भरपूर करतं की.
1: पण मुळात तुम्ही आता उल्लेख केला रात्रीच्या वेळेस चालणं योग्य आहे का जंगलातून?
0: नाही नाही, आता गरज असेल तर मग, आता रस्ता माहिती आहे आणि गरज असेल तर ते होतं, पण शक्यतो रात्रीचा
1: प्रवास
0: टाळावा.
1: आणि जिथे आपण मुक्कामाला थांबतो त्या ठिकाणी काय काळजी घेतली पाहिजे आणि कुठे मुक्काम केला पाहिजे?
0: हो आता मुक्कामाच्या जागी आता आपण साधारणतः सपाट असावं हे तर आहेच, गुहा असावी हे आलं, पण त्याबरोबर आजूबाजूला कोणी कीटक आहेत का, म्हणजे जळू वगैरे, या पावसाळ्याच्या दिवसात जळूंचं हे जास्ती असतो, तर ते आहेत का वगैरे, असं सगळ्या साफ करून घ्यावं पहिल्यांदा, सगळे कानेकोपरे चेक करावे, आणि नंतर मग तिकडे आपलं टेंट लावायचं आहे, टेंट लावायचं आहे सर, झोपायचे आजकाल तर तुम्हाला टेरिकॉटच्या स्लिपिंग बॅग्स हलक्या आलेल्या आहेत ज्या पावसाळ्यात वापरू शकता तुम्ही वगैरे, त्या स्लिपिंग बॅग आहेत, असं बरंचसं सामान आज अवेलेबल आहे.
1: पण जेव्हा हे उपलब्ध नव्हतं, तुम्ही जेव्हा 40 वर्षांपूर्वी पर्यटन सुरू केलं त्यावेळेस तुम्ही काय करायचं?
0: तर जे काही मोठं प्लास्टिकच्या गोणी असायच्या त्यावेळेला मालाचे, त्याचं प्लास्टिक असायचं किंवा रेग्युलर प्लास्टिक वगैरे, आणि घोंगडं गावाकडचं, ते घोंगडं पण जड असायचं, सगळ्यांकडे ती राहायची, घोंगडी नसायची, पण ते एक माझ्याकडे एक घोंगडं होतं, तर ते मी पाठीमागे टाकून पावसात भिजलं तरी त्यावेळेचं ते पावसात भिजल्यानंतरही सुख राहायचं त्या घोंगड, पण हां थोडंसं काटे टोचल्यासारखं असायचं पण सुंदर होतं ते असं प्लास्टिक. आजकाल तर काही बऱ्याचशा गोष्टी आल्या आहेत, तर तुम्ही कॅरेमॅट्स वगैरे हलकं आहे त्याचा वापर करू शकता, आणि त्याच्याकरता पण प्लास्टिक ठेवून द्या, कारण का कॅरेमॅट, काही कॅरेमॅट्स आहे ते हे असतं एअरवाली असतात, तर त्यामुळे पाणी आतमध्ये जाऊन राहतं, पण आयडियल आहे ते प्लास्टिकमध्ये व्यवस्थित प्लास्टिक टाकून व्यवस्थित झोपावं वगैरे त्याच्यावरती.
1: आणि जेवण बनवताना काय, म्हणजे कशा प्रकारचं जेवण तिथे घ्यावं, भोजन किंवा जो आहार आहे तो कसा असावा?
0: पहिल्या दिवशी तर आपण आपला डबा असेल तर तो ठीक आहे घरून ना आणलेला, पण तिकडे गेल्यानंतर सगळं मुख्यत्वे करून सगळेजण एकतर आजकाल मॅगी बनवली जाते पटकन होते, आणि दुसरी गोष्ट दाल खिचडी सगळं मिक्स करायचं झटपट करायचं, आणि ते पोषकही आहे सगळी कडधान्य वगैरे,
1: जंगलात
0: पाण्याची चव आहे ती ते खूप तो एक, आणि गरम गरम याच्यामुळे खूप आनंद असतो तो, आणि आपण बनवल्याचा आनंद वेगळा असतो, कसं खाल्लं काय खाल्लं एवढं, म्हणजे एवढा मोठा डबा असेल आपला बनवलेला असेल 4-5 मंजांसाठी तो, म्हणे आपण कसं खाणार, तर ते पण निघतं सगळं लगेच खाऊन मोकळे होतात आणि अजूनही कमी पडलं म्हणून बोलतात.
1: आता एखादं काही प्रकृती अचानक बिघडली कोणाची किंवा दुखापत वगैरे झाली तर अशा वेळी काय करता तुम्ही? मग
0: आपल्याकडे प्रथमोपचार किट असणं गरजेचंच आहे, ते अशा वेळेला लीडरने आपल्याकडे प्रथमोपचार किट ठेवावं, बँडेज वगैरे, इलेक्ट्रॉल पावडर्स वगैरे, आणि मुख्य म्हणजे 2 पट्ट्या, कोणाचं काही सांगू शकत नाही एम हे की 2 पट्ट्या कशासाठी, कुठचं हाड मोडलं तर लगेच त्या पट्ट्या लावून क्रेप बँडेज बांधून लगेच हे करून त्यांना जवळच्या मुळामध्ये. पहिली गोष्ट अशी आहे की आपण ज्या गावात जाणार, ज्या गावातून वरती जाणार आणि दुसऱ्या गावात समोर पुढच्या गावात उतरणार आहोत, तर लगेच आपण तिकडचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे असायला हवेत, तिकडच्या लोकल बॉडीचे, सरपंच म्हणा किंवा पोलीस पाटील म्हणा, यांचे जर आजकाल अवेलेबल आहेत तर सगळं घ्यायचे नंबर आणि ते आपल्याकडे ठेवून द्यावेत, त्यांना इन्फॉर्म करावं, मोबाईल नेटवर्क नसेल तर हाक्केनी इन्फॉर्म करावं, जसं आज माउंटेनमध्ये

0: ओ ए असा आवाज करण्याचा आवाज आहे. म्हणजे तो आपण तो म्हणजे आवाज आणि ओकेरी पहिल्यांदा कशी सांकेतिक भाषा होती ना तशी. अरे मी आणि लांब असेल आणि हवा जोरात असेल तर आवाज ऐकायला येत नाही, तो ओय म्हणून म्हटलं की लगेच आणि
1: ओय
0: ओय ओय
1: असं.
0: तर मग आवाज आणि कळतं की झालं हा माणूस कुठे आहे. तर तसं करून तुम्ही संदेश पोचू शकता. आणि
1: विसल पण गरजेची.
0: हा म्हणजे
1: असेल तर
0: हो विसल तर पण शक्यतो विसल नसावी.
1: तिथली
0: शांतता करते आणि ते प्राण्यांसाठी असतं. पण ओए असा करून आवाजाने पण जाऊ शकता. आणि जसं प्रथमोपचारसाठी तुम्ही झाडाचे एक दांडे काढून दोन शर्ट अडकून स्ट्रेचर बनवू शकता. असे काही प्रथमोपचाराचे आपल्याला धडे आपण घेतलेले बरे कधी कुठे उपयोगी पडू शकतो.
1: असं कधी घडलंय का तुम्ही तुमच्या
0: मगाशी? हा मध्ये मी म्हणालो ना वंटी हिल पॉइंटला आमचं एक सहकारी गेला त्यावेळेला आम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या
1: लागल्या, दुखापत वगैरे झाली आणि मग तुम्हाला त्या व्यक्तीला उचलून आणायला लागलं वगैरे असं.
0: मला दुखापत स्वतःला झाली होती.
1: कधी?
0: सहाला तर आठवत नाही पण लोणावळा भीमाशंकर रिव्हर भीमा नदी क्रॉस करताना काय झालं की एक उशीर झाला होता. 7-1 वाजले होते. मिनमिन त्यावेळेचे पूर्वीचे टॉर्च मिनमिन ते टॉर्च होते. आणि मी जात होतो शाम अँकर होता. मी रोप लावून क्रॉस करत होतो नदी आणि
1: म्हणजे पाणी होतं नदी
0: बऱ्यापैकी पाणी होतं. आणि त्यावेळेला मी शाम आणि आम्ही असे जोडून कॉमन हे होतं म्हणजे एकमेकांचे चांगले जोडीदार होतो. मस्त की व्ही लेंथ जुळं होती आणि आम्ही पोचलो. मी खाली गेलो जरा पाण्याच्या. मी त्याला श्यामला म्हणालो मी हाताने सांगितलं संकेती मी पाण्याच्या खालना पास होतो म्हणून. कारण का पाण्याला प्रवाह वरती जास्ती होता आणि खाली कमी होता. तिथे बांध होता तिथे. तर मी खाली गेल्यानंतर घाबरून कोणीतरी दुसऱ्यांनी मध्ये रोपमध्ये हात घातला आणि काढून घेतला खेचला. तो खेचल्यावरती मी जो वरती आलो आणि त्या प्राण्याच्या प्रवाहात पूर्णजणे पूर्णपणे तिथे फटफटत इकडनं तिकडे दगडांवरती आपटत गेलो. पण नशिबाने त्यावेळेला मला फक्त थोडंसं गुडघ्याच्या खाली लागलं. पण ते कळलं नाही ते फ्रॅक्चर होतं. तेव्हा कळलं नाही त्या ह्याच्यामध्ये नदी क्रॉस झाली सगळं. आणि तिथे बसल्यानंतर मग लक्षात आलं की सुजलं आहे आणि फ्रॅक्चर झालं. त्यावेळेला मग मला सगळ्या खांद्या मग पाळी पाळीने खांद्यावरनं घेऊन गेले. असं
1: म्हणजे अशा वेळेस ती एक सामूहिक जबाबदारी.
0: हो सामूहिक जबाबदारी आहे. सगळ्यांनी मिळून टीम वर्क ठेवावं आणि हे करावं.
1: आता असं कधी होतं का की तुम्ही गेलात एखाद्या ठिकाणी आणि तिथे खूप पाऊस लागला तुम्हाला किंवा पुढे आता वाटच दिसत नाही आहे धुकं प्रचंड पसरलेलं आहे आणि परत यावं लागलं किंवा मार्ग खूप वेगळ्या मार्गाने जावं लागलं?
0: हो
1: कुठे झालं होतं असं?
0: म्हणजे पुण्या डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे लोणावळामध्ये बेसिकली इथे खूप धुकं आहे. असं कुठचंही पेपचं म्हणा किंवा तिकोना म्हणा वगैरे असे बरेचसे ट्रेक ते जाताना धुक्याने त्रास धुक्याने कळतही नाही. 5 फुटरचा माणूस दिसत नाही असं. आणि अशा वेळेला मी ह्याच्यावरनंच मी लोणावळा भीमाशंकरला पोहोचलोच नाही. आम्ही दुसरीकडे उतरलो आणि मग परत रिटर्न आलो. मग हे नाही असं हे नाही केलं. मी उगाचच काळजी घ्यायची म्हणून लगेच रिटर्न आलो. जबरदस्ती काही नाही. आणि कारण का आपल्याबरोबर 10-15 जण आपल्या पाठीमागे आहेत. आपण लीडर आहोत तर आपल्याला ती काळजी घ्यायला पाहिजे म्हणून सरळ सरळ रिटर्न आलो. कारण का लोणा भीमाशंकर काही ठिकाणी असे ट्रेक आहेत की त्या तुम्हाला वाटाड्या मिळणार नाहीत. ते तुम्हाला तुमचेच करायचे असं. आता हे
1: उपलब्ध नसतं.
0: उपलब्ध म्हणजे ह्या 110 किलोमीटर जाऊन तो माणूस परत येणार का? की तो वाटाडे येणार कशाला? आणि ते नसतं. हां मग आपण गावामध्ये तर बाबा थोडंसं इथे सोडा रस्ता दाखव हे असे करून आपण गावातल्या लोकांकडनं माहिती घेऊ शकतो जंगलात.
1: किंवा आज आपल्याकडे दिशा दाखवण्यासाठी यंत्रणा आहे.
0: हो म्हणजे
1: दिशा
0: मदत घेता येऊ शकतो. हां मोबाईल ॲप चालू असेल तर रडार म्हणून ते लाईव्ह रडार म्हणून पण येतात ॲप वगैरे. दिशा दाखवते. आपले घड्याळं आहेत ती आहेत ते दिशा दाखवतं वगैरे.

0: किंवा आसपास महाराष्ट्रामध्ये की ज्या ठिकाणी पर्यटनाला कुटुंब किंवा एखादा मित्रांचा गट सहजगत्या जाऊ शकेल?
1: अशी बरीच
0: इतक्या ठिकाणी फिरलेला आहात, तर अशी कुठली तुम्ही सांगा?
1: बरीच आहेत अशी, म्हणजे पण लोकांना वेस्टर्न साईड, मग सेंट्रल साईडला सगळेजण जातात, वेस्टर्न साईडला बरेच जण जात नाही. सेंट्रल साईडला भरपूर आहेत ठिकाणं आपल्याकडे, पण त्यापेक्षा इकडे वेस्टर्न साईडचं एक्सप्लोर करायला पाहिजे.
0: म्हणजे कुठल्या?
1: तुंगारेश्वर आहे, साधा तुंगारेश्वर आहे, वाघोबा धबधबा पालघरचा आहे, वाघदेई धबधबा इथं मीरा रोडला आहे.
0: अच्छा,
1: तर तो एक आहे. दाभोस आणि काळमंडी धबधबा जव्हारला आहे, तो वाडा क्षेत्र वगैरे असे बरेचसे आहेत बघण्यासारखे. मी जव्हारकडे जाताना, जव्हारच्या विक्रमगड ते जव्हार प्रवास करताना असंख्य धबधबे दिसतात, तुम्हाला मन मुलात त्याच्यात लुटू शकता असे बघण्यासाठी. तिकडचे धबधबे खूप उंच आहेत, बघण्यासारखे आहेत सगळे. तसं आता जर वेस्टर्न साईडला गेलं तर म्हणजे कर्जत साईडला पेठ आहे, पेप किल्ला आहे, नंतर तुम्हाला अजून
0: राजमाची,
1: नाही राजमाचीच्या, हां राजमाची तर आहेच, राजमाचीच्या इथे जे कोंडाणा केव्ज वगैरे आहेत वगैरे तिकडे पण फिरू शकता तुम्ही. लोणाळ्या साईडला भरपूर आहेत, पण मुंबईमध्ये पण आपल्याकडे ह्याचं उत्तनचं किल्ला आहे, नंतर वसईचा किल्ला आहे, मडचा छोटस आहे, मडचा किल्ला आता तिथे एंट्री नाही आहे, पण बाहेर आहे, तर बाहेरून आपल्याला अंधेरी ते अंधेरी पूर्ण मुंबई, अंधेरीपासून चर्चगेट पण मरीन लाईन्सपर्यंत पूर्ण मुंबई आपल्याला दिसते.
0: अच्छा,
1: तो चांगला एक भाग आहे असा. आपण एक संध्याकाळी जाऊन आणि वरती सगळं सिमेंटनी करून त्यांनी हे केलेलं आहे, तर तिकडे आपण एक जाऊ शकतो. बँड्राचा सकाळी जाण्यासाठी बँड्राचा किल्ला आहे फिरण्यासाठी सकाळच्या ह्याच्यामध्ये वगैरे असे बरेच आहेत. या बाजू मी माहीमला जाऊ देत नाही, माहीमच्या किल्ल्यावरती नाही जाता येत, वरळीच्या किल्ल्यावरती जाता येत नाही, असे बरेच आहेत आपल्याकडे समुद्र किल्ले.
0: आणि म्हणजे वेस्टर्नचा तुम्ही उल्लेख केला, तर पुढे थोडस म्हणजे कसारा इगतपुरी या बाजूला पण अशी काही ठिकाणं आहेत?
1: भरपूर आहेत. मी इगतपुरीला इगतपुरीसाठी भरपूर आहेत.
0: आपण जाणून घेऊया या गाण्यानंतर.
1: हो येस.

0: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन. 4,000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंटने जिंका लाईफची प्रत्येक टूर्नामेंट.
1: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
2: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
3: सुदैव सहसंवाद या कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध गिर्यारोहक अविनाश परब. परबजी, पुन्हा एकदा स्वागत आपलं.
4: नमस्कार.
3: आपण सांगत होतात की वेस्टर्न पश्चिम दिशेची पर्यटन स्थळं काही जिथे आपण जाऊ शकतो कुटुंबासह मित्रांसह
4: जाऊ शकतो. सिंहगड आहे, कोरीगड आहे, सुधागड, पळसदरी, कर्नाळा किल्ला आहे, कर्जतकडचा वगैरे. तसं वेस्टर्न मगाशीच म्हटल्याप्रमाणे आपण ह्याला पालघर ह्या ठिकाणी पण, पालघर उत्तन वगैरे ह्या ठिकाणी पण जाऊ शकता. पण ह्या जाताना एवढी काळजी घ्यायची आहे की लोकल तिकडे कसा पाऊस आहे आणि त्या स्पॉटला जाण्यासाठी परवानगी आहे का. तर त्यात समजा एखाद्या क्षेत्राच्या म्हणजे जिल्ह्याचं आहे, जिल्ह्याची साईटवरती आपण जाऊन बघू शकता की ह्या किल्ल्यांवरती आज हे अवेलेबल आहे का, जायला देत आहेत का.
3: आणि सहज शक्य झालेले
4: हो, सहज शक्य झाले. तिकडे जाऊन गेल्यानंतर मग तुमचा हिरमोड व्हायला नको की तिकडे जाऊन जाण्यापेक्षा इकडनं चेक करा की ते अवेलेबल आहे का, ओपन आहे का माउंट ह्याच्यासाठी, की गिर्यारोहणासाठी किंवा सहलीसाठी. तर त्या क्षेत्रामध्ये जा. आता जवळजवळ सगळे धबधबे बंद केलेले आहेत, पण काही थोड्या दिवसातच परत चालू करतील, परत एन्जॉय करायला मिळेल. पण एन्जॉय करताना काळजी तर आपल्याला घ्यायची आहे.
3: होण्याचं कारण सुद्धा हेच आहे की तिथे जो काही गैरप्रकार होतात किंवा अपघात होतात त्यामुळेच अशी वेळ येते.
4: चुकीचेच प्रकार होतात बहुतांश असे की मी असं काही तरुण पिढीला दोष देत नाही आहे सगळ्यांनाच, पण काही तरुण आहेत की व्यसनाधीन आहेत. ठीक आहे ना, तुम्ही तुमच्या घरी व्यसन करू शकता, त्याच्यासाठी कोणी बंदी नाही केलेली आहे, पण निसर्गात जाऊन करू नका. आणि त्याचा परिणाम शेवटी निसर्ग जर कोपला तर तो देतोच. आणि ह्या आता त्याच्यामुळेच तर होत आहे सगळं बऱ्याच गोष्टी.
3: तुम्ही त्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहात, कारण मध्यंतरी एक प्रसंग तुम्ही सांगितलात की अशी काही व्यसनाधीन किंवा तशा प्रकारचे लोक तुमच्याबरोबर चुकून आले होते आणि त्यांना तुम्ही परत पाठवलं. काय घडलं होतं तेव्हा?
4: ते एका नामांकित संस्थेचे कॉलिंग सेंटरमधले लोक होती आणि बरेचसे नॉन महाराष्ट्रीयन्स वगैरे होते आणि
3: ते
4: हां अरेंज होत केलं होतं वॉटरफॉल रॅपलिंग. तर त्याकरता ती मुलं आली होती, अंधेरीमधनं आली होती. अंधेरीवरनं निघालो मी, आम्ही सगळे तिकडे पोचलो. आणि त्या मी त्या रात्रभर या मुलांनी शनिवारी काय धमाल केली असेल केली असेल. आम्ही शनिवारी रात्री निघालो, पहाटे रविवारी पहाटे निघालो आणि तिथे पोचलो. पोचल्यावर ते लक्षात आलं की या मुलांनी ड्रग घेतलेलं आहे. मग मी खरंच खूप स्ट्रिक्ट झालो की मी पैसे कमवण्यासाठी हे करत नाही, एक ॲडव्हेंचर म्हणून आम्ही हे करत आहोत. ते लगेच काही मुलांना ज्या शक्य नव्हतं म्हणजे दारू पे सरळ पैसे दिले, पैसे घेऊन जा परत. आणि परत रिटर्न पाठवलं होतं. मी धबधब्यावरती पण येऊ दिलं नाही. मी ह्या खूप काळजी घ्यायला पाहिजे. या प्रसंगामध्ये काही अघटित घडलं तर ह्याला कोण जावं? एक जीव जाणार आणि त्याच्याबरोबर साथीदार पण त्यांचे त्याच्याबरोबर घुरपटले जाणार असं होतं ते.
3: म्हणजे बबूंजी जेवढे गिर्यारोहण प्रेमी आहेत तेवढेच ते कडक पण
4: आहे. पण निसर्गाचा नियमच फार हे आहे, कडक असतो. निसर्गासमोर माफी नाही. मग त्या आपण पण काळजी घ्यायला पाहिजेच ना.
3: आणखीन काय काळजी पर्यटकांनी घ्यायला पाहिजे, विशेषतः जे तरुण नवीन पर्यटक आहेत त्यांना तुम्ही काय सांगा?
4: असं नाही, तरुण असं काही नाही. इवन काही आता मी काही कोणाला असं मी हे म्हणत नाही, वयस्कर माणसंसुद्धा आहेत की आता मी बिस्किटचा पुडा खाल्ला तर तो लगेच वेळार का पिशवी फेकून दिली कुठे,
3: त्याचं वेस्टन टाकून द्यायचं,
4: हां बाटली टाकली बाटली फेकून दिली, पाणी पिलं फेकून दिलं,
3: खच पडलेलं
4: असतं, हां खच पडलेलं असतं, तर ह्याची ते निसर्ग मग त्याचा कोप करतोच ना, मग हे आपण काळजी घ्यायला पाहिजे की माझ्याकडे पडलं आहे, मी माझ्याकडे पिशवी आहे, पिशवीमध्ये मी सामावून ठेवणार कचरा. आणि जपानमध्ये बघा, जपानमध्ये कुठेही कचऱ्याचे डबे नाही आहेत रस्त्यावरती. ते तुमचा तुम्हाला कचरा, तुम्ही मॉलमध्ये कुठेही खाल्लेला कचरा गोळा करायचा आहे, तुमच्या बरोबर घरी घेऊन जायचं आहे आणि तो घरात डंप करायचा आहे आणि मग तो कचऱ्याची गाडी येईल त्याच्यातून तो जाणार. ते कुठेही वाटेत कुठे कचरा, आपण शिस्त आपण म्हणतो सगळ्यांना एकदम ह्यानी म्हणतो की जपान आले काय आहे जपानला फिरतात वगैरे, पण आपण त्यांचं अनुकरण करा ना, चांगल्या गोष्टीचं अनुकरण करायला काय प्रॉब्लेम आहे.
3: शिस्त ही फार महत्त्वाची आहे पर्यटन करत असताना.
4: सिगारेट नको तिथे सिगारेट पिणार त्यांनी आहेच की
3: पर्यावरण.
4: आता समजा जर मी आता मधमाशाचा पोळ आहे आणि मी सिगारेट मारली, काय होणार आहे माझ्याबरोबर माझ्या सगळ्या साथीदारांना मधमाशी चावणारच, काही सोडणार.
3: तिथे आपण आग पेटवताना सुद्धा काळजी घेतली
4: हो, सगळ्या ह्या गोष्टी बघायला पाहिजे. आणि पावसाळ्यामध्ये जळू फार असतात, त्याच्याकरता बरोबर औषध किंवा तंबाखू घ्या आणि असं, किंवा लिंबू आणि मीठ हे ठेवा बरोबर
3: प्राथमिक उपचार.
4: प्राथमिक उपचार त्यांनी जळू जळू असेल तर जळू लागली वगैरे तर खूप त्रास होतो, तर ते काढण्यासाठी उपयोगी येतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की काळजी घ्यायला पाहिजे. आणि मी मुख्य म्हणजे तिकडे जाताना पहिली गोष्ट तुमची नोंद करा तिकडच्या गावा मध्ये, आणि ह्या गावातून मी ह्या गावातून चढणार आहे आणि ह्या गावातून उतरणार किंवा त्याच गावातून उतरणार आहे ह्याची नोंद करा, हे खूप गरजेचं आहे. काय मिसिंग झालं काय झालं तर फायदा होऊ शकतो, म्हणजे ह्या रूट इथून ना गेला होता वगैरे वगैरे. आणि वाटाड्यांची मदत घ्या, वाटाड्याची नाही कोणी मिळत नसेल तर गावकऱ्यांना तिकडच्या चौकशी करा, सांगा की कुठे कसे रस्ते आहेत कसे नाही आहेत, कुठे काय करायला पाहिजे, कुठच्या वाटेने जायला पाहिजे कुठच्या वाटेने नाही जायला पाहिजे. एक तर आणि जंगलांमधल्या वाटा काय असतात की सदैव बाहेरून जातात आणि नवशिक्या माणूस मध्ये घुसणार सरळ, तर तसं नाही, ते बाहेरूनच जातात. काही ठिकाणी ते आतून आहेत जिथे क्रॉस करायचं आहे तिथनं आतून जाणं, पण बाहेरूनच मुख्यत्वे वाटा जातात.
3: अविनाशजी खूप सांगण्यासारखं आहे, खूप बोलण्यासारखं आहे, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. पण या मर्यादित वेळेमध्ये सुद्धा तुम्ही पावसाळी सहल पावसाळी पर्यटन हे सुरक्षित आणि आनंददायी कसं होऊ शकेल याविषयी अतिशय मौलिक माहिती श्रोत्यांना दिली, त्याबद्दल श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी मनपूर्वक आपले आभार मानतो. धन्यवाद.
4: धन्यवाद.
5: सहसंवाद.
3: सहसंवाद आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमाची निर्मिती आहे छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्राची.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आयुष्यावरचा एक सुंदर लेख माझ्या वाचण्यात आला. तो असा की आयुष्य माणसाला सतत खिळवत असतं आणि त्या खेळालाच कदाचित जगणं म्हणतात. देवानं निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला जगण्याचा एक धडा शिकवत असते. निसर्ग असो, माणूस असो, ऋतू असोत किंवा काळ, कधी विचार केलाय का आपल्या हृदयाची धडधड नेहमी एका ठराविक रिदममध्येच का चालते? ECG वर चालणारी ती वर खाली जाणारी रेषा ती फक्त हृदयाची धडधड दाखवत नाही, तर ती आयुष्याचं सर्वात सुंदर रूपक आहे. ती रेषा सतत वर खाली होत राहते, अगदी आपल्या आयुष्यासारखंच. कधी आनंद, कधी दुःख, कधी यश, कधी अपयश, कधी भेटी, कधी विरह, कधी आशा, कधी निराशा. आणि गंमत म्हणजे त्या चढ उतारांमुळंच आपण जिवंत असल्याचं सिद्ध होतं. कारण ज्या क्षणी ती रेषा सरळ होते त्या क्षणी सगळं संपतं. मग आयुष्याकडून सतत सगळं सुरळीत असण्याची अपेक्षा तरी का? चढ उतार नसतील, संघर्ष नसेल, अनपेक्षित वळणं नसतील, तर ते आयुष्य कसलं? आयुष्य सुंदर आहे कारण ते प्रत्येक दिवशी नवीन ताल छेडतं. कधी मंद, कधी वेगवान, कधी विस्कटलेला, तर कधी अगदी सुरेल. पण तो ताल सुरू आहे, यापेक्षा मोठं भाग्य दुसरं कोणतं? म्हणून आयुष्य बदलण्याचा हट्ट कधी करू नका. त्याच्या रिदमवर प्रेम करायला शिका, कारण आयुष्याचं सौंदर्य सरळ रेषेत नसतं, ते प्रत्येक चढ उतारांत दडलेलं असतं. आणि जो त्या रिदमसोबत जगायला शिकतो ना, तोच खऱ्या अर्थानं जगायला शिकतो.

0: मैत्रिणींनू, संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या स्वरातील संदीप खरे यांच्या गीत आणि संगीत नियोजनातील हे छानसं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनू, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 13. सहभाग
1: स्मिता नामदे, अनुप्रिता भाले, वैजयंती नांदगावकर आणि मधुमिता नामदे.
0: लेखन आणि निर्मिती वैजयंती नांदगावकर. संकल्पना आणि सादर करते नयन पवार.
2: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
3: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
2: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
1: हलकं फुलकं.

0: अलागतो जगणार
1: येणार अय्या बबी मावशी लक्ष्मी वहिनी या या अलभ्य लाभ अलभ्य लाभ.
2: वा वा मधु तुझा आवाज इतका मधुर आहे ना की तुझा आवाज ऐकून आणि तू म्हणालीस की कुणीतरी येणार येणार मग आम्ही लगेच आलो बघ धावत.
1: बर बर हरभराच्या झाडावर चढा वाजून आता तू वहिनी मला.
2: अगं तसं नाही खरंच तुझा आवाज गोड आहे हो की नाही हो आई.
3: हे कुणीतरी नेमकं कुठे येणार आहे मधू. अगं छबुताई सुनबाईंची गोड बातमी की काय.
4: तुम्हालाही चाहूल लागली वाटतं या बातमीची. बरं झालं तुम्ही आलात.
3: अगं मधू गोड बातमी देणारी तुझी रसिका वहिनी कुठे आहे मग.
1: अगं बबी मावशी कुठे असणार आहे ती. ऑफिसला. अगं ती आता मॅनेजर झाली आहे ना. जबाबदाऱ्या वाढल्या तिच्या.
3: हो की. अगं छबुताई ती ऑफिसच्या जबाबदाऱ्या सांभाळते ग पण तिला सांभाळण्याची जबाबदारी आता तुम्हा सर्वांची. बरं
4: बबे आतापर्यंत काय कमी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत पण आता.
3: आता काय.
4: अगं काळजी वाटते ग मला.
2: अहो पुष्पा मावशी पुन्हा एकदा प्रमोशन होत आहे तुमचं. काळजी कसली आनंद वाटायला हवा.
4: आनंद तर आहेच ग पण काळजी घेणं पण महत्वाचं आहे. आम्ही तर घेऊच ग काळजी पण तिनं स्वतः पण काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे नाही का. तुला माहितीये ना रसिकाचा स्वभाव. तिला किती गडबड असते प्रत्येक कामाची. आता धावपळ थोडी कमी करायला नको का तिनं.
1: म्हणजे आता तिला नोकरी सोडावी लागेल.
3: नाही ग नोकरी कशाला सोडायची आहे त्यासाठी. नोकरी करता करता तिने तिची काळजी घ्यायची आहे. मधू आता तुझं काम वाढलं.

0: म्हणजे आता तिची सगळी कामं मलाच करावी लागणार की काय?
1: अगं काम म्हणजे काय तिला समजावून सांगायचं.
0: आता माझं कुठे लग्न झालंय आणि मी डॉक्टर थोडीच आहे तिला समजावून सांगायला, मला काय कळतंय त्यातलं?
1: अगं तुम्ही तरुण पिढीतली मंडळी एकमेकांना छान समजावून सांगू शकता ना, पटतात एकमेकांच्या गोष्टी तुम्हाला, समवयस्कांचा फरकच पडतो ना. अगं मधू तुला माहितीये ना तुझ्या रसिका वहिनीचा स्वभाव, कोणत्याच कामाला ती कधी नाही म्हणत नाही, सगळीच कामं पूर्ण करायच्या नादात ती तिचा ताण मात्र वाढवून घेते. आपण बघतोय ना त्यामुळे ती किती थकून जाते.
0: हो ग, त्या कामांच्या नादात तिचं जेवणाकडे लक्षच नसतं बघ, एकतर वेळेवर जेवत नाही आणि काम राहिलंय असं म्हणत घाई घाईत जेवण करते.
1: मधू अगं किती चुकीची सवय आहे ग ही, त्याचे किती दुष्परिणाम होतात आरोग्यावर माहितीये ना. आणि तुला सांगते बबे, पायऱ्या उतरताना सुद्धा नुसती घाई, दोन पायऱ्यांची एक पायरी करते बघती.
2: अगं बाई, अगं मग तिला जरा नीट समजावून सांगा.
1: अगं बबे काय काय आणि किती किती समजावून सांगायचं, तिला काही बोलायला गेलं तर तिला वाटतं आई सारख्याच टोकतात, पण तिच्यासाठीच सांगते ना मी हे सगळं. आता तुला सांगते, हिचं बोलायचं तोंड मोठं आणि खायचं तोंड लहान.
2: अगं छबूताई असं करून कसं चालेल बरं, आता आईच जर खाऊन पिऊन मस्त असेल तर येणारं बाळ सुद्धा सुदृढ असेल ना, मग तिने ती काळजी घ्यायला नको का बरं.
1: पुष्पा मावशी काय खावंसं वाटतं हो तिला, डोहाळे पुरवायला हवेत तिचे, काही डोहाळे लागलेत की नाही तिला म्हणावं, काहीही खावं वाटलं तर सांगत जा बरं का.
0: अरे वा मज्जाच आहे मग, आता आपल्या घरात रोज नवीन नवीन चटपटीत पदार्थ बनवणार.
2: हा म्हणजे वहिनीचं नाव आणि मधूचं गाव. मधू अगं आत्या होणार आहेस आता तू, थोडं जबाबदारीने वागायला शिक बरं.
0: घ्या आता मी काय केलंय, घसरली का माझ्यावर गाडी.
1: मग असं होणारच ना. अगं असे चमचमीत चटपटीत पदार्थच फक्त तिला खायला घातले तर तिला पोषण कसं मिळणार, सकस चौरस आहार घ्यायला हवा ना तिनं.
3: आणि तोही वेळेवर, वेळेची अवेळ करायची नाही, त्याचा परिणाम गर्भातल्या बाळावर होतो.
2: मग बाळ जर सुदृढ व्हायला हवं असेल तर आईनेही आधी स्वतःची काळजी घ्यायला हवी ना. मधू तुझ्या रसिका वहिनीला मस्त छान पैकी केशर दूध तयार करून देत जा बघ.
1: दुधाचं तर वावडच आहे आमच्या या रसिकाला, नक्कोच म्हणते.
2: अगं छबूताई अशा वेळेला आपली आवड निवड बाजूला ठेवायची असते, तिला म्हणावं तिचं जीवन हे आता फक्त तिच्यासाठी नाही तर तिच्या बाळासाठी आहे, त्याच्यासाठी म्हणून आपल्याला आवडत नसतानाही काही गोष्टी कराव्या लागतात, पालेभाज्या खायच्या, वेळेवर जेवण करायचं, दूध प्यायचं. खाते की नाही ती भाज्या वगैरे?
1: तिथेही आनंदच आहे.
0: आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चो हिकडे.
2: मधू गाणी गाऊ नकोस नुसती आणि चेष्टेवारी नको नेऊस. अगं हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयर्न असतं, हिरव्या पालेभाज्या फळं काकडी मुळा गाजर बीट यांचाही आहारात आवर्जून समावेश करावा लागतो. अगं
0: बबी मावशी आई हेच सांगत असते तिला, पण ती कंटाळा करती खायचा.
2: अगं मधू कदाचित ते पिढीतलं अंतर आहे ना, त्याच्यामुळे असं होत असेल.
0: पिढीतलं अंतर?
2: अगं ते काय म्हणतात तुम्ही, कसली तरी गॅप ती काय असतं ते.
0: अच्छा अच्छा जनरेशन गॅप.
2: हा हा तेच ते म्हणत होते ना मी तुला. अगं त्याच्यामुळे काय होते, छबुताईचं बोलणं आहे ना, तिला उपदेशाचे डोस वाटतात. पण तू तू तिला नीट समजावून सांगू शकतेस ना, कसं आहे समवयस्कांचं जरा व्यवस्थित पटतं ग.
3: हे मात्र खरं. ह आणि तसंही नणन भाऊजींचं गुळपीठ आहेच की, प्रत्येक गोष्टीत मधूचा सल्ला हवाच असतो रसिकाला. मधूने एखादी गोष्ट सांगितली की रसिकाला पटलीच म्हणून समजा, म्हणून तर मधूचा आनंददादा म्हणतो ना मधूला की ती म्हणजे रसिकाचं सल्लागार मंडळ आहे, हो की नाही.
1: हो ग रश्मी अगदी खरं बोललीस बघ, मधूच्या सल्ल्याशिवाय तिचं पान सुद्धा हलत नाही. नणंद भाऊजाईचं नातं अगदी जिवलग मैत्रीचं.
2: म्हणूनच सांगतेय ना मी तिला की होणाऱ्या आत्याबाईंची जबाबदारी वाढलीय आता, तेव्हा जरा नीट लक्ष द्या.
0: मग या सल्लागार मंडळाने कोणते सल्ले देणं अपेक्षित आहे?
3: हा सल्लागार मंडळाने द्यायचे सल्ले ऐका बरं का, सगळ्यात आधी तर चौरस आहार. नुसताच आहार घेऊन उपयोगाचा नाही तर त्यासोबत व्यायामही हवा. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गर्भारपणात योग्य असे व्यायाम करावेत. हा आणि अजून रसिका वहिनीने जास्त ताण घेऊ नये असं हे तू तिला सांगायचंय. कारण काय होतं माहितीये का,
1: मानसिक ताणाचे दुष्परिणाम मग शरीराला भोगावे लागतात. आणि योगा क्लासला जाते ना रसिका?
0: अगं रश्मी वहिनी, मागच्या वर्षी ती गेली काही दिवस, पण नंतर कामाच्या व्यापामुळे तिला वेळच मिळत नव्हता म्हणून राहून गेलं ते पण.
2: अगं बाई, वेळ नाही म्हणून कसं चालेल? अशा कशा गं तुम्ही आजकालच्या मुली, म्हणे वेळ मिळत नाही. अगं वेळ मिळत नसतो, तो काढावा लागत असतो. तू असं कर, तिचा ना एक दिनक्रम तयार कर. नियोजनपूर्व कामं केली ना की मग ताणही कमी होतो आणि स्वतःसाठी वेळ देखील काढता येतो. आणि हा तिचा कामाचा भार जरा हलका करायला तू तिला मदत कर बघ. शिवाय तुझ्या आनंददाची पण जबाबदारी आहे ना काही, बाप होणार आहे तो आता. तेव्हा त्याला सांग, तिची व्यवस्थित काळजी घे, तिला काय हवं नको ते बघ, तिला दवाखान्यात ने व्यवस्थित. तेव्हा तिला आनंदी ठेवण्याची जबाबदारी आता कोणाची? आनंदचीच ना.
0: हो हो, बरोबर आहे चारू मावशी.
1: अहो पुष्पा मावशी, आपल्या कॉलनीमध्ये त्या लताताई गर्भसंस्कार वर्ग घेतात ना, त्यांच्याकडे पाठवा ना रसिकाला.
3: अगं हो ग, बरं झालं आठवण केलीस. मधू, तू आजच घेऊन जा ग तुझ्या रसिका वहिनीला. ऑफिसमधून आली की लगेच जा दोघी जणी तिकडे.
0: बरं आई, आजच घेऊन जाते हा तिला.
3: बरं झालं बबे तू आणि रश्मी आलात, ते माझी चिंता थोडी दूर झाली ग.
2: अगं छबुताई, काळजी करण्यापेक्षा काळजी घ्यावी. आणि आम्ही सगळे आहोतच की, कधीही काही अडचण आली की एकमेकांसोबत असतोच की आपण, काळजी कशाला करायची त्यात.
1: हो ना, आणि किती गोड बातमी दिली आहे रसिकाने. स्त्रीला लागलेली मातृत्वाची चाहूल हा तिच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. या क्षणाचा महोत्सव साजरा करायला हवा, नाही का?
2: मग
1: आणि पुष्पा मावशी, महोत्सव तर साजरा करायचाच आहे आपल्याला, पण त्याआधी जी काळजी घ्यायची आहे ना ती अशी आहे की आनंदला आणि रसिकाला दोघांनाही सांगा की आजकाल ना अनेक टेस्ट निघाल्यात की होणारं बाळ कसं असेल, त्यात काही व्यंग असेल का हे सुद्धा चेक केलं जातं बरं का. तर अशा टेस्ट डॉक्टरना विचारून करून घ्या.
2: अगो हे काय का आता नवीनच?
1: अहो आई, आधी तुमच्या पिढीच्या वेळेस कसं होतं की काही व्यंग असलेली मुलं किंवा काही आजार असलेली मुलं जन्माला यायची, तेव्हा कळायचं नाही ना पोटातल्या बाळाला काही आजार आहे किंवा काही व्यंग आहे. पण आता तसं राहिलं नाही आहे, म्हणजे आता इतके अत्याधुनिक उपचार निघालेत आणि अत्याधुनिक टेस्ट पण निघाल्यात की जेणेकरून आपल्याला कळतं की गर्भारपणात बाळ कसं आहे, व्यवस्थित त्याची वाढ होतीये ना. तर दर महिन्याला तिला म्हणा डॉक्टरांकडे जायचा कंटाळा करू नकोस, दर महिन्याला जा आणि व्यवस्थित डॉक्टर जे सांगतील तशा औषध गोळ्या व्यवस्थित घे.
3: हो म्हणूनच म्हटलं ना रश्मी, तू आलीस ते बरं झालं, किती छान सांगितलीस बघ समजावून.
1: अहो पुष्पा मावशी, कसं आहे आनंद आणि रसिका आजच्या पिढीचे आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असणारच, पण एक मोठी जाऊ म्हणून मी माझं काम केलं बरं का, कर्तव्य केलं.
0: हा अनुभवाचे बोल, बरोबर आहे. महोत्सव साजरा करायचा आहे ना वहिनी, मग काहीतरी चटपटीत आणि चमचमीत खाऊनच साजरा करूया मग आपण, म्हणजे वहिनीचेही डोहाळे पुरवले जातील आणि आपलीही मज्जा होईल.
2: अगं आधीच जर आम्हाला ही बातमी सांगितली असती तर येताना काहीतरी छान घेऊन आलो नसतो का आम्ही. चल आता बनवूयात ग आपण, चला
1: चला चला.
3: ए मधू, मग आणूया ग आईस्क्रीम, रसिकाला पण आवडतच नाही तरी.
1: हो म्हणजे चटपटीत पदार्थ आई बनवतील आणि मधू बाहेरून आईस्क्रीम घेऊन येईल, चालेल?
0: ठीक आहे, आलेच घेऊन.
2: ए तुम्ही पार्टी करायचं म्हणतायत ना, ए छबुदे तिला काय आवडतं सांग बरं, गोडात आणि तिखटामध्ये काय काय खायला आवडतं सांग बरं.
3: अगं तिला गोड तिखट दोन्हीही आवडतं.
2: हो ना, मग एखादा आवडता पदार्थ सांग ना तिचा.
3: अगं गुलाबजामून तिला फार आवडतात बरं का.
2: बरं आणि तिखटामध्ये काय?
3: पावभाजी.
2: बर बर, माझं आपण तेच करू. आणि मला काय वाटतंय माहिती का, ती येईपर्यंत आपण हे सगळे पदार्थ तयार करून ठेवू आणि ना तिला आल्यावर आपण छान सरप्राईज देऊ.
1: चालेल चालेल, आता थोड्या वेळाने येईलच ती घरी आणि आनंद येईल, म्हणजे मग आपण सगळे मिळून हा आनंद साजरा करूयात, नाही का?
3: अगदी सरप्राईज होईल मस्त.
1: चला चला लागा तयारीला. ही मधू कुठे गेली? सटकली वाटतं.
2: हा अगं ती आईस्क्रीम आणायला गेली ना.
1: मला वाटलं काम अंगावर पडेल म्हणून बाहेर गेलेली दिसते.
2: रश्मी तू घे बरं भाज्या चिरायला, चल मस्त पावभाजी करूयात.
1: चला चला.
4: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
1: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड,
2: करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझं इतकं.

0: चला जगूया मस्त मजेने,
1: होऊया जरा हलकं फुलकं।
2: हलकं फुलकं,
3: हलकं फुलकं।
4: मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 13 ऐकलात। सहभाग होता
2: स्मिता नामदे, अनुप्रिता भाले, वैजयंती नांदगावकर आणि मधुमिता नामदे यांचा।
4: लेखन आणि निर्मिती वैजयंती नांदगावकर, संकल्पना आणि सादर करते नयन पवार।

मैत्रिणींनो, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काहीतरी गरमागरम आणि चटपटीत खावंसं वाटतं आणि त्यासाठीच आजची आपली रेसिपी आहे मिक्स व्हेज कटलेट। चला तर मग बघूया यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते। 2 बटाटे, 1/2 कप गाजर, 1/2 कप मटार, 1/2 कप बीट, ब्रेड क्रम्स, आले लसूण पेस्ट, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर। तर मैत्रिणींनो, याची कृती अशी आहे की सर्व भाज्या उकडून आणि कुस्करून घ्यायच्या, मसाले घालून मिश्रण छानपैकी तयार करून घ्यायचं, कटलेटचा आकार द्यायचा, मग ब्रेड क्रम्समध्ये घोळवून कमी तेलावर शॅलो फ्राय करून घ्यायचं किंवा जास्त तेलात तळून घ्यायचं। झालेत आपले मिक्स व्हेज कटलेट तयार।

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया मातृसुरक्षा दिनानिमित्त डॉक्टर कांचन वानेरी यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. विषय आहे मातृसुरक्षा राष्ट्र सुरक्षा. नमस्कार मैत्रिणींनो मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते मी लीना पांडे. आणि मैत्रिणींनो, मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील अतिशय महत्वाचा आणि संवेदनशील प्रवास आहे. गर्भधारणेपासून ते बाळाच्या जन्मापर्यंत आई आणि बाळाचं आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी योग्य काळजी, पोषण, नियमित तपासणे आणि जागरूकता आवश्यक असते. त्यामुळेच मातृसुरक्षा दिनाच्या निमित्ताने आज आपण मातृ आरोग्य, सुरक्षित मातृत्व, गर्भवतींची काळजी आणि शासकीय आरोग्य सेवांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत आज आहेत उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर परिमंडळच्या डॉक्टर कांचन वानेरे आणि त्या स्वतःही स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. मॅडम, आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, मातृसुरक्षा दिवस आपण साजरा करत आहोत, तर त्यानिमित्ताने मातृसुरक्षा दिनाचं महत्व तुम्ही काय सांगाल?
1: सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मातृसुरक्षा दिन याचं उद्दिष्ट हे आहे की गर्भवती महिलांची आपण नियमित तपासणी करायला पाहिजे. त्यानंतर ज्या उच्च जोखीम गर्भधारणा असतात त्यांना ओळखण्यासाठी सुद्धा हा दिन आला. आपण सर्व गर्भधारण झालेल्या महिलांना तपासून त्याच्यामधनं ज्या जोखमीच्या माता आहेत त्या बाजूला करून त्यांचे प्रसूतीचे ठिकाण, त्याच्यानंतर पुढचे त्यांचे कसे जे पण नियोजन असेल ते आपण करतो. तसेच

0: त्यामुळे आपण एक सुनिश्चित करतो की जी पण ही प्रसूती आहे ती सुरक्षित होईल. यामध्ये अजून जर आपल्याला सांगायचं झालं तर याच्यामध्ये या दिनी आपण ज्या माता असतात त्या प्रत्येक गर्भवती महिलेला एक सुरक्षित मातृत्वाचा जो संकल्प आहे त्याच्याबद्दल आपण कल्पना देतो. यामध्ये त्यांना नियमित गर्भतपासणी, संतुलित आहार, त्याच्यानंतर जे गर्भधारणेमध्ये आवश्यक लसीकरण असतं ते कसे घ्यायचे त्याबद्दलसुद्धा आपण माहिती देतो, वेळेवर उपचार. त्याच्यानंतर आजसुद्धा आपण बघतो की आपल्याकडे काही ठिकाणी, म्हणजे छत्रपती संभाजीनगर परिमंडळात जरी मी ही गोष्ट जास्त बघितली नाही, तरी पालघरसारख्या ठिकाणी मी जेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक होते तिथे घरगुती प्रसूती करण्याचं प्रमाण अजूनही काही प्रमाणात दिसतं. तर या महिलांना त्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे की घरी प्रसूती न करता या सगळ्या प्रसूती ज्या आहेत त्या संस्थेमध्ये व्हायला पाहिजे, सरकारी असो किंवा खाजगी असो, त्याचे महत्त्व आपण पटवून देतो. आणि हा जो दिवस आहे त्याचे ध्येय एकच आहे की सुरक्षित आई आणि निरोगी बाळ.
1: अगदी अगदी. डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान आईच्या आरोग्याची काळजी किती आणि कशी महत्त्वाची असते?
0: असं म्हणतात की जर आई निरोगी असेल तर बाळसुद्धा निरोगी होतं, आणि बाळ जर निरोगी असेल तर आपलं राष्ट्रसुद्धा निरोगी असतं. आपलं सर्वांचं ध्येय हे पहिलं राष्ट्राचंच असायला पाहिजे. त्यानुसार गर्भधारणेच्या दरम्यान आरोग्याची काळजी का महत्त्वाची असते तर त्याच्यामुळे आपल्याला निरोगी बाळ व्हायला मदत होते. निरोगी आईमुळे बाळाची योग्य ती वाढ होते. अकाली प्रसूती, ज्याला आपण प्रीमॅच्युअर डिलिव्हरी असं म्हणतो, तर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी या कमी होतात. कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, त्यानंतर माता मृत्यू, बालमृत्यू याचा धोका कमी होतो. आपण सर्वांनी बघितलं असेल की जर अकाली प्रसूती झाली तर ते बाळ असतं ते कमी वजनाचं असतं, त्याचे फुफ्फुसं जे असतात ते योग्य रीतीने वाढ झालेले नसतात. अशा बाळाला आपल्याला काचेच्या पेटीमध्ये आपण जे म्हणतो तर इथे आपल्याला ठेवायला लागतो. त्याच्यामध्ये त्या मातेची पण खूप मेंटल हरासमेंट होऊ शकते. बाळासुद्धा बाळाला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. त्यामुळे प्रसूती ही वेळेवर व्हायला पाहिजे याच्याकडे आपला कल असायला पाहिजे. एक वाक्य मी इथे ॲड करेल यावेळेस की जेव्हा मी महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये आली तर मला आठवतं की त्यावेळेस मी ॲज अ स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून जिल्हा रुग्णालयात जेव्हा जॉईन झाले होते तर त्यावेळेस माता मृत्यूचा दर त्यावेळेस जवळजवळ 350 पर हजारी एवढा जास्त होता.
1: बापरे.
0: त्यानंतर जी आपल्या सरकारनी NHM असेल किंवा विविध दिन साजरे केल्या गेले, विविध मातांसाठी योजना तयार केल्या गेल्या, आणि आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये तो दर आता 50 सुद्धा खाली आलेला आहे.
1: किती छान. डॉक्टर, गर्भवती महिलेनं नियमित तपासण्या का करून घ्याव्यात? बरं,
0: जसं आपण म्हटलं की सुरक्षित प्रसूती आपल्याला सुनिश्चित करायचं आहे. याच्यासाठी जर ती गर्भवती महिला याची आरोग्याची आपण देखभाल केली तर नक्कीच ती प्रसूती सुरक्षित होऊ शकेल. याच्यामध्ये आपण सर्वप्रथम या महिलेला जशी ती गर्भ तिला धारण होतो तर 12 आठवड्यांच्या आतमध्ये, म्हणजे 3 महिन्यांच्या आतमध्ये अशा सर्व महिलांची आपण नोंदणी करून घेतो. त्यानंतर दर महिन्याला या मातेला आपण जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण आशामार्फत बोलवून घेतो व तिथे आपण तिचा रक्तदाब असेल, तिचं रक्तक्षयाचं जे प्रमाण आहे किंवा हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे ते आपण दर महिन्याला चेक करतो. आपण वजन तिचं तपासतो, त्याच्यानंतर दर महिन्याला लघवी तपासतो. याच्यामध्ये आपण का एवढ्या सगळ्या तपासण्या करतो, कारण की सर्वप्रथम आपल्याला मधुमेह आणि रक्तश्रय आपल्याला ओळखायचं आहे. आपल्याला मी हे सांगते, प्रसूती दरम्यान जर रक्तदाब वाढला तर याचा जो परिणाम असतो तो बाळावर आणि मातेवर दोघांवर पण खूप वाईटरित्या होऊ शकतो. रक्तदाब जो बाळणपणामध्ये वाढतो याच्यामध्ये बाळाचा अकाली गर्भाशयातच मृत्यू होऊ शकतो, किंवा ते बाळ जे असतं ते कमी दिवसांचं जन्माला येऊ शकतं. दुसरं म्हणजे की जी माता असते तर मातेला सुद्धा जर हा रक्तदाबाचं प्रमाण जर जास्ती झालं आणि हे रक्तदाबाचं जे प्रमाण असतं ते 7व्या महिन्यामध्ये भरपूर वाढू शकतं, त्याच्यामुळे त्या मातेला पायावर सूज येणे, तिच्या रक्तामध्ये बरेचसे असे बदल होतात की त्याच्यामुळे आपल्याला बाळणपणानंतर झालेला रक्तस्त्राव हा कमी करता येत नाही, तिला झटकेसुद्धा येऊ शकतात, आणि तिच्या लघवीमध्ये प्रथिने म्हणजे प्रोटीन्स जे असतात ते सुद्धा येतात. त्यामुळे आपण दर महिन्याला रक्तदाब असेल, हिमोग्लोबिन असेल, वजन आणि लघवी तपासतो. हिमोग्लोबिन जेव्हा आपण तपासतो म्हणजे रक्तक्षय त्या मातेला आहे की नाही आपण हे जेव्हा तपासतो, तर त्याच्यामध्ये जर रक्तक्षय असेल तर यासुद्धा मातेला जे बाळाचं वजन असतं ते कमी वजनाचं बाळ जन्माला येऊ शकतं. नॉर्मल जेव्हा बाळंतपण होतं तर त्याच्यामध्ये जवळजवळ 1/2 लिटर रक्तस्राव हा नॉर्मली होतो आणि जेव्हा सिझेरियन सेक्शन एखाद्या मातेचं होतं तर त्याच्यात 1 लिटर हा रक्तस्राव नॉर्मली होऊ शकतो. जर ती माता स्वतःच तिला रक्तक्षय असेल किंवा तिच्यामध्ये रक्ताचं प्रमाण जर कमी असेल तर त्यामुळे काय होऊ शकतं की ही माता तेवढा रक्तस्राव सुद्धा सहन करू शकणार नाही आणि त्याच्यामुळे ती प्रसूती दरम्यान सुद्धा दगावण्याची शक्यता असू शकते. पण याच्यावर सुद्धा आपण उपाय करतो की जर शेवटच्या महिन्यामध्ये रक्तक्षयाचं जर आपल्याला प्रमाण वाटलं तर आपण त्या मातेला रक्त वाढवण्याची इंजेक्शनं जी सगळ्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहेत. तिसरं, वजनाबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छिते की एक आपण जर सरळसोट विचार केला तर वजनामध्ये दर महिन्याला 1 किलो वजन वाढणे अपेक्षित आहे, 1 ते 1.5 किलो. त्याच्यामध्ये खूप जास्त जर वाढ झाली तर कदाचित त्या मातेला सूज असू शकते सगळीकडे आणि त्याच्यामुळे ती वाढ झालेली आहे जास्ती. खूप कमी वाढ होत असेल तर आपण समजू शकतो की कदाचित बाळाला कमी वजनाचा धोका उद्भवू शकतो. तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे की एक अप्रोप्रिएट प्रकारे तिचं वजन वाढायला पाहिजे. दर महिन्याला 1 ते 1.5 किलो आणि पूर्ण बाळंतपणामध्ये जवळजवळ 14 किलो तिचं वजन वाढायला पाहिजे आणि ते आपण प्रॉपर म्हणतो. त्याच्यापेक्षा खूप जास्त वाढलं तर ते सुद्धा धोकादायक आहे, कमी वाढलं ते सुद्धा धोकादायक आहे. त्याच्यानंतर लघवी आपण तपासतो कारण की सर्वांना माहिती आहे की आता असं म्हणतात की भारतामध्ये मधुमेहाचा स्फोट झालेला आहे. तर आपल्या बऱ्याचशा माता अशा आहेत की त्या मधुमेहाच्या एका इनिशियल स्टेजमध्ये असतात आणि जेव्हा त्यांना गर्भधारणा होते तर त्यावेळेस हा मधुमेह दिसायला सुरुवात होते. तर आपण जेव्हा लघवीची चेकअप करतो तर त्यावेळेस आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये साखर किंवा शर्करा आहे की नाही. आणि जर मधुमेह त्या स्त्रीला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त धोके आहेत कारण की अशा स्त्रीचे जे बाळं असतात त्याच्या बाळाची जी फुफ्फुसं असतात ती व्यवस्थित डेव्हलप होऊ शकत नाही आणि मग ते बाळ नंतर श्वास घेत नाही. दुसरा मधुमेहाचा हा धोका आहे की जे बाळ असतं ते जसं जास्त वजनाचं होऊ शकतं तसं कमी वजनाचं सुद्धा होऊ शकतं. आणि यापूर्वीच मी आपल्याला सांगितलेलं आहे की कमी वजनाच्या बाळांना मग त्यांना इन्क्युबेटरमध्ये ठेवायला लागतं, कधी कधी त्यांची ब्रेनची किंवा मेंदूची ही वाढ असते ती होऊ शकत नाही व्यवस्थित. म्हणून मधुमेह बघणं हे खूप जरुरी आहे.
1: मग डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान अशी कोणती लक्षणं मातेमध्ये आढळतात की त्या मातेने आणि घरच्यांनी दुर्लक्ष करू नये? अशी
0: मोठा मोठी जर आपण विचार केला तर काही अशी लक्षणं आहेत की जी जरी आपण स्वतः डॉक्टर नसलो तरी ही लक्षणे जर आपल्याला दिसली तर आपण त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल किंवा एखादं उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय असेल आपण त्वरित तिथे जायला पाहिजे. याच्यामध्ये सर्वप्रथम येतं ते योनी मार्गामधनं रक्तस्राव. जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा कधी कधी नॉर्मली पहिल्या 1.5 महिन्यामध्ये स्पॉटसारखा रक्तस्राव होऊ शकतो. तो नॉर्मल असू पण शकतो, नसू पण शकतो. जर तो असेल तर त्याच्यामध्ये कारण हे असतं की काही गर्भाशयामध्ये काही अशा लेयर्स असतात की त्या पूर्णपणे एकत्र येण्यासाठी थोडा 1 ते 1.25 महिन्याचा वेळ लागू शकतो आणि त्या दरम्यान जी पाळीची तारीख आहे त्या तारखेला स्पॉटिंग आपल्याला दिसू शकतं. पण त्यानंतर जो रक्तस्राव होतो तो धोकादायक असतो आणि हा सुद्धा असू शकतो. सर्वप्रथम पहिल्या 3 महिन्यांमध्ये जो रक्तस्राव होतो तर त्याच्यामध्ये अबॉर्शनचे चान्सेस खूप असतात. याच्यामध्ये 2-3 प्रकारचे गर्भपात आहे, आपण त्याला डॉक्टरी लँग्वेजमध्ये मिस्ड अबॉर्शन म्हणतो, काही इनकम्प्लीट असतात, काही कम्प्लीट अबॉर्शन असतात. तर याच्यामध्ये आपण जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये त्वरित जायला पाहिजे आणि मग तेथील डॉक्टर किंवा ANM आपल्याला सोनोग्राफी करून देतील. आणि या सोनोग्राफी पण सर्वांना सांगायला आनंद होतोय की या सर्व सोनोग्राफी फ्रीमध्ये करून मिळतात. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे की दुसऱ्या सेमिस्टरमध्ये म्हणजे 3 महिन्यांपासून तर 6 महिन्यांपर्यंत होणारा रक्तस्राव, हा रक्तस्रावसुद्धा धोकादायकच आहे. दुसरं म्हणजे याच्यात काही काही कंडिशन्स अशा आहेत ज्या डॉक्टरांना माहिती असतात, त्या म्हणजे आम्ही त्याला म्हणतो प्लासेंटा प्रिव्हिया असेल किंवा ॲब्रप्शो प्लासेंटा असेल, तर अशा वेळेस हा रक्तस्राव होऊ शकतो. याच्यामध्ये आपल्याला त्वरित हायर सेंटरमध्ये जावं लागतं आणि सोनोग्राफी असेल किंवा तिथील जे निष्णात स्त्रीरोगतज्ञ असतात त्यांनी तपासल्यानंतर ते डायग्नोसिस करून त्याला योग्य ती ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर जवळजवळ 6 महिन्यांपासून 9 महिन्यांपर्यंत जो रक्तस्राव होतो तर तो जास्त करून तो तर ॲबॉर्शनचा नसतो, कारण की ॲबॉर्शन हे जर व्हायचं असेल तर पहिल्या 5 महिन्यांमध्ये होऊन जातं. पण नंतरचा जो रक्तस्राव असतो त्याच्यामध्ये प्लासेंटा प्रिव्हिया नावाची अतिशय म्हणजे ज्याला म्हणतात की जीवघेणी कंडिशन जी आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा माता अशा असतात की या रक्तस्रावामध्ये त्यांचा जीवालासुद्धा धोका होऊ शकतो. म्हणून कधीही जेव्हा 6व्या महिन्यात किंवा 7व्या 8व्या महिन्यातसुद्धा रक्तस्राव थोडा जरी झाला, त्वरित आपण जवळच्या आरोग्य केंद्राकडे जाऊन सोनोग्राफी करून कुठला डायग्नोसिस आहे त्यानुसार बघून मग तेथील ज्या ANM असतील तेथील जे डॉक्टर असतील हे आपल्याला कुठल्या हायर सेंटरला आपल्या बाळंतपणाचं स्थान निश्चित करतील. त्याच्यानंतर तिसरा एक लक्षण आपण बघतो की हातापायांना सूज येणे. मगाशी मी सांगितलं की जर प्रेग्नन्सीमध्ये किंवा बाळंतपणामध्ये जर गर्भधारणा झाल्यानंतर हातापायांना खूप सूज येत असेल तर त्याचे दोन कारणं असू शकतात. सर्वप्रथम पहिलं आणि जे साधं कारण आहे ते म्हणजे की रक्त क्षय असणे, म्हणजे शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमी असणे. हे आपण दर महिन्याला रक्ताचं चेकअप करतो त्यामुळे आपल्याला कळूनच येईल. आणि जर थोडंसं 6व्या 7व्या महिन्यानंतर कळलं तर आपण अशा पेशंटला अशा रुग्णाला आपण रक्त वाढवण्याचे इंजेक्शन्स देऊ शकतो. आणि जर शेवटच्या महिन्यामध्ये आपल्याला कळलं की या स्त्रीला रक्तक्षय झालेला आहे तर तेव्हा आपण अशा स्त्रियांना रक्तसुद्धा चढवू शकतो. त्याच्यानंतर खूप महत्वाचं एक लक्षण आहे ते म्हणजे बाळाची हालचाल कमी वाटणे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाळ जे असतं ते 1 तासामध्ये जवळजवळ 6 ते 7 तरी ते धक्का देतं. आणि जर तसं नसेल किंवा कधी कधी काही काही बाळ कमी सुद्धा देऊ शकतात, जे प्रत्येक स्त्री आणि बाळानुसार तो बदलतो, पण ते धक्के जर अचानक कमी झाले तर समजून घ्या की कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. विशेषतः जर असे लक्षणं शेवटच्या 2 महिन्यांमध्ये वगैरे असतील तर ते अतिशय धोक्याचं लक्षण आहे. अशा वेळेस आपण त्वरित डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. त्याच्यानंतर हे चौथं लक्षण आहे पोटदुखी आणि पाणी जाणे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाळ जे आहे ते पोटामध्ये एक पाण्याची पिशवी असते ज्याला आपण ॲम्नियोटिक फ्लुइड असं म्हणतो. त्याच्या मध्ये बाळ हे तरंगत असतं आणि या पिशवीचं जे तोंड असतं तर गर्भाशयाची जी पिशवी असते तर ते तोंड बंद असल्यामुळे ही पिशवी फुटून जात नाही. परंतु काही काही वेळेस असे प्रॉब्लेम येतात की ही पिशवी फुटून जाते आणि ही लक्षणं जास्त करून 6व्या 7व्या महिन्यातच दिसतात. अशा वेळेस त्वरित या रुग्णाला आपल्याला भरती करायला लागतं. तिला अँटीबायोटिक असतील, तिला बेड रेस्ट असेल, त्याच्यानंतर तिची पायाकडची बाजू वर करून तिला झोपवायचं असेल. आणि जर तिचं बाळंतपण जे आहे किंवा तिच्या बाळाची पूर्ण वाढ झालेली असेल तर अशा केसेसमध्ये आपण बाळंतपणसुद्धा करून घेऊ शकतो. जर आपण ह्या पाणी जाण्याच्या गोष्टीची काळजी घेतली नाही अशा वेळेस त्या बाळंतिणीला आतमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं आणि इन्फेक्शन झाल्यानंतर तिच्या जीवास धोका पण होऊ शकतो. त्यामुळे हे पण महत्त्वाचं आहे की पाणी जर जात असेल किंवा पोट दुखत असेल तर आपण त्वरित डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. त्याच्यानंतर ताप येणे, झटके येणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण की आम्ही बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये असेल किंवा आदिवासी भागामध्ये मी बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे आणि तिथे मलेरियाचं पण प्रमाण खूप जास्त आहे. तर आम्ही बघितलं की ताप असेल किंवा झटके, तर मी आपल्याला बोलली की विविध कारणं असू शकतात, तर झटके असे कुठलेही आपल्याला लक्षणं दिसले तर आपण त्वरित डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे किंवा जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये आपण दाखवायला पाहिजे.
1: अगदी अगदी निश्चितच मैत्रिणींनो, डॉक्टरांनी सांगितलेली जी काही लक्षणं, कुठलीही लक्षणं आढळली तर त्वरित आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, डॉक्टरांकडे जायला पाहिजे. डॉक्टर, संतुलित आहाराचा आई आणि बाळाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, म्हणजे संतुलित आहार घेणं हे किती महत्त्वाचं आहे आईसाठी?
0: याच्यामध्ये मी असं सांगेल की संतुलित आहार हा गर्भधारणेच्या आधीसुद्धा महत्त्वाचा आहे, गर्भधारणा झाल्यानंतरसुद्धा महत्त्वाचा आहे आणि बाळंतपण झाल्यानंतरसुद्धा महत्त्वाचं आहे. याच्या सुरक्षित आहारामुळे आईला आवश्यक ते पोषण मिळतं, रक्तक्षय कमी होतो आणि बाळाची वाढ आणि जन्मावेळीस बाळाचं वजन जे असतं ते अप्रोप्रिएट असतं. याच्यामध्ये आता बरेचसे मी बघितले गावामध्ये, कारण की मी गावामध्ये सुद्धा ग्रामीण भागांमध्ये रुग्ण बघितलेले आहे, मी बऱ्याच ठिकाणी फिरलेली आहे. तर बरेचदा काही काही लोकांमध्ये असतं की अरे तू जास्त खाऊ नको, नाही तर बाळाचं वजन वाढेल. आणि आजकाल सर्व डॉक्टर जे असतात ते सिझेरियन सेक्शन करून बाळाला काढतात. तर माझी सर्वांना विनंती आहे, विशेषतः सासवा जर इथे बसलेल्या असतील तर असं काहीही करू नका. जे सिझेरियनचं प्रमाण जे वाढलेलं आहे असं आपल्याला वाटतं, पण त्याच्या अगेन्स्ट जर आपण असं बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये आपण

0: मुली तार घेणं तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर, मग गर्भधारणेदरम्यान आवश्यक अशा कोणत्या लसीकरण असतात की जे तिने घ्यायलाच हवेत?
1: गर्भधारणेच्या वेळेस आवश्यक लसीकरण म्हणजे टिटॅनस टॉक्साइडची जी लस आहे ती आपल्याला घ्यायची आहे. या व्यतिरिक्त कुठल्याही लसी घेण्याची गरज नाही आहे. जर शासनाने वेळोवेळी जर त्यावेळेस कुठल्या सांगितल्या तर आपण तशा प्रकारे देतो. पण टिटॅनस टॉक्साइडची जी लस आहे, टीडीची लस त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये टिटॅनस आणि डिफ्थेरिया असं दोन्ही पण असतं, तर ती आपल्याला देणं आवश्यक आहे.
0: डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान बऱ्याचदा गर्भवतीचं रक्त हे खूप कमी झालेलं असतं, म्हणजे तिच्या रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण हे कमी झालेलं असतं, तर मग ते हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही काय सांगाल, तिला कसा सल्ला द्याल?
1: तर ती प्रेग्नंट असेल तर त्याच्यामध्ये आपण तिला 3 महिने तिचे झाल्यानंतर म्हणजे 12 आठवड्यानंतर आपण तिला दर रोज 1 गोळी याप्रमाणे आयर्न फोलिक ॲसिडच्या गोळ्या देतो. त्याच्यानंतर खाण्यामध्ये तिला आपण सल्ला देतो की हिरव्या पालेभाज्यांमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये न्यूट्रियंट्स असतात, डाळी असतील, गूळ असेल, खजूर असेल, कडधान्य, अंडी. त्याच्यानंतर आपण जर नॉनव्हेज खात असाल तर लिव्हर आणि नॉनव्हेज याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला हिमोग्लोबिन हे मिळू शकतं, आयन हे मिळू शकतो. त्याच्यानंतर काही काही स्त्रियांना कृमीचा त्रास असतो की ज्याच्यामुळे त्यांना रक्तक्षय होतो, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच त्यांनी 3 महिन्यानंतर त्या कृमीनाशक गोळ्या घेऊ शकतात, त्या अगोदर ते घेणं योग्य नाही आहे. आणि आपली हिमोग्लोबिन जे आहे त्याची नियमित तपासणी त्यांनी करायला पाहिजे.
0: अगदी अगदी. मग सुरक्षित प्रसूतीसाठी कुटुंबाची भूमिका ही किती महत्त्वपूर्ण असते?
1: यामध्ये कुटुंबाची खूप मोठा एक आधार किंवा रोल म्हणता येईल. आपण सर्वांनी बघितलं असेल किंवा कधी कधी आपण जेव्हा TV वगैरे बघतो तर त्याच्यामध्ये ज्या पाश्चिमात्य देश आहेत तर त्याच्यामध्ये बर्थ कंपॅनियन नावाची संकल्पना आहे जी आपल्या देशामध्ये सुद्धा आता आलेली आहे. तर याच्यामध्ये तिथे त्यांच्या जे नवरे असतात किंवा तिचा जो पार्टनर असतो त्यांना अलाव करतात की डिलिव्हरीच्या वेळेस, बाळणपणाच्या वेळेस त्यांनी तिथे राहावं. जेव्हा ती स्त्री जेव्हा बाळणपणाच्या आधी चेकिंगला येते दर महिन्याला तर त्यावेळेस बर्थ कंपॅनियन म्हणून तिची सासू असेल, तिची आई असेल किंवा तिची बहीण असेल यांनी सोबत येणं अपेक्षित आहे. म्हणजे की त्या स्त्रीच्या या नातेवाईकांना कळतं आहे की हिला कुठल्या प्रकारचं न्यूट्रिशन द्यायला पाहिजे, हिला किती आराम द्यायला पाहिजे, हिने कुठले कुठले ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, हिला कुठला आता प्रॉब्लेम झाला आहे का, पायावर सूज आली आहे का, मधुमेह दिसतो आहे का, तर या सर्व गोष्टी त्या बर्थ कंपॅनियनला माहिती होतात. तसेच या स्त्रीचं बाळणपण आपण कुठे करणार आहे ते ठिकाण आपण बर्थ कंपॅनियनसोबत फिक्स करतो आणि मग त्यावेळेस बर्थ कंपॅनियन तिथे तिच्यासोबत येऊन तिला साथ देतो. यामध्ये कुटुंबाची एक खूप महत्त्वाची ही भूमिका आहे. दुसरं म्हणजे कुटुंबानी तिला जो आराम असतो दुपारच्या वेळेस 2 तास झोपणे, त्याच्यानंतर पोषक आहार याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रसूतीमध्ये कुटुंबाची जी भूमिका असते ती खूप महत्त्वाची असते.
0: अगदी. आणि डॉक्टर, यावेळेची थीम राष्ट्रीय मातृसुरक्षा दिवसाची थीमच आहे की ग्रामीण आदिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दुर्गम भागातील महिलांसह प्रत्येक गर्भवती महिलेला दर्जेदार आणि सुरक्षित आरोग्यसेवा उपलब्ध करून देणं. तर मग ग्रामीण भागातील महिलांसाठी मातृसुरक्षेबाबत तुम्ही आणखीन कोणता सल्ला द्याल?
1: मातृसुरक्षा दिन हा प्रत्येक गर्भवती महिलेच्या सुरक्षित मातृत्वाचा एक संकल्प आहे. नियमित गर्भ तपासणी, संतुलित आहार, आवश्यक लसीकरण, वेळेवर उपचार आणि संस्थात्मक प्रसूती यामुळे माता आणि बाळाचे आरोग्य सुरक्षित राहते. सुरक्षित आई, निरोगी बाळ हेच आपल्या सर्वांचे यादिनी ध्येय आहे आणि हाच संदेश आहे.
0: पण डॉक्टर, प्रसूतीनंतर आईच्या आरोग्याची कशा प्रकारे काळजी घेतली जावी, म्हणजे तिने स्वतः पण कशी घ्यावी आणि तिच्या कुटुंबियांनी पण कशी घ्यावी?
1: मी जेव्हा पालघरसारख्या बहुल आदिवासी भागामध्ये जेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून सुद्धा जेव्हा काम केलं तर त्यावेळेस मला असं लक्षात आलं की तिथला जो आदिवासी समाज आहे त्याच्यामध्ये बाळणपण झाल्यानंतर जवळजवळ 3 ते 4 दिवसपर्यंत त्या स्त्रीला फक्त नाचणीची एकदम पातळ अशी पेज दिला जाते आणि त्यामुळे मग त्या मातेला जे स्तनपानासाठी

0: ते दूध यायला पाहिजे ते येत नाही. आणि हा त्यांचा खूप मोठा एक गैरसमज आहे की मातेला जर जास्ती खायला दिलं तर तिची प्रकृती खालावेल आणि ती पेजच फक्त तिला द्यायला पाहिजे असं तिथे आहे. आणि हे आपल्याकडे सुद्धा आपल्याला दिसतं, विशेषतः मराठवाड्याच्या ज्या ग्रामीण भागामध्ये अजूनही तिथे अशी पद्धत आहे की मातेला बाळणपणानंतर पेज दिल्या जाते विविध प्रकारची. तर तसे न करता अशा मातांना पुरेशी विश्रांती मिळायला पाहिजे, पौष्टिक आहार मिळायला पाहिजे, त्याच्यानंतर प्रसूतीनंतरच्या तपासण्या त्या तिने व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे आणि ताप आला तर तिला त्वरित उपचार करायला पाहिजे. त्यामुळे बाळणपणापर्यंत जेवढी काळजी महत्त्वाची आहे तेवढीच बाळणपणानंतरची सुद्धा काळजी महत्त्वाची आहे. आणि याच्यात खूप महत्त्वाचं जे आपल्या देशासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे कुटुंब नियोजनाचा सल्लासुद्धा आपण तिथल्या डॉक्टरांकडनं किंवा तिथली परिचारिका असेल त्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे.
1: मग स्तनपानाचं आई आणि बाळासाठी काय काय फायदे होऊ शकतात?
0: स्तनपान हे अमृतपान आहे, जी नवीन संकल्पना आहे. बऱ्याचदा बाळाला आईपासून दूर ठेवल्या जाते आणि मी मगाशी जसं म्हटलं की पेज दिला जाते, तसंच बाळाला सुद्धा बरीचशी मंडळी जी असतात घरात ती म्हणतात की नाही नाही ते पहिला चीक येतो तो बाळाला द्यायला नको. पण सर्वांना मी विनंती करेल की जो पहिला चीक असतो त्याच्यामध्ये खूप रोगप्रतिकारक असे गुणधर्म असतात आणि ते बाळासाठी खूप उपयुक्त असतात. आणि नवीन संकल्पनेनुसार प्रत्येक बाळाला जन्म झाल्या झाल्या स्तनपान द्यायला पाहिजे, किंबहुना प्रत्येक सरकारी संस्थेमध्ये आम्ही ते कंपल्सरी केलेलं आहे. आणि जसं बाळाला BCG असेल म्हणजे लसीकरण केलं जातं किंवा हिपॅटायटिसचं लसीकरण केलं जातं, तसंच त्याला व्हिटॅमिन के आणि स्तनपानसुद्धा तेव्हाच्या तेव्हाच द्यायला पाहिजे. याच्यानंतर बाळाला प्रत्येक मातेने जसं बाळ डिमांड करेल तसं दर 2 तासांनी असेल 1 तासांनी असेल ते स्तनपान दिलंच पाहिजे. बाळाची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्यामुळे वाढते. आईला जे बाळणपणानंतर जो रक्तस्राव होतो तोसुद्धा एकदम कमी व्हायला मदत होते आणि याच्यामध्ये आई आणि बाळाचे जे नाते असते ते दृढ होते.
1: अगदी अगदी खूपच छान डॉक्टर. आपल्या बऱ्याचशा अशा शासकीय योजना आहेत ज्या गर्भवती मातेसाठी आहेत आणि त्या शहरी आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहेत, तर अशा कोणत्या शासकीय मातृसुरक्षा योजना आहेत की त्यांचा गर्भवती महिलांना लाभ मिळतो आणि त्यांनी घ्यावा?
0: सर्वप्रथम म्हणजे सर्वात मोठी योजना म्हणजे की आशा असतील, ANM असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, इथे प्रत्येक गर्भधारणा जी असते त्याची नोंदणी करून त्या गर्भवतीला मोफत उपचार केला जातो, औषधे मोफत दिल्या जाते, लसीकरण आणि प्रसूती सेवा ही मोफत दिल्या जाते. दुसरी मोठी योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, जी आता सध्या महिला आणि बालकल्याण या खात्याकडे जरी वर्ग झालेली आहे तरी या सर्व ज्या माता असतात त्या मातांना पूर्ण गर्भधारणेच्या काळामध्ये जवळजवळ टप्प्याटप्प्याने 5,000 रुपयापर्यंत लाभ दिला जातो. याच्यामध्ये त्या काही काळ जर काम करू शकत नसतील, कामावर जाऊ शकत नसतील, तर या पैशांमध्ये ते पोषक आहार घेऊ शकतात, औषधोपचार करू शकतात. त्यासाठी हा पैसा प्रत्येक मातेला दिला जातो. त्यानंतर JSSK जी योजना आहे त्याच्यामध्ये प्रत्येक मातेला बाळणपणासाठी मोफतमध्ये आपल्या आरोग्य संस्थांमध्ये आणलं जातं. बाळणपण झाल्यानंतर तिला मोफत त्यांच्या घरी सोडलं जातं, तसंच प्रसूती झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत त्यांना मोफत ॲम्ब्युलन्स सेवा मिळते. तर या योजना माता आणि बालकासाठी आहेत.
1: याच्यासाठी त्या मातेने किंवा घरच्यांनी तशी नोंदणी करावी का?
0: तिने जर पहिल्या 3 महिन्यांमध्ये नोंदणी केली म्हणजे 12 आठवड्यांच्या आतमध्ये तर तिला मातृवंदन योजनेचा संपूर्ण लाभ मिळू शकतो. आणि त्याच्यानंतर तिच्या बाळणपणानंतर ती काही दिवस कामावर जाऊ शकत नाही म्हणून तिला 700 रुपये सुद्धा बाळणपणानंतर दिले जातात. तर या काही योजना आहेत ज्या महाराष्ट्र सरकार आपल्याला लाभ देते.
1: अगदी अगदी खूपच छान. आणि या सगळ्या योजनांचा गर्भवतीने लाभ घ्यायलाच पाहिजे. डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान योग आणि हलका व्यायाम हे कितपत उपयुक्त आहे?
0: गर्भधारणेच्या काळामध्ये जर आपल्याला दुसरी लक्षणं नसतील म्हणजे रक्तस्राव होणे किंवा जर तिथल्या डॉक्टरांनी बेड रेस्ट वगैरे अशी सांगितलेली नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलका व्यायाम करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर थोडं चालणे, त्याच्यानंतर गर्भवतीसाठी जे सुरक्षित योग आहेत तेवढेच करू शकतो. ते केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य आपण सुधारतो आणि प्रसूतीला मदत होते. जसं

0: आपण अभिमन्यूची जी कथा ऐकलेली आहे की ज्याच्यामध्ये कृष्णाने अभिमन्यू हा पोटात होता तेव्हा ती चक्रव्यूहाची गोष्ट सांगितली आणि त्याला ती कळली, त्यांनी ती ऐकली पोटामध्ये. तर हे एकदम खरं आहे, जेव्हा पोटामध्ये बाळ असतं त्यावेळेस गर्भसंस्कार जे असतात ते सर्वांनी करायला पाहिजे. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह पण झालेलं आहे की आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा त्या गर्भावर खूप मोठा परिणाम होतो, त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. विशेषतः जो परिवार आहे तर त्याचा याच्यामध्ये मोठा योगदान असू शकतं की घरातील वातावरण जे ते आनंदीदायी असायला पाहिजे आणि त्या गर्भाला पोषक असं असायला पाहिजे.
1: अगदी अगदी, खूपच छान, खूपच छान, अगदी निश्चितच. मैत्रिणींनो, आपल्या आजच्या संवादातून सुरक्षित मातृत्वासाठी नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, लसीकरण, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची काळजी यांचं महत्त्व आपण जाणून घेतलं आणि याविषयीची उपयुक्त अशी माहिती आपल्याला डॉक्टर कांचन वानेरे यांनी दिलेली आहेत. त्याच्यासाठी मॅडम मी तुमची खूप खूप आभारी आहे. तुम्ही आकाशवाणीत आलात भरभरून आणि उपयुक्त माहिती दिली यासाठी मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मित्रांनो, राष्ट्रीय मातृसुरक्षा दिनानिमित्त उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर परिमंडळच्या डॉक्टर कांचन वानेरी यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. विषय होता मातृसुरक्षा, राष्ट्रसुरक्षा.

बरं आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

कार्यक्रमात यानंतर वरदक्षिणा या चित्रपटातलं मन्नाडे यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीत वसंत पवार यांचं.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: गीतबहार कार्यक्रमात यानंतर उंबरठा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
1: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
0: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया मामा भाचे या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत N. दत्ता यांचं.

दगडी चाळ या चित्रपटातलं हर्षवर्धन आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत, संगीत अमित राज यांचं.

कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया सोंगाड्या या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत, संगीत राम कदम यांचं.

0: या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट.

0: ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला रवाना. राम मंदिर ट्रस्ट प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. भारतात तंत्रज्ञानाप्रमाणे खेळाचंही लोकशाहीकरण होत असल्याचं सांगून त्यांनी सांगितलं, खेलो इंडियामुळे ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना मोठी स्वप्न पाहण्याचं व्यासपीठ मिळालं. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. सीमा आणि संस्कृतीच्या पलीकडे जाऊन खेळ मैत्री दृढ करतो, असं ते म्हणाले. बिग बॅश लीगच्या चेन्नईतल्या आयोजनावर मोदी यांनी आनंद व्यक्त केला.
1: भारत ऑस्ट्रेलिया मैच का रोमांच और दूसरा यह एहसास कि दोनों देशों में क्रिकेट केवल एक खेल नहीं लेकिन एक साझा जुनून है. लेकिन आज यहाँ कोई लास्ट ओवर फिनिश का प्रेशर नहीं है, आज यहाँ केवल खेल की खुशी है, हमारी मित्रता की गर्मजोशी है और फ्यूचर चैंपियंस की एनर्जी है.
0: 3 दौऱ्यात महत्वपूर्ण चर्चा आणि भेटीगाठी आटोपून प्रधानमंत्री मोदी न्यूझीलंडसाठी रवाना झाले. ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली. संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचं असल्याचं मोदी म्हणाले.
1: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
0: न्यूझीलंडमध्ये प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी विशेषतः भारतीय समुदाय उत्साहात आहे. न्यूझीलंडचं स्थानिक माओरी नववर्षही आज सुरू होत असून त्याचाही उत्साह पाहायला मिळत आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या क्रीडा संबंधांना यावर्षी 100 पूर्ण होत आहेत. भारतीय सेनेच्या हॉकी संघानं 1926 प्रथम न्यूझीलंडचा दौरा केला होता. या संघात भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचाही समावेश होता. याच दौऱ्यापासून मेजर ध्यानचंद यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कारकिर्दीला सुरुवात झाली. दरम्यान याच वर्षी ऑकलंड इथं झालेल्या FIH महिला नेशन्स हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडला पराभूत करत जेतेपद मिळवलं आहे. दोन्ही देशांमधील क्रीडा संबंधांना शतक पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा न्यूझीलंड दौरा महत्वाचा मानला जात आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ जोराम अनिया यांनी नवी दिल्लीत युनिसेफच्या भारतातील प्रतिनिधी सिंथिया मॅककॅफ्रे आणि शिष्टमंडळाबरोबर बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षित आणि सर्वसमावेशक शिक्षण, साक्षरता आणि संख्याज्ञान, शिक्षक प्रशिक्षण, सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षितता या मुद्द्यांवर तसंच आकांक्षित जिल्हे आणि आकांक्षित ब्लॉक्स उपक्रमांवर भर देण्यात आल्याची माहिती नीती आयोगानं दिली. यावेळी डॉ अनिया यांनी पुराव्यावर आधारित धोरण निर्मिती, लोकसहभाग, आपत्ती प्रतिकार क्षमता तसंच बालकल्याण आणि शिक्षणाची परिणामकारकता वाढवण्यासाठी महिला बचत गटांची भूमिका महत्वाची असल्याचं अधोरेखित केलं. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल, असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरील पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कॅन्सर संदर्भात उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. जलजीवन मिशनच्या अंतर्गत

विविध कामांचे 18,000 सुधारित प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत. त्यांना लवकरात लवकर मंजुरी देऊ आणि आवश्यक निधी देऊ असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत दिली. अनेक गावांमध्ये पाहणी करताना काही वाड्या वस्त्यांना वगळण्यात आल्यानं हे सुधारित प्रस्ताव मागवले होते. यापूर्वी 11,000 प्रस्ताव मंजूर झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या 1400 अधिक पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांचं नुकसान झालं. त्यातल्या 452 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. 452 पैकी 258 कामं पूर्ण झाली असून 109 कामं सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातल्या देणगी अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी दिलेल्या दान आणि देणग्यांच्या अपहाराच्या आरोपाची आणि इतर अनियमिततांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी या याचिकेमार्फत केली आहे. सध्या या प्रकारची चौकशी उत्तर प्रदेश राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकामार्फत होत आहे. देशात विजेच्या एकूण मागणीपैकी 50% अधिक मागणी स्वच्छ ऊर्जेद्वारे पूर्ण झाली असून हे दुसऱ्यांदा घडत असल्याचं नवीन आणि नवीकरणीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. 6 जुलै रोजी एकूण वीज पुरवठ्यामध्ये नवीकरणीय स्रोतांचा वाटा 50.2% इतका होता असं जोशी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेसाठी 8,796 भाविकांची नववी तुकडी आज भगवती नगर बेस कॅम्पवरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली. आज पहाटे 3,450 भाविकांना घेऊन जाणारा एक ताफा बालताल मार्गे तर उर्वरित 5,346 भाविकांचा ताफा पहलगाम मार्गे रवाना झाला. 2 जुलै रोजी सुरू झालेल्या या यात्रेत आतापर्यंत 1,73,000 जास्त भाविकांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान उधमपूर जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक गाडी जम्मू श्रीनगर महामार्गावर उलटून अपघात झाला. या अपघातात 6 भाविक जखमी झाले आहेत. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या एकमेव कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्स मैदानावर सुरुवात होत आहे. दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात होईल. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर प्रथमच महिलांचा क्रिकेट सामना होत आहे. जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 20 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा सलीमा टेटे हिच्याकडे दिल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक सरजॉर्ड मनीरज यांनी सांगितलं. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानच्या एची आणि नागोया या शहरांमध्ये होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, तिसऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि चौथ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशा लढती होणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागातून पुढे सरकला असून आता त्याने संपूर्ण देश व्यापला आहे. उत्तराखंडमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला रवाना. राम मंदिर ट्रस्ट प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: जालना जिल्ह्यात सरासरीच्या 35% पाऊस, खरीपातल्या 60% पेरण्या पूर्ण. जालन्यात संतश्री मुक्ताबाई पालखीचा रिंगण सोहळा उत्साहात आणि जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती.
2: जालना जिल्ह्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर खरीपातल्या रखडलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. यावर्षी जिल्ह्यात 6,47,057 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी आहे. यापैकी आजपर्यंत 3,78,200 क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये कापूस पिकाचं क्षेत्र 1,89,275 हेक्टर, सोयाबीन 1,32,143 हेक्टर, मका 20,727 हेक्टर, तूर 26,478 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीचं हे प्रमाण एकूण क्षेत्राच्या 60% इतकं आहे. दरम्यान जिल्ह्यात मागील आठवडाभर सुरू असलेला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आता थांबला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 215 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. पावसाचं हे प्रमाण एकूण सरासरीच्या 35.7% इतकं आहे. जालना तालुक्यातल्या उटवद इथं विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन अर्थात विकसित भारत जीरामजी कायदा 2025 अंतर्गत जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा आणि जनसंवाद संमेलन उत्साहात पार पडलं. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जलसुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधा, आजीविका आणि हवामान बदल या 4 प्रमुख क्षेत्रांवर योजनेत भर देण्यात आल्याचं सांगितलं. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे मार्गस्थ असलेल्या संतश्रेष्ठ श्री मुक्ताबाई यांच्या पालखीचा प्रथमच आयोजित रिंगण सोहळा जालना इथल्या जेईएस महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडला. ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊलीच्या अखंड जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता. वारकरी परंपरेनुसार रिंगणातील माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रिंगण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागानं आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवकांनीही नियोजनबद्ध काम केलं. जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात 0 ते 5 वर्ष वयोगटातल्या 2,56,875 बालकांना पोलिओ डोस पाजण्याचं उद्दिष्ट आरोग्य विभागानं निश्चित केलं होतं. त्यापैकी 2,34,463 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी विचारमंच जालनातर्फे गणेश भवन सभागृहात आयोजित विशेष व्याख्यानमालेचं उद्घाटन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झालं. डॉक्टर मुखर्जी यांनी राष्ट्रहितासाठी केलेला सर्वोच्च त्याग हा अमूल्य असून त्यांचं जीवन देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श आहे असं सांगून राज्यपाल बागडे यांनी मुखर्जी यांच्या जीवनकार्याचा उहापोह केला. जालना जिल्ह्यातल्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत ग्रामीण बालविकास प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षकांची आढावा बैठक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कृष्णकांत कनवारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीत अंगणवाडी सेवांची गुणवत्ता वाढवणं, बालकांच्या पोषण स्थितीत सुधारणा करणं, डिजिटल कामकाजाला गती देणं आणि शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. प्रत्येक अंगणवाडी केंद्राला ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं वीज जोडणी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. तसंच तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांच्या पोषण स्थितीत सुधारणा करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले. जालना शहरासह जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं मान्यवर शिक्षक आणि ग्रामस्थांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं आणि गणवेशांचं वितरण करण्यात आलं. जालना शहरासह जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयं, शासकीय निमशासकीय कार्यालयं तसंच क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी योग शिबिरं घेण्यात आली. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती जिल्हाभरात कृषी दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरी झाली. यानिमित्त शाळा महाविद्यालयांसह ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयातही वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आलं. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंतीही भाजपा पदाधिकाऱ्यांसह महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं साजरी करण्यात आली.

भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी ग्रेस यांच्या पाऊस कधीचा पडतो या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो, शांत अशी संध्याकाळ, हलका पाऊस आणि मनाच्या आत उमटणारी एक न बोललेली वेदना असं जर वर्णन केलं तर आपसुकच आपल्याला एक कवी आठवतात आणि ते कवी म्हणजे ग्रेस. आता पावसाची चाहूल लागली आहे, पण पाऊस हा केवळ आकाशातून येणारा नाहीये, तर तो मना

0: मनाच्या आत कोसळणार आहे. आणि अशाच आशयाचं वर्णन येतं ते कवी ग्रेस ह्यांच्या कवितेत. पाऊस कधीचा पडतो, ऐकूयात ही कविता. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजा आली दुःखाच्या मंद सुराने. डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती, रक्ताचा उडला पारा या नितळ उतरणीवरती. पेटून कशी उजळेन ही शुभ्र फुलांची ज्वाला, ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला. संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. श्रोते हो, झाडांची हलणारी पानं आणि त्या हलक्याशा हालचालींमध्ये मन जाग होतं, पण ती खरी जाग येते ती दुःखाच्या मंद सुरांनीच. इथे पाऊस म्हणजे फक्त आनंद नाही, तर अंतर्मनात साचलेलं दुःख हलकं जाग करणारा एक अनुभव आहे. डोळ्यात उतरले पाणी आणि त्यावर फिरणारी नजर हे दृश्य बाह्य मन आणि अंतर्मन यांच्यातल्या सीमारेषाच मिटवून टाकतं. रक्ताचा पारा उडतो म्हणजे काय, तर भावना ह्या अत्यंत तीव्र होतात आणि मन मात्र अस्थिर होतं. त्या शुभ्र फुलांच्या ज्वालेला मी कसा पेटून उजळेन, म्हणजेच निर्मळता, सौंदर्य आणि संवेदनशीलता यांना कसं बरं जपलं जाईल हा प्रश्न आता मनात उभा राहिलाय. ताऱ्यांच्या प्रकाशात पाऊस कोसळतोय आणि संपूर्ण वातावरणात शांतता पसरलेली आहे. संदिग्ध घरांच्या ओळी आणि आकाश ढवळतो वारा या दोन प्रतिमा जीवनात येणाऱ्या अनिश्चिततेबद्दल, अस्थिरतेबद्दल सांगतात. घरांच्या ओळी म्हणजे अस्थिरता आणि वारा आकाश ढवळतो म्हणजेच काय, तर मनातील विचारही अस्थिर होतात. कितीतरी मनात विचारांची वादळं उठत असतात. माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा ही ओळ मात्र फार प्रभावी आहे बरं. इथे किनारा म्हणजे कवीनं स्वतःचं मन सांगितलंय आणि लाटा म्हणजे सतत येणाऱ्या आठवणी, भावना आणि संघर्ष. मनाच्या याच किनाऱ्यावर भावनांचा अखंड पहारा आहे. सतत कसले तरी विचार करणारं मानवी मन आणि त्याच मनाचा ठाव घेणारा आणि मनातल्या वादळाला अगदी शांत करणारा असा बरसणारा तो पाऊस, असं चित्र या कवितेत आपल्याला पाहायला मिळतं आणि रेखाटल्यासारखं वाटतं. खरंय, ही कविता आपल्याला कितीतरी वेगळ्या पद्धतीने विचार करायला भाग पडते. नाही
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी ग्रेस यांच्या पाऊस कधीचा पडतो या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 2 वाजता आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहो कार्यक्रम कृषीवाणी. या कार्यक्रमात मिश्र मत्स्य शेती याविषयीची माहिती ऐकूया.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. गोड्या पाण्याच्या साठ्यामध्ये नद्या, सरोवर, लहान मोठे तलाव, तळे, डबकी हे नैसर्गिक साठे तसेच माणसाने मुद्दाम तयार केलेले जलाशय या सर्वांचा समावेश होतो. याशिवाय सध्या बरेच शेतकरी जमिनीवर लहान लहान तळी करून मत्स्यशेती आणि कोळंबीची शेती करत आहेत. मत्स्यशेती करायची असल्यास योजनापूर्वक वाढ करण्यासाठी अत्यंत अनुकूल अशी परिस्थिती मुद्दाम निर्माण करणे आणि अशा परिस्थितीत योग्य प्रमाणात मासे सोडून त्यांना योग्य असे पूरक अन्न देणे जरुरी आहे. कारण शास्त्रीय पद्धतीने मत्स्यशेती केली तरच अपेक्षित उत्पन्न मिळू शकतं आणि फायदेशीर ठरतं. कारण कमीत कमी जागेत, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मासे मिळवणे हा मत्स्यशेतीचा मुख्य हेतू असला पाहिजे. यासाठी मिश्र मत्स्यशेती केल्यास शेतकऱ्यांचा फायदा होतो. सध्या मिश्र

0: मत्स्य शेतीचे तंत्र विकसित झाले असून यात एकाच वेळी 6 जातीच्या मासळ्या वाढवता येतात. यात कटला, रुगल या देशी मासळ्यांची वाढ, सायप्रिनस, सिल्व्हर कार्प, ग्रास कार्प या विदेशी जाती बरोबरच चांगल्या प्रकारे होते, कारण या जातीची राहण्याची सवय, खाद्य आणि प्रजनन पद्धत वेगळी आहे. यापैकी कटला हा तलावाच्या पृष्ठभागाजवळ चरणारा प्राणी आहे, तर सिल्व्हर कार्प हा वनस्पती पृष्ठभागावर प्लवंगावर उपजीविका करतो. रोहू आणि ग्रास कार्प पाण्याच्या मधल्या भागात राहतात, तर मृगल आणि सायप्रिनस तळाशी राहतात. त्यामुळे पाण्यातील सर्व प्रकारच्या अन्नाचा जास्तीत जास्त उपयोग होतो. मत्स्यशेती करण्यासाठी चिकणमाती आणि गाळ यांचं प्रमाण 50% जास्त असलेली जमीन निवडावी. जमिनीतून फारसं पाणी झिरपून जाऊ नये यासाठी खोदकाम करण्याअगोदर निवडलेल्या जमिनीत 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल असे प्रायोगिक खड्डे करून पाणी झिरपण्याच्या प्रमाणाची नोंद घ्यावी. जमिनीचा आम्लता निर्देशांक 6.5 ते 9 असावा, कारण अशा जमिनीची उत्पादकता समाधानकारक असते. जमिनीची निवड केल्यानंतर 0.1 हेक्टर ते 0.4 हेक्टर क्षेत्राचे 1.5 ते 2 मीटर खोलीचे खोदकाम करावे. पाण्याच्या पातळीवरील मोजमापाप्रमाणे लांबी रुंदीचे प्रमाण शक्यतो 2:1 किंवा 3:1 असावे. अशा तळ्याचा खोदकाम खर्च प्रति हेक्टरला 2,50,000 रुपये अपेक्षित आहे, पण हा खर्च खोदकाम करण्याच्या पद्धतीवर कमी जास्त होऊ शकतो. तळ्याचं खोदकाम झाल्यानंतर 1.5 ते 2 मीटर पाणी भरून मत्स्य बीज सोडण्याची पूर्वतयारी करावी. अधिक उत्पन्न येण्यासाठी तळ्यामध्ये प्रति हेक्टरी 2,000 किलो ताजे शेण, 280 किलो युरिया, 280 किलो सुपरफॉस्फेट वर्षभर विभागून देणे आवश्यक आहे. तसेच आम्लता निर्देशांक स्थिर राहण्यासाठी परिस्थितीनुसार चुना टाकणे आवश्यक आहे. मत्स्यबीज सोडण्यासाठी तळ्याची पूर्वतयारी झाल्यानंतर निरनिराळ्या जातीच्या पिलांची प्रमाणबद्ध साठवण करावी. आपल्याकडे सर्वसाधारण कटला, रोहू, मृगल, सायप्रिनस या जातीचे बीज सहज उपलब्ध होऊ शकते. सर्व मासळ्यांची मिळून 5,000 ते 7,000 बोटुकली प्रति हेक्टर प्रति वर्ष सोडावी. मासळी पिले सोडल्यानंतर त्यांची समाधानकारक वाढ होण्यासाठी गहू, तांदूळ यांचे कुकुस आणि शेंगदाण्याची ढेप यांचं एकास एक मिश्रण करून वजनाच्या 2 ते 3% दररोज पूरक खाद्य खातील. ठेवलेलं पूरक खाद्य शिल्लक राहत असेल तर त्याचं प्रमाण कमी करावं. पाण्याचा रंग अतिहिरवा होऊन पाण्यावर तवंग येत असेल तर पूरक खाद्य काही दिवस देऊ नये. मासळीचं संवर्धन करत असताना मासळ्यांचा थवा एकत्र येऊन पाण्याच्या पृष्ठभागाजवळ तोंड काढून हवेतील ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करत असेल तर पाण्यात प्राणवायूचं प्रमाण कमी झालं असं समजावं आणि ताबडतोब ताजं पाणी सोडावं किंवा पाण्यात जाऊन पाणी ढवळावं, म्हणजे प्राणवायूचं प्रमाण वाढेल. सर्वसाधारणपणे 8 ते 12 महिने संवर्धन केल्यास माशांची प्रतिमासा 800 ते 1,000 ग्रॅम पर्यंत वाढ होते आणि प्रति हेक्टरी 5,000 किलो उत्पन्न मिळू शकतं.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण मिश्र मत्स्य शेती याविषयीची माहिती ऐकलीत वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकारतज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या भागात आपण किडनी स्टोनची माहिती जाणून घेतली की किडनी स्टोन काय असतो, त्यामागची कारणं काय असतात नेमकी. आज आमच्या श्रोत्यांना आपण सांगाल की लक्षणं काय दिसून येतात नेमकी किडनी स्टोन झाल्यानंतर.
1: अगदी बरोबर. त्याच्यामध्ये श्रोतांनी हे समजणं गरजेचं आहे की किडनी स्टोन जे आहे ते वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतात. कधी कधी किडनी स्टोन्समध्ये बिलकुल काही पण तुम्हाला लक्षणं दिसणार नाही, म्हणजे ते सायलेंट राहू शकतात आणि अनायसेस रुटीन चेकअपवर दिसू शकतात. दुसरं म्हणजे काही लोकांना सामान्य वेदना होतात, सामान्य

0: सिम्पटम्स पण असतात जे खूप कॉमनली आम्ही बघतो, जसं कमरेत दुखणे. पण आता याच्यावरती एक लोकांना असं वाटतं की कमरेत दुखणं म्हणजेच स्टोन आहे, तर त्याचं उत्तर आहे नाही. कमरेत दुखणं हे इतर कारणांमुळे पण होऊ शकतं, पण त्याच्याशिवाय पण जेव्हा किडनी स्टोन असतो त्याच्या व्यतिरिक्त पण काही लक्षण असतात, जे म्हणजे लघवीमध्ये आग होणे, लघवीमध्ये कधी कधी रक्त जाणे, पोटात दुखण्यासोबत सोबत मळमळणे, उलट्या होणे, भूक कमी लागणे, हे त्याचे काही कारणं कॉमनली राहू शकतात. त्याच्याशिवाय लघवी अटकून अटकून होणे, तर हे काही सामान्य कारणे जे कॉमनली बघतोय. आता याच्याशिवाय श्रोतांनी एक समजण्याचं फार महत्व असतं की याच्यामध्ये काही कारण धोकादायक पण राहू शकतात, म्हणजे किडण्यांना काही डॅमेजेस होऊन राहिले काही दगडांनी, त्याचे काही लक्षण असतात. हे ते म्हणजे भूक कमी होऊन जाणे, अशक्तपणा येणे, हातापायावर सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, लघवीचं प्रमाण कमी होऊन जाणे, असे जर लक्षणं असतील आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला आधीच्या कोणत्या रिपोर्ट्स तुमच्या घरी पडले असेल ज्यात दिसत आहे की त्यात स्टोन आहे, तर ते खूप व्यवस्थित आम्हाला बघावं लागतं, कारण की हे सगळे जे लक्षणं सांगितले हे किडनी डॅमेजचे लक्षणं आहे. याच्याशिवाय काही असे कंडिशन्स असतात ज्याच्यामध्ये हे लक्षणं थोडेसे जरी सामान्य लक्षणं असली तरी ते थोडेसे क्रिटिकल नाही तर धोकादायक होऊन जातात. ते म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये जर कोणी महिलाला जर स्टोन आहे आणि ह्या वेदना असतील, जरी ते कॉमन सिम्प्टम्स असेल त्याला आम्ही खूप सिरियसली घेतो. दुसरं म्हणजे काही लोकांना जन्मता एकच किडनी असते, नाही तर काही कारण असतो एक किडनी काढून टाकलेली असते, तर त्यांची एकोणती एक किडनी आहे त्याच्यामध्ये जर स्टोन आहे आणि जरी त्यांना कॉमन सिम्प्टम्स आहे तरी त्याला आम्ही खूप जास्त सिरियसली बघतो आणि त्याचं अग्रेसिव्हली त्याचं ट्रीटमेंट करतो. आणि काही लोकांना काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, जसं मी याच्या आधी बोललो होतो, कॅल्शियम डिसऑर्डर्स, युरिक ऍसिड मेटाबॉलिझम डिसऑर्डर्स, त्यांच्यामध्ये आम्ही हे स्टोन्सला खूप अग्रेसिव्हली, म्हणजे जरी सामान्य सिम्प्टम्स असतील तरी त्याला खूप महत्व येऊन त्याला अग्रेसिव्हली ट्रीट करतो. तेही काही लक्षणं आहे.
1: डॉक्टर, लक्षणं तर लक्षात आली, पण मग निदान कसं करायचं नेमकं?
0: हा, तर बेसिकली जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तर सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही काही ब्लड टेस्ट करून घेतो. रक्त लघवीच्या तपासण्यांमध्ये एवढं बघतो की आपल्या किडण्या स्वस्थ आहे की नाही आणि रक्त लघवीमध्ये काही इन्फेक्शन तर नाहीये. आणि दुसरं म्हणजे सिम्पल सोनोग्राफी, आणि सोनोग्राफीत जर काही आम्हाला असं काही शंकाजनक काही दिसलं तर मग आम्ही सीटी स्कॅन करतो.
1: डॉक्टर, निदानामध्ये पण काही ऍडव्हान्स टेक्निक आहेत का?
0: हा, तर निदानांमध्ये ऍडव्हान्स टेक्निक्स मध्ये बेसिकली आजकाल सीटी स्कॅन्स तर आलेलेच आहे, पण आता इन्व्हेस्टिगेशन करताना आम्ही पेशंट्सचे जेव्हा ऑपरेशन्स करतो आणि त्यांचे दगडं काढतो तर ते दगडं काढून आम्ही त्यांना तपासणीसाठी पाठवू शकतो. त्याला आम्ही स्टोन अनालिसिस म्हणतो. तर हे स्टोन अनालिसिस इज अ व्हेरी युजफुल इन्व्हेस्टिगेशन, की ज्याच्यामध्ये जेव्हा पेशंट्स आम्हाला विचारतात की सर मला हा स्टोन का झाला, त्याचं उत्तर आम्ही खूप बारीकीने देऊ शकतो. जसं मी सांगितलं होतं काही रेअर डिसऑर्डर्स असतात की त्याचं आम्हाला त्याच्यामधनं लक्षात येऊन जातं की त्या स्टोनचं कंपोजिशन काय आहे, त्याच्यावरनं मग आम्ही त्यांना काही पदार्थ अवॉइड करायला सांगू शकतो की हा तुम्हाला आजार आहे कॅल्शियमचा, नाहीतर युरिक ऍसिडचा, नाहीतर ऑक्झलेटचा, तर काही पदार्थ तुम्ही हे आपल्या आहारातनं बाहेर करा. तर या पद्धतीने त्यांना काही सल्ला आम्ही पोस्ट ऑपरेटिव्ह फेज मध्ये देऊ शकतो. हे एक आहे. आणि आजकाल काही सीटी स्कॅनचे प्रोटोकॉल्स आले ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी आम्ही ऑपरेशन करायच्या आधी सीटी स्कॅनवरनं पण एक अंदाज देऊ शकतो की हा स्टोन कोणत्या पद्धतीचा राहू शकतो. तर हे काही लेटेस्ट गोष्टी आहेत त्याच्यामध्ये.
1: ओके, म्हणजे निदान एक्झॅक्ट करण्यासाठी हे खूप महत्वपूर्ण आहे असं म्हणावं लागेल. डॉक्टर चैतन्य देशमुख, आपण इथे आलात आणि किडनी स्टोन याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: नमस्कार. श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. आरोग्यं धनसंपदा. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. परिसर

0: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज ऐकूयात या कार्यक्रमाचा दुसरा भाग.
1: नमस्कार श्रोते हो, पहिल्या भागात आपण ई कचरा म्हणजे काय, त्यामध्ये कोणत्या वस्तू येतात आणि ही समस्या का महत्वाची आहे.

0: हे समजून घेतलं. आता या पुढील भागात आपण ई कचरा इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढतो आहे त्याची कारणं जाणून घेऊयात. ई कचरा वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातलं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे तंत्रज्ञानामध्ये होणारे वेगवान बदल. आज दर काही काळाने नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारात येतात. नवीन फीचर्स, नवीन डिझाईन आणि नवीन सुविधा यामुळे लोक जुन्या वस्तू बदलून नवीन वस्तू विकत घेतात. दुसरं कारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर. पूर्वी प्रत्येक घरात मोजक्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू असायच्या, पण आज जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे. घरात टीव्ही, संगणक, विविध उपकरणं असतात. वापर वाढला की साहजिकच खराब होणाऱ्या वस्तूंचं प्रमाणही वाढतं. तिसरं कारण म्हणजे वस्तू लवकर बदलण्याची सवय. आज अनेक वेळा एखादी वस्तू खराब झाली म्हणून नव्हे, तर नवीन मॉडेल आलं म्हणून बदलली जाते. आपल्याला नवीन वस्तूंचं आकर्षण असतं, पण त्याचवेळी जुन्या वस्तूंचं काय करायचं याचा विचारही कमी होतो. चौथं कारण म्हणजे दुरुस्तीपेक्षा नवीन वस्तू घेण्याची वाढलेली प्रवृत्ती. काही वेळा एखादी वस्तू थोडी खराब होते, ती दुरुस्तही होऊ शकते, पण दुरुस्तीचा खर्च जास्त वाटल्यामुळे लोक नवीन वस्तू घेणं पसंत करतात. पूर्वीची जीवनशैली पाहिली तर लोक वस्तू जपून वापरत असत. एखादी वस्तू खराब झाली तर ती दुरुस्त करून पुन्हा वापरली जायची. पण आज मात्र परिस्थिती बदलली आहे. आज नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन मॉडेल्स आणि नवीन फीचर्स सतत येत आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर मोबाईलचंच घेऊया. एखाद्याचा मोबाईल व्यवस्थित चालू असतो, पण नवीन कॅमेरा, नवीन फीचर्स किंवा नवीन डिझाईन असलेला मोबाईल आला की जुना मोबाईल बाजूला ठेवला जातो. अशा प्रकारे एका व्यक्तीकडून थोडा थोडा निर्माण होणारा कचरा पुढे मोठ्या समस्येचं रूप घेतो. पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे ई कचऱ्याबद्दल माहितीचा अभाव. अनेक लोकांना अजूनही माहिती नाही की जुने मोबाईल, बॅटरी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू वेगळ्या पद्धतीनं जमा करायला हव्यात, म्हणून ते या वस्तू सामान्य कचऱ्यासोबत टाकतात आणि समस्या वाढतात. याशिवाय जाहिरातींचाही मोठा प्रभाव आहे. सतत नवीन वस्तू दाखविल्या जातात आणि आपल्यामध्ये नवीन घेण्याची इच्छा निर्माण होते. मात्र आपण ग्राहक म्हणून थोडा विचार करायला हवा. आपल्याला खरंच नवीन वस्तूची गरज आहे का? जुनी वस्तू अजून किती दिवस वापरता येईल? असे प्रश्न स्वतःचे स्वतःला विचारायला हवेत. कारण ई कचरा कमी करणं फक्त सरकारचं काम नाही, प्रत्येक घरातून त्याची सुरुवात होते. आपण ई कचऱ्याची कारणं समजून घेतली तर त्यावर उपाय करणं सोपं होतं. तर श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचरा वाढण्याची कारणं जाणून घेतली. पुढील भागात आपण ई कचऱ्यामुळे होणारे धोके आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेऊया. नमस्कार
1: मंडळी. आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण या कार्यक्रमाचा दुसरा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूयात तिसऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडुळे.
2: परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण आनंद चिमोटे यांचं गायन ऐकलं, राग मधमाध सारंग आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
2: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, ते सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकीया घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.
3: घाल घाल पिंगा वारा माझा परसा.
4: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
5: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का, असा प्रश्न मी विचारला.
4: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 3 वाजता आहे. ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी याकरता नियमावली तयार करण्याचं सरकारचं विधानसभेत आश्वासन. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. मुंबईला पाणीपुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार. राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरच्या पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कर्करोगावर उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केली होती त्यावर मनीषा चौधरी

0: चौधरी यांनी उपप्रश्न विचारला. ग्रामीण भागात या योजनेचा फायदा मिळावा यासाठी रुग्णालयांच्या निकषांमध्ये बदल करण्यात येतील अशी माहिती देखील मंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यातील ग्रामीण भागात दर 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. त्यानुसार या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एक बृहद आराखडा तयार करण्यात येत आहे असं आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितलं. जलजीवन मिशनच्या अंतर्गत विविध कामांचे 18,000 सुधारित प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत. त्यांना लवकरात लवकर मंजुरी देऊ आणि आवश्यक निधी देऊ असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत सांगितलं. अनेक गावांमध्ये पाहणी करताना काही वाड्या वस्त्या वगळल्यामुळे सुधारित ग्राम प्रस्ताव मागवले होते. यावेळी 11,000 प्रस्ताव मंजूर झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या 1400 अधिक पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांचं नुकसान झालं. त्यातल्या 452 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. 452 पैकी 258 कामं पूर्ण झाली असून 109 कामं सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. गाव तिथे उद्योजक ही योजना राज्य सरकार तयार करणार आहे अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत केली. याशिवाय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजक समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून जनता दरबार पद्धतीने त्यांच्या अडचणी सोडवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेनं 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यात मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस तसंच सीएसएमटी हैदराबाद एक्सप्रेस, चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल, हुबळी दादर एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचा समावेश आहे. 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत आणि लोणावळा स्थानकांदरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे तिन्ही रेल्वे मार्गांचं मोठं नुकसान झालं आहे. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असलं तरी कठीण भौगोलिक परिस्थिती आणि दुरुस्ती कार्यातल्या धोकादायक परिस्थितीमुळे सेवा पूर्णपणे पूर्ववत व्हायला वेळ लागत असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या आठवडाभर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. सध्या एकूण उपलब्ध जलसाठा 7,03,260 दशलक्ष लिटर म्हणजे या धरणांच्या एकूण क्षमतेच्या 48.59% इतका आहे. गेल्या 24 तासात सुमारे 1,04,671 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. विहार आणि तुळशी ही दोन्ही धरणं भरून वाहू लागली आहेत. मोडकसागर सुमारे 82.7% आणि तानसा सुमारे 77.5% भरले नसल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली आहे. 7 धरणांची एकूण साठवण क्षमता सुमारे 14,47,363 दशलक्ष लिटर इतकी आहे. त्यामुळे तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पुरेशा पावसाची प्रतीक्षा आहे. पालघर जिल्ह्यात वसई विरार परिसरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती ही केवळ मुसळधार पावसामुळे नाही तर अनियंत्रित शहरीकरण आणि नैसर्गिक नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे झाल्याचं वनमंत्री आणि पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं. पूरनियंत्रणासाठी या परिसराचं उपग्रह आणि ड्रोनच्या मदतीनं सर्वेक्षण करून 15 ते 20 दिवसात सर्वंकष कृती आराखडा तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नाईक यांनी काल नालासोपारा, नायगाव, ससून, नवघर आणि सफाळे या पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा करत तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नागरिकांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पूर ओसरल्यानंतर अवघ्या 12 तासात महावितरणने 2 लाखांहून अधिक वीज ग्राहकांना वीज पुरवठा पूर्ववत केल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. भारतात तंत्रज्ञानाप्रमाणे खेळाचंही लोकशाहीकरण होत असल्याचं सांगून त्यांनी सांगितलं की खेलो इंडियामुळे ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना मोठी स्वप्न पाहण्याचं व्यासपीठ मिळालं आहे. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली. संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचे असल्याचं मोदी म्हणाले.
1: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
0: 3 दिवसांच्या दौऱ्यात महत्वपूर्ण चर्चा आणि भेटीगाठी आटोपून प्रधानमंत्री मोदी न्यूझीलंडसाठी रवाना झाले. ऑकलंड इथं न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लग्झॉन यांनी मोदी यांचं स्वागत केलं. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या क्रीडा संबंधांना यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा होत आहे. भारतीय सेना दलांच्या हॉकी संघानं 1926 प्रथम न्यूझीलंडचा दौरा केला होता. या संघात भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचाही समावेश होता. याच दौऱ्यापासून मेजर ध्यानचंद यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कारकिर्दीला सुरुवात झाली. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्स मैदानावर सुरुवात होत आहे. दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात होईल. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर प्रथमच महिलांचा क्रिकेट सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडनं प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. जास्त प्रमाणात इथाईल अल्कोहोल असलेल्या औषधांवरचं नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी केंद्र सरकारनं औषध कायदा 1945 सुधारणा केली आहे. अशा औषधांना शेड्यूल के अंतर्गत देण्यात आलेली परवाना अनिवार्यता सूट आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं रद्द केली आहे. त्यामुळे 12% अधिक इथाईल अल्कोहोल असलेली आणि 30 मिलीलिटरपेक्षा जास्त प्रमाणातलं औषध यापुढे परवाना आवश्यक आहे. मंत्रालयानं यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीला गोवा राज्य सरकारने पाठिंबा दिला आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहे. या निर्णयामुळे सरकारला विकासावर अधिक लक्ष देता येईल आणि उत्तम प्रशासन सुनिश्चित करणं शक्य होईल असं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले. देशात विजेच्या एकूण मागणीपैकी 50% अधिक मागणी स्वच्छ ऊर्जेद्वारे पूर्ण झाली असून हे दुसऱ्यांदा घडत असल्याचं नवीन आणि नवीकरणीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. 6 जुलै रोजी एकूण वीज पुरवठ्यामध्ये नवीकरणीय स्रोतांचा वाटा 50.2% इतका होता असं जोशी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेसाठी 8796 भाविकांची 9वी तुकडी आज भगवतीनगर बेस कॅम्पवरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली. आज पहाटे 3450 भाविकांना घेऊन जाणारा एक जत्था बालताल मार्गे तर उर्वरित 5346 भाविकांचा जत्था पहलगाम मार्गे रवाना झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी याकरता नियमावली तयार करण्याचं सरकारचं विधानसभेत आश्वासन. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

आपण ऐकता हा AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आता जाणून घेऊया हवामान वृत्त. आज सकाळी 8:30 नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. दक्षिण कोकण गोवा इथं काही ठिकाणी पाऊस झाला. कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात हवामान कोरडं होतं. कोकण विदर्भात काही ठिकाणी आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. उद्या दक्षिण कोकण आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील 24 तासात विदर्भात काही ठिकाणी विजांच्या

कडकडाटासह वादळी वारे वाहतील. मुंबई आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं राहील. पावसाच्या सरी येथील तापमान 32 ते 27 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी काही प्रमाणात पावसाची शक्यता इथे वर्तवण्यात आलेली आहे. विदर्भात तापमानात फारसा बदल संभवत नाही. कोरगाव इथं सर्वात कमी तापमान 19 अंश सेल्सिअस इतकं नोंद करण्यात आलं. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकला. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा वार माझा शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीशी निगडीत आणि अतिशय महत्त्वाचा असा विषय म्हणजेच सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन किंवा नियोजन याविषयी बोलणार आहोत. कोकण पट्ट्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासारख्या भागातील शेतकरी दरवर्षी एक वेगळीच परिस्थिती अनुभवताना आपल्याला दिसत असतो. पावसाळ्यामध्ये मुसळधार पाऊस, नद्या नाले हे तुडुंब भरलेले असतात, पण पावसाळा संपला की अगदी काही महिन्यामध्येच पाण्याची टंचाई ही जाणवू लागत असते. याला अनेक कारणंसुद्धा आहेत. काही ठिकाणी उताराची जमीन आहे, काही ठिकाणी तांबडी माती आहे, किंवा काही ठिकाणी पाण्याची साठवण क्षमता ही मुळातच कमी आहे, किंवा पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असतो. त्यामुळे पाणी आहे तेव्हा ते आपण साठवणं आणि ते जपून वापरणं हे खरं तर आजच्या काळाची गरज आहे. आणि याच पार्श्वभूमीवर सूक्ष्म सिंचन पद्धत आपल्यासाठी कशी एक वरदान ठरू शकते याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे कृषी संशोधन केंद्र पालघर येथील कृषी विद्यावेत्ता डॉक्टर अमोल दहीफळे सरांना. सर नमस्कार.
1: नमस्कार शेतकरी मित्रांनो.
0: सर आता पहिल्यांदाच असं सांगा, सूक्ष्म सिंचन जे आपण म्हणतो तर हे नेमकं काय, म्हणजे काय सांगाल तुम्ही?
1: सुरुवातीला आपण सांगितल्याप्रमाणे की पाणी हे महत्वाचं नैसर्गिक स्रोत आहे जे शेतीसाठी वापरतो. आता सूक्ष्म सिंचन म्हणजे पिकासाठी जी पाण्याची गरज असते ती लागवण्यासाठीची जी पद्धत आहे. अगोदर जुन्या काळामध्ये जेव्हा आधुनिक शेती नव्हती तेव्हा पाटाने पाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात पिकांना देत असायचे, पण आज आपण बघतोय की पाण्याचा तुटवडा झालेला आहे, कमी प्रमाणात पाणी उपलब्ध आहे आणि कमी वेळेत अधिक उत्पादन घेण्यासाठी ज्या सिंचनाच्या पद्धती आहेत त्याच्यामधली ही एक सूक्ष्म सिंचन पद्धत आहे. सूक्ष्म सिंचन पद्धत म्हणजे ठिबक सिंचनद्वारे पाणी देणे किंवा तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे किंवा आजकाल छोटे तुषार पद्धती आहेत या पद्धतीने पाणी दिलेला सूक्ष्म सिंचन पद्धत मिळतात. म्हणजे पिकाच्या मुळाशी आणि योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत जी पाणी देण्याची पद्धत आहे पिकाच्या गरजेनुसार ह्या पद्धतीला सूक्ष्म सिंचन पद्धत अशी म्हणतात. म्हणजे आपण ठिबक सिंचन पद्धत जेव्हा बघतो तेव्हा थेंबाथेंबाने पाणी देतो, पिकाच्या मुळाशी देतो आणि त्याचा उपयोग पूर्णपणे होतो. ह्या ज्या पद्धती आहेत ह्यांना आपण सूक्ष्म सिंचन पद्धती असं संबोधलं जातं.
0: बरोबर. पण सर आता या सूक्ष्म सिंचनाची काय आपल्याला गरज आहे, काय सांगतो?
1: सूक्ष्म सिंचन पद्धतीची गरज ही फार महत्वाची आहे. ह्या पद्धतीमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आपण सांगितलं की पाण्याचा जो मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो तो कुठेतरी आपल्याला कमी करायचा आहे. पाटामधनं शेतकरी जे पाणी देतात त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो आणि पिकाच्या गरजेपेक्षा जास्त पाणी दिलं जातं. तो कमी करण्यासाठी काय होतं की खोलवरती पाणी झिरपून वाया जातं ते कुठेतरी रोखण्यासाठी, आणि मुख्यतः काय होतं की पाण्याचा बाष्पीभवनामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो ते कमी करण्यासाठी, आणि पाण्याचा जेव्हा मोठ्या प्रमाणात आपण वापर करतो त्यामुळे तिथे तणांचा पण प्रादुर्भाव जाणवतो. तो पण तणांचा प्रादुर्भाव हे सूक्ष्म सिंचन पद्धतीने मोठ्या प्रमाणात कमी करता येतो आणि यामुळे थेट आपण मुळापर्यंत पाणी देऊ शकतो, पाण्याचा अपव्यय कमी करू शकतो आणि थोड्या पाण्यामध्ये एक चांगलं आणि अतिशय सक्षम शाश्वत उत्पादन आपण पिकाचं घेऊ शकतो. हे गरजेचं आहे.
0: बरोबर. आता सर या सूक्ष्म सिंचन प्रणालीचे जे काही मुख्य घटक असतील तर ते कोणते आहेत? मग
1: सूक्ष्म सिंचन पद्धतीचे जे आपण घटक आहेत या घटकांमध्ये सर्वात महत्वाचं असतं ते पंपचं सेट असतो, पंप युनिट आहे ते एक महत्वाची गोष्ट आहे. नंतर फिल्टर असतात त्याच्यामध्ये वाळूचं फिल्टर असेल, स्क्रीन फिल्टर असतील, नंतर त्याच्यामध्ये मुख्य पाईपलाईन असते ज्याला मेन लाईन म्हणतात, परत सबलाईन, त्याचे छोटे छोटे इमिटर्स आहेत, उप पाईपलाईन असतील, नंतर छोटे छोटे ड्रिपर्स असतात किंवा इमिटर्स असतात, छोटे छोटे तुषार सिंचनाचे पाईप्स असतात. हे जे वेगवेगळे असे घटक आहेत हे घटक योग्य प्रमाणात त्याची निगा राखणं पण महत्वाचं आहे. ह्याच्याबद्दल सखोल माहिती घेऊनच

0: मग त्या पद्धतीला सुरुवात
1: करणं गरजेचं आहे
0: निश्चित.
1: आता सर, या सिंचनाचं जे शास्त्रीय नियोजन आहे तर हे शेतकऱ्यांनी कसं करायला हवं?
0: तर शेतकऱ्यांनी शास्त्रीय नियोजन करताना आपण कोणतं पीक घेणार ते किती दिवसाचं आहे, त्याची पाण्याची जी गरज
1: आहे
0: किती आहे, ही शास्त्रीय दृष्ट्या शास्त्रज्ञांनी वेगळ्या वेगळ्या पिकावरती प्रयोग करून हे सिद्ध झालेलं आहे. तर जे सिद्ध झालेले निष्कर्ष आहेत त्या निष्कर्षानुसार त्या शेतकऱ्याला कळायला पाहिजे की ह्या ह्या माझ्या अमुक अमुक भाजीपाल्याची आपण जेव्हा लागवड करतो त्याची पाण्याची गरज एवढी
1: आहे,
0: त्यानुसार आपल्याला त्याचं नियोजन केलं पाहिजे. तर ह्या नियोजनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे तर पिकाच्या पाण्याची गरज झाल्यानंतर आपल्या विभागामध्ये वारा किती आहे, ऊन किती आहे, ह्याचं पण यानुसार त्या पिकाच्या पाण्याची गरज असते. आणि पिकाची जी गरज आहे हे जेव्हा वातावरणामध्ये तापमान वाढतं त्याच्यामुळे बाष्पीभवन वाढतं, ह्या बाष्पीभवनाच्या घटकावरती पिकाच्या पाण्याची गरज अवलंबून असते. तर हे एक सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मातीचा प्रकार असेल, पिकाच्या वाढीच्या अवस्था असतील किंवा पिकाची पाण्याची गरज आहे, हे शास्त्रीयदृष्ट्या शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे.
1: बरोबर.
0: शेतकरी मुळात काय करतो की जस्ट थोडस कोरडं झालं की लगेच पाणी देतात, कोरडं झालं की लगेच पाणी देतात, पण असं नसतं. जी पिकाची गरज आहे त्या गरजेनुसारच पाणी शास्त्रीय दृष्ट्या दिलं गेलं पाहिजे, तेव्हाच तुमच्याकडचं पाणी वाचणार आहे आणि पीक योग्य होणार आहे. काही काही वेळेस असं दिसतं की पिकाला पाण्याची गरज नसताना शेतकरी उपलब्ध आहे म्हणून मोठ्या प्रमाणात पाणी देतात आणि ते पिकाची वाढ फक्त नुसती वाढ होते आणि त्याच्याकडचं उत्पादन फळांना जे येणार त्याचं उत्पादन कमी मिळतं असं बऱ्याच आढळतं. तर हे प्रकर्षाने टाळणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: नक्कीच. आता सर, कोकणातील जी पिकं आहेत तर त्यासाठी या सूक्ष्म सिंचनाचा कसा उपयोग होतो?
0: आता आपण जर कोकण विभागाचा विचार केला तर रबीमध्ये सिंचनाखालीचा जो टक्केवारी आहे ही जर आपण महाराष्ट्राच्या इतर विभागाशी तुलना केली तर तुलनेने ही कमी आहे.
1: अच्छा.
0: आणि कोकणामध्ये प्रामुख्याने जी पिकं घेतली जातात त्याच्यामुळे फळ पिके आहेत, भाजीपाला आहेत किंवा काही ठिकाणी केळी सारखी नगदी पिकं पण घेतात. तर फळ पिकामध्ये आंबा, नारळ, काजू, सुपारी तर ही पिकं आहेत ज्याच्यामध्ये आपण ठिबक सिंचन करू शकतो. भाजीपाल्यामध्ये टोमॅटो, मिरची, वांगी, काकडी, काही ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात आता कलिंगड आहे, खरबुजाकडे काही शेतकरी भाजीपाला लावत आहेत. तर भाजीपाल्यासाठी विशेषतः ह्या सूक्ष्म सिंचनाचा अतिशय चांगला शास्त्रीय दृष्ट्या ह्याचे आम्हाला निष्कर्ष दिसलेले आहेत. ह्या निष्कर्षातून असं दिसतं की जेव्हा शेतकरी आधुनिक सिंचनाची कास धरेल तर निश्चितच त्याच्या उत्पादनामध्ये भाजीपाल्याच्या हा फार मोठ्या प्रमाणात फरक पडतो. चांगलं शाश्वत आणि मजबूत उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ह्या सूक्ष्म सिंचनाची कास ही धरली पाहिजे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि काही काही ठिकाणी केळी सारखं नगदी पीक लावतात त्याच्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. सिंधुदुर्गामध्ये काही भाग आहे त्या भागामध्ये ऊसाची पण लागवड केली जाते.
1: अच्छा.
0: शेतकऱ्यांनी त्या पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे. आमचे जे निष्कर्ष आहेत प्रयोगाचे त्याच्यामध्ये असं नाही जाणतं की काजू सारखं जे पीक काजू पिकासाठी सुद्धा जर आपण ठिबक सिंचनाचा वापर केला तर काजूच्या उत्पादनातही चांगल्या मोठ्या 10-15% चांगली वाढ दिसते. आंब्यामध्ये पण दिसते. तर ही जी सगळी पिकं आहेत ह्याच्याकडे व्यवस्थित जर सूक्ष्म सिंचनाचा वापर करून त्याचं नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला त्याचे भरपूर फायदे दिसतात.
1: अच्छा सर, आता हा उपयोग तुम्ही सांगितलात सिंचनाचा, पण या सिंचनाचे फायदे सुद्धा काही आहेत नाही का? त्याविषयी काय सांगाल तुम्ही?
0: सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पाण्याची 30-60% पाण्याची बचत होते. आपल्याकडचा जो नैसर्गिक स्रोत आहे ज्यावरती पिकासाठी जे लागतं त्याची बचत होते. आणि 20-40% भाजीपाला असेल किंवा इतर नगदी पिकं असेल त्यांच्या फळामध्ये उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे मी नमूद करू इच्छितो की खतांचा कार्यक्षम दृष्ट्या त्याचा वापर केला जातो. जेव्हा आपण ठिबकद्वारे विद्रव्य खतांचा वापर करतो त्याला फर्टिगेशन असं म्हणतात. आपल्याला माहित असेल की काही काही शेतकरी करतात तर त्या फर्टिगेशनद्वारे खतांचा योग्य प्रमाणे योग्य ठिकाणी तो वापर केला जातो त्याच्यामुळे उत्पादकतेमध्ये फार फरक पडतो आणि जो तणांचा प्रादुर्भाव आहे, कीड रोगांचा प्रादुर्भाव आहे या प्रकर्षाने कमी होतो. आणि उताराच्या जमिनी असतील नाही, काही ठिकाणी उताराच्या जमिनी डोंगर माथ्यावरती शेतकरी लावतात तर गुरुत्वाकर्षणाच्या नियमाद्वारे जर उंचावरती पाण्याचा साठा केला आणि खाली जर ड्रिप
1: माध्यमाने
0: पाणी दिलं तर निश्चितच त्याचा वापर फळबागांसाठी फार चांगला होतो.
1: बरोबर. आणि पाण्याची बचत पण
0: मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते. मी सांगितल्याप्रमाणे 60% निष्कर्षामध्ये दिसलेलं आहे आम्हाला की बचत होते.
1: आता सर, खत देण्याची जी आधुनिक पद्धत आहे तुम्ही आता मगाशी उल्लेख केलात की फर्टिगेशन
0: म्हणजे विद्रव्य जी खत आहेत सगळीच खत आपण ड्रिपद्वारे देऊ शकत नाही. ठिबक सिंचनाद्वारे विद्रव्य खतांचा शिफारसीनुसार वापर करणे ह्याला फर्टिगेशन असे म्हणतात. त्या फर्टिगेशनद्वारे जी खतांचं शिफारसीत मात्रा आहेत त्या शिफारसीत मात्रांसाठी थोडंसं तांत्रिक मार्गदर्शन शास्त्रज्ञाकडनं विद्यापीठाकडनं शेतकरी मित्रांनी जर घेतलं तर ह्याचा अतिशय चांगला वापर पिकाच्या वाढीसाठी होतो. आणि ते आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार, पिकाच्या गरजेनुसार, शिफारसीत खताच्या मात्रेनुसार कधी केव्हा काय कोणतं अन्नद्रव्य त्या पिकाला

0: हवंय आणि किती प्रमाणात हवंय, तर हे ह्याद्वारे सुनिश्चित करू शकतो आणि एक चांगल्या प्रकारे आपण पिकाची वाढ होण्यासाठी ते चांगल्या प्रमाणे देऊ शकतो आणि थेट मुळांच्या पर्यंत खत जात असल्यामुळे ते लगेच पिकाला उपलब्ध होतं आणि पिकाच्या वाढीसाठी जोमदार उत्पादन असणे फार महत्वाचं आहे. आणि नुसतं जर तुम्ही फर्टिगेशनचा वापर केला तरी पण उत्पादनामध्ये एक मोठ्या प्रमाणात वाढ झाली दिसते.
1: बरोबर. पण सर यामध्ये काही आता अडचणी अशा आहेत का आणि मग आपण काय उपाययोजना करू शकतो?
0: अडचण जेव्हा सूक्ष्म सिंचन पद्धत कोणता पण शेतकरी वापरण्याचा विचार करतो त्याच्यात थोडीशी आर्थिक बाब आहे. सुरुवातीचा खर्च जो आहे थोडासा जास्त आहे. नंतर त्याच्यामध्ये तांत्रिक बाब अशी असते की ठिबक सिंचन वापरणारा जे ठिबक सिंचनाच्या नळ्या आहेत किंवा जे ड्रिपर्स आहेत ते चोक होऊ शकतात. जर पाणी ऍसिडिक असेल तर त्याच्यामध्ये सॉल्ट क्षार जमा होतात आणि त्या क्षारामुळे पाण्याचा एक वापर व्यवस्थित झाडापर्यंत जात नाही. त्याच्यासाठी त्याची निगा राखणे फार गरजेचं, त्याच्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन, थोडंसं प्रशिक्षण आवश्यक आहे. आणि ह्याचा लाभ घेण्यासाठी मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाद्वारे एक चांगल्या भरपूर योजना आणि त्याच्यावर निधी पण अनुदान पण उपलब्ध आहे आणि नियमित देखभाल आणि शास्त्रज्ञ मार्गदर्शनानुसार जर आपली देखरेख केली आणि सूक्ष्म सिंचनाचा अंतर्भाव आपल्या भाजी पिकासाठी, फळझाडासाठी, फुलझाडांसाठी करून घेतला तर निश्चितच आपल्या नैसर्गिक स्त्रोत जे पाणी आहे, जल ही जीवनम असं म्हटलं जातं, तर खरोखर पाण्याचा योग्य आणि शाश्वत उपयोग आपल्याला त्याच्या मार्फत करता येईल.
1: नक्कीच नक्कीच. आता सर याच्यामध्ये काही मर्यादा सुद्धा आहेत नाही का?
0: हो निश्चितच ह्याच्यामध्ये फार महत्वाच्या काही काही मर्यादा आहेत. त्या मर्यादेमध्ये बघावं लागेल की तुम्ही जेव्हा सूक्ष्म सिंचनाची कास धरता तर त्याची निगा राखणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या शेताला लागणारा वनवा असेल, प्राणी आहेत, प्राण्यांमुळे नुकसान आहे ते नुकसान टाळलं गेलं पाहिजे. उंदरांचा त्रास असेल, जनावरांचा त्रास असेल, त्याच्यामुळे आपण जे टाकलेले ड्रिपर्स आहेत काही वेळेस ते खराब होतात, तुटतात, वाहन इकडून तिकडून जात असं शेतामध्ये, तर त्याच्यामुळे तो खराब होण्याचं प्रमाण वाढतं. तर ह्याची निगा राखली गेली पाहिजे. तुमच्या शेतामध्ये तुम्ही जेव्हा काम करता तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ड्रिप कुठनं अंथरलेलं आहे, त्या अंथरलेल्या जागांवरतून न जाता त्याचं योग्य निगा राखणे, पावसाळ्याच्या तोंडाला सगळं ड्रिप जमा करून ठेवणे, ते स्वच्छ करून ठेवणे, त्याच्यामधनं ते फ्लश आउट करून घेणे. सगळ्या ज्या ड्रिपच्या नळ्या क्षार साचलेले असतात ते एक पाणी दिल्यानंतर परत त्याचं सगळं फ्लश करून घेणे आणि स्वच्छ ठेवणे, तर हे चांगल्या पद्धतीने गुंडाळून गोळा करून ठेवल्या ते चांगल्या पद्धतीने ते आपण वापरू शकतो. त्याच्यातली सगळ्यात मोठी मर्यादा की आपण त्याचं जे नियोजन आहे, नियोजन आणि निगा राखणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा ह्या सूक्ष्म सिंचन पद्धतीमधला आहे.
1: नक्कीच नक्कीच. सर आता तुम्ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची अशी काही सूचना, म्हणजे ही पद्धत वापरताना काय घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी?
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण सुरुवातीला प्रशिक्षण घ्या. योग्य ठिकाणावर, विद्यापीठावर करणं असेल, कृषी विज्ञान केंद्राकडून असेल, तर योग्य प्रमाणात प्रशिक्षण घ्या. प्रशिक्षण घेतल्यानंतर सगळ्या ज्या सूक्ष्म सिंचनाच्या पद्धती जी काय आपण वापराल ती पद्धत कधी वापरायची, तिची पाणी देण्याची वेळ कधी आहे, तर ती महत्वाची वेळ एक तर सकाळी द्यावं किंवा संध्याकाळच्या वेळेस द्यावं, दुपारच्या वेळेस महत्वाचं ते देऊ नये. आणि काय होतं की फिल्टर जे आहेत, जे सँड फिल्टर असतील, जे काय सूक्ष्म सिंचन पद्धतीसाठी वापरतात, त्याची निगा राखणं, नियोजन करणं, स्वच्छता ठेवणं हे फार महत्वाचं आहे. शेतकरी मित्रांनी तिथं लक्ष दिलं पाहिजे. आणि योग्य दाब, आपण जी काही मोटर वापरणार आहोत ती किती दूर आहे, काय आहे, त्याच्यापासून किती दाब आपल्याला मिळू शकतो, ह्याच्याकडे एक खरोखर लक्ष देण्याची गरज आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पिकाच्या पाण्याची गरज, प्रत्येक पिकाच्या पाण्याची गरज ही वेगळी असते, प्रत्येक भाजीपाल्याची वेगळी आहे आणि जाती जातीनुसार सुद्धा वेगळी आहेत. काही हायब्रिड्स असतील त्याची वेगळी, स्थानिक वाहन आहे त्याची वेगळी, त्या गरजेनुसार पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी देणं हे एक सगळ्यात महत्वाचं आहे. याच्याकडे शेतकरी मित्रांनी प्रकर्षाने लक्ष
1: द्यायला पाहिजे. बरोबर. आता सर आपण सध्या बघतोय की हवामानामध्ये खूप बदल दिसून येत असतो, तर या बदलत्या हवामानामध्ये मग सूक्ष्म सिंचनाचं काय महत्व आहे?
0: हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की वातावरणामध्ये भरपूर बदल झालेले आपल्याला दिसतात. जे नैसर्गिक चक्र आहे ते नैसर्गिक चक्र थोडस बिघडलेलं बदललेलं दिसतं, तर अशा वेळेस जेव्हा जेव्हा आपल्याला पाण्याची गरज आहे तेव्हा पाणी उपलब्ध आहे का, उपलब्ध जर नसेल तर अशा वेळेस आपण काय करायचं की ह्या सूक्ष्म सिंचनाचा वापर करून आपल्याला जेवढं आणि जेव्हा पाहिजे तेव्हाच पाणी आपण दिलं पाहिजे. एक प्रत्येक जो थेंब आहे पाण्याचा तो शेतकरी मित्रांनी त्या पिकाच्या मुळाशी कसा जाईल आणि त्याच्यापासून माझं उत्पन्न कसं वाढेल ह्याच्याकडे लक्ष देणे पाहिजे. जास्त उत्पादन आणि कमी पाणी आणि प्रत्येक थेंब वापरण्याची हमी हे सूक्ष्म सिंचन पद्धत आपल्याला निश्चितच देते, ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
1: बरोबर. सर अजून एक, आता तुम्ही ही सांगितलीत पद्धत, दुसरी जी पद्धत आहे तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: तर मी आता ठिबक सिंचन पद्धतीबद्दल आपण बोलत होतो, ते अजून एक महत्वाची पद्धत आहे तुषार सिंचन पद्धत. तुषार सिंचन म्हणजे कमी दाबाने पाणी पिकांना दिलं जातं आणि जसा पाऊस पडतो तशा पद्धतीने तुषारांच्या स्वरूपात फवाऱ्याच्या स्वरूपात हे पाणी पिकाद्वारे स्प्रिंकलरद्वारे शेतामध्ये आपण देतो समान रीतीने शेतावरती वितरित करण्यात येतं त्या पद्धतीला तुषार सिंचन पद्धत असे म्हणतात. आता कोकणातली जर भौगोलिक परिस्थिती वातावरण पाण्याची उपलब्धता बघितलं तर तुषार सिंचन पद्धत ही फार उपयोगी आहे. हलकी मध्यम स्वरूपाची जी जमीन आहे त्याच्यामुळे पारंपरिक सिंचन पद्धतीमध्ये पण बदल केला आणि तुषार सिंचनाची जर कास धरली तर फार महत्व असं ठरतं. ह्याच्यामध्ये थेट म्हणजे पिकाच्या गरजेनुसार पिकांमध्ये एक छोटे छोटे स्प्रिंकलर लावून त्याच्यामध्ये आपण पाणी देतो आणि पारंपरिक भराव किंवा प्रवाही जी सरफेस इरिगेशन आहे त्या पद्धतीने ते पाणी दिल्यापेक्षा जर तुषार सिंचन पद्धतीने दिलं तर 100% पाणी वाया जात नाही आणि तुषार सिंचन पद्धतीमुळे 16-17%-18% पर्यंत पाणी मर्यादित राहते आणि बरोबर पिकाला त्याची उपलब्धता होते आणि पाण्याची मोठी बचत 60-65% पर्यंत बचत होताना इथे दिसत. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की वेळेची पण बचत होते, मजुरांची बचत होते, पाण्याची बचत होते आणि पिकाला लागणारं सूक्ष्म वातावरण आहे ह्या तुषार सिंचन पद्धतीमुळे. ही सूक्ष्म तुषार सिंचन पद्धती त्याच्यामध्ये अजून एक पद्धत आहे. तर ह्या पद्धतीनुसार जर आपण पाणी पिकांना दिलं तर ह्या पद्धतीमुळे खरोखरच मोठ्या प्रमाणात पिकाचं उत्पादन वाढताना दिसतं. कारण की पावसाळ्यामध्ये जसं वातावरण पिकाच्या आजूबाजूला असतं सूक्ष्म वातावरण तसं वातावरण आपल्याला ह्या पद्धतीने मिळतं आणि उत्पादन चांगलं मिळतं.
1: नक्कीच. आता सर या तुषार सिंचन पद्धती त्याचे सुद्धा फायदे आहेत नाही का? प्रकार आहेत, फायदे आहेत.
0: तर ह्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जे तुषार सिंचन पद्धतीमध्ये कमी दाबात तुषार सिंचनाद्वारे हे पाणी दिलं जातं आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे फवारे तयार होतात.
1: बरोबर.
0: आता ह्याच्यामध्ये पाण्याचा अपव्यय कमी होतोय, समतलीकरणाची याच्यामध्ये गरज नाही, उतराच्या जमिनीवरती सुद्धा ह्याचा वापर केला जातो आणि पिकांच्या अवस्थेनुसार पाणी देणे शक्य असतं. तर ह्याच्यामध्ये जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये मायक्रो स्प्रिंकलर एक प्रकार आहे, मायक्रो जेट एक प्रकार आहे आणि फॉगर एक प्रकार आहे. तीन पद्धतीने ह्या तुषार सिंचन पद्धतीमध्ये पाणी दिलं जातं. मायक्रो स्प्रिंकलर म्हणजे पाणी लहान थेंबाच्या स्वरूपात वर्तुळाकार फवारले जाते, मध्यम क्षेत्र कव्हर केलं जातं त्याच्यामध्ये. म्हणजे मुख्यतः फळबागा किंवा नर्सरीसाठी उपयुक्त असलेली हे मायक्रो स्प्रिंकलर पद्धत आहे आणि मातीतील आर्द्रतेमध्ये समांतर राखले जाते. आणि दुसरी जी पद्धत आहे मायक्रोजेट, ह्या मायक्रोजेट पद्धतीमध्ये पाण्याचा प्रवाह जेट स्वरूपात बाहेर पडतो कमी उंचीवरती आणि विशिष्ट दिशेनेच हा फवारा ह्या मायक्रोजेटमध्ये केला जातो. म्हणजे दोन ओळीतील अंतर म्हणजे दोन ओळीतलं जे अंतर आहे त्याच्यासाठी उपयुक्त असलेलं आहे आणि पाणी हे थेट झाडाच्या परिघाभोवती केंद्रित केलं जातं. आणि तिसरी जी पद्धत आहे ती फॉगर पद्धत आहे. फॉगर पद्धत म्हणजे अतिसूक्ष्म धुक्यासारखा जो फवारा पडतो, मिस्ट म्हणतो ज्याला, जसं जेव्हा धुकं येतं आपल्याला ते जाणवतं फक्त अंगावरती, ते ओलसरपणा जाणवतो. तर ह्या फॉगर्स पद्धतीने सुद्धा नर्सरीमध्ये, ग्रीन हाऊसमध्ये, पॉली हाऊसमध्ये पिकं आहेत, ह्या पिकांसाठीचा वापर प्रामुख्याने शेतकरी मित्र करताना आपल्याला दिसतात आणि हे अतिशय उपयोगी कमी खर्चामध्ये तयार असलेल्या ह्या पद्धती आहेत आणि ह्या पद्धतीचा खरोखर वापर केला पाहिजे. आणि ह्या पद्धतीमध्ये उच्च दाब असेल, कमी दाब असेल किंवा टर्बुलेंट फ्लो असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्याचा फार त्वचा उपयोग आहे आणि हा खरोखर शेतकरी मित्रांनी हे जाणून घेतलं पाहिजे.
2: सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचं नियोजन याविषयी डॉक्टर अमोल दहीफळे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली आणि याबरोबरच माझ्यावर माझे शिवार हा कार्यक्रम संपला.

आपण ऐकता हा AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम ऐकूया भावधारा. या कार्यक्रमात रंजना जोगळेकर यांनी गायलेलं गीत ऐकूया.

भावधारा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आपण ऐकलात. 3:35 आणि 17 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहो कार्यक्रम कामगार सभा.

नमस्कार श्रोते हो, कामगार सभा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार।

0: आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम, आज तुम्ही मला संधी दिलीत. मी डॉक्टर वर्षा सुपे, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय चिंचवड पुणे येथे मी वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम पाहत आहे.
0: मुलाखतीच्या सुरुवातीला पहिलाच प्रश्न असा विचारावा असा वाटतोय की राज्य कामगार विमा योजना म्हणजे नेमकं काय?
1: राज्य कामगार विमा योजना ही एक सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. पूर्ण भारतभर ती राज्य कामगार विमा योजना नसून ती एक एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ESIC जी की भारतभर आहे, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन हे महामंडळ आहे, त्यांच्यामार्फत काही राज्यांमध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ESIS या नावाने ती प्रचलित होती. एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स स्कीम म्हणजे राज्य सरकारकडून कॉर्पोरेशनच्या अंतर्गत राबवली गेलेली स्कीम, या सेंट्रलाइज स्कीमद्वारे राबवली जाते. परंतु महाराष्ट्रामध्ये ती राज्य कामगार विमा योजना म्हणून राबवली जात होती. 2018 पासून त्याचं रुपांतर सोसायटीमध्ये झालेलं आहे. त्याचा फायदा असा झाला की जे फंड होते ते राज्य सरकारकडे न जाता ते डायरेक्ट सोसायटीकडे येतात, त्यामुळे ही स्कीम जास्त प्रभावीपणे राबवण्याकडे आता जोर धरू लागलाय आणि त्यामार्फत कामगारांना जास्तीत जास्त सुविधा कशात पुरवल्या जातील याकडे राज्य सरकारचा कल आहे.
0: तर मग कोणकोणत्या कामगारांना ही लागू होते?
1: जसं की इंडस्ट्री आहे, एमआयडीसी एरियामध्ये जेवढ्या पण कंपनी येतात, फॅक्टरी येतात, ज्या काही आस्थापना असतील, अगदी आपण मॉलमध्ये जातो तुम्ही तिथे झाडू मारणारे लोक बघता, स्वीपर बघता, ह्या सगळ्या लोकांना ती लागू होते. 10 पेक्षा जिथे कामगार जास्त काम करतात अशा प्रत्येक आस्थापनेला ती लागू होते. पेट्रोल पंपाचे कर्मचारी असतील, हॉटेलचे कर्मचारी असतील, मॉलमधले कर्मचारी, सिनेमा थिएटरचे कर्मचारी असतील, यांना देखील ती लागू होते. तुम्ही आता पुण्यामध्ये लक्ष्मी रोडवर फिरत असाल तर लक्ष्मी रोडवर जिथे जिथे दुकानं पाहता तुम्ही, त्या दुकानांमध्ये 10 पेक्षा जास्त कामगार काम करत असतील तर त्यांना ESI लागू असतो.
0: म्हणजे हाऊसकीपिंगचे येणारे, सिक्युरिटीचे जे येतात, ही सगळीच यामध्ये अंतर्गत होतात.
1: ज्यांचा पगार 21,000 पर्यंत आहे अशा सर्वांना लागू होतो आणि जे अपंग आहेत त्यांच्या पगाराची मर्यादा 25,000 पर्यंत आहे.
0: म्हणजे ज्यांनी कोणी कंत्राटी तत्वावरती या लोकांना तिथे
1: भरती केलेलं आहे
0: अशी सगळी लोक की ज्यांचा पगार 21,000 आत आहे?
1: कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्यांना त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे त्या कर्मचाऱ्याला त्या ESIची फॅसिलिटी द्यावी लागते.
0: अच्छा बर, म्हणजे मग आता ही जे ESI म्हणताय, हा जो कामगार विमा योजना जी आहे ही, तर त्याचे फायदे नेमके काय काय आहेत?
1: फायदे ह्याचे कुठल्याही इन्शुरन्स स्कीमशी याची तुलना होऊ शकत नाही, इतके अचाट फायदे आहेत. हे फायदे कामगारांपर्यंत पोहोचवणं हाच आजचा माझा हेतू आहे. माणूस आजारी पडला, जर समजा साधा सर्दी खोकला जरी झाला किंवा अगदी ऍडमिट करायची वेळ आली रुग्णालयात, हे सगळे फायदे त्याला, आमची जी रुग्णालयं आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र 12 रुग्णालयं आहेत, त्या कुठल्याही रुग्णालयात तो गेला तरी त्याला तिथे एकदम मोफत उपचार मिळतात, हा पहिला त्याचा फायदा आहे. दुसरं म्हणजे सिकनेस बेनिफिट, जसं की तो आजारी पडला, कामगार आजारी पडल्यावर काय करतो की तो पहिले जातो दवाखान्यामध्ये, एक गोळी औषध काहीतरी इंजेक्शन मारून घेतो आणि परत कामावर जातो. तो सुट्टी घेत नाही कारण त्याला सुट्ट्या वेगवेगळ्या कामांसाठी, घरच्या इमर्जन्सीसाठी हव्या असतात. हा अन्याय त्यांच्यावर होऊ नये म्हणून ESI द्वारे काय केलं जातं की तो जर आजारी पडला त्याने ESIच्या दवाखान्यात यायचंय, औषध गोळ्या घ्यायच्यात आणि सुट्टी घ्यायची, डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे तो सुट्टी घेतो आणि ही सुट्टी जी असते त्यावेळचा पगार, त्या सुट्टीच्या काळातला पगार ESI मार्फत त्याला दिला जातो. म्हणजे समजा 100 रुपये त्याचा पगार असेल तर त्याला 70 रुपये पगाराच्या स्वरूपात दिले जातात, जेणेकरून त्याचं कोणतेही नुकसान होणार नाही. समजा त्याचा अपघात झाला असेल कंपनीमध्ये आणि त्याला कंपनीत असताना काही इजा झाली तर तो पगार 70% न राहता पूर्ण त्याला पगार दिला जातो. अजून यामध्ये अजून एक मोठा फायदा म्हणजे जसं सरकारी नोकरी करणाऱ्या स्त्रियांना मॅटर्निटी बेनिफिट असतं, म्हणजे पगारी 6 महिन्याची सुट्टी असते, तसंच कामगारांना सुद्धा, ज्या महिला कामगार आहेत त्यांच्यासाठी सरकारनं खूप मोठा हा फायदा करून दिलेला आहे की त्या प्रसूतीनंतर 6 महिने घरी बसून त्या आरामात बाळाची काळजी घेऊ शकतात, त्याला ब्रेस्ट फीडिंग करू शकतात, त्याचं सगळं संगोपन करू शकतात, त्यासाठी त्यांना 6 महिने पूर्ण पगार दिला जातो.
0: आता डॉक्टर तुम्ही बोलता बोलता म्हणालात की ईएसआयच्या हॉस्पिटल्समध्ये त्यांनी यायचं आहे, हे दवाखाने मग नेमके कुठे आहेत?
1: तुम्हाला महाराष्ट्रामध्ये त्याचं जाळं पसरलेलं दिसेल. पुण्याच्या बाबतीत मी बोलायचं झालं, एक सेवा दवाखाना म्हणतात त्याला, हडपसरमध्ये आहे, एक चिंचवडमध्ये आहे, एक भोसरीमध्ये आहे, एक हिंजवडीमध्ये आहे, तळेगाव आहे, लोणावळा आहे, चाकण आहे आणि राजगुरुनगर, ज्याला खेड म्हणतो आपण, राजगुरुनगरमध्ये. आणि खालच्या दिशेला खेड शिवापूरपर्यंत हे जाळं पसरलेलं आहे. ह्या कोणत्याही दवाखान्यामध्ये त्याच्या इच्छेप्रमाणे तो कुठेही काम करत असेल त्यानं येऊन त्या दवाखान्यामध्ये त्याचं कार्ड नोंदवायचं असतं. ते कार्ड नोंदवलं की त्या क्षणापासून त्याला ईएसआयचे सर्व बेनिफिट मिळायला सुरुवात होते.
0: अच्छा डॉक्टर, आजचा हा आपला कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रातले श्रोते ऐकतायत, तर पुणे सोडून सुद्धा विविध ठिकाणी असे हे दवाखाने आहेत आणि त्यांचं जाळं पसरलेलं आहे.
1: पूर्वी कसं होतं की काही एरियाच फक्त काही भागच कव्हर केले जात होते, परंतु आता पूर्ण महाराष्ट्रभर याचं जाळं पसरलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये तुम्हाला 25 किलोमीटरच्या अंतरापर्यंत एखादा तरी सेवा दवाखाना दिसेल किंवा हॉस्पिटल दिसेल, किंवा त्याच्या अंतर्गत ज्याला आपण टायअप म्हणतो, टायअप हॉस्पिटल सुद्धा मिळतात, जिथे डायरेक्ट जाऊन इलाज घेऊ शकतात. अशा प्रत्येक जिल्हा, सातारा असू दे, कोल्हापूर असू दे, सोलापूर असू दे, नागपूर, अमरावती, अकोला, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, या सर्व ठिकाणी ईएसआयचे हॉस्पिटल्स आणि सेवा दवाखाने आपल्याला उपलब्ध मिळतील.
0: म्हणजे तुमच्या बोलण्यातनं असं लक्षात येतं की ईएसआयचं जाळं बऱ्यापैकी महाराष्ट्रभर आता पसरलेलं आहे आणि त्यामुळे तो कुठलाही कंत्राटी कामगार असू दे, तो तिथे जाऊन सेवा घेऊ शकतो, आपलं कार्ड बनवू शकतो, नोंदणी करू शकतो आणि मग अर्थातच त्या दवाखाना किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करून घेऊ शकतो. यामध्ये आता मी बोलता बोलता मीही म्हटलं आणि खरं तर तुमच्यामुळेच मी तो उच्चार केला, कार्ड नेमकं काय असतं?
1: इन्शुरन्स कार्ड म्हणजे ज्या पण कामगाराला ईएसआय लागू होतं त्याच्या मालकानं त्याला त्याचा एक ईएसआय नंबर, इन्शुरन्स नंबर जनरेट करायचा असतो. तो इन्शुरन्स नंबर जनरेट केला की त्याचं एक कार्ड तयार होतं. ते तीन पानी असतं. त्या कार्डमध्ये त्याचं स्वतःचं नाव, जन्मतारीख, ईएसआय नंबर, पत्ता आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकांची नावं असतात. अवलंबून असलेली लोक म्हणजे त्याचं कुटुंब. तर कुटुंबाची व्याख्या काय केली आहे ईएसआयने, की त्याचे आई वडील, त्याची पत्नी आणि त्याची मुलं. मुलाला 18 वर्षाचं होईपर्यंत ईएसआयचा लाभ घेता येतो आणि मुलीला लग्न होईपर्यंत, तिला वयाची मर्यादा नाहीये, तिचं लग्न होईपर्यंत तिला ईएसआयचा फायदा घेता येतो या कार्डवर. ह्या कार्डमध्ये त्यांचा एक फोटो असतो, फॅमिली फोटो. त्या फोटोवर त्यांनी शिक्का घ्यायचा, शेजारच्या कॉलममध्ये त्यांची स्वतःची सही असते. हे कार्ड घेऊन तो जवळच्या कोणत्याही सेवा दवाखान्यात जाऊ शकतो. तिथं जायचं आहे त्यांनी, तिथे ते कार्ड नोंदवायचं आहे आणि कुठलाही छोटा मोठा कोणताही आजार झाला तर पहिल्यांदा तो त्या सेवा दवाखान्यात जाईल. तिथे तिथून इलाज जेवढा शक्य असतील ते करतील, नसेल त्याला ऍडमिटची आवश्यकता असेल तर ते तिथून त्याला रुग्णालयामध्ये पोहोचण्याची व्यवस्था करतात.
0: आता इथे एक माझ्या मनात आलेला प्रश्न असा आहे की नवरा बायको दोघंही अशा पद्धतीने काम करत असतील तर दोघांचे बेनिफिट्स कुटुंबाला मिळू शकतात का?
1: नवरा देखील कामाला आहे, बायको देखील कामाला आहे, दोघांना ईएसआय लागू आहे. तर दोघांच्या कार्डमध्ये ते एकमेकांवर डिपेंडंट, फॅमिली मेंबर्समध्ये त्यांची नावं, म्हणजे जसं की नवऱ्याच्या कार्डमध्ये बायकोचं नाव असू शकतं आणि त्याच वेळेला बायकोच्या कार्डमध्ये नवऱ्याचं नाव देखील असू शकतं. ह्या दोन्ही गोष्टी घडू शकतात आणि त्या दोघांनाही एकमेकांच्या कार्डवर लाभ घेता येऊ शकतो.
0: हे जे काही मगाशी तुम्ही म्हणालात की त्याला काहीही रोग झाला किंवा काही प्रश्न, वैद्यकीय प्रश्न आला तर तो त्या जवळच्या सेवा केंद्रामध्ये जाऊ शकतो, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्याला पाठवण्यात येऊ शकतं. पण या आपल्या सेवा केंद्रांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे उपचार होऊ शकतात?
1: आपल्या रुग्णालयामध्ये ज्याला सेकंडरी केअर म्हणतात, ज्याच्यावर स्पेशलिस्ट, म्हणजे की स्पेशलिस्ट मार्फत उपचार दिले जातात, रुग्णालयात सर्व शस्त्रक्रिया होतात सेकंडरी केअरच्या अंडर. जसं की हर्निया असेल, हायड्रोसील असेल, अपेंडिक्स असेल, नंतर आयसीयूच्या फॅसिलिटी आहेत. आमच्या सर्व रुग्णालयांमध्ये आयसीयू उपलब्ध झालेला आहे. आता लवकरच भविष्यामध्ये डायलिसिसच्या पण सुविधा उपलब्ध होणार आहेत. ह्या सगळ्या सुविधा त्याला मिळतात. आणि ज्याला सुपर स्पेशालिटी म्हणतो आपण, ज्याच्यावर सुपर स्पेशलिस्ट काम करतो, जसं की कार्डिओलॉजिस्ट आहे, मेंदूचे डॉक्टर असतील, किडनीचे डॉक्टर असतील, ह्या सगळ्या सुविधा त्यांना आम्ही टायअप रुग्णालयाद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. प्रायव्हेट हॉस्पिटल्स आमच्याशी टायअप आहेत आणि ठराविक पेशंट आमच्या मार्फत त्यांच्याकडे रेफर करून त्यांचे इलाज केले जातात. अँजिओग्राफी असेल, डायलिसिस असेल, मेंदूचे ऑपरेशन्स असतील, किडनीच्या ऑपरेशन्स असतील असे सर्व ऑपरेशन्स त्यामार्फत केले जातात. मोफत असते हे सर्व उपचार, पूर्णपणे मोफत असतात, यासाठी त्या कामगाराला एकही रुपया द्यावा लागत नाही.
0: पण मग इतकी सुविधा

0: कंपन्यांमध्ये फिरतो, वेगवेगळ्या आस्थापनांवर फिरतो, तिथे कामगारांना एक 15-20 मिनिटांसाठी गोळा करतो आणि ईएसआय म्हणजे काय, ते कार्ड कुठून घ्यायचं, ते कार्ड वर नावं कशी घालून घ्यायची, त्याची नोंदणी कशी करायची, नंतर आपल्या रुग्णालय कुठे कुठे आहेत त्यांना नेमकं ऍड्रेस आणि त्यांनी कुठे जाऊन ते इलाज घ्यायचा आहे याबाबत आम्ही त्यांना जागरूकता आणतो त्यांच्यामध्ये. आणि त्यामार्फत आमचा एवढाच एक हेतू आहे की कामगार हा गरीब वर्गातला आहे, त्याच्या जर त्याला दवाखान्यात ऍडमिट होण्याची वेळ आली त्याला म्हणा किंवा त्याच्या नातेवाईकांना म्हणा, तर त्यावेळेला असं घडतं की अक्षरशः त्यांना घरदार विकून त्याचा इलाज करावा लागतो, लाखो रुपयांची ट्रीटमेंट लागते. ईएसआयची ही खासियत आहे की तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाहीये आणि त्यानंतर येणार अपंगत्व असेल किंवा दीर्घकालीन चालणारे आजार असतील जसं की कॅन्सर आहे, डायलिसिस आहे, महिनोन्महिने वर्षानुवर्ष त्याचा इलाज चालतो, तो इलाज तर मोफत होतोच परंतु ईएसआय मार्फत त्या पूर्ण कालावधीचा 2 वर्षापर्यंत आणि एक्सटेन्शन देऊन 3 वर्षापर्यंतचा पगार सुद्धा त्या कामगाराला स्वतःला दिला जातो जर तो स्वतः हे आजाराने ग्रासित असेल तर. याच आजारांचे इलाज, कॅन्सर असेल, डायलिसिस असेल, हृदयाचे, मेंदूचे आजार, पक्षाघात, ह्या सगळ्याचा इलाज त्यांना या रुग्णालयांमध्ये मिळतो आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबिया दोघांनाही मिळतो आणि त्यांना त्याचा पगारही दिला जातो त्या आजारपणाच्या कालावधीतला. समजा असं झालं की ऍक्सिडेंट झाला कंपनीमध्ये काही, त्या कंपनीच्या ऍक्सिडेंटमधून त्यांना काही अपंगत्व आलं जसं की हात मोडणे, पाय मोडणे. तुम्ही प्रेसशॉप म्हणून नाव ऐकलं असेल, प्रेसशॉपमध्ये बऱ्याच वेळेला कामगारांचे हात आतमध्ये अडकले जातात आणि बोट हात कधी कधी पूर्ण हात क्रश होतो, तर अशा वेळेला जे अपंगत्व येतं त्या अपंगत्वातून त्या आजारातून तो बाहेर आला की त्याचं एक मेडिकल होतं आणि मेडिकलमधून त्याचं अपंगत्वाची टक्केवारी ठरवली जाते, त्याप्रमाणे त्याला आजन्म पेन्शन स्वरूपात काही रक्कम पैसे मिळते.
1: तुम्ही मगाशी म्हणालात तसं विविध कॅम्प होणं, त्या त्या कंत्राटदारांना त्याची माहिती असणं, आणखीन ती माहिती नसेल तर ती पुरवणं, याचीच मला वाटतं सगळ्यात जास्त गरज आहे. तर अशी काही साईट उपलब्ध आहे का की समजा कॅम्पमध्ये तो आलेला नाहीये कामगार पण साईटवर बघून तो माहिती मिळवू शकेल?
0: ईएसआय कॉर्पोरेशनची साईट तुम्हाला ESIC.org या नावानं दिसेल, त्यावर सगळी माहिती पण दिसेल, त्यामध्ये हिंदी आणि इंग्लिशमध्ये माहिती असते. परंतु आजची म्हणजे मला दुर्दैव वाटतं की लोकांना वेळ पण नाहीये ते जाणून घेण्याचा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये पण आम्ही कमी पडतोय कारण पसारा खूप मोठा आहे आणि नव्यानं आम्ही ह्या गोष्टीच्या मागे लागलोय की लोकांना कळू दे, त्यांच्यापर्यंत पोहोचता येऊ दे आणि त्यांच्या खिशाला चाट पडू नये कुठल्याही आजारपणाच्या इलाजासाठी, त्यांच्या खिशाला चाट पडली नाही पाहिजे हा आरोग्यमंत्र्यांचा मुख्य हेतू आहे. वर्षभरामध्ये झपाट्यानं ईएसआयमध्ये जी क्रांती घडून आणली आहे की आयसीयू सुरू करण्याच्या रुपानं असू देत, डायलिसिसच्या रुपानं असू देत, अनेक नवीन आस्थापनांना त्यामध्ये सामील करून घ्यायच्या रुपानं असू देत, इतक्यात तुम्ही ऐकलं असेल पेपरमधून की अंगणवाडी सेविकांना पण या ईएसआयचा लाभ घेऊन देण्याचं त्यांचं केलंय आता. तर माझं या माध्यमातून सगळ्यांना आव्हान हेच राहील, पणी मालकांना सुद्धा, कॉन्ट्रॅक्टर्सला सुद्धा आणि कामगाराला सुद्धा, की त्यांनी ईएसआयची माहिती नसेल तर ती का मालकाकडून करून घ्यावी, त्यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळत नसेल कुठल्याही जवळच्या ईएसआय हॉस्पिटल किंवा सेवा दवाखान्यामध्ये यावं, तिथे येऊन आमच्याकडून ही माहिती घ्यावी. आम्ही तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतच आहोत, परंतु काही कंपन्यांचे नियम असे असतात की कंपन्यांच्या आतमध्ये आम्हाला अप्रोच मिळणं ह्या फार अवघड गोष्टी असतात. 2-3 शिफ्टमध्ये लोक काम करतात, त्या शिफ्टमधून त्यांनी येणं, त्यांना ते समजणं आणि त्यांनी आमच्यापर्यंत तो फायदा घेण्यासाठी येणं हा सुद्धा एक आपल्याला वाटतं इतकं सोपी गोष्ट नाहीये. तो लोकांमध्ये वैचारिक अडचण असेल, काही आकस असेल किंवा बघू आपण आजारी पडू तेव्हा पाहू असं जर असेल तर ते त्या गोष्टीला मुकतात, कारण ऐनवेळे जेव्हा घरामध्ये देव न करो पण कोणाला हार्ट अटॅक आला, कोणाला पॅरालिसिस झाला, तर माणूस काय करतो, पहिल्यांदा त्या पेशंटला उचलून जवळपासच्या मोठ्या दवाखान्यात घेऊन जातो जिथे की त्यांना जागेवर गेल्या गेल्याच 1-2 लाख रुपये भरायची वेळ येऊ शकते.
1: महात्मा ज्योतिबा फुले योजना यामध्ये समाविष्ट केली आहे असंही काही ऐकायला मिळतंय, तर त्याबद्दलही सांगा.
0: आपण खूप चांगली गोष्ट विचारली, मागच्याच वर्षी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा योजना जी आहे त्याचा यामध्ये समावेश करण्यात आला. म्हणजे ईएसआयचे जेवढे पण रुग्णालय आहेत त्या ठिकाणी आतापर्यंत कसा भ्रम होता की ज्याच्याकडे ईएसआय कार्ड आहे तोच या रुग्णालयात पाऊल ठेवू शकतो. ज्या

0: आमच्याकडे ईएसआय कार्ड नाहीये, पण आभा कार्ड आहे. महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा लाभ ते आमच्या रुग्णालयात येऊन घेऊ शकतात. बरेचसे आजार आहेत, बरेचसे ऑपरेशन्स आहेत ज्याचा इलाज त्यामार्फत आम्ही पूर्णपणे मोफत देतो. तुम्ही इतर रुग्णालयात ऐकलं असेल कधी, महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये सुद्धा लोकांना काही वरचे पैसे भरावे लागतात, काही असे घेतले जातात त्यांच्याकडून. पण आमच्या रुग्णालयात आलं तर त्यांना ती जी स्कीम आहे त्याच्यामध्ये जेवढे पैसे अंतर्भूत सरकारकडून आम्हाला येतात तेवढ्यावरच आम्ही इलाज करतो. त्याच्यामध्ये त्यांना कमी जास्त काही केलं जात नाही, त्यांच्याकडून वरचे पैसे घेतले जात नाही, कुठली वस्तू त्यांना विकत आणायला लावत नाही आम्ही. त्यामुळे योजना जशी खरीखुरी फलद्रूप व्हायला पाहिजे त्या खऱ्या खऱ्या पद्धतीनं आमच्याकडे ती राबवली जाते.
1: तुमच्याकडे असं म्हणत असताना ईएसआयच्या सगळ्या
0: सेवा केंद्रांमध्ये हॉस्पिटल्समध्ये.
1: श्रोते हो, आज आपण राज्य कामगार विमा योजना म्हणजे काय आणि त्याच्या मध्ये कोणकोणत्या तरतुदी अंतर्भूत आहेत याबद्दल डॉक्टर वर्षा सुपे यांच्याकडून माहिती घेतली, त्यांच्याशी आपण बातचीत केली. डॉक्टर वर्षा, आज तुम्ही आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत आलात आणि आम्हाला ईएसआय बद्दल विस्तृत माहिती सांगितली, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.
0: मॅडम, तुम्ही मला इथे आकाशवाणीमध्ये यायला संधी दिलीत, ईएसआय बद्दल माहिती द्यायला संधी दिलीत. ईएसआय अंतर्गत येणाऱ्या सर्व सुविधांची माहिती आपल्यामार्फत कामगारांपर्यंत, मालकांपर्यंत, कॉन्ट्रॅक्टर्सपर्यंत पोचावी, त्यांना कधीही खासगी रुग्णालयाची पायरी चढावी लागू नये, त्यांना सर्व सुविधा इथंच आमच्याच रुग्णालयामध्ये मिळून मिळाव्यात, याबद्दल त्यांना सर्वांगीण माहिती मिळावी अशी माझी अपेक्षा आहे. माझं या कार्यक्रमाच्या अंतर्गत सर्वांना असं आवाहन आहे की ज्याच्याकडे ईएसआय कार्ड आहे किंवा ज्याला असं वाटतं की आपल्याला ईएसआय लागू आहे त्याची माहिती दिली गेली नाहीये, तर त्यांना जवळच्या ईएसआयच्या दवाखान्यात जावं, ईएसआयच्या रुग्णालयात जावं, अशा ठिकाणी जाऊन ईएसआयची माहिती घ्यावी. आपल्या मोबाईलमध्ये ESICAAA म्हणजे AAA असं ऍप आहे, ते डाऊनलोड केलात आणि तुमच्याकडे फक्त ईएसआय नंबर जरी असलात आणि तो त्याच्यात टाकून पाहिला तर तुमचं ईएसआय कार्ड पण दिसेल तुम्हाला, ईएसआय अंतर्गत येणाऱ्या सुविधा दिसतील आणि तुमचं कार्ड चालू आहे बंद आहे हे सुद्धा तुम्हाला त्याच्यातून समजून घेता येईल. त्यामुळे कुठलीही अडचण आता राहिलेली नाहीये आणि ईएसआयचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करा. मॅडम, तुम्ही मला इथे बोलावलं, लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे.
1: धन्यवाद मॅडम. आताच आपण शासकीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वर्षा सुपे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. राज्य कामगार विमा योजना अर्थात सीएसआय बद्दल माहिती आपल्याला नक्कीच या मुलाखतीमधून मिळाली असेल. श्रोते हो, आपलं आयुष्य खरंच क्षणभंगूर आहे, त्यामुळे आला क्षण जगणे, अधिकाधिक समृद्ध होत जाणे, आपण हाती घेतलेलं काम किंवा रोज आपल्याला जे नेमानं करायचं आहे ते काम आपण नेटानं, उत्साहानं आणि आनंदानं पार पाडलं पाहिजे. आणि खरं तर आयुष्याकडे आपण जेवढ्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघू तेवढं आयुष्य आपल्याला आनंददायी असंच वाटतं.

श्रोतेहो, आजचा कामगार सभा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. फोन करून अथवा पत्र पाठवून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विक्रांत मंडपे यांना निरोप द्या. नमस्कार.

0: कामगार सभा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
0: आपण ऐकता हा AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. 4 वाजले आहेत. ऐकूया गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शाब्बास सुनबाई या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत मीना मंगेशकर यांचं आहे.

गीतबहार कार्यक्रमात यानंतर सुंदरा सातारकर या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं गीत ऐकूया. संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

मोसंबी नारंगी या चित्रपटातलं सुधीर फडके, श्यामा चित्तार आणि सहकारी यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत ऐकूया. संगीत विश्वनाथ मोरे यांचं आहे.

चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता हा AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर देवता या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि परेश यांनी गायलेलं गीत ऐकूया.

देवता या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल, उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं वंदना विठणकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर नटरंग या चित्रपटातलं अजय आणि सहकारी यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया हा खेळ सावल्यांचा. या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे.

0: या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 4:30 वाजले आहेत. ऐकूया मालिका विशेष अंतर्गत लावण्य रंग.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग
2: श्रोतेहो नमस्कार. लावण्यरंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण संगीतकार वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेल्या काही ढंगदार अशा लावण्या ऐकणार आहोत. वसंत पवार यांची खरी वाटचाल सुरू झाली ती 1950 साली आलेल्या पठ्ठे बापूराव या चित्रपटापासून. असं म्हणतात की पठ्ठे बापूराव प्रदर्शित झाल्यापासून संगीतकार वसंत पवार यांनी पाठीमागं वळून पाहिलंच नाही. मराठी चित्रपटामध्ये अस्सल पेशवाई थाटाची मर्दानी रंगेल अक्कडबाज आणि जोगदार लावणी आणली ती वसंत पवार यांनीच.

वैजयंता या 1961 साली आलेल्या चित्रपटातली लावणी आत्ता आपण ऐकली आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये. रचना गदी माडगुळकरांची होती. वसंतराव हरहुन्नरी कलावंत होते. लहानपणापासूनच त्या अनेक मोठमोठ्या हिंदी मराठी साहित्यिकांमध्ये त्यांचा वावर होता. त्यामुळे मूळच्याच हुशार असलेल्या आणि उत्तम ग्रहणशक्ती असलेल्या वसंतरावांना केवळ व्यासंगामधून बहुश्रुतता, विद्वत्ता, चतुरस्त्र बुद्धिमत्ता प्राप्त झाली होती. एक पाठी स्मरण शक्ती असल्यामुळे जुनी गाणी, लावण्या, भजनं, शेरोशायरी सगळं त्यांच्या ओठावर असायचं. अनेक नव्या जुन्या कवींच्या आणि शायरांच्या रचना त्यांना मुखोद्गत होत्या. खाजगी बैठकीत आपल्या स्वच्छ आणि सुंदर वाणीनं ते सगळ्यांना मंत्रमुग्ध करत. आणि त्यामुळेच मैफलीचा चांद म्हणून पु ल देशपांडे वसंत पवार यांचा उल्लेख करत. मल्हारी मार्तंड या चित्रपटातलीच सुलोचना चव्हाण यांनी गायलेली गदी माडगुळकरांची एक ढंगदार अशी लावणी आता ऐकूया.

लाम रुंद पिकला बिघा याची कुठवर ठेवशील निगा सुरेख वस्तू म्हणजे आवाज न जगा याला

पदर से सांगत नाही, काल ऐकू आले पुन्हे कुई, फोन करण्याविना काही भेकर येत नाही, साऱ्या राती

वसंत पवार यांनी साधारणपणे 50 मराठी चित्रपटांना संगीत दिलं, 8 हिंदी चित्रपटांनाही संगीत दिलं आणि 4 नाटकांना देखील संगीत दिलं. 1959 साली आलेला सांगत्या ऐका चित्रपट, 1962 साली आलेला मानिनी हा चित्रपट, या दोन्ही चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीताचा फाळके गौरवचिन्ह पुरस्कार मिळाला. तर रंगल्या रात्री अशा आणि सवाल माझा ऐका या चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट संगीताचा पुरस्कारही मिळाला. रंगल्या रात्री अशा या चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया. 1962 साली आलेला हा चित्रपट, सुलोचना चव्हाणनी आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही जगदीश खेबुडकरांची रचना आहे.

रंगल्या रात्री अशा या चित्रपटातली ढंगदार अशी लावणी आत्ता आपण ऐकली. आणि रसिक हो, खरं तर वसंत पवार हे नाव घेतलं ना की मराठी चित्रपट रसिकाच्या ओठावर पहिल्यांदा येते ती त्यांची लावणीच. असंख्य लावण्यांना त्यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. तसं बघायला गेलं तर वसंत पवार यांनी अंगाई गीतापासून अभंगापर्यंत आणि पोवाड्यांपासून लावणीपर्यंत विविध प्रकारच्या गाण्यांना चाली दिलेल्या आहेत. गाण्याचा प्रकार कोणताही असो, वसंतरावांच्या चालीत काही ना काहीतरी नाविन्य हे असायचंच.

मराठी संगीताच्या इतिहासात वसंत या नावाला काही आगळं वेगळं महत्व असावं, अन्यथा या एकाच नावाच्या तीन संगीतकारांनी इतकं सुरेल संगीत कसं काय दिलं असेल। आता बघा, वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार हेच ते तीन संगीतकार। या तिघांनी दिलेल्या संगीतावर मराठी गीतरसिकांच्या चार पिढ्या आतापर्यंत तृप्त झालेल्या आहेत। अशीच आणखीन एक ढंगदार लावणी आपण ऐकूया सुलोचना चव्हाण यांच्या आवाजामध्ये, चित्रपट सवाल माझा ऐका।

अहो केली वाट मारी

शोध हो, केवळ 38 वर्षांच्या काळात वसंत पवारांनी संगीताचा अक्षरशः खजिना आपल्याला दिला असं म्हणायला हरकत नाही. वसंत पवार हे ख्रिश्चन होते हे कुणाला फारसं ठाऊक नव्हतं. 38 वर्षाचं अल्पायुष्य लाभलेल्या वसंत पवार नामक अवलिया संगीतकारानं महाराष्ट्राला द्यावं तरी काय, राम कदमांसारखा खंदास संगीतकार, सुमन कल्याणपूर यांच्यासारखी श्रेष्ठ गायिका, सुलोचना चव्हाण यांच्यासारखी लावणी सम्राज्ञी, जगदीश खेबुडकर यांच्यासारखा मोठ्या श्वासाचा गीतकार, एक प्रकारे गुणी माणसं जन्माला घालणारा हा रसिक राज लावण्या, अभंग, भावगीतं, युगलगीतं, सवाल जवाब, झगडे, पोवाडे, फटके किती प्रकार सांगावेत. 6 ऑगस्ट 1965 वसंत पवार यांचं निधन झालं. त्यांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली वाहून गदी माडगुळकर यांनी लिहिलेली, मधुवाला झव्हेरी यांनी गायलेली एक ढंगदार लावणी आपण ऐकूया.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो, मालिका विशेष लावण्य रंग भाग 10 आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं दुसऱ्या सभेचं प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकता येतील.
3: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
4: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
3: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग 2 सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://

prasarbharati.gov.in/nipp या वेबसाइटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 5 वाजत आहेत। आजची आमची दुसरी सभा सुरू होत आहे। या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला ऐकूया ठळक बातम्या।
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्यूझीलंडला पोहोचले। ऑकलंड इथं न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी मोदी यांचं स्वागत केलं। जास्त प्रमाणात इथाईल अल्कोहोल असलेल्या औषधांवरचं नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी केंद्र सरकारनं औषध कायदा 1945 सुधारणा केली आहे। अशा औषधांना शेड्यूल के अंतर्गत देण्यात आलेली परवाना अनिवार्यता सूट आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं रद्द केली आहे। मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेनं 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द केल्या आहेत। त्यात मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस, तसंच CSMT हैदराबाद एक्सप्रेस, चेन्नई एगमोर सुपरफास्ट मेल, हुबळी दादर एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचा समावेश आहे। गेल्या आठवड्यावर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या जलसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे। सध्या एकूण उपलब्ध जलसाठा 7,03,260 दशलक्ष लिटर म्हणजे या धरणांच्या एकूण क्षमतेच्या 48.59% इतका आहे। गेल्या 24 तासात सुमारे 1,04,671 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे। विहार आणि तुळशी ही दोन्ही धरणं भरून वाहू लागली आहेत। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 828 अंकांची वाढ झाली आणि तो 77,569 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 244 अंकांची वाढ नोंदवत 24,207 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 5:02 झाली आहेत। नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया आशिष साऊ यांचं गिटारवादन राग मधुवंती। विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहेत। त्यांना तबला साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी। ऐकूया आशिष साऊ यांचं गिटारवादन राग मधुवंती।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं आशिष साऊ यांचं गिटारवादन, राग मधुवंती, त्यांना तबला साथ होती संदेश पोपटकर यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. निर्मिती केंद्र आहे छत्रपती संभाजीनगर.

अरे वा, बाहेर जोरदार पाऊस पडतोय. मातीचा सुगंध सगळीकडे पसरलाय. थंडगार वारा मनाला एक वेगळीच ऊर्जा देतोय. पावसाचा प्रत्येक थेंब जसा आपल्या ठरलेल्या वाटेने जमिनीवरच येतो, तसंच आयुष्यातही प्रत्येक स्वप्नाला एक ठरलेलं लक्ष लागतं, एक अचूक निशाणा लागतो, जो फक्त धनुष्यबाणाचा नसतो, तो असतो आपल्या स्वप्नांचा, आपल्या ध्येयाचा आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या जिद्दीचा.

तर मित्रांनो, पाऊस म्हणजे काय बरं? थांबायचा सिग्नल? तर नाही, पाऊस म्हणजे पुढे जाण्याची प्रेरणा. जसं पावसाचे थेंब न थांबता वरून सतत खाली पडत असतात, तसंच आपल्याला देखील आपल्या स्वप्नांचा पाऊस कायम चालू ठेवायचा आहे. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये पण अजून जोरदार एनर्जी सकट पाऊस पडणार आहे. हा पाऊस आपल्याला नेमकं काय बरं शिकवतो? की अडथळे आले तरी थांबायचं नाही, भिजायचं पण पुढे जायचं. आणि आज आपण अशाच एका मुलीची गोष्ट ऐकणार आहोत, जिने अडथळ्यांचा पाऊस झेलून आपला निशाणा साधलाय. तर मित्रांनो, आजच्या आपल्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या युववाणी कार्यक्रमात मी तुमची होस्ट गायत्री देवडे तुमच्या सोबत आहे. आणि आपण बोलणार आहोत निशाण्याबद्दल. निशाणा हा फक्त खेळाच्या मैदानात नाही, तर आपल्याला आपल्या जीवनात पण लावावा लागतो. करिअरचा, स्वप्नांचा आणि सगळ्यात मोठा म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याचा. मित्रांनो, एक वेळ होती जेव्हा म्हटलं जायचं की खेळ हे फक्त मुलांसाठी असतात. पण आज बघा, पीटी उषाने धावण्यात देशाचं नाव केलं, मॅरी कोमने बॉक्सिंगमध्ये जगाला हरवलं, सायना नेहवाल, पीव्ही सिंधू यांनी बॅडमिंटनमध्ये इतिहास रचला, मिथिला राजने क्रिकेटमध्ये कॅप्टन्सीची नवीन व्याख्या दिली, आणि आता क्रॉसबो, शूटिंग, आर्चरी या सगळ्यांमध्ये पण आपल्या मुली नाव कमवत आहेत. आजकालच्या मुलींमधले बदल बघता आता मुली फक्त हाऊसहोल्डमध्ये नाही तर गोल ओरिएंटेड झाल्या आहेत. पण या प्रवासात तीन गोष्टी खूप गरजेच्या आहेत मित्रांनो. त्या म्हणजे लक्ष, शिस्त आणि आत्मनिर्भरता. लक्ष म्हणजेच आपला जो फोकस आहे तो एकदा ठरवला की त्याच दृष्टीने पावलं उचलायची. दुसरं म्हणजे शिस्त, ज्यामध्ये रोज मेहनत करणं आणि रोज प्रॅक्टिस करणं, तेही न चुकता. आणि तिसरं म्हणजे आत्मनिर्भरता, की लोक काय म्हणतील, याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, हे सगळं बाजूला ठेवून मी काय करू शकते याकडे लक्ष देणं. आजकालच्या मुलींनी स्वतःचं शरीर, मन आणि करिअर या तिन्ही गोष्टी सांभाळायला शिकलं पाहिजे. कारण आता आजचं जग स्पर्धेचं आहे आणि या स्पर्धेत टिकण्यासाठी हिंमत लागते. आणि याच हिंमतीचं एक उदाहरण आज माझ्यासोबत आहे. तर तुम्ही सगळेजण तयार आहात ना आपला निशाणा ठरवण्यासाठी? चला तर स्वागत करूयात क्रॉसबो चॅम्पियन, राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती आणि आपल्या सर्वांसाठी खरी प्रेरणा असलेल्या संजना लुनावत यांचं.

0: जालना महाराष्ट्रामधून येऊन 2015 क्रॉसबो शूटिंगमध्ये भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारी 2016, 2018 आणि 2020 नॅशनल गोल्ड मेडल आणि 2018 वर्ल्ड कप फायनल्स रशिया आणि 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देखील तिने भारताचं प्रतिनिधित्व केलंय. आणि नुकतंच जून 2026 उत्तराखंडच्या जिम कॉर्बेटमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रॉसबो शूटिंग स्पर्धेत वरिष्ठ महिला वैयक्तिक गटात कांस्य पदक आणि मिश्र सांघिक गटात सुवर्ण पदक पटकावून तिने जालन्याचं नाव पुन्हा एकदा उज्ज्वल केलंय. याआधी 10 मीटर एअर रायफलमध्येही राज्य आणि पश्चिम विभागात तिने मेडल्स देखील जिंकले आहेत. IAU म्हणजेच इंटरनॅशनल क्रॉसबो शूटिंग युनियनच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठावर पोहोचलेली सिनियर वुमेन कॅटेगरीमध्ये खेळणारी 18 मीटर फील्ड आणि 30 मीटर मॅच डिसिप्लिनची एक्सपर्ट ती फक्त शूटर नाही तर ती हजारो मुलींसाठी इन्स्पिरेशन आहे. फोकस असेल तर कुठलंही टार्गेट अशक्य नाही असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे आणि तिचं नाव आहे संजना लुनावत. तर संजना, आजच्या युववाणी कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: मनपूर्वक आभार गायत्री. आणि क्रॉसबोला एवढं इम्पॉर्टन्स देण्यासाठी आणि क्रॉसबो हे काय स्पोर्ट्स आहे ते कळून घेण्यासाठी मला इथं बोलवले तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
0: नक्कीच. तर संजना, सुरुवातीला मला सांग की क्रॉसबो म्हणजे नेमकं काय आणि या क्रॉसबो किंवा शूटिंगच्या क्षेत्रामध्ये तू कशी आलीस?
1: क्रॉसबो हे स्पोर्ट्स जे आहे ते सन 1956 युरोपियन नेशन्समध्ये खेळलं जात आहे आणि आतापर्यंत कोणत्याही इंडियननी त्यामध्ये मेडल्स घेतले नाही. क्रॉसबो हे इव्हेंट खूप प्राचीन आहे. क्रॉसबो मध्ये जे रायफल असते त्याचे बेस घेतलं जातं, ट्रिगर जे असतं ते रायफलचं असतं आणि जे पुलिंग असते तिची लोडिंग करण्याची पद्धत ती आर्चरी सारखी असते आणि एरो रिलीज होतात जेव्हा आपण ट्रिगर प्रेस करतात.
0: ओके, म्हणजे रायफल आणि आर्चरी या दोघांचं मिश्रण आहे असं म्हणायला हरकत नाही. तर संजना, मला सांग की नेमकं क्रॉसबो खेळला कसा जातो किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं असतं?
1: त्याची जे पोस्चर असतं ते रायफल शूटिंगच्या पोस्चरला खूप मॅच करतात कारण की त्याचे जे बॉडी असतात आणि जे ट्रिगर असतात ग्रीप असती ती रायफलची असती पण त्याच्यावर एक स्ट्रिंग लावलेलं असतं आणि एरो रिलीज होतात. तर त्याची जी लोड करण्याची पद्धत आहे, कॉक करण्याची पद्धत आम्ही त्याला म्हणतात, तर ती मॅन्युअली असतात. तुम्हाला तुमच्या हातानी ती स्ट्रिंग पुल करायची असती.
0: ओके.
1: आणि मग जेव्हा ती स्ट्रिंग पुल करतात तुम्ही आणि एरो अडकवतात तुम्ही क्रॉसबो मध्ये, नंतर तुम्हाला ते उचलायचं असतं. तुम्ही क्रॉसबो उचलले तर तुम्हाला जसे आपण रायफलला ट्रिगर जे असतात तसे ट्रिगरिंग करायची आणि ते एरो रिलीज होतं.
0: ओके.
1: आणि जेव्हा ते एरो रिलीज होतात एक छोटासा तुम्हाला एक असं रिकॉइल येतात वेपनला.
0: अच्छा.
1: तुम्हाला फील होतं ते,
0: तर म्हणजे बो निघाला आहे,
1: त्याचा निघाला आहे एवढ्या प्रेशरने ते रिलीज होतात जे एरो असतं.
0: आणि त्याचं वेट किती असतं?
1: अबाउट 8 kg. इट डिपेंड्स तुम्ही मॉडिफाय केलं कसं मॉडिफाय केलं, तर 8 kg तर असतंच.
0: ओके, म्हणजे मिनिमम. तर त्याची म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस भरपूर करावी लागते.
1: हो, कारण तुम्ही एक दिवसात म्हणजे तुम्ही एवढं स्ट्रिंगला लोड करणे त्याला प्रॅक्टिस लागते
0: आणि स्ट्रेंथ पण तेवढी आपल्यामध्ये पाहिजे. म्हणजे हे धनुष्यबाणासारखंच आहे काय?
1: धनुष्यबाणासारखं, पण याला रिलीज जे असतं एरो जे रिलीज होतात ते ट्रिगरच्या माध्यमातून होते.
0: ओके. पण तू या क्षेत्रामध्ये कशी आलीस?
1: माझे मॉम जे आहे ते ऑलिम्पिक्स म्हणू किंवा कोणत्याही स्पोर्ट्सला खूप फॉलो करायचे आणि जेव्हा राज्यवर्धन सरनी मेडल घेतलं त्यांच्यासाठी ते खूप मेमरेबल मोमेंट होता माझ्या आईसाठी. आणि मग जेव्हा अभिनव सरनी मेडल घेतलं ऑलिम्पिक्स शूटिंग मध्ये तर माय मॉम वॉज लाईक के हे काय नाही करू शकतात, हे
0: पण केलं पाहिजे,
1: आपली मुलगी पण करायला पाहिजे. आणि माझे काकांना पापांना सगळ्यांना वेपन्स आणि जे असतं रायफल पिस्टल शूटिंग क्रॉसबो त्याची खूप म्हणजे आवड होती. तर घरी एक वातावरणाचं निर्माण झालं की चला आपण आपली मुलीला या क्षेत्रात टाकू.
0: अच्छा, तर मग तू स्पर्धा खेळायला कधी सुरुवात केली?
1: जालनामध्ये फॅसिलिटीज नव्हती तर आम्हाला पण म्हणजे खूप टाइम लागलं इन्स्टिट्यूट शोधायला, कोचेस शोधायला आणि प्रोफेशनली स्टार्ट करायला. तर जेव्हा मी 12 पास आउट झाले होते फर्स्ट इयरला आले तेव्हा माझे स्टार्ट झालं करिअरचं. जेव्हा मी JNEC मध्ये होती तेव्हा माझं फर्स्ट मॅच मी खेळले होते आणि मग असं झालं की मी गुड रिझल्ट डिलिव्हर करत होते आणि माझ्या पॅरेंट्स आणि कोचेसच पण खूप सपोर्ट होत, तर त्यामुळे एक स्टेप वर जाणं असं सुरू झालं आणि मग स्टेट स्टेटचे मग नॅशनल नॅशनलचं मग इंटरनॅशनल खेळू लागले.
0: अरे वा, खूपच छान. पण मला सांग की 2015 तू या क्षेत्रामध्ये आली आणि 2016 तू तुझं म्हणजे नॅशनल मध्ये पदार्पण केलंस.
1: क्रॉसबो हे इव्हेंट मला 2014 कळला होता की शूटिंग मध्ये हे पण विंग आहे क्रॉसबोचं.
0: ओके,
1: एक पिस्टल शूटरनी मला सांगितलं,
0: म्हणजे याच्या आधी तू
1: रायफल शूटिंग करत होते मी.
0: अच्छा.
1: आणि मग मला कळलं, तर मला एक होते की काय आहे नेमकं हे, तर मी खेळले आणि मला असं वाटलं की क्रॉसबोमुळे माझ्या रायफलचं स्कोर इम्प्रूव्ह होऊ शकतं, तर त्यामुळे मी स्टार्ट केलं. पण मला असं स्टेप बाय स्टेप हे कळलं की इंडियामध्ये कोणी मेडल घेतले नाही आतापर्यंत, तर एक स्वतःनी एक गोल ठेवलं की इंडियासाठी मी कोणतंही मेडल, एक पहिला मेडल इंडियासाठी मी आणून द्यावा. रायफल शूटिंगमध्ये इंटरनॅशनल मेडल आले पण क्रॉसबो मध्ये नाही आले सध्या.
0: ओके, मग क्रॉसबो मध्ये तू कोणकोणत्या म्हणजे स्तरावरती खेळली आहेस किंवा मेडल्स घेतले?
1: स्टेट लेवल, प्री नॅशनल्स, नॅशनल्स, वर्ल्ड कप आणि वर्ल्ड चॅम्पियन साठी जे ट्रायल्स असतात ते खेळले मी. ट्रायल्स 1, ट्रायल्स 2, ट्रायल्स 3 आणि वर्ल्ड कपचे फायनल्स मी खेळले होते.
0: ओके,
1: तर गायत्री क्रॉसबो मध्ये जर आपण स्टार्ट केले तर स्टेट, प्री नॅशनल्स, नॅशनल्स आणि वर्ल्ड कप साठी जे ट्रायल्स असते हे लेवल्स आहे सध्या खेळायचं गरजेचं असतं.
0: अच्छा, म्हणजे या सगळ्या लेवल्स मधून आपल्याला जावं लागतं. तर संजना, मला सांग की तू बऱ्याच स्टेट, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला पण खेळलेली आहेस आणि तू भारताचं प्रतिनिधित्व देखील केलंय, तर मला सांग की तू जेव्हा बाहेर खेळायला जाते तेव्हा बाहेरचे जे म्हणजे तुझ्यासोबत असणारे प्लेयर्स असतात आणि तू आहे, तर तुला त्यामध्ये काय फरक जाणवतो?
1: फर्स्ट ऑफ ऑल खूप चांगलं वाटतंय की इंडियाला रिप्रेझेंट करत आहे, मी काहीतरी देशासाठी करत आहे
0: अगदी.
1: पण एक जे मेन डिफरन्स आहे ते खूप प्रोफेशनली घेतात एथलेट्सला आणि त्यांचे जे मॅनेजमेंट आहे ते खूप प्रोफेशनली असतात, डाएट सगळं ते फॉलो करतात. आपण थोडं म्हणजे कसं असतं की नाही, आपली देसी टेक्निक्स पण लावतात आपण, पण ते पूर्ण प्रकारे ते खूप प्रोफेशनल. गायत्री कसं असतं की आपल्या कंट्रीमध्ये पॅशन, स्किल, हार्डवर्किंग आहे, सगळे ऍथलीट सगळे लोक खूप हार्डवर्किंग आहे, पण त्यांच्या मध्ये ते जे शिस्त असती प्रोफेशनलिझम ते थोडंफार मिसिंग असतात आणि त्या ठिकाणी आपण खूप म्हणजे
0: कमी पडतं.
1: आणि दुसऱ्या देशात जर त्यांच्या ऍथलीटला काही खाणं असतं तर ते आपल्या डायटिशियनला, न्यूट्रिशनिस्टला ते विचारून सगळं व्यवस्थितपणे करतात आणि आपल्यामध्ये ते मिसिंग आहे.
0: ओके, म्हणजे बाकी आपण सगळं स्किलफुल आहोत, फक्त आपल्याकडे
1: खूप हार्डवर्किंग आहे. इंडियन्स खूप हार्डवर्किंग कॅटेगरी आहे
0: नक्कीच, आणि ते हार्डवर्क म्हणजे आपल्या समोर तू एक उदाहरण आहेस की ते हार्डवर्क आणि तुम्ही तेवढं केलं तर आपण नक्कीच काहीतरी अचीव्ह करू शकतो. बरं, मला सांग की तू भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि एक महिला म्हणून तुला काही अडचणी जाणवल्या का या क्षेत्रामध्ये, किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण इम्प्रूव्ह करू शकतो?
1: बघ, कसं आहे की नाही, की जेव्हा मी स्टार्ट केले होते तेव्हा जालन्यामध्ये शूटिंग रेंज नव्हती, तर मला एक अडचणी आली शोधण्यासाठी, कोचिंग घेण्यासाठी. आता ऑनलाईन आहे आणि त्या टाइमला मला असं माहित नव्हतं की गव्हर्नमेंट स्कीम्स एवढी सारी स्कीम्स आहे, की आता तू बघ खेळो इंडिया आहे, विविध
0: स्कीम्स आहे
1: किंवा प्लॅटफॉर्म्स आहे ज्याच्या माध्यमाने प्लेयर्सला सपोर्ट केलं जाते, कोचिंग दिले जाते, स्पॉन्सरशिप्स पण आहे, प्रायव्हेट स्पॉन्सर्स पण येतात, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी
0: सीएसआरच्या
1: माध्यमातून, आणि वेगळे वेगळे जॉब्स अपॉर्च्युनिटी पण असतात, गव्हर्नमेंट जॉब्स असतात, तर ते सगळं मला माहित नव्हतं. आता म्हणजे एवढे वर्ष झाले आणि आता मला जे सगळे एक्सपिरियन्स एक्सपोजर मिळाले त्यानंतर आता असं वाटतंय की नाही, हे पण आपण
0: करू शकतो.
1: तर हे सगळं माझ्या मिस झालं, खूप सारं मिस झालं,
0: त्यामुळे तुझा वेळ पण बराच गेला.
1: हो, पण आता नॉलेज भरपूर आले तर आय एम हॅपी. बट स्ट्रगल्स असते, प्रत्येक क्षेत्रात स्ट्रगल असतात पण सोल्युशन्स पण असतात. तेव्हा तुम्हाला नाही भेटतात तुरंत सोल्युशन्स, पण एक वेळ असं असतं की तुम्हाला माहित पडतं की हे पण करू शकतात.
0: ओके, तर संजना, क्रॉसबो आणि शूटिंग हे दोन्ही खर्चिक गेम्स आहेत, तर याची सुरुवात करताना किंवा यासाठी ट्रेनिंग, फंडिंग ते सगळं तू कसं मॅनेज केलंस?
1: बघ, जसं मी मेन्शन केलं की गव्हर्नमेंट पण सपोर्ट करते, पण मला हे प्रायव्हेट सेक्टर्स जे आहे त्यांनी मला स्पॉन्सर केलं होतं. मोस्ट प्लेयर्सला माहीत आहे की आपलं सीव्ही तयार करावं लागतं आणि ते वेगळ्या फर्म्समध्ये, कंपनीजमध्ये द्यावं लागतं आणि मग ते स्पॉन्सर्स देतात. असं नाही आहे की प्रायव्हेट सेक्टर्स प्लेयर्सला एन्डॉर्स करत नाही किंवा त्यांना हेल्प करत नाही, त्यांना फिनान्शियली हेल्प करतात. त्यांना जर कोचिंग पाहिजे असतं किंवा त्यांना इंजुरी झाली तर ते सगळं म्हणजे त्यांच्याकडे सोर्सेस असतात, ते हेल्प करतात.
0: ओके,
1: तर मला एक प्रायव्हेट फर्मनी हेल्प केलेला आहे आणि मी त्यांना रिप्रेझेंट करते.
0: ओके, म्हणजे जर कोणाला क्रॉसबो मध्ये यायचं असेल किंवा याच्यामध्ये पुढे जायचं असेल,
1: किंवा शूटिंग मध्ये पण किंवा दुसऱ्या स्पोर्ट्स मध्ये पण प्रायव्हेट सेक्टर स्पॉन्सरशिप देतात.

0: वाटते व्यक्तिगत की त्यांनी शूटिंग ट्राय करावं.
1: म्हणजे शूटिंग साठी एज लिमिट नाहीये?
0: नाही, काही एज लिमिट नाही.
1: ओके, म्हणजे कोणी पण या क्षेत्रामध्ये येऊ शकतं. तर मला सांग की तुझ्या या अनुभवातून तू काय सांगशील की क्रॉसबो खेळण्यासाठी किंवा एक काय म्हणता येईल तुझं ते टार्गेट लक्ष अचीव्ह करण्यासाठी महत्वाच्या 3 गोष्टी कोणत्या असायला हव्यात?
0: फर्स्ट ऑफ ऑल ब्रीदिंग पॅटर्न एक असतात. तर आपले जसं योगा करतात आपण, तर तसंच शूट करण्यासाठी एक ब्रीदिंग पॅटर्न असतात, ते फॉलो केलं तुम्ही तर खूप चांगले रिझल्ट येतात.
1: ओके.
0: सेकंड थिंग स्ट्रेचिंग. शूटिंग आधी आणि शूटिंग नंतर आम्ही स्ट्रेच करतात, कारण की जे बॉडीमध्ये जे मसल्स आहेत त्याला रिलॅक्स करण्यासाठी.
1: ओके.
0: आणि डाएट एक महत्वाचे फॅक्टर आहे की आपण काय आपल्या बॉडीमध्ये टाकतं. आपण गार्बेज फूड पण खाऊ शकतात आणि आपण चांगले फूड पण खाऊ शकतात, पण जेवढं फिट पर्सन आहे ते फक्त आणि फक्त गुड सप्लिमेंट, गुड डाएट फॉलो करणार. ज्या पर्सननी हे 3 जे आहे
1: गोष्टी
0: फॉलो केली, त्याची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ते इम्प्रूव्ह होणार नक्कीच. आणि एव्हरी स्पोर्ट्स पर्सन फॉलो दिस 3 थिंग्स.
1: ओके, म्हणजे तुमचं डाएट, तुमचं एक्सरसाइज आणि ब्रिदिंग या 3 गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच तुम्हाला जे अचीव्ह करायचं ते करू शकता. तर संजना, तू क्रॉसबो आणि तुझ्या प्रवासाबद्दल बऱ्यापैकी सांगितलं, पण मला सांग की एक मुलगी म्हणून तू या क्षेत्रात आलीस आणि तेव्हा तर या क्षेत्राला म्हणजे तेवढं नामांकन मिळालं नव्हतं, तर तुझ्या या पूर्ण प्रवासामध्ये तुझ्या फॅमिलीचा सपोर्ट आणि तुझं लग्न देखील झालेलं आहे आणि तुला एक बाळपण आहे, तर या सगळ्या गोष्टी तू तुझ्या शूटिंगमध्ये कशा मॅनेज केल्यास?
0: फॅमिली सपोर्ट हे खूप महत्वाची गोष्ट असते, कारण की लग्न आधी जसं असतं आपण सिंगल असतं तर आपली वेगळी जर्नी, वेगळं टाइम टेबल असतं.
1: बरोबर.
0: आणि लग्नानंतर खूप काही चेंजेस येतात, पण लकीली माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे. सासरी पण, मम्मीजी, पापाजी, ते खूप सपोर्टिव्ह आहे. यावेळी मला असं होतं की मी नॅशनल खेळणार नाही, कारण की माझं बाळ खूप लहान आहे, 6-7 मंथचं होतं. तर माझे जे दीदी जी आजी आहे, आनंदजी डुंगरवार आणि ममता दीदी, ते आले आणि त्यांनी मला बसून अर्धा तास त्यांनी जाजींनी सांगितलं तुला काही प्रॉब्लेम आहे, तुला का नाही खेळायचं, एवढं चांगली चान्सेस कोणाला नाही भेटती, तुला भेटत आहे, तू करू शकते, तर काय प्रॉब्लेम आहे. बाळाला आम्ही सांभाळते, माझी मदर इन लॉ जे आहे आणि पापाजी, त्यांनी त्याला, मी जेव्हा नॅशनलचा गेले होते त्या 5-6 दिवस त्यांनी त्याला पूर्ण सांभाळले. आणि जेव्हा मी अबुधाबीला होते मॅचेस करत होते तेव्हा माझे हस्बंड आले, त्यांनी खूप सपोर्ट केलं मला, त्याला त्यांनी सांभाळले. आणि जेव्हा मी आता इंटरव्ह्यूला जाते किंवा माझ्या मीटिंग्सला जाते जालना औरंगाबादला, तर माझे काकू, काका, दादी, पापा ते सांभाळते त्याला. आणि ते असं नाही की फक्त त्याच्यासाठी, मी पण तू कधी जाणार, चल तुझी तिकीट झाली का, जेवण झालं का, आणि माझे जे टिफिन असतात, कारण की मी बाहेर बहुतेक वेळ माझे फ्लाइट्स असतात, टाइमचं असं गॅप्स होतात.
1: बरोबर आहे.
0: फूडचं, माझे सप्लिमेंटचं
1: आणि दुसऱ्या देशात गेल्यावरती परत जेवणाचं पण प्रश्न.
0: नाही मम्मी जी, ते पण त्यांचे एवढे लक्ष असतात ना, संजना तू चालली तर आपल्याला हे करून द्यायचं आहे, आणि आम्ही दोघे मिळून ते करतात. मम्मीजीचं म्हणजे एवढं योगदान आहे, ते मला त्यांनी कधीही असं कडू दिलं नाही. आता
1: म्हणजे ते तुला मुलीसारखंच ठेवतात. अरे वा, किती छान. म्हणजे जर तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट असेल तर तुम्ही म्हणजे आफ्टर मॅरेज पण अचीव्ह करू शकता.
0: अँड असं आपल्यामध्ये म्हणजे एक समज झालेली आहे की जेव्हा एक स्पोर्ट्समॅन लग्न होतात तर त्याचे
1: संपतं.
0: माझे फादर इन लॉ, आता पापाजींनी सांगितलं होतं त्या दिवशी मी मीटिंगला आले होते इथं, तर बेटा तू बाळाची काळजी नको कर, पण तुला जे करायचं आहे ना तू 100% दे त्याच्यामध्ये. जर करायचं असेल तर असं नाही की 50% मी घरात आहे, 50% माझं लक्ष स्पोर्ट्स मध्ये आहे, तसं नाही. आपल्याला करायचं आहे तर करायचंच आहे.
1: तू तुझं 100% स्पोर्ट्स मध्ये दे, सपोर्ट केला.
0: असं पण फॅमिलीज असतात की जे तुम्हाला प्रोत्साहित करणार आणि तुम्हाला ते सक्सेसफुल बनवून दाखवणार.
1: नक्कीच, तुला त्यांनी एवढा सपोर्ट केला म्हणूनच तू आता जून मध्ये देखील आपल्यासाठी गोल्ड मेडल देखील घेऊन आली आहेस. त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. आणि आपण आता कार्यक्रमाच्या एंडिंग कडे वळत आहोत, तर जाता जाता मला सांग की अनेक पालक असतात किंवा पॅरेंट्स असतात त्यांच्या मुलांना म्हणजे स्पोर्ट्स मध्ये म्हणा किंवा अशा क्षेत्रामध्ये टाकायला घाबरतात किंवा जनरली स्टडीज वरती फोकस करतात, तर त्यांना तू काय सांगशील?
0: मला असं वाटतंय की हेल्थ साठी, फिजिकल मुवमेंट साठी स्पोर्ट्स एक खूप महत्वाचे तो योगदान करतात आपले ओव्हरऑल लाईफमध्ये. तर प्रत्येक पॅरेंट्सनी किंवा प्रत्येक पर्सन्स काहीतरी हॉबी म्हणून म्हणावं किंवा प्रोफेशनली त्यांनी एक स्पोर्ट्सला काहीतरी वेळ समर्पित करावं. आणि त्यांनी असं नाही की मला हे करायचं, इंटरनॅशनल खेळायचं किंवा नॅशनल्स, पण मी आज जे करत आहे उद्या त्यापासून चांगलं करावं, रिझल्ट चांगलं यायला पाहिजे, तसं लक्ष ठेवून त्यांनी स्पोर्ट्समध्ये यावं.

0: नक्कीच. तर संजना, तू वेगवेगळ्या स्पर्धा खेळलेली आहेस, पण मला सांग, या सगळ्या स्पर्धांमधला तुझा असा कुठला मेमोरेबल क्षण आहे का?
1: हो, माझा आहे एक, खूप पर्सनल क्षण आहे तो. जेव्हा मी इंडियाला रिप्रेझेंट करत होते युरोपमध्ये, युरोपची मॅचेस स्टार्ट होते, आणि माझं जे फेस ऑफ सुरू होतं ते वर्ल्ड रँकिंग तिची नंबर 2 ची होती.
0: बापरे.
1: आणि तिचे बरोबर म्हणजे जेव्हा मी खेळले तर मला असं वाटलं की नाही, मी लाईफमध्ये काहीतरी केलं, मी इथं आले आणि मी तिच्या बरोबर एक मॅच करत आहे. आणि तो क्षण म्हणजे मी ती मॅच जिंकली नाही, पण तिच्या बरोबर उभं राहून मी एक गेम खेळले आणि इंडियाला तिथं पोहोचले मी,
0: बरोबर आहे,
1: तो म्हणजे माझ्यासाठी खूप स्पेशल होतं.
0: नक्कीच. म्हणजे तू वर्ल्ड रँकिंग 2 जी आहे तिच्यासोबत इंडियाला रिप्रेझेंट केलं आणि गेम सुद्धा खेळलीस.
1: Yes.
0: नक्कीच, खूपच छान. तर याबरोबरच कार्यक्रमाच्या एंडिंग कडे आपण वळत आहोत. तर आज तू कार्यक्रमात आलीस आणि क्रॉसबो शूटिंग या खेळाबद्दल आम्हाला माहिती दिलीस आणि तुझा प्रवास देखील आमच्यासोबत शेअर केलास, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने देखील तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा.
1: थँक्यू गायत्री, मला इथं बोलवण्यासाठी आणि आकाशवाणीने मला ही संधी दिली की माझी जर्नी जी होती क्रॉसबो मध्ये प्रवास ते ऐकण्यासाठी आणि दुसरे प्लेयर पर्यंत ते पोहोचवण्याचं माध्यम आकाशवाणी बनलं, त्यामुळे मी खूप खूप मनापासून आभार मानते आकाशवाणीचं. आणि गायत्री, माझ्याकडून कोणी जरी इन्स्पायर होऊन किंवा जी जर्नी आहे त्यातून काहीतरी शिकून त्यांनी लाईफमध्ये काहीतरी अचीव्ह केलं तर त्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काही नाही.
0: नक्कीच. आणि आपण अशी आशा करूयात की आजच्या कार्यक्रमातून जेही श्रोते आपला कार्यक्रम ऐकतायत बरेच जण या क्षेत्रामध्ये येतील किंवा एखाद्या तरी स्पोर्ट्सशी जोडले जातील. धन्यवाद. तर मित्रांनो, आताच आपण ऐकलात क्रॉसबो शूटिंग प्लेयर संजना लुनावर यांच्याशी साधलेला संवाद. मित्रांनो, संजनाशी बोलून एक गोष्ट तर नक्की कळाली, लक्ष मोठं असेल तर मार्ग पण कठीण असतो, पण जेव्हा लक्ष, शिस्त आणि आत्मनिर्भरता सोबत असेल तेव्हा कुठलाही बाण चुकणार नाही. तुमचंही लक्ष एक्झाम असेल, जॉब असेल, बिझनेस असेल किंवा स्वतःला प्रूव्ह करायचं असेल, लक्ष कुठलंही असो फक्त सुरू करा, कारण चालणारी व्यक्ती चुकते पण थांबणारी नक्कीच मागे राहते. मित्रांनो, याबरोबरच कार्यक्रमात घेऊयात एक सॉन्ग ब्रेक आणि ऐकूयात हे जोशपूर्ण गाणं.

हे गाणं ऐकल्यावर नक्कीच तुमच्याही अंगात ऊर्जा भरली असेल. तीच ऊर्जा घेऊन आता कामाला लागा आणि आपला निशाणा साध्य करा. याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. आजच्या कार्यक्रमातून मी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजीत बनसोडे. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन कथेसोबत, नवीन प्रेरणेसोबत, फक्त युववाणीवर. तोपर्यंत लक्ष ठरवा, मेहनत करा आणि लक्षात ठेवा, निशाणा जवळ आहे, फक्त बाण शोधण्याची गरज आहे. बाय बाय फ्रेंड्स.

श्रोतेहो, गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मुंबईचा फौजदार चित्रपटातील सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज ऐकूया 11 जुलै या जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम याविषयी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं आहे सूरज हंजगे यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, दरवर्षी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या हे आज आपल्या देशासमोरील एक मोठं आव्हान आहे, कारण त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्य यंत्रणेवर आणि सार्वजनिक आरोग्यावर होत असतो. याच विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केले पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर, जागतिक लोकसंख्या दिन आपण साजरा करतो तर या दिवसाचं महत्व आणि याची पार्श्वभूमी काय आणि या दिवसाची या वर्षीची थीम याविषयी काय सांगता येईल?
2: जागतिक लोकसंख्या दिन ही आयडिया म्हणजे ही संकल्पना सर्वात पुढे आली ती युनायटेड नेशन्सच्या पॉप्युलेशन फंड या संस्थेकडून 1989 पासून. म्हणजे त्यातला एक ठळक दिवस म्हणजे जो 5 बिलियन डे म्हणतो, जेव्हा जगाची लोकसंख्या ही पहिल्यांदा 5 बिलियन झाली, म्हणजे ती 11 जुलै 1987 रोजी, तेव्हापासून ही आयडिया पुढे आली. आणि लोकसंख्या स्थिरीकरणाची जाणीव तेव्हापासून, म्हणजे एक भासू लागली की आपल्या लोकसंख्या वाढत चाललेली आहे, तर त्याला स्थिरीकरणासाठी कुठले एक सर्वांनी एकत्र येऊन सर्व समावेशक एक कार्यक्रम राबवण्याची आवश्यकता वाटल्यामुळे तेव्हापासून हा दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात येतो. आणि त्याचं मूळ महत्व हे आहे की लोकांमध्ये एक अवेअरनेस म्हणजे जागरूकता निर्माण करणे की कुटुंब कल्याणासाठी आपल्याला कुठले साधनं उपलब्ध आहेत, म्हणजे जेणेकरून आपण एक स्थिर लोकसंख्या कडे वाटचाल करू शकतो.
1: बरोबर. आणि या वर्षीची काय थीम या संदर्भात काय सांगता येईल?
2: 11 जुलै 2026 साठी संयुक्त राष्ट्र संघाने फोकस केलं आहे ते यंग पॉप्युलेशन साठी. आणि ती थीम अशी आहे की एम्पॉवरिंग द यंग पीपल टू क्रिएट द फॅमिलीज दे वॉन्ट.
1: अच्छा.

0: सर, सगळ्यात आधी वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्य याचा परस्पर एकमेकांशी काय संबंध सांगता येईल?
1: याचा तसा थेट संबंध आहे, कारण की जर एखाद्या देशाची किंवा एखाद्या विशिष्ट जॉग्राफिकल एरियामध्ये जर त्याची लोकसंख्याचं प्रमाण हे किती प्रमाणात वाढत आहे, त्याचा दर कसा आहे, त्यानुसार तेथील नैसर्गिक साधन संपत्तीवर त्याचा एकूणच परिणाम होतो आणि त्याचा थेट परिणाम तेथील नागरिकांच्या सामाजिक, आरोग्यविषयक, शिक्षणविषयक इत्यादी बाबींवर थेट परिणाम होतो. विशेषतः आरोग्यावर जर म्हणायचं म्हटलं तर आपण ते लोकसंख्येची घनताही जास्त असते तेव्हा तेथे कम्युनिकेबल डिसीज आहेत, म्हणजे जे साथीचे आजार आहेत, त्यांचं प्रमाण खूप प्रमाणात वाढतं, कारण की एक बेसिक रिप्रोडक्शन रेट तो तेथील जास्त प्रमाणात वाढतो. तेथील संपर्क लोकांचा एक अतिजवळ असल्यामुळे, क्राऊडिंग असल्यामुळे, गर्दी असल्यामुळे तेथील लोकांचा संपर्क वाढतो आणि जे आजारांचं ट्रान्समिशनचा जो रेट आहे, ज्या त्याचे एअरबॉर्न असते, पसरण्याची जी क्षमता आहे ती तेथे अधिक प्रमाणात आढळून येते. आणि त्याचा विपरीत परिणाम मग तेथील जे मनुष्यबळ असेल आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी किंवा ज्या संस्था असतील आरोग्य सेवा देण्यासाठी किंवा तेथे उपलब्ध यंत्रसामग्री असेल, मेडिसिन असतील किंवा काही विशिष्ट आजारांमध्ये आपल्या लसीकरण असेल, या थेट माता किंवा बालकांचे आजार असतील, अशा विशिष्ट वयोगटाचे किंवा वृद्ध लोकांचे आजार असतील किंवा जेथे आपली आरोग्य सेवा पोहोचू शकत नाही, अशा प्रत्येक घटकावर जिथे आपल्याला गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा पुरवायची आहे त्याच्यावर थेट परिणाम लोकसंख्या वाढीचा होतो. कारण लोकसंख्या वाढ ही कुठल्याही देशाच्या म्हणजे त्याच्या प्रगती आणि विकास याच्याशी थेट निगडीत आहे आणि तो एक केंद्रबिंदू आहे लोकसंख्या वाढ.
0: बरोबर. आता जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने आज आपण बोलतोय, तर या भारतातील लोकसंख्या वाढीची सध्याची स्थिती काय सांगता येईल?
1: एक साधारण आपण मागील एक शतकाचा जर विचार केला तर एक 2000 मध्ये भारताची लोकसंख्या ही साधारणतः 33 ते 34 कोटी होती. ती जी आज 5 पटीने वाढून एकंदरीत कुण 140 कोटी पर्यंत गेलेली आहे. आणि याचं हे जगाचा जो लोकसंख्या वाढीचा दर आहे किंवा ज्या पटीने वाढीने आहे ते 3 पटीने आहे. आणि हे प्रमाण जास्त डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये आहे, म्हणजे जसं साऊथ ईस्ट एशिया म्हणू किंवा आफ्रिकन कंट्रीजमध्ये. म्हणजे जगाची 40 ते 60% लोकसंख्या ही ह्या भागात आहे आणि त्याचा वाढीचा दरही जास्त आहे.
0: जास्त आहे, बरोबर. आता वाढत्या लोकसंख्येमुळे आपल्या आरोग्य सेवा व्यवस्थेवर किंवा रुग्णालयांवर कोणते प्रमुख ताण निर्माण होतात याविषयी काय सांगाल?
1: एकंदरीतच आपण आपल्या नागरिकांसाठी जी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरवण्यासाठी शासन असेल, केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असेल किंवा काही आंतरराष्ट्रीय संस्था असतील, हे ज्या कटिबद्ध आहेत ती हेल्थ फॉर ऑल, सर्वांना आपल्याला गुणवत्तापूर्ण सेवा द्यायची आहे आणि ती परवडेल या किमतीत आणि सगळ्यांना ती अक्सेसिबल असेल, अफोर्डेबल असेल, आणि याच्यावर थेट परिणाम असा होतो म्हणजे उपलब्ध मनुष्यबळ असेल त्याचं प्रमाणावर त्याचा ताण येत. दुसरा, तेथील इन्फ्रास्ट्रक्चर असतील ज्या संस्था आहेत त्यांच्यावरचा ताण येत, किंवा तिथला फायनान्स असेल, बजेट असेल त्याच्यावर एक ताण येत, म्हणजे असा त्याचा विपरीत परिणाम होऊन कुठेतरी आपण आपल्यावर अतिरिक्त भार येतो, ताण येतो आणि ती आरोग्य सेवा पुरवण्यास आपल्याला अडथळे निर्माण होतात.
0: आणि प्रत्येक साखळीवर खरं तर याचा ताण येतो तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे. आता संसर्गजन्य रोगांच्या म्हणजे साथीच्या आजाराच्या प्रसारात लोकसंख्या कितपत कारणीभूत आहे असं आपल्याला वाटतं?
1: मुळातच साथीच्या आजारांना आपण डिसीजेस ऑफ पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणतो, म्हणजे लोकसंख्येच्या घनतेच्या जे आजार आहेत ते असं त्याला संबोधलं जातं. यात विशिष्ट कारण असं आहे की जे आता आपण कोविडमध्ये किंवा इन्फ्लुएन्झामध्ये किंवा रेस्पिरेटरी जे डिसीजेस असतील किंवा स्किन डिसीजेस असतील ज्याचा डायरेक्ट संपर्क किंवा फोमाईट किंवा एअरबॉर्न जे कण असतील, हवेतील कण असतील, याच्याने जे आजार पसरतात त्याचा थेट परिणाम लोकसंख्या वाढीमुळे होतो, कारण तेथील लोकसंख्या घनताही जास्त असते, म्हणजे याचा थेट परिणाम आपला त्याच्यावर आढळून येतो, म्हणजे तिथे ओव्हर क्राऊडिंग जास्त होते, लोकांचं प्रमाण, गर्दी जास्त असते.
0: एकूणच म्हणजे लोकसंख्या वाढीमुळे आरोग्य सेवा व्यवस्थेवर याचा परिणाम गंभीर स्वरूपात होतो. आता लोकसंख्या वाढीचा माता आणि बाल आरोग्यावर कसा परिणाम होतो याविषयी काय सांगाल?
1: लोकसंख्या वाढीमुळे माता आणि बालक यांच्या ज्या आरोग्यावर आहे हा थेट परिणाम असा होतो की त्यांना अतिरिक्त ताण आल्यामुळे, म्हणजे त्याच्यावर आपण तिघ जे आहेत मॅन मनी मटेरियल, ह्या तिघ संसाधनांवर किंवा ज्या सेवा पुरवण्यासाठी महत्वाच्या बाबी आहेत त्यांच्यावर थेट परिणाम झाल्यामुळे एक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा आपल्या पुरवण्यास अडथळे निर्माण होतात, प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यास आपल्याला अडथळे निर्माण होतात आणि त्याचा परिणाम आपल्याला थेट त्यांच्या आउटपुट ओरिएंटेड जे आहे, म्हणजे त्याचं माता मृत्यूदर असेल किंवा बाल मृत्यूदर असेल किंवा क्वालिटी ऑफ लाईफ असेल त्यांची जे वेलबिंग असेल त्यांच्या कल्याणासाठी जे आपल्याला एक मूळ कर्तव्य करून त्यांना आपल्याला आरोग्यसेवा देणे त्याच्यावर थेट परिणाम
0: होत असतो. आता वाढत्या लोकसंख्येमुळे पोषण आणि अन्न सुरक्षेसमोर कोणती आव्हानं निर्माण झाली आहेत असं आपल्याला वाटतं?
1: कुठल्याही व्यक्तीच्या समाजाच्या किंवा कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी पोषण हे खूप महत्वाचं आहे. कारण त्याचं आरोग्य सकस असेल, बॅलन्स डाएट असेल, किंवा त्याला सर्वोच्च संस्था 1001 वर्षापूर्वीची NIN नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबादला आणि ICMR इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांचे एक संयुक्त एकत्रित काम करतात. त्यांनी जे आपल्याला एक ठरवून दिलेली मर्यादा म्हणजे शहरी भागात 2400 कॅलरी दर दिवशी त्या व्यक्तीला मिळायला पाहिजे आणि ग्रामीण भागात 2100 किलो कॅलरी याचा आपण जर त्यांना पुरवठा नाही करू शकलो, लोकसंख्या वाढीमुळे ती एक दरी निर्माण होते. म्हणजे ही दरी आपल्याला शहरी आणि ग्रामीण असे करता येईल, गरीब आणि श्रीमंत या बेसिसवर करता येईल. त्याच्यामुळे आपल्याला त्यांचा थेट परिणाम त्याच्यावर पोषण द्रव्य त्यांना मिळायला पाहिजेत चांगल्या, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांची चांगली तब्येत राहण्यासाठी. त्याच्यावर तो परिणाम झाल्यामुळे आपल्याला त्यांना जी बेसिक गरज आहेत त्यांचं अन्न आणि फूड सिक्युरिटी म्हणजे प्रत्येकाला पाहिजे तेव्हा सगळ्यांसाठी एक त्यांना नीडफूल असलेलं आपल्याला अन्न पुरवण्यासाठी हे अडथळे निर्माण होतात.
0: मुळातच आरोग्य चांगलं राहण्यासाठी पोषण हे खूप महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं हे खरंच मोठं आव्हान आहे की लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणारं. सर, आता वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याचं शुद्ध पाणी, स्वच्छता आणि एकूणच पर्यावरणीय आरोग्यावर कोणते परिणाम आढळून येतात असं आपल्याला वाटतं?
1: त्याचा आपण जर वाढत्या लोकसंख्येचा जोपर्यंत ते म्हणजे लोकसंख्या वाढ ही एक आपल्याला शाप आहे की वरदान आहे याला हे ठरवण्यासाठी जोपर्यंत नॅचरल रिसोर्सेस लोकसंख्येला सस्टेन करू शकते त्याच्या बेसिक नीड पुरवण्यासाठी म्हणजे जसं अन्न वस्त्र निवारा असेल हे पुरवण्यासाठी मूलभूत गरजा पुरवू शकते तोपर्यंत ते एक नॉर्मल प्रोसेस म्हणूया आपण किंवा एक नॉर्मल ग्रोथ म्हणूया. परंतु जेव्हा नैसर्गिक साधन संपत्तीवर अतिरिक्त ताण येतो म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी पुरवण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीवर ताण येतो तेव्हा आपण ती पॉप्युलेशन ग्रोथ ही चांगली नाहीये.
0: आता आज मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत आहे, तर या शहरीकरण आणि लोकसंख्या वाढीचा नागरिकांच्या शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होतो?
1: मुळातच आपला हा कृषी प्रधान आणि ग्रामीण देश आहे आणि लोकसंख्या वाढीमुळे म्हणजे हे औद्योगिकरण आणि शहरीकरण हे शहरी भागात एक तयार झाले त्याच्यामुळे ग्रामीण भागातून मायग्रेशन हे जास्त वाढतं.
0: बरोबर, स्थलांतर
1: जे वाढतं त्याच्यामुळे एक लोकसंख्येचे असे स्पेसिफिक पॉकेट्स तयार होतात किंवा जिथे हाऊसिंगवर त्याचा ताण येतो म्हणजे आपल्याला प्रत्येकाला घर किंवा राहण्यायोग्य जागा असावी त्याचा प्रश्न निर्माण होतो.
0: बेसिक गोष्टी उपलब्ध
1: आणि ज्या अर्बन स्लम्स आहेत किंवा त्या तयार होतात त्याच्यामुळे तेथील साथीच्या आजारांचं प्रमाण वाढतं. मग एकंदरीतच त्या शहरात उपलब्ध असलेल्या सार्वजनिक आरोग्य पुरवणाऱ्या सर्व संस्थांवर आणि तेथील मॅनपॉवरवर अतिरिक्त ताण पडतो.
0: अच्छा, आता मानसिक आरोग्याच्या समस्यांशी लोकसंख्या वाढीचा काही संबंध सांगता येईल का?
1: त्याचे एक विविध कारणं आहेत. फॅमिली हिस्ट्री असेल म्हणजे त्या कुटुंबात आधीपासून कुणाला तरी मानसिक आजार असेल किंवा जेनेटिक असेल, अनुवंशिक आजार असतील, त्याचप्रमाणे एन्व्हायरमेंटल मधले जे काही घटक आहेत त्याला कारणीभूत आहेत, किंवा अतिरिक्त लोकसंख्या वाढीमुळे जे प्रत्येकासमोर एक चिंताग्रस्त वातावरण तयार झालं आहे म्हणजे जसं रोजगाराची किंवा दैनंदिनसाठी अन्न आणि त्याचा लागणारा पैसा, फायनान्शियल बर्डन, या सततच्या त्रासात किंवा या सततच्या ताणामुळे
0: कामाचं प्रेशर
1: असेल किंवा आपण अर्बनायझेशनमध्ये ह्या गोष्टी जास्त आहेत म्हणजे जिथे बाकीच्या ज्या सवय आहेत एकंदरीत तुलनेत जर आपण केली ग्रामीण भागाशी तर शहरी भागात त्या जास्त आढळून येतात. म्हणजे जसं की ड्रग अब्यूज असेल किंवा अल्कोहोलचं प्रमाण जास्त असेल किंवा टोबॅकोचं प्रमाण जास्त असेल हे तुलनेने शहरी भागात जास्त आढळून येतं
0: आणि व्यसनाधीनता
1: हा एक मोठा त्याला कारणीभूत घटक आहे. आणि त्याच्यामुळे मग जे डिप्रेशन असेल, स्ट्रेस असेल, तणाव असेल, टेन्शन, वरी, चिंताग्रस्त याचं प्रमाण वाढतं.
0: अच्छा, आणि त्यामुळे कुठेतरी लोकसंख्या वाढीचा संबंध सांगता येतो याच्याशी?
1: लोकसंख्या वाढीमुळेच आपण जे स्थलांतर होतं कसं, लोकसंख्या वाढ ही त्याच्या भोवताली सभोवताली जेवढ्या काही गोष्टी आहेत म्हणजे राईट फ्रॉम त्याचं एन्व्हायरमेंट, त्याचं कुटुंब, तो स्वतः इंडिव्हिज्युअल, त्याचा समाज, त्याचा देश आणि एकंदरीत मग वर्ल्ड लेवल प्रत्येक स्टेजला लोकसंख्या वाढीचा हा परिणाम आहेच. अनलेस अँड अंटील जर आपण समजा आपण आता एक टर्मिनॉलॉजी म्हणजे पॉप्युलेशन डिव्हिडन त्याचा जेव्हा आपण वर्केबल पॉप्युलेशन ग्रुपचा इकॉनॉमिक कन्व्हर्जन मध्ये म्हणजे त्याच्यात जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो जी वयोगट एक त्याचा आपण वर्क फोर्स म्हणून उपयोग करू शकतो एक कामगार म्हणून उपयोग करू शकतो. जेव्हा आपण त्यांच्या शिक्षणावर, न्यूट्रिशनवर, त्यांच्या हेल्थवर जेव्हा आपण

0: इन्व्हेस्टमेंट करू किंवा त्यांना जेव्हा आपण सक्षम बनवू की त्यांची क्षमता ओळखून त्यांनी त्याचा उपयोग नवीन इनोव्हेशन्समध्ये आहे किंवा एनर्जी प्रोडक्शनमध्ये आहे, म्हणजे ज्या गोष्टींची कमतरता आज आपल्याला समाजाच्या सर्व स्तरांवर भासते लोकसंख्या वाढीमुळे, त्याचा आपण सदुपयोग करू शकतो. फक्त एकच त्याची पुरवठा आहे की त्याच्यात आपल्याला गुंतवणूक करणं क्रमप्राप्त आहे.
1: अच्छा, आता डॉक्टर, किशोरवयीन मुलं मुली आणि तरुणांमध्ये प्रजनन आरोग्याबाबत जागरूकता वाढवणं आज आवश्यक झालंय, तर यामागचं कारण काय सांगता येईल?
0: मुळातच लोकसंख्या वाढ ही जो आपला एकूण जननदर आहे किंवा जी त्याचं प्रमाण आहे आपल्या ज्या युथ पॉप्युलेशन जे आहे त्यांचा थेट परिणाम लोकसंख्या वाढीवर होतो. कारण जर आपण त्यांचं समजा आता आपल्याला लीगल एज आहे 18 वर्ष आणि 21 वर्ष मुलीसाठी आणि मुलासाठी, त्याचं जर आपण एक उदाहरण दाखल जर म्हटलं 4 ते 5 वर्ष जरी आपण ते डिले केलं मॅरेज, जे अर्ली मॅरेज होतात किंवा चाइल्ड लुलून मॅरेज होतात, बाल विवाह होतात, ते जर आपण थोडं जे लीगल एज आहे त्याच्यापासून एक 4-5 वर्ष पुढे नेलं तरी आपला बर्थ रेट हा म्हणजे जन्मदर हा साधारणतः 25% कमी होतो. म्हणजेच त्याचा एकंदरीत आपला पॉप्युलेशन कंट्रोलवर म्हणजे लोकसंख्या
1: स्थिरीकरण. आता महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरण लोकसंख्या नियंत्रणात कशी भूमिका बजावतं याबद्दल काय सांगाल?
0: महिलांची भूमिका ही स्वतःपासून तर त्यांच्या कुटुंबापासून त्यांच्या समाजापर्यंत तर त्यांच्या देशापर्यंत प्रत्येक ठिकाणी ही एक महत्वाची पहिली पायरी म्हणेल मी. कारण की जर महिलांचं शिक्षण असलं तर त्यांना ज्ञान असेल, ज्ञान असेल तर त्यांची क्रिटिकल थिंकिंग असेल म्हणजे त्यांची विचार करण्याची क्षमता वाढेल आणि त्यांचं चांगलं आरोग्य राहील, आणि ह्या सर्व गोष्टी असल्या तर त्या विचार करतील आणि निर्णय घेऊ शकतील. म्हणजे त्यांचं स्वावलंबन हे नुसतं आर्थिक नाहीये तर ते त्यांचं सामाजिक स्वावलंबन होईल, त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट वाढेल, त्यांची डिग्निटी वाढेल, आणि या सगळ्या गोष्टी थेट परिणाम करतात आपल्या लोकसंख्या वाढीवर. म्हणजे ती जर शिक्षित असली तर तिला ती चॉईस राहते.
1: बरोबर.
0: म्हणजे ते तिला मूल हवं की नाही, म्हणजे ते कुटुंबाच्या प्रेशरमुळे नको, आपल्या पॅट्रियार्कल समाजव्यवस्थेमुळे नको किंवा ते बायचान्स नको चुकीमुळे, म्हणजे तिला ते ज्ञान जर असलं तर ती लग्न कधी करायचं, आता करिअरमध्ये निर्णय काय घ्यायचा किंवा तिला बाळ कधी पाहिजे
1: किंवा
0: त्याच्यासाठी कुटुंब नियोजनाच्या ज्या शासनामार्फत सुविधा देण्यात येतात म्हणजे त्याच्यात आपल्या कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज असतील त्याचा ती योग्य उपयोग करू शकते.
1: बरोबर.
0: आणि एकंदरच ती स्वतः सक्षम बनून पूर्ण देशाच्या आपल्या विकासात आणि प्रगतीत हातभार लावू शकते.
1: बरोबर. आणि ती स्वतः जर जागरूक असेल तर
0: सर्वात महत्वाचं अजून एक आहे, जर कौटुंबिक मध्ये एक ज्या युथ पॉप्युलेशन मधल्या ज्या मुली आहेत त्यांचा हा खूप ओढा किंवा कल हा शिक्षणाकडे किंवा करिअरकडे आहे.
1: बरोबर.
0: कुठेतरी त्याच्यावर आपल्याला एक बॅलन्स किंवा एक चांगला
1: सुवर्ण मध्य साधून महत्वाचं आहे.
0: काही जबाबदाऱ्या या पुरुषांनाही देणं आवश्यक आहे, म्हणजे त्याची वाटणी करणं हे खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: आणि हे आपल्या युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांच्या अहवालामध्ये नमूद केलेला महत्वाचा मुद्दा आहे.
1: म्हणजे एकूणच स्त्री ही जागरूक असणं हे खूप महत्वाचं आहे. लोकसंख्या स्थिरीकरणासाठी शासन स्तरावर कोणत्या महत्वाच्या योजना राबवल्या जात आहेत का?
0: आता शासन स्तरावर म्हणजे केंद्र शासन असेल आपलं, आपण 1952 पासून भारत हा जगातील पहिला देश आहे, अर्थातच भारत हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला पहिल्या दुसऱ्या नंबरवर असणारा देश आहे, त्यामुळेच तो प्रश्न उद्भवला. म्हणजे याचं प्रमाण पाहिलं एकंदरीत जगाची लँड आणि पॉप्युलेशन त्याचं प्रमाण खूप 5-7 पटीने जास्त आहे, म्हणजे एक साधारणतः 17.7% 7% लोकसंख्या ही भारतात आहे. भारताची लोकसंख्या ही जसं मी मगाशी नमूद केलं एक साधारण आपण 1 दशकाचा जर विचार केला तर ती 5 पटीने वाढलेली आहे, आणि त्यासाठी हा प्रश्न खूप कळीचा आहे मुद्दा की त्याची आपली लोकसंख्या ही स्थिर राहिली पाहिजे. सध्या भारताची लोकसंख्येचा जो ग्रोथ रेट आहे तो 0.9% आहे, टोटल फर्टिलिटी रेट लोकसंख्या
1: वाढी संदर्भातल्या
0: नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी आहे आणि नॅशनल हेल्थ पॉलिसी आहे, म्हणजे जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आणि राष्ट्रीय आरोग्य धोरण लोकसंख्या धोरण हे 2000 पासून आहे राबवलं जातं, आणि सध्या आपली जी रिसेंट हेल्थ पॉलिसी आहे ती 2017ची आहे. म्हणजे यांनी आपल्याला जी टार्गेट ठरवून दिली आहे त्या लेवलला ते एक आलेलं आहे. याचं मूळच कारण हे आहे की टप्प्याटप्प्याने आपल्याकडे विविध योजना कार्यक्रम राबवले गेले, जसं एक आपण पॉलिसी मेन्शन केल्या त्या, आणि एक RCH प्रोग्राम म्हणून जो आपला NRHM अंडर NUHM अंडर त्याच्या अंडर एक विविध चाइल्ड केअर असेल, चाइल्ड न्यूट्रिशन असेल, महिलांसाठी असेल म्हणजे जसं JSY आहे, JSSK आहे किंवा ॲडोलसन्ससाठी आहे किंवा त्यांचं सुरक्षित परिवार आहे, अशा विविध प्रकारच्या योजना आहेत. जशा कुटुंब नियोजनाच्या पद्धती आहेत म्हणजे त्याच्यात राईट फ्रॉम आपण फिजिकल बॅरियर पासून तर परमनंट म्हणजे ज्या

0: त्यांनी त्यांना हवं असलेलं कुटुंब ते निर्माण करू शकतील या दिशेने त्यांना सक्षम करणं, त्याच्यासाठी आपल्याला त्यांना फेअर आणि पीसफुल होपफुल आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये त्यांना सक्षम बनवण्यासाठी एक यावर्षी एक विशेष लक्ष दिलं गेलं आहे.
1: अच्छा डॉक्टर, आता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं कुटुंब नियोजनाचं नेमकं महत्व काय सांगता येईल आणि नागरिकांनी एका आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी स्वतःहून कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे असं आपल्याला वाटतं?
0: कुटुंब नियोजनानेच आपल्याला नक्कीच, म्हणजे जसं आता लोकसंख्या वाढ हा जो मूळ मुद्दा आहे, त्याचा जन्मदर वाढला तर लोकसंख्या वाढते. आता याच्यात मूळ मुद्दे तीन आहेत, एक जन्मदर, मृत्यूदर आणि टोटल फर्टिलिटी रेट. मृत्यूदर तर आपण वाढवू शकत नाही, मग राहिला आपला फक्त कंट्रोलमध्ये जन्मदर कमी करणे, टोटल फर्टिलिटी रेट एक रिप्लेसमेंट लेवलला आणणे, म्हणजे जेणेकरून आपलं. आणि हे जेव्हा प्रत्येक कुटुंबातील घटक, आधी आपला टार्गेट ओरिएंटेड अप्रोच होता, म्हणजे ज्यांना दोन तीन पेक्षा जास्त पाल्य असतील त्यांना टार्गेट करून त्यांचे ऑपरेशन करणे, किंवा एक 70 आपण जे पाहिलं तसा परिणाम ती योजना तशी राबवली जायची. परंतु नंतर टार्गेट फ्री अप्रोच ची एक स्ट्रॅटेजी अवलंबली गेली, मग त्याच्याने त्यांना एक बास्केट ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह, म्हणजे त्यांना काय काय पर्याय उपलब्ध आहेत त्याच्यात त्यांनी निवड करायची आणि त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे, आजारांचं प्रमाण कमी होण्यात होतो आणि पुढील पिढी आपण चांगली सक्षम आणि चांगली घडवण्यात त्याचा हातभार लागतो.
1: बरोबर. आता जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं श्रोत्यांना लोकसंख्या स्थिरीकरण आणि निरोगी समाजासाठी काय सल्ला द्याल?
0: म्हणजे एक छोटं कुटुंब सुखी कुटुंब म्हणतो आपण, किंवा हम दो हमारे दो म्हणतो, हे नुसतं म्हणून काही उपयोग नसतो. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती त्याचं स्वतःचं ते नैतिक कर्तव्य आहे असं समजून शासनाच्या योजनांमध्ये स्वतः इन्वॉल्व्ह होत नाही, सहभाग नोंदवत नाही, तोपर्यंत त्याची चांगली फळे आपल्याला दिसणारच नाही. म्हणजे जसं 1970 आपल्याला जसं पूर्वी एक पोषणसाठी जी अडचण होती न्यूट्रिशन याच्यासाठी, मग ते ग्रीन रिव्होल्युशन झालं, ते कशामुळे झालं? लोकांच्या कम्युनिटीच्या सहभागामुळे. तशी प्रत्येक व्यक्तीने स्वतःहून पुढे येऊन एक ज्या शासनाने आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधा आहेत कुटुंब नियोजनासाठी, त्याच्यातील एक जी त्यांना व्यवस्थित असेल त्यांच्या स्टेजनुसार त्यांच्या स्वतःसाठी जी योग्य वाटत असेल त्याची चॉईस करून लोकसंख्या नियंत्रणात त्यांनी सहभागी होणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून आपण एक समृद्ध देशाकडे
1: वाटचाल
0: करू शकतो.
1: बरोबर. एकूणच डॉक्टर, लहान आणि निरोगी कुटुंब हाच एका सुदृढ समाजाचा आणि देशाचा खरं तर पाय आहे आणि याविषयी आज लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं तुम्ही मार्गदर्शन केलं ते निश्चितच आपल्या श्रोत्यांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे. आज तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: स्वस्थ भारत या कार्यक्रमात 11 जुलै या जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम याविषयी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सूरज हंजगे यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आत्ताच आपण स्वस्थ भारत हा कार्यक्रम ऐकलात. ही निर्मिती होती पुणे केंद्राची आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
1: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
0: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.
2: घाल घाल पिंगा वारा माझा परसा.
3: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
4: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का, असा प्रश्न मी विचारलाय.
3: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
2: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
1: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
2: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
1: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
2: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
3: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा, आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
4: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. राज्यातल्या धरणांमध्ये 41.11% पाणीसाठा. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 244 अंकांची वाढ. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी CID आणि AIIB या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. पवार यांच्या वैमानिकाबाबत काहीही संशयास्पद आढळलं नाही. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासण्यात आल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. यामुळे आता अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. यानंतर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचं काम संस्थगित करण्यात आलं. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेल्या निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली. या लेखापरीक्षणामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सोयीसुविधांची माहिती मिळेल असं ते म्हणाले. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. विदर्भ आणि मराठवाड्यात कमी झालेला पाऊस ही चिंतेची बाब आहे. त्याचवेळी राज्याच्या अनेक भागात पावसामुळे झालेल्या दुर्घटना दुर्दैवी असल्या ते म्हणाले. मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंकची केवळ कमांड कोसळली. मिसिंग लिंक पूर्ण सुरक्षित असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच या लिंकच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आणि केवळ 7% खर्च वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातल्या दानपेटीतल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचे आदेश न देणाऱ्या तत्कालीन सरकारवर त्यांनी टीका केली. तसंच विरोधकांनी तथ्य मांडण्याच्याऐवजी बिनबुडाचे आरोप केले आहेत असंही ते म्हणाले. विधान परिषदेतील सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आजगावकर या सदस्यांना आज निरोप देण्यात आला. 6 डिसेंबर 2026 पर्यंत या सदस्यांची मुदत आहे. यानंतर विधान परिषदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित झाल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली अशी टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही. सरकारच्या कारभारावर टीका केली तर लोकांना धमकीची भाषा वापरण्याचे प्रकार पहिल्यांदाच होत असल्याचं काँग्रेस आमदार नाना पटोले म्हणाले. 5वी बहुमताच्या जोरावर सरकार कामकाज ढकलत आहे पण प्रशासनावर सरकारचा वचक नाही असा दावा त्यांनी केला. राज्यातल्या सिद्धिविनायक शिर्डीतील साईबा

0: बाबा यासारख्या अनेक देवस्थानांच्या कारभारात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोपही पटोले यांनी यावेळी केला. या अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही, घाईघाईत काही विधेयकं मंजूर केली असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतं पण तो निधी खर्च करत नाही. गेल्या वर्षीही 1.5-2 लाख कोटी रुपये खर्च केलेच नाहीत. याकडं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी लक्ष वेधलं. राज्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. आज सकाळपर्यंत राज्यातल्या मोठ्या, मध्यम आणि लघु अशा एकूण 3,029 धरणांमध्ये मिळून 40,865.35 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून तो एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. महसूल विभागनिहाय पाहता कोकण विभागात सर्वाधिक 58.18% उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेला आठवडाभर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. सध्या एकूण उपलब्ध जलसाठा 7,03,260 दशलक्ष लिटर म्हणजे या धरणांच्या एकूण क्षमतेच्या 48.59% इतका आहे. गेल्या 24 तासात सुमारे 1,04,671 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. विहार आणि तुळशी ही दोन्ही धरणं भरून वाहू लागली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्यूझीलंडमध्ये पोहोचले. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देत असल्यानं तिथल्या भारतीय समुदायात मोदी यांच्या आगमनाबद्दल विशेष उत्साह होता. मोठ्या संख्येनं भारतीयांनी हातात तिरंगी झेंड्याच्या प्रतिकृती घेऊन जल्लोषात मोदी यांचं स्वागत केलं. 2 दिवसांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीझ यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बनीझ यांनी यावेळी केली. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेनं 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यात मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस तसंच CSMT हैदराबाद एक्सप्रेस, चेन्नई एगमोर सुपरफास्ट मेल, हुबळी दादर एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचा समावेश आहे. 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत आणि लोणावळा स्थानकांदरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या त्यामुळे तिन्ही रेल्वे मार्गांचं मोठं नुकसान झालं आहे. दुरुस्तीचं काम युद्धपातळी सुरू असलं तरी कठीण भौगोलिक परिस्थिती आणि दुरुपस्थी कार्यातल्या धोकादायक स्थितीमुळे सेवा पूर्णपणे पूर्ववत व्हायला वेळ लागत असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. भूराजकीय तणावामुळे गेले 2 दिवस भारतीय शेअर बाजारांमध्ये सुरू असलेली पडझड थांबून आज त्यात वाढ दिसून आली. सर्वच क्षेत्रात झालेल्या समभागांच्या खरेदीमुळे शेअर बाजार आज वधारले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 828 अंकांची वाढ झाली आणि तो 77,569 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 244 अंकांची वाढ नोंदवत 24,207 अंकांवर बंद झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 8 खासदार शरद पवार यांच्या सोबत ठामपणे उभे असून ते कुठेही जाणार नाहीत असं माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेससोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. हिंगोली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तसंच युवक काँग्रेसनं आज दडवाई हनुमान मंदिर परिसरात रघुपती राघव राजाराम या नावानं सत्याग्रह केला. अयोध्येतल्या राम मंदिरात दान निधीचा अपहार करणाऱ्यांचा काँग्रेसनं या सत्याग्रहाच्या माध्यमातून निषेध केला. एक देश एक निवडणूक पद्धतीला गोवा राज्य सरकारनं पाठिंबा दिला आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहे. या निर्णयामुळे सरकारला विकासावर अधिक लक्ष देता येईल आणि उत्तम प्रशासन सुनिश्चित करणं शक्य होईल असं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. राज्यातल्या धरणांमध्ये 41.11% पाणीसाठा. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळं मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 244 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15

0: प्रणव हरिदास आणि कोरस यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक गौरीशंकर घाळे.
1: 2019 कर्जमाफीतील लाभार्थ्यांनाही मिळणार यंदाची कर्जमाफी. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस करणारा ठराव हिवाळी अधिवेशनात आणणार विधानसभा अध्यक्ष नार्वेकर. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणारा ठराव नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनात सभागृहात मांडला जाईल अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मागील अधिवेशनातच असा ठराव आणण्याचं आश्वासन मंत्र्यांनी दिलं होतं, मात्र पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीही ठरावाचं कामकाज दाखवण्यात आलं नसल्याचा मुद्दा भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात मांडला होता. त्यावर आगामी अधिवेशनात हा ठराव घेतला जाणार असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. रामटेक येथील श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था विधेयक 2026 विधेयक आज सभागृहात संमत करण्यात आलं. मंदिराचं उत्तम प्रशासन व्यवस्थापन करणं, राज्य शासनाच्या देखरेखीखाली त्याच्या मालमत्तेचं संरक्षण व्यवस्थापन, धार्मिक परंपरांचं जतन आणि भक्तांना अधिक उत्तम सुविधा पुरवण्यासाठी हे विधेयक आणण्यात आल्याचं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधेयक मांडताना सांगितलं. सदस्य सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी सदस्यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर सभागृहात विधेयक संमत करण्यात आलं. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी या दृष्टीने शासन नियमावली तयार करेल अशी घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात भाजप सदस्य श्री जया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरच्या चर्चेदरम्यान केली. बदली प्रक्रिया क्लिष्ट झाली असून अनेकदा 5-6 टप्प्यात ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही प्रक्रिया चालते. त्यामुळे काही झालं तरी शाळा सुरू होण्यापूर्वी बदली पदोन्नतीचा निर्णय केला जाईल असं गोरे यांनी सांगितलं. राज्यातील ग्रामीण भागात दर 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची राज्य सरकारची प्राथमिकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी याच सभागृहात यापूर्वी सांगितलं होतं. त्यानुसार या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे. लोकसंख्या आणि मागणी या आधारावर प्राथमिक आरोग्य केंद्रांसह अन्य आरोग्य सुविधांबाबत निर्णय केला जाणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात सांगितलं. भाजप सदस्य राजेश वानखडे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर हरीश पिंपळे, हिरामण खोसकर यांनी उपप्रश्न विचारले. आदिवासी भागात या आराखड्यात विशेष प्राथमिकता आणि निकष यात बदल करण्यात येईल अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांमध्ये आता कर्करोगासंदर्भातील पेट स्कॅनचा प्राथमिक पातळीवरच समावेश करण्यात येणार असून कर्करोगासह न्यूरो आणि ऑर्थो उपचारांसाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. भाजप सदस्य प्रशांत ठाकूर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ते बोलत होते. तर भाजप सदस्य मनीषा चौधरी यांनी ट्रस्टची रुग्णालयं महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आणावीत अशी मागणी केली. त्यावर सर्व प्रकारच्या धर्मादाय रुग्णालयांनी या आरोग्य योजनेत समाविष्ट व्हावं असा सरकारचा प्रयत्न असल्याचं मंत्री आंबेडकरांनी सांगितलं. रुग्णालयांकडून

0: करल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून भविष्यात राईट टू पेशंट आणि राईट टू हॉस्पिटल या संकल्पनांना बळ मिळून नागरिकांना दर्जेदार आणि माफक दरात उपचार उपलब्ध होतील, तसंच रुग्णांवर अनावश्यक आर्थिक भार पडणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अल्पसंख्याक विभागाकडून उर्दू घरासाठीची नवी व्यवस्था उभी करताना ITI सारख्या अन्य संस्था हटवून ती उभारली जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. मुंबईत काही ठिकाणी असे प्रकार घडल्याचं विधानसभा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने भेसळीच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेनंतर दूध संकलनात 20-25% घट झाल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तारांकित प्रश्नावरील चर्चेदरम्यान दिली. भाजप सदस्य गोपीचंद पडळकर यांनी यासंदर्भात प्रश्न केला होता. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भात सभागृहात चर्चा झाली. आपण CBIला याबाबत तपास करण्याबाबत पत्र लिहिलं होतं, मग तो तपास का सुरू झाला नाही अशीही चर्चा झाली. CBIने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, AAIBचा रिपोर्टही यात महत्वाचा आहे, तो आल्यानंतरच हा तपास आम्ही हातात घेऊ शकतो, त्याआधी आम्ही घेणार नाही, त्यामुळे त्याची वाट पाहतो आहोत. AAIBच्या अहवालाबाबतची माहिती घेतली असता ब्लॅक बॉक्समधील सगळा डेटा डाऊनलोड झाल्याची माहिती आहे. आपण आज केंद्र सरकारचीही चर्चा केली. साधारणतः जानेवारीपूर्वी हा अंतिम रिपोर्ट येईल. हा रिपोर्ट आल्यानंतरच सगळं स्पष्ट होईल. या प्रकरणामध्ये केंद्र सरकारच्या विनंतीवरून परदेशातल्या तज्ज्ञांची मदत घेतलेली आहे, त्यामुळे दादांच्या पुण्यतिथीआधी हा अहवाल येईल. आपलं सातत्याने यावर लक्ष आहे, त्यामुळे कोणीही काहीही वेगळा विचार करण्याची गरज नाही. या प्रकरणातले सत्य बाहेर आल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
1: आत्ताच आपण ऐकलत विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: शिरपूर येथील गौण खनिज चोरी प्रकरणाची चौकशी करणार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची माहिती. OBC आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध, मंत्री अतुल सावे यांची माहिती. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, मंत्री नरहरी झिरवाळ यांची ग्वाही. छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 350 कोटींचा आराखडा, मंत्री डॉ उदय सामंत यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध असून लाभार्थ्यांना नियमितपणे लाभ दिला जात आहे. महामंडळाकडे मुख्य कंपनी आणि 11 उपकंपन्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य योगेश टिळेकर यांनी नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चेतून ओबीसी आर्थिक विकास महामंडळांना निधी अभावी लाभार्थी वंचित राहत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना सावे म्हणाले की महामंडळामार्फत थेट कर्ज, 20% बीज भांडवल योजना, वैयक्तिक आणि गट कर्ज व्याज परतावा, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा, महिलांसाठी स्वयंसिद्ध व्याज परतावा अशा विविध योजना राबवण्यात येत आहेत. महामंडळाच्या मुख्य कंपनीला 175 कोटी रुपये प्राप्त झाले असून 11 उपकंपन्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसंच सन 2026-27 साठी अतिरिक्त 65 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. एखाद्या उपकंपनीला निधीची आवश्यकता भासल्यास मुख्य कंपनीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. सन 2025-26 मध्ये 3,993 लाभार्थ्यांना 21,66,00,000 रुपयांचं वाटप करण्यात आलं. तसंच सन 2026-27 मध्ये मागच्या 4 महिन्यात 395 लाभार्थ्यांना सुमारे 10,68,00,000 रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. महामंडळासाठी बेलापूर इथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आलं असून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड इथे लाभार्थी मेळावे घेण्यात आले. या शिबिरांना मोठा प्रतिसाद मिळाला असून JCB, ट्रॅक्टर, टॅक्सी, ट्रक, मिनी ट्रक आदी व्यवसायांसाठी बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असंही सावे यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेतील कामांच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने नगर विकास विभागामार्फत समिती नियुक्त करून चौकशी करण्यात येईल. तसंच महिन्याभरात अहवाल सादर केला जाईल आणि योजनेच्या प्रगतीचा दर 15 दिवसांनी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष पाहणीद्वारे नगर विकास विभागामार्फत आढावा घेतला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत

0: नियम 97 अन्वये सदस्य अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेसंदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती, त्यासंदर्भात ते बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेला 2009 मध्ये मंजुरी मिळाली होती, त्यावेळी प्रकल्पाची अंदाजित किंमत 359.67 कोटी रुपये होती. पुढील काही वर्ष प्रकल्प प्रलंबित राहिल्यामुळे त्याच्या खर्चात वाढ होत गेली. सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर प्रकल्पाची किंमत आता 2,740.75 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून सध्या योजनेची 83.5% कामं पूर्ण झाली आहेत. या योजनेच्या कामांवर न्यायालयाचंही लक्ष आहे. न्यायालयाने नियुक्त केलेली समिती दर 15 दिवसांनी प्रकल्पाचा आढावा घेत आहे. जलशुद्धीकरण केंद्रासह काही कामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या आणि मंजूर साहित्याऐवजी अन्य साहित्य वापरल्याच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जातील. यासंदर्भात समिती नियुक्त करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. समिती महिनाभरात अहवाल सादर करेल. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरची पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी समन्वयानं काम करावं, असं आवाहनही सामंत यांनी केलं. राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून अल्पसंख्याक घटकातील पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य, शैक्षणिक सुविधा आणि पायाभूत विकासाचा लाभ देऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचं काम केलं जात असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य इद्रिस नायकवडी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली, त्यावेळी ते बोलत होते. मंत्री झिरवाळ म्हणाले की अल्पसंख्याक विभागामार्फत विविध योजनांवर सन 2025-26 या आर्थिक वर्षात 947.74 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. खर्चाचं प्रमाण 84.84% आहे, त्यामुळे निधीची कमतरता नसून उपलब्ध निधीचा खर्चही समाधानकारक झाला आहे. परंतु काही प्रकरणांमध्ये अनेक संस्थांकडून प्रस्ताव उशिरा प्राप्त होत असल्यानं त्यांना वेळेत लाभ देता येत नाही. या प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यात येतील. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा इथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारायला राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. याबाबत सदस्य प्रमोद जठार यांनी लक्षवेधी सूचना मांडली. मंत्री उदय सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारायला प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल, असं कदम यांनी स्पष्ट केलं.
1: आत्ताच आपण ऐकलं विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक होते अनुराग कांबळे, याचं वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युवावाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सुजाता सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 19 आषाढ शके 1948 दिनांक 10 जुलै 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात ऐकूया राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात विषमुक्त शेती काळाची गरज याविषयी. मुक्काम पोस्ट राणी सावरगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद मारुती कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, मातीच्या गुणवत्तेचा ऱ्हास जर आपल्याला रोखायचा असेल तर रसायनमुक्त शेती हा एकमेव मार्ग आपल्यासमोर आहे. खतांच्या अतिवापरामुळे मातीचे नुकसान होत आहे की ज्यामुळे केवळ उत्पादनच कमी झालेलं नाही तर त्यावर उगवलेलं जे पीक आहे ते देखील मानवी वापरासाठी विषारी बनत आहे. तसेच मंडळी, रसायनमुक्त शेती ही पर्यावरणाच्या शाश्वततेला पूरक आहे. नैसर्गिक शेती केवळ उत्पादनच वाढवते असं नाही तर निरोगी जीवनशैलीला देखील आधार देत असते. विषमुक्त शेती हीच आज काळाची गरज आहे. तर शेतकरी बंधूंनो, सांगायचं तात्पर्य असं की आज आपण अशा तरुण शेतकरी बंधूशी संवाद साधणार आहोत की ज्यांनी 470 भाकड गोवंश पासून वाचविलेल्या गायींचा सांभाळ त्यांनी आपल्या गोशाळेच्या माध्यमातून केलेला आहे आणि यातूनच त्यांची सेंद्रिय शेतीकडे कशी वाटचाल झाली हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आपण पाहतो की तरुण असे शेतकरी बंधू आहेत, त्यांनी नवनवीन अशा आपल्या शेतीच्या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी छान अशी जोड देऊन पूरक व्यवसाय त्यांनी केलेला आहे. तर आज आपण राणी सावरगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी आज आपण संवाद साधूयात आणि जाणून घेऊयात त्यांचा एकंदरीत सेंद्रिय शेतीकडे कशी वाटचाल झाली हा त्यांचा प्रवास. तर नमस्कार दादा.
3: नमस्कार ताई.
2: आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे.
3: धन्यवाद.
2: दादा, तुम्ही तर 470 भाकड गोवंश यांचा तुम्ही सांभाळ केलेला आहे आणि त्याच माध्यमातून तुमचं विषमुक्त शेतीकडे तुमची वाटचाल कशी झाली हे ऐकण्यासाठी आम्हाला देखील उत्सुकता आहे, काय सांगाल बरं?
3: सर्वप्रथम विषमुक्त शेतीची संकल्पना का आली तर आपल्या देशामध्ये 1970 पूर्वी हरित क्रांतीसाठी विषय आला आणि तेव्हापासून आपल्या देशामध्ये रासायनिक खत याला सुरुवात झाली. तत्कालीन परिस्थितीमध्ये देशाचं उत्पादन वाढवणे हा मुख्य हेतू असल्यामुळे उत्पन्न वाढलं, परंतु जसा काळ जाईल तसं रासायनिक खतामुळं त्या काळात उत्पन्न

0: झालं पण हळूहळू उत्पादन कमी झालं आणि शेतकऱ्यांचा खर्च वाढला आणि सर्वात महत्वाचं काय तर दवाखान्यांमधली गर्दी वाढली. मग ह्याचं जर अनालिसिस केलं तर असं लक्षात आलं की लोकांच्या आरोग्यावर परिणाम या रासायनिक खताच्या वापरामुळे रासायनिक औषधींच्या फवारणीमुळे होतोय. म्हणजे केवळ शेतकऱ्यांचंच नुकसान होतंय असं नाहीये तर सर्वसामान्य जनतेचं सुद्धा आरोग्य दूषित करण्याचं काम या रासायनिक शेती आणि रासायनिक औषधांमुळे होतंय. हा उपयोग आपल्याला करायचं असेल हे थांबवायचं असेल मग ऑर्गेनिक फार्मिंग कडे आपल्याला वळण्याची आवश्यकता आहे. आणि मग काय करावं लागेल तर आपण पूर्वीपारपासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ऐकत आलोय गोमय वसते लक्ष्मी गोमूत्र वसते धन्वंतरी. मग या गोमयाचा आणि या गोमातेचा उपयोग शेतीमध्ये कसा करता येईल हा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये आला. आणि मग त्या गाईच्या शेणापासून आपण खत तयार केलं. मग गोमातेचा प्रत्येक अवयव हा अतिशय महत्वाचा आहे. तर तिच्या खुरांमध्ये सुद्धा अनेक बॅक्टेरियाज असतात. गाईच्या शेणामध्ये 1200 प्रकारचे जीवाणू आहेत जे मातीला सजीव करतात आणि गाईच्या गोमूत्रामध्ये त्याच्या 5100 प्रकारचे जीवाणू आहेत जे मातीमध्ये अत्यावश्यक आहेत. म्हणजे एवढे चांगले जीवाणू शेण आणि गोमूत्रात आहेत. आणि मग त्याचा उपयोग करण्यासाठी मग आम्ही या दोन्हीचा मिश्रण असलेलं गोखूर खत आणि मग गोकृपामृत नावाचे कल्चर आहे बन्सीगिर गोशाळा अहमदाबादचं ते वापर करून आम्ही त्याचं खत बनवलं आणि ते शेतीत वापरलं आणि रासायनिक खतापेक्षाही चांगलं उत्पादन आणि बिना खर्चाचं मिळाल्यामुळे मग मला विश्वास बसला की हे मी करू शकतो तर माझे शेतकरी बांधव सुद्धा करू शकतात.
1: निश्चितच निश्चितच. म्हणजे आपलं देशी गोवंश संवर्धन दिन देखील आपल्या महाराष्ट्र शासनाकडून साजरा करण्यात आलेला आहे नाही का. आणि त्याच माध्यमातून ह्या देशी गायींचा सांभाळ प्रत्येकाकडनं व्हावा त्याची जनजागृती व्हावी याच दृष्टिकोनातून हा दिन साजरा करण्यात येतो. आणि तुम्ही तर तुमच्या या गोशाळेच्या माध्यमातून अशा गायींचा तुम्ही सांभाळ करत आहात आणि त्याच माध्यमातून तुम्ही आपल्या शेतीची वाटचाल ही सेंद्रिय शेतीकडे केलेली आहे या खतांच्या माध्यमातून.
0: बरोबर.
1: तुम्ही बोलता बोलता म्हणालात की म्हणजे रासायनिक खतांचा जास्तीचा वापर आपल्या ह्या शेतीमध्ये वाढल्यामुळे एकतर आपल्या मातीचं देखील नुकसान झालेलं आहे जमिनीचं देखील नुकसान झालेलं आहे आणि त्यासोबतच ज्या पिकांचं सेवन आपण सर्वसामान्य लोक जे करत असतो त्यांच्या आरोग्यावर देखील याचा विपरीत असा परिणाम होत आहे. मग तर निश्चितच मग या रासायनिक शेतीवरून आपण सेंद्रिय शेतीकडे कशा पद्धतीने वळायला पाहिजे याविषयी तरुण शेतकरी मित्रांना काय तुम्ही सांगाल बरं.
0: ताई तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतंय सर्व शेतकरी बांधवांना की 1970 पूर्वी आमच्या मातीतल्या 1 ग्रॅम मातीचं जर सर्वेक्षण केलं तर त्यामध्ये 2 करोड जीवाणू सापडायचे आणि आज जर त्याचे अनालिसिस केले तर 1 ग्रॅम मातीमध्ये फक्त 20 लाख ते 40 लाख जीवाणू शिल्लक आहे. याचा अर्थ काय? जीवाणू म्हणजे जीव आहे आणि हा 80% जीवाणू जीव या रासायनिक खतामुळं रासायनिक औषधाच्या अति वापरामुळं कमी झालेला आहे. म्हणून जुन्या काळामध्ये लाकडी नांगर चालणारा आज ट्रॅक्टर सुद्धा मातीमध्ये घुसत नाहीये कारण माती आमची कडक झालेली
1: आहे.
0: ही माती हळूहळू निर्जीव होत आहे. याला जबाबदार कोण आहे तर आम्हीच आहोत. परंतु आता जुनं ते सोनं म्हणतात आम्हाला हळूहळू याकडे यावंच लागणार आहे. म्हणून हे जे मातीचा ऱ्हास झालेला आहे हे ऱ्हास भरून काढण्याचं काम आपली ही गौ आधारित शेती करू शकते. म्हणून या शेतीकडे वळालोत आणि याला केवळ चर्चेच्या विषय न करता मी त्या गाईच्या शेणाचे रिसर्च वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी आहे या विद्यापीठामध्ये ताई त्याचे मी अनालिसिस केले की साधारणतः जे शेणखत आहे त्याचे रिपोर्ट्स काढले आणि मग त्या शेणावर मी प्रक्रिया केल्या की त्याच्यामध्ये वेगवेगळे कल्चर आहे जसं गोकृपामृत आहे जीवामृत आहे त्याचा वापर केला आणि नंतर कल्चर त्याचं टाकल्यानंतर अनालिसिस केलं तर 10-20 पट त्याचे घटक वाढलेत. सगळ्यात महत्वाचं काय तर सेंद्रिय कर्ब हे मातीतलं कमी झालेलं आहे आणि हे सेंद्रिय कर्ब वाढवायचं असेल तर आपल्याला गोमातेच्या शेणाशिवाय किंवा याच्याशिवाय पर्याय नाहीये. कर्ब रासायनिक खतातून मिळू शकत नाही. रासायनिक खत टाकल्यामुळं सेंद्रिय कर्ब नष्ट होतं आणि नष्ट झालेली जीवाणू पिकांना मिळतात आणि उत्पन्न वाढतं. आपल्याला वाटतं की रासायनिक खतानं उत्पन्न वाढलं पण मुळामध्ये हे आमचे जीवाणू मरतात ते पिकांना उपयोगी पडतात आणि त्यातून उत्पन्न वाढतं. परंतु आम्ही ह्या जीवाणूंना संपवत चाललेला आहे. आता आमची आवश्यकता आहे हे जीवाणू निर्माण करायचे. याचा अर्थ आपण रासायनिक शेतीच्या विरोधात अजिबात नाहीये परंतु आम्हाला हळूहळू आमच्या आरोग्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवांना घरी लागणाऱ्या ज्या काही धान्य असेल भाजीपाला असेल किमान तुम्ही स्वतःसाठी आधी निर्माण करा. तुम्ही स्वतः सशक्त बना रोगमुक्त व्हा खर्चमुक्त व्हा आणि मग हळूहळू तुम्हाला त्यातून लाभ मिळाला की मग जनतेच्या दृष्टीने आपण विचार करूया असं मला वाटतं.
1: निश्चितच. म्हणजे अगोदर जे काही धान्य आपल्याला पिकवायचं आहे ते आपल्या आपल्या शेतकरी बंधूंनी या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पिकविलं तरच ते सर्वसामान्य जनते

0: पर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकेल.
1: बरोबर.
0: आणि त्याच दृष्टिकोनातून हा प्रयत्न व्हायला देखील हवा. पण बऱ्याच वेळेला असं होतं की काही शेतकरी बंधूंच्या मनात प्रश्न निर्माण होतो की सेंद्रिय शेती केल्यामुळे आपलं नुकसान होईल का, तर त्या प्रश्नाचं निरसन तुम्ही कसं कराल? बरं,
1: एकदम बरोबर येते. कसं आहे, कुठलीही गोष्ट सुरुवात होत असताना थोडासा वेळ लागतो. शेतकरी बांधवांच्या मनामध्ये अनेक संभ्रम आहेत. आता वेगवेगळ्या शेतीच्या पद्धती आहेत, जसं प्राकृतिक शेती आहे, सेंद्रिय शेती आहे, नैसर्गिक शेती आहे, गौ आधारित शेती आहे, किंवा वेगवेगळे तंत्रज्ञान अनेक लोकांनी त्याच्यामध्ये आणलेले आहेत. आणि साधारणतः लोकांमध्ये असा एक गैरसमज आहे की रासायनिक खताकडून आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळालो म्हणजे आमचं उत्पन्न कमी होईल का. तर मी तुम्हाला सांगू शकतो शेतकरी बंधूंनो की अवघ्या 7 दिवसांमध्ये तुम्ही रासायनिक खताशिवाय शेती करू शकता, याचा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी तुम्हाला म्हणत नाही 2 वर्ष 3 वर्ष, केवळ 7 दिवस. आमच्याकडे गोकृपामृत नावाचं एक कल्चर आहे ज्याच्यामध्ये 100 प्रकारचे जीवाणू आहेत. मागच्या 10 वर्षापासून ताई ते मी वापरतोय आणि आपल्या माहितीस्तव सांगतोय, या 10 वर्षामध्ये आम्ही आमच्या गोशाळा आणि आमच्या माध्यमातून 80,000 शेतकऱ्यांना ते मोफत दिलेलं आहे आणि त्याचा अतिशय चांगला वापर होतोय. आणि त्याच्यापासून 5 प्रकारे शेती उन्नत कशी करता येईल याचा मी स्वतः रिसर्च केलेला आहे, त्याचं पाहिलेलं आहे, त्याचा फॉर्म्युला आहे आणि अतिशय चांगले. म्हणजे आमची पपई विषमुक्त पद्धतीनं जर परभणीला आली तर लोक रांगा लावून घेतात, हे मी पाहिलेलं आहे. रासायनिक शेतीशिवाय आम्ही जे सेंद्रिय टरबूज पिकवतो विषमुक्त, तर आमची गाडी जर आली तर लोक प्रशासकीय अधिकारी सुद्धा उत्सुकतेनं ते घेण्याकडे कल वाललेला आहे. आणि आता हळूहळू लोकांना दवाखान्यामध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा सेंद्रिय विषमुक्त धान्यावर खर्च करण्यासाठी आता कल वाढत चाललेला
0: आहे.
1: त्यामुळे आता लोकांची एका बाजूने मागणी वाढत आहे की आम्हाला बिनविषारी आणावं आहे, मग निर्मिती पण केली पाहिजे ना. मग जर लोकांची मागणी येत आहे की आम्हाला विषमुक्त अन्न हवाय,
0: बरोबर,
1: तर शेतकरी बंधूंनो आता तुम्ही हळूहळू सुरुवात करा. मी असं म्हणत नाही की तुम्ही 100% स्टार्ट करा, परंतु थोडं थोडं जे तुम्हाला अगोदर लागतंय तुम्ही ते निर्माण करा आणि त्याच्यातून नंतर तुम्हाला असं वाटलं की मी याच्यामध्ये यशस्वी झालोय, मग हळूहळू तुम्ही जनतेच्या दृष्टीनं सुद्धा विचार करा. कारण या पद्धतीनं जर आपण गेलो तर तुम्ही तुमचा एकतर खर्च वाचेल, तुम्ही तुमच्या घरी गाई सांभाळू शकाल, गोमाता वाचेल आणि हळूहळू तुमची मातीची सुपीकता वाढेल आणि भारत देश हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी, समृद्ध बनवण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये योगदान देऊ शकाल असं मला वाटतं.
0: अगदी बरोबर आहे, कारण आता प्रत्येकच जण आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सजग झालेला आहे आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे प्रत्येकाचा कल हा आता सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलंच धान्य आम्हाला वापरायचं आहे याकडे देखील आता निर्माण होत आहे. तर त्याच दृष्टिकोनातून दादा, गोकृपा अमृत हे नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने बनविलं जातं याविषयी काय सांगाल?
1: गोकृपामृत एक कल्चर आहे ज्याचं नावच आहे गो म्हणजे गाय, कृपा म्हणजे गो मातेची कृपा. पंचगव्य जे आहे, गायीचं शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप, हे जे पंचगव्य आहे, या पंचगव्याचा काही बॅक्टेरियाज उपयोग आणि काही ज्या वनस्पती आहेत ज्या अतिशय मातीला आवश्यक जीवाणू निर्माण करतात असं हे गोकृपामृत बन्सीगीर गोशाळेचे गोपाल सुतरे यांनी तयार केलेलं आहे. आणि हे असंच कल्चर आहे, ते तुम्ही जे एकदा जर आणलं तर 10 वर्षापर्यंत तुम्हाला ते विरजन म्हणून तेच ते वापरता येणार आहे.
0: बरोबर.
1: साधारणतः आम्ही काय करतो की 1 लिटर आमच्याकडे आलेल्या शेतकऱ्यांना ते विरजन म्हणून देतो. मग त्यांनी काय करायचं, 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो गुळ आणि 2 लिटर देशी गोमातेचं ताक त्याच्यात टाकायचं आणि 1 लिटर हे गोकृपामृतचं विरजण टाकायचं.
0: बरोबर.
1: तर हे विरजणाच्या बाटलीच्या झाकणाला छिद्र असायला हवं म्हणजे त्याला सुद्धा ऑक्सिजन पुरवठा लागतो.
0: अच्छा.
1: आणि मग हे विरजण टाकलेलं 7 दिवस त्याला 1-1 मिनिट ढवळायचं.
0: बर.
1: केव्हाही वेळ मिळेल तेव्हा. 7 दिवसामध्ये ताई हे 1 लिटर पासून 200 लिटर तयार होतं.
0: बर.
1: आणि मग हे तयार झालेलं जे विरजण आहे तुम्ही कुठल्याही शेतकऱ्यांना नवीन देऊ शकता आणि ते तुमच्या मातीत वापरू शकता. ते कसं वापरायचं, तर तुम्ही जर ते पिकांवर फवारलं, हे बघत आहे आपण युरिया वापरतो, युरिया म्हणजे काय, तर नायट्रोजन आहे. आज हवेमध्ये 70% नायट्रोजन अवेलेबल असताना आम्हाला बाहेरून नायट्रोजन का टाकावं लागतं? तर हे गोकृपामृत मध्ये जवळपास 13 प्रकारचे असे जीवाणू आहेत, बॅक्टेरियाज आहेत, जे हवेतलं नायट्रोजन पिकांना तुमच्या शोषून देतील, म्हणजे तुमचं युरियाचं काम झालं. जर ताई तुम्ही हे जमिनीतून गोकृपामृत दिलं तर याच्यामध्ये जवळपास 9 प्रकारचे असे बॅक्टेरियाज आहेत जे एनपीके तुमच्या पिकाला मिळून देतील.
0: बरोबर.
1: म्हणजे तुमचे डीएपीचं खताचं काम, म्हणजे युरिया डीएपी शिवाय तुम्ही दोन्ही करू शकता, परंतु एक गोष्ट नक्की आहे, याच्या सोबत तुम्हाला शेणखताचा उपयोग करावा लागेल. आणि शेणखतासाठी तुम्हाला गाय सांभाळावं लागेल. तुम्हाला जर सेंद्रिय शेतीसाठी गाय हवी असेल तर मी आमच्या गोशाळेतून तुम्हाला मोफत गाय द्यायला सुद्धा तयार आहे. फक्त तुम्ही हमी द्या की मला गौ आधारित शेती करायची आहे, निशुल्क तुम्हाला गोमाता द्यायला मी तयार आहे.
0: छान. तर आता जे आपल्याला

0: खत निर्मिती जी आपल्याला करायची आहे, तर ती नेमकी शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे?
1: आम्ही काय करतो की ज्या शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेती करायची आहे परंतु त्यांना वेळ नाहीये किंवा त्यांच्याकडे गोवंश अवेलेबल नाहीये, अशा शेतकरी बांधवांना आता सध्या आम्ही आमच्या गोशाळेत तयार केले जे खत आहे, गोखूर खत, ज्याला आम्ही गोकृप अमृतचा अजून काही कल्चरचा उपयोग करून तयार करतो, चहाच्या पावडरसारखं तयार होतं आणि खूप चांगले पोषण मूल्य, म्हणजे जसं गाईचं दूध म्हणजे शेणखत आहे पण त्या दुधापासून क्रिया करून बनवलेलं तूप म्हणजे दुधापेक्षा आणखी चांगलं गुणवत्तापूर्ण आहे, तसं शेणखत म्हणजे दूध आणि हे गोखूर खत म्हणजे तूप, या पद्धतीने आम्ही त्याचा फॉर्म्युला तयार केलेला आहे आणि अतिशय सोपा आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर हे गोकृप अमृत नेलं तर तुम्ही तुमच्या ताज्या शेणावर 2 फूट रुंद, 2 फूट उंच आणि तुमच्या सावलीमध्ये जेवढं शक्य असेल तेवढं लांबीचा असा एक ओटा तयार करा शेणाचा आणि या ओट्याला तुम्ही पूर्णपणे गोकृप अमृतनं ओलं करा आणि पुन्हा 8 दिवसानंतर त्याला खड्डे मारून पुन्हा एकदा त्याच्यात गोकृप अमृत टाका आणि 15 दिवसाला त्याची पलटी करा. तर साधारणतः 3 वेळेस जर तुम्ही गोकृप अमृत त्याच्यावर टाकलं, साधारणतः 1 टन शेणखत कुजवण्यासाठी तुम्हाला किमान 200 लिटर गोकृप अमृतची आवश्यकता आहे. तर हे जर तुम्ही असं टाकलं तर साधारण 60 दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगलं उत्तम दर्जाचं कंपोस्ट खत मिळेल आणि अतिशय कोणी पण करू शकतं आणि त्याचं प्रशिक्षण आम्ही राणी सावरगावला प्रत्येक महिन्याच्या 2 रविवारी आम्ही ते ट्रेनिंग निशुल्क मध्ये शेतकरी बांधवांना देत असतो. तर आपली जी छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा राणी सावरगाव आहे या ठिकाणी तुम्ही सेंद्रिय शेती पाहू शकता, तिथलं प्रशिक्षण घेऊ शकतात. तिथे तुम्ही जर संपर्क करून आलात तर आम्ही तुम्हाला निशुल्क प्रशिक्षणाची व्यवस्था पण करून देतो.
0: निश्चितच, जोपर्यंत आपण एखाद्या शेतकरी बांधवांच्या शेतावर जाऊन त्यांचा प्रयोग आपण पाहत नाही तोपर्यंत तशी कल्पना आपल्याला देखील सुचत नाही. आणि तुम्ही तर शेतकरी बांधवांसाठी नेहमी तत्पर आहात की म्हणजे जे काही त्यांची अडचण असेल तशी प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही सोडविण्याचा देखील प्रयत्न करता आणि प्रशिक्षण देखील तुम्ही शेतकरी बंधूंना या माध्यमातून देऊ शकता, नाही का? तर अजून तुमचं शेतकरी बांधवांसाठी या माध्यमातून काय सहकार्य असेल बरं?
1: तर शेतकरी बंधूंनो, खरंच आपण भाग्यवान आहोत की आपण अन्नदाते आहोत. जगाचा पोशिंदा शेतकरी राजा असं म्हटलं जातं.
0: खरंच
1: मला मान्य आहे अनेक संकट आपल्या समोर आवासून आहेत, तरी पण जे अन्न निर्माण करण्याचं, जगाला वाचवण्याचं अन्नदाता म्हणून आपलं जे कर्तव्य आहे ते आपण करत असताना आता हे माझं अन्न मी माझ्या येणाऱ्या पिढीला बिनविषारी कसं देऊ? कारण ज्यावेळेस तुम्ही बिनविषारी तयार करताय त्यावेळेस तुम्ही स्वतः पण त्याचा उपयोग कराल, समाजासाठी सुद्धा उपयोग होईल. तर आम्ही आमच्या गोशाळेच्या माध्यमातून सेंद्रिय खत तयार केलेलं आहे, जसं गोखूर खत तयार केलेलं आहे. तसं मग शेतकरी बांधू म्हणाले की ठीक आहे तुम्ही आम्हाला खत दिलं, मग आम्हाला पेस्टिसाइड चा पर्याय काय आहे? गाईच्या गोमूत्रापासून 3 प्रकारच्या औषधी बनवतो, जसं दशपर्णी अर्क आहे. दशपर्णी अर्क म्हणजे काय? या दशपर्णी अर्क मध्येच त्याचं नाव आहे, 10 विषारी वनस्पती, जसे कडुनिंब आहे, धोत्रा आहे, कणीरी आहे, घाणीरी आहे, गुळवेल आहे, त्यानंतर बेशरम आहे, अशा ज्या विषारी वनस्पती आहेत अशा 10 विषारी वनस्पतीचा पाला आम्ही गोमूत्रामध्ये साधारणतः 30 ते 35 दिवस भिजून ठेवतो आणि ते भिजलेलं जे अर्क आहे ते आम्ही पेस्टिसाइड म्हणून वापरतो. तर सगळ्या प्रकारच्या आळ्यांवर, सगळ्या प्रकारच्या थ्रिप्सला हे काम करते, कुठल्याही प्रकारचे नुकसान आमच्या शेतीला होत नाहीये. आणि मुळात मी जे तुम्हाला सांगितलं गोकृप अमृत जर आपण फवारलं तर या गोकृप अमृत मध्ये सुद्धा असे काही बॅक्टेरियाज आहेत जे जसे बवेरिया बसिना नावाचा त्याच्यामध्ये घटक आहे की तो आळीनाशक म्हणून काम करतो. याच्यामध्ये अनेक घटक आहे जे थ्रिप्सला सुद्धा करतात, म्हणजे केवळ तुमच्या पिकाला गोकृप अमृत उत्पन्न वाढवतं असं नाहीये तर त्याला कीटकांपासून सुद्धा वाचवतं, त्याची ग्रोथ पण करतं आणि त्याला हवेतून नायट्रोजन म्हणजे युरिया सुद्धा मिळून देतं. अशा पद्धतीचे फायदे आहेत. तर ते सगळ्या गोष्टी आम्ही, औषधे असेल, खत असेल, गोकृप अमृत असेल, याचं स्वतः आम्ही निर्माण करतोय. ज्यांना शक्य असेल तुम्ही तुमच्या शेतात कसं बनवायचं याचं प्रशिक्षण देऊ, जेणेकरून त्यांचं किमान खर्चामध्ये त्यांचं उत्पन्न चांगलं वाढावं आणि त्यांनी छान विषमुक्त अन्नाची निर्मिती करावी असं आमचं संकल्प आहे.
0: खूप छान. म्हणजे जो संकल्प तुमचा आहे की सगळ्यांपर्यंत हे विषमुक्त अन्न पोहोचलं पाहिजे, यासाठी अगोदर शेतकरी बांधवांनी याकडे वळायला हवं आणि त्यानंतरच मग बाकीच्यांना देखील हे विषमुक्त अन्न मिळेल. आणि त्यासाठी तुमची शेतकरी बंधूंना प्रशिक्षण देण्याची देखील छान अशी तयारी आहे. आता बऱ्याच वेळेला आपल्या या शेतकरी बंधूंना अनेक हवामान बदलामुळे जे काही परिणाम होत आहेत, म्हणजे अतिवृष्टी असेल, अवेळी येणारा पाऊस असेल, या सगळ्या संकटांचा सामना करून आता असं कुठंतरी शेतकरी बंधूंच्या मनात येते की आता आपल्याला ही शेती करणं परवडत नाही, तर त्यावर तुम्ही काय उपाय सांगाल बरं? की
1: या नैसर्गिक संकट येत राहणार राहणार आहेत. कधी कोरडा दुष्काळ पडतोय, कधी

0: असणारी गाय आहे. तिच्या शेणामध्ये 1200 प्रकारची बॅक्टेरियाज आहेत, तिच्या गोमूत्रामध्ये 5100 बॅक्टेरियाज आहेत. याचा उपयोग आपल्याला करायचा आणि याचं एक आवश्यक असणारं जे प्रशिक्षण आहे ते आम्ही तुम्हाला देऊ. अतिशय सोपा फॉर्म्युला आहे. मला सांगावंच वाटते की आता हे जे खत निर्मिती आहे याच्यात अनेक शेतकरी बांधवांनी आम्हाला प्रश्न केले की आम्ही पावडरमध्ये खत तयार करायचो, तर त्यांनी म्हणाले की आम्हाला आता बरेच शेतकऱ्यांकडे गोवंश नाहीये, बैल नाहीये, आम्ही ट्रॅक्टरनं दुसऱ्यांकडून पेरून घेतो. मग त्यांनी आम्हाला सुचवल्याप्रमाणे ग्रॅन्युअल्समध्ये आम्ही आता उतरलो आहे. त्याच्या मशिनरी घेऊन सेंद्रिय दाणेदार गाईच्या शेणापासून आम्ही आता बनवलेला आहे आणि जे तुम्ही ट्रॅक्टर मधून सुद्धा अतिशय वापरू शकता आणि सेंद्रिय खत म्हणून त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. यावर्षी आम्ही सुद्धा त्याचे प्रयोग घेतलेले आहेत, त्याचे अनालिसिस आम्ही विद्यापीठातून करतोय आणि हे पण भविष्यामध्ये आम्ही करू. 2016 आपल्या मराठवाड्यामध्ये सगळीकडे दुष्काळ होता. अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये आम्ही राणी सावरगावला चारा छावणी उभं केली होती. साधारण 2000 गायींचं संगोपन त्या ठिकाणी आम्ही केलं. तिथे असलेल्या शेतकऱ्यांना आम्ही मोफत 400 शेतकऱ्यांना आम्ही मोफत जेवणाची व्यवस्था केली. लोकसहभागातून अनेक दानदाते पुढे आले, आम्हाला मदत केली. साधारण 4 महिने आम्ही सरकारी मदतीशिवाय ते चारा छावणी चालवली, शेतकऱ्यांना मदत केली. आणि मग यावेळेस आमच्याकडे भरमसाठ शेणाचा उपयोग कसा करावा आणि हे जे जमलेलं शेण आहे ह्याचं काय करावं, यातून आम्हाला मग सेंद्रिय शेतीची कल्पना सुचली. आणि त्याबरोबर त्या मग आम्ही काय केलं की दुष्काळ आम्हाला मिटवायचा असेल मग आम्हाला काय करता येईल, तर मग आम्ही काय मुंबईच्या आम्हाला दानदात्यांनी संपर्क करून सुरुवातीला मी माझे गुरु आनंद पांडे सर आहेत त्यांनी नदी खुलीकरणाचा एक विचार डोक्यात आणला. राणी सावरगावला जी गळाटी नदी आहे या गळाटी नदीचं खुलीकरण रुंदीकरण आम्ही सुरुवात तय केली आणि पाहता पाहता खूप मोठं 2.5 किलोमीटर लांब, साधारणतः 80 फूट रुंद आणि 10 फूट खोल आम्ही त्या गळाटी नदीचं खुलीकरण केलं. त्यामुळे ताई तुम्हाला सांगावंच वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत आमच्या परिसरातल्या सर्व जे काही विहिरी आहेत, बोरवेल आहेत, यांना पाणी आलेलं आहे आणि दुष्काळ मुक्तीकडे आमची वाटचाल आहे. आणि हे खोलीकरण केल्यामुळे निश्चितच आमच्या गावामध्ये 2 पाझर तलाव होते. एक म्हणजे घटांगऱ्याला असलेले टाकळवाडी पाझर तलाव आणि राणी सारगावला असलेले केदारेश्वर पाझर तलाव. मला असं वाटलं की आपण नदी खोलीकरण केलं, गाळ काढला, तर या तलावातला जो गाळ आहे कालांतराने ते 70 दशकामध्ये खोदलेले आहेत 72 दशकात, मग हळूहळू ते तलाव सुद्धा बुजले होते. मग संकल्पना आली की आपण या तलावातला जर गाळ काढला तर शेतकऱ्यांच्या ती माती चांगला गाळ शेतामध्ये जाईल आणि सरकारच्या सुद्धा ज्या योजना आहेत कलेक्टर ऑफिस कडून सुद्धा अनेक आवाहन केले गेले. मग त्यांची मदत घेऊन आम्ही काय केलं, ताई ते गाळ आम्ही जो जेसीबीचा खर्च आहे तो आम्ही स्वतः लोकसहभागाच्या माध्यमातून केला आणि शेतकऱ्यांनी स्वतःच्या ट्रॅक्टरवरून तो गाळ नेला. त्यामुळे काय झालं की तो जो वेस्टेज गाळ तलावात साचला होता तो शेतामध्ये गेल्यामुळे अतिशय पोषण मूल्य असलेला तो गाळ शेतकऱ्यांच्या कामी आला आणि त्या तलावातला गाळ बाहेर निघाल्यामुळे एक तर पाझर तलावाची साठवण क्षमता वाढली आणि नॅचरली जे मातीमधून पाणी खाली जात नव्हतं तो एक प्रकारचं डबकं बनलं होतं तो पुन्हा प्रज्वलित झाला आणि त्यामुळे त्या तलावाचं जल पुनर्भरणचं जे कार्य आहे ते पण वाढलं, जमिनीतली पाणी पातळी वाढली आणि निश्चितपणे आज राणी सरगाव परिसर आमचा एक चांगल्या पद्धतीनं म्हणजे काय जलमग्न बनल्याचं आम्ही आता पाहतोय हळूहळू.
1: निश्चितच विषमुक्त शेतीसाठी तुमच्याकडे जे रासायनिक औषध आला काय नेमकं पर्याय आहे याविषयी काय संदेश तुम्ही द्याल बरं?
0: ताई आम्ही काय करतो, गोमूत्रापासून आमच्याकडे दशपर्णी अर्क नावाचं एक औषध आम्ही तयार करतो. ते बनवायची प्रोसेस मी सुरुवातीला सांगितलेली आहे. त्यानंतर गोमूत्रापासून जर इन्स्टंट औषध बनवायचं असेल तर रामबाण नावाचे औषध आम्ही बनवतो. गोमूत्रामध्ये याच विषारी वनस्पती आम्ही उकळतो तांब्याच्या भांडामध्ये आणि ते 48 तासामध्ये तयार होतं आणि रासायनिक औषधांसारखंच आपण ते वापरू शकतो. ते कीटकनाशक म्हणून काम करतं आणि सगळ्यात महत्वाचं आहे लमित. लमित म्हणजे लसूण, मिरची आणि तंबाखू. तंबाखू एक सुद्धा कमी प्रमाणात वापरलं तर ती वनस्पतीच आहे, जास्त प्रमाणात वापरलं तर घातक आहे, पण ते पण आम्ही बनवतो. 3 प्रकारचे पेस्टिसाइड आणि सर्वात महत्वाचं गोकृपा अमृत हे पण आहे आणि 2 प्रकारचे खत आम्ही बनवतो. म्हणजे एक तर कंपोस्ट खत आहे ज्याला आम्ही गोखूर खत म्हणतो, ग्रॅन्युअल्समध्ये सुद्धा आता आम्ही पदार्पण केलेलं आहे. तर ज्या शेतकरी बांधवांना करायचं आहे त्यांना आम्ही मोफत प्रशिक्षण देऊ. तुम्ही तुमच्या गोमातेपासून तुमच्या शेतीमध्ये तुम्ही करा. तुमच्याकडे जर गोवंश नसेल तर आमच्याकडून घेऊन जा, वापरा. शेतकरी राजा जगला पाहिजे या उद्देशाने आम्ही आता काम करतोय.
1: खूप छान. तर शेवटी ही जी मुलाखत आपले अनेक शेतकरी बंधू ऐकत आहेत त्यांच्यासाठी जाता जाता काय मोलाचा संदेश द्याल बरं?
0: शेतकरी बंधूंनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही खरंच राजा आहात. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी जे पूर्वीचं होतं हे जुने दिवस येणार आहेत. कारण काही जरी झालं तर अन्न निर्माते तुम्ही आहात. तुम्ही खचू नका. ठीक आहे, सध्याचा काळ कठीण आहे, परंतु भविष्य

0: हे तुमचं सगळ्यांचं उज्ज्वल होणार आहे. फक्त आता त्याची सुरुवात तुम्ही करावी. देशाचे पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री असतील की आता देशामध्ये हरित क्रांती झाली पाहिजे, पण ती हरित क्रांती गोमातेच्या माध्यमातून झाली पाहिजे. आणि तुमच्या माझ्याकडे गोधन आहे तर या गोधनाचा उपयोग आपण करून सेंद्रिय शेतीसाठी आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजे आम्ही एका बाजूनं रासायनिक शेती करून रोगांना निमंत्रण देतोय. प्रत्येकाच्या घरामध्ये शुगरचे पेशंट आहेत, बीपीचे आहेत, कॅन्सरचे आहेत, छोट्या वयामध्ये सुद्धा आज हृदयविकाराचे तीव्र धक्के येत आहेत. तर हे सगळं का होत आहे? तर हे हळूहळू याचं जर पाहिलं आम्ही, आमच्या मातीतून आम्ही जे आमच्या आईला देतोय, आमची धरणी माता म्हणतो, आम्ही आमच्या आईलाच जर आम्ही विष देतोय तर निश्चितच ती विष खाऊन मग ती पण धान्यामधून विष देते. आणि मग हे कमी करण्याची ताकद शेतकरी बंधूंना तुमच्याकडेच आहे. म्हणून मला तुम्हाला ठामपणे सांगायचंय की विषमुक्त शेती, खर्चमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न निर्माण करण्याची जबाबदारी आता माझ्याबरोबर तुमची पण आहे. चला पुढे या, मी सुद्धा आमची गोशाळा तुमच्या सोबत तुम्हाला सहकार्य करण्यासाठी तयार आहे.
1: वा, खूप छान संदेश तुम्ही जाता जाता सर्व शेतकरी बांधवांसाठी दिलेला आहे की जर आपल्याला आपल्या मातीची गुणवत्ता ही चांगली ठेवायची असेल, चांगलं असं धान्य आपल्याला उत्पादित करायचं असेल, तर गोमातेच्या माध्यमातून आपण सेंद्रिय शेतीकडे आपली वाटचाल करावी. आणि त्यासाठी जे काही तुम्हाला लागणार असेल, त्यासाठी प्रशिक्षण असेल किंवा गोमाता तुम्हाला जर पाहिजे असेल तर ती देखील चांगल्या पद्धतीने तुम्ही शिवप्रसाद कोरे यांच्याकडे जाऊन तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. आपली शेती तुम्ही उत्तम बनवू शकता, यात काही शंका नाही. आणि आज तुम्ही तुमची जी सेंद्रिय शेतीकडे जी वाटचाल तुम्हाला करायची होती ती तुमच्याकडनं ऐकून खरंच अनेक शेतकरी बांधवांना यामधून देखील खूप छान अशी प्रेरणा मिळेल आणि त्यांना देखील वाटेल की आपणही आता या माध्यमातून सेंद्रिय शेतीकडे वळावं आणि विषमुक्त अन्नाची निर्मिती आपण करायला हवी की जेणेकरून प्रत्येकाचं आरोग्य हे उत्तम राहिलं पाहिजे, यासाठी ते प्रयत्न करतील, यात काही शंका नाही. आज तुम्ही खूप छान असा संवाद आपल्या शेतकरी बांधवांसोबत साधलेला आहे, त्याबद्दल मी आकाशवाणी परभणीच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद ताई. आपणही माझ्यासारख्या एक गोसेवक सामान्य शेतकऱ्याला इथपर्यंत येऊन आमच्या करत असलेल्या कार्याची दखल घेऊन आम्हाला संधी दिलीत आणि शेतकरी बांधवांसमोर मला एक माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी देऊन त्यांना त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठीचे मार्ग सुचवण्याची संधी निर्माण करून दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
1: धन्यवाद. खूप धन्यवाद.

0: शेतकरी बंधूंनो, आताच आपण विषमुक्त शेती काळाची गरज याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद मारुती कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
1: मंडळी, आजच्या कार्यक्रमात राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आपण ऐकत होतात आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती. यानंतर ऐकूया एक निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात हॅलो शंका समाधान हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करतो. येत्या बुधवारी दिनांक 15 जुलै 2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या हॅलो शंका समाधानाचा विषय आहे महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायातील नव्या संधी. या कार्यक्रमात तज्ज्ञ म्हणून उपस्थित राहतील डॉक्टर कपिल सुखदाने. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींनी बुधवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत फोन करावेत. आमचे फोन नंबर्स असे आहेत 4515-4129 आणि 4515-4130. मुंबईबाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा STD कोड लावावा. हा कार्यक्रम प्रसारित होईल त्याच दिवशी अर्थात बुधवारी 7:30 वाजता आणि शुक्रवारी 3:10 DTH वाहिनीवर पुन्हा प्रसारित केले जाईल. निवेदन संपलं. बरं आहे तर मंडळी, आजचा आपला माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम येथेच समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत निरोप द्या. तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणी गायक वृंद आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कानू घोष आणि गीतकार मधुकर अरकडे. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 झाले आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञानादी क्षेत्रात सहकार्याबद्दल करणार द्विपक्षीय चर्चा. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. अयोध्येतल्या राम मंदिर दान अपहराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 244 अंकांची वाढ. 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्यूझीलंडमध्ये पोहोचले. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लेगझॉन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देत असल्यानं तिथल्या भारतीय समुदायात मोदी यांच्या आगमनाबद्दल विशेष उत्साह होता. भारतीय समुदायानं समृद्ध सांस्कृतिक वारशाचं रंगतदार प्रदर्शन घडवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज ऑकलंडमध्ये स्वागत केलं. 2 दिवसांच्या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासोबत मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली. संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचे असल्याचं मोदी म्हणाले.
2: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
1: महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी CID आणि AIIB या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. पवार यांच्या वैमानिकाबाबत काहीही संशयास्पद आढळलं नाही. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकल्याचं त्यांनी जाहीर केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारने दिलेल्या निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंकची केवळ कमान कोसळली. मिसिंग लिंक पूर्ण सुरक्षित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच या लिंकच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आणि केवळ 7% खर्च वाढ झाल्याचं ते म्हणाले. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातल्या दानपेटीतल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचे आदेश न देणाऱ्या तत्कालीन सरकारवर त्यांनी टीका केली. विधान परिषदेतील सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आसगावकर या सदस्यांना आज निरोप देण्यात आला. 6 डिसेंबर 2026 पर्यंत या सदस्यांची मुदत आहे. यानंतर विधान परिषदेचं कामकाज संस्थगित झाल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी आज केली. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचं ते म्हणाले.

राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली अशी टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही, सरकारच्या कारभारावर टीका केली तर लोकांना धमकीची भाषा वापरण्याचे प्रकार पहिल्यांदाच होत असल्याचं काँग्रेस आमदार नाना पटोले म्हणाले. या अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही, घाईघाईत काही विधेयकं मंजूर केली असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेते पण तो निधी खर्च करत नाही. गेल्या वर्षीही 1.5-2 लाख कोटी रुपये खर्च केलेच नाही याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी लक्ष वेधलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातल्या देणगी अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी दिलेल्या दान आणि देणग्यांच्या अपहाराच्या आरोपाची आणि इतर अनियमिततांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी या याचिकेमध्ये केली आहे. सध्या उत्तर प्रदेश राज्य सरकारनं नेमलेले विशेष तपास पथक या प्रकरणी चौकशी करत आहे. भूराजकीय तणावामुळे गेले 2 दिवस भारतीय शेअर बाजारांमध्ये सुरू असलेली पडझड थांबून आज त्यात वाढ दिसून आली. सर्वच क्षेत्रात झालेल्या समभागांच्या खरेदीमुळे शेअर बाजार वधारले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 828 अंकांची वाढ झाली आणि तो 77,569 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 244 अंकांची वाढ नोंदवत 24,207 अंकांवर बंद झाला. महिला क्रिकेटमध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यातला एकमेव कसोटी सामना आज इंग्लंडमध्ये लॉर्ड्स मैदानावर सुरू झाला. 3:30 वाजता सामन्याला सुरुवात झाली. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतानं पहिल्या डावात आतापर्यंत 200 पार केला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 5 बाद 202 धावा झाल्या होत्या. अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं औषधविषयक नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाईल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. यापूर्वी वेलची, आलं किंवा इतर उग्रवासाच्या पदार्थापासून तयार केलेल्या औषधात अल्कोहोलची मात्रा जास्त असताना नशेसाठी त्याचा गैरवापर होत असल्याचं आढळल्यावर हा नियम दुरुस्त करण्यात आला. विविध राज्य सरकारांनीही अशी मागणी केली होती असं केंद्र सरकारच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या औषधांच्या उत्पादनाकरता वेगळा परवाना घेणं बंधनकारक असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 8 खासदार शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे असून ते कुठेही जाणार नाहीत असं माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेससोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी सांगितलं. जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 20 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघ जाहीर झाला आहे. कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा सलीमा टेटे हिच्याकडे दिल्याचं संघाचे मुख्य शिक्षक सजॉर्ड मरिनज यांनी सांगितलं. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानच्या एची आणि नागायो या शहरांमध्ये होणार आहेत. भूकंपाचा धक्का बसलेल्या व्हेनेझुएलाला भरीव मदत करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेली अमिस्ताद मोहीम पूर्ण करून भारतीय मदत पथक आज दिल्लीला परतलं. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी याबाबत कृतज्ञता व्यक्त केली असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञानादी क्षेत्रात सहकार्याबद्दल करणार द्विपक्षीय चर्चा. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. अयोध्येतल्या राम मंदिर दान अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828

0: तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 244 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आज लोकसंगीत कार्यक्रमात प्रेमजी कोवे आणि सहकाऱ्यांनी गायलेली भजनं आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला ऐकूया तुकडोजी महाराजांची रचना.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. यानंतर आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची रचना.

श्रोते हो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर आपण ऐकणार आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची रचना.

श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकलत प्रेमजी कोवे आणि सहकाऱ्यांनी गायलेली भजनं. लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. ही आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आहे. रात्रीचे 8:30 वाजत आहेत. यानंतरचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत भावधारा.

रात्रीचे 8:30 वाजले आहेत. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं मनोहर रणपिसे यांचं गीत.

कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत पुष्पा पागधरे यांच्या स्वरातील वंदना विटणकर यांचं गीत. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आनंद चिमोटे यांचं ख्याल गायन राग बिहाग. विलंबित बंदिश एकतालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत कैसे सुख सोवे, आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत पनघट की गैल कैसे जाऊ. त्यांना तबला साथ आहे संदेश पोपटकर यांची आणि हार्मोनियम साथ आहे संदीप गुरमुले यांची. ऐकूया आनंद चिमोटे यांचं ख्याल गायन राग बिहाग.

0: श्रोते हो, आत्ताच आपण आनंद चिमोटे यांचं बिहाग रागातील ख्याल गायन ऐकलं. त्यांना तबला साथ होती संदेश पोपटकर यांची आणि हार्मोनियम साथ होती संदीप गुरमुले यांची. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
2: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.
0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत कल्याणी जोगळेकर यांचं गायन राग दुर्गा. मध्यलय बंदिश जपताला निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत सखी मोरी रुमझुम आणि द्रुतबंदिश एकतालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत जानू रे जानू तोरी प्रीत. त्यांना तबला साथ आहे प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियम साथ आहे सुधांशू घारपुरे यांची. ऐकूया कल्याणी जोगळेकर यांचं गायन राग दुर्गा.

सुदैवानं आज ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात कल्याणी जोगळेकर यांचं गायन. त्यांनी गायलेला राग दुर्गा आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती प्रसन्न चटर्जी यांनी. मध्यलयगत झपतालात निबद्ध होता आणि द्रुतगत एकतालात निबद्ध होता हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
1: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
0: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.
2: श्रोतेहो, यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

श्रोत्रांनो, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसारभारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:12 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कुलाबा येथे कमाल तापमान 33° सेल्सिअस आणि सांताक्रूज येथेही 33° सेल्सिअस नोंदवण्यात आलं. किमान तापमान कुलाबा येथे 27 आणि सांताक्रूज या ठिकाणीही 27° सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 85% आणि सांताक्रूज येथे 80%. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. हलक्या पावसाच्या सरींची दाट शक्यता आहे. कमाल तापमान 32° सेल्सिअस आणि किमान तापमान 27° सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. हा होता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोतो, यानंतर कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.

श्रोत्या नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राजेंद्र भावे यांचं व्हायलिन वादन. त्यांनी व्हायलिनवर वाजवलेला राग रागेशी. त्यांना तबल्यावर साथ केली अतुल तडे यांनी. विलंबित गत झुमरा तालात निबद्ध आहे आणि मध्यलय गत रूपक तालात निबद्ध आहे. ऐकूयात राजेंद्र भावे यांचं व्हायलिन वादन राग रागेशी.

0: चित्रनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात राजेंद्र भावे यांचं व्हायलिन वादन. त्यांनी व्हायलिनवर वाजवलेला राग रागेश्री आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
2: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.
3: घाल घाल पिंगा वारा माझा परसा.
4: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
5: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का, असा प्रश्न मी विचारला.
4: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून. या कार्यक्रमांतर्गत पैठणी या नमोनाट्य मालिकेचा भाग 8.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सादर करीत आहोत नभोनाट्य मालिका पैठणी. लेखिका डॉक्टर विजया वाड. सादरकर्त्या उमा दीक्षित. पैठणी पैठणी या नभोनाट्य मालिकेचा भाग 8. श्रोतेहो आजचा भाग ऐकण्यापूर्वी मागच्या भागात काय घडलं त्याविषयी थोडक्यात.
2: आयुष्य पैठणी हे जणू वस्त्र ते अमोल. आयुष्य पैठणी हे जणू वस्त्र ते अमोल. ठेवी जपून त्याला क्षणक्षण हा अनमोल. असं म्हणत आपल्या लेकरांवर पाखर घालते मायेची सुमती. अक्षता शशांक अवघड वळणावर आहेत. ते सुघड व्हावं म्हणून झटते ती. मंजुषा संगीताही मोठ्या आशेनं तिच्याचकडे बघतायत आणि ती नवी वीण घालते. 2 सुलट 1 उलट. ऐकूया रसिको पैठणी भाग 8.

0: ये शशांक, कसायस बाबा, जे कळलं ते काही चांगलं नव्हतं. मन भाजून पोळून टाकणार अगदी.
1: इट्स ओके मावशी, मी आता एकदम नॉर्मल आहे.
0: आई तुझी एकदम आशादीप आहे बघ. माझी सून तिच्यामुळे उमलली, परत हसू बोलू लागली.
1: चित्रा मावशी, रडत रडत जगण्यापेक्षा हसत हसत जगणं केव्हाही अधिक चांगलं, नाही का?
0: अगदी खरं रे पापा, अगदी खरं. संगीताचंच बघ ना, क्लास चालू झाल्यापासून फुलारलेली फांदी झाली आहे पोरगी. चेहऱ्यावर तेज आलंय परत, नव्यानं जगायला शिकते.
1: हो मग चांगलंच आहे ना मावशी.
0: अरे खूप चांगलंय बाबा, खूप चांगलंय. कशी आहे रे नम्रता आता?
1: तो सगळा प्रकार झाल्यावर शांत झाली. तिची आई आली होती घरी.
0: हां,
1: न्यायला तिला म्हणाली 8-15 दिवस महाबळेश्वरला घेऊन जाते हवा पालट म्हणून.
0: बरं केलंस, बरं केलंस हो, पाठवलीस ते.
1: चित्रमावशी मी सांगतो, हे लग्न लग्न बिग्न असताना ते ठीक आहे, पण त्यानंतर एकमेकांना सोसणं हा जो प्रकार आहे ना, तो तो मला तरी आवाक्याबाहेरचा वाटतो. तो एनिवे संगीता कुठे?
2: ही बघाले.
1: अरे
2: तयार एकदम ट्रीपसाठी. आई कशी दिसते मी सांगा ना.
0: खूप छान दिसतेस हो पुरी, खूप छान दिसतेस. जा आईला भेटून ये हो येरोड्याला.
2: हो, फक्त शशांक पुण्यापर्यंत यायला तयार झालाय म्हणून हे शक्य झालं, नाहीतर मी एकटी मुळीच गेली नसते. थँक्स शशांक.
1: संगीता,
0: तेच सांगायचं होतं, तू राहा तिच्या बरोबर, कळलं? तिची साथ सोडू नकोस हो.
1: मी म्हटलं ना तुम्हाला, शब्द देतो तुम्हाला, बस. बरं निघू आता.
0: निघा निघा. ए पोरा, जास्त वेगानं गाडी चालवू नकोस हा. आज आभाळ भरून आले, घाटात पाऊस लागला तर थांबा हो.
1: हो.
0: ही चित्रा मावशी किती वेड्यासारखी चिंता करते असं वाटत असेल नाही तुला
2: आई?
0: पण आता खरं सांगू, दुःख सोसायची ताकद नाही राहिली हो माझ्या अंगात.
1: आई मावशी,
2: आई प्लीज शांत व्हा, शांत व्हा. बघू आम्ही सगळं अगदी तुमच्या मनासारखं करू, ओके? अगदी शांत व्हा. मी आहे ना तुमच्या बरोबर. निघू मग.

0: येऊ का बाबा?
1: अरे कोण? मंजुषा?
0: हो.
1: इकडे कशी तू? सुमती क्लास मध्ये आहे, तिकडे गेली ती.
0: बाबा खूप गोंधळ झालाय मनाचा माझ्या.
1: काय झालं आता? तुझा नवरा तर अक्षताकडेच तळ ठोकून आहे आणि ही गोष्ट आता शिळीपाकी झाली. त्याबद्दल पुन्हा पुन्हा बोलण्यात काही अर्थ नाही.
0: नाही पण तुम्ही तिथे राहत होता तेव्हा थोडा तरी अडसर होता हो.
1: आता तुझा नवरा इतका निर्लज्ज झालाय, इतका निर्लज्ज झालाय की आमच्या तिथे असण्या नसण्यानं त्याला काही फरक पडत नाही. खरं सांगू का, कोडगा झालाय तो, कोडगा.
0: दीपला ताप होता तेव्हा निदान रोज बघायला तरी यायचे. त्यानिमित्तानं बापाचं तोंड पोरांना रोज दिसायचं तरी. पण अलीकडे तर नावच टाकलंय घराचं त्यांनी.
1: मग मी काय करू?
0: काहीतरी करा बाबा. मला तर काहीच समजेन असं झालंय. इतके दिवस आई इथे होती. मी कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी गोष्टी लक्षात आल्यापासून कशा राहतील तिच्या.
1: मग काय म्हणणं पडलं तुझ्या आईचं?
0: माझ्यापेक्षा खंबीर आहे ती. म्हणाली, सरळ हरिहरेश्वरला चल, खानावळ आहे माझी, मला मदत कर, आपण आपला व्याप वाढवू, तुझी मुलं मी उपाशी मरू देणार नाही म्हणाली.
1: अरे वा, छान. म्हणजे सुमतीची दुसरी आवृत्तीच आहे म्हणायची. खरंच अशा बायका खरोखर मला समाजाची मोठी इस्टेट वाटतात.
0: मीच वेडीनी कमकुवत आहे. एक वेडी अशा मनात बाळगू नये, हे कधी ना कधी परत येतील. लाज वाटून का होईना?
1: लाज? लाज आणि मोहन? लाज आणि मोहन यांचा काडीचा संबंध उरलेला नाहीये. जनाची नाही, मनाची नाही, कसलीच लाज उरलेली नाहीये त्याला. निर्लज्जम सदा सुखी.
0: मी क्लास वर गेले तर चालेल का?
1: जा की, सुमती बाईक विन आहेत तिथल्या, तू जाऊ शकतेस.
0: येते मग. नमस्कार करते बाबा.
1: आयुष्यमान भाऊ, ईश्वर तुला बळ देवो.
2: थँक्स शशांक. आईकडे जायचा सारखा मोह होत होता आणि तिला एकटीने भेटणं जमेल की नाही अशी भीतीही मनात घर करून होती. म्हणूनच तुला विचारायचा धीर कसा बसा गोळा केला मनात. आईनं आधी सांगितलं, त्यांनीही सपोर्ट केलं. थँक्स अगदी मनापासून.
3: काय संगीता, काय थँक्स. हे बघ, प्रत्येक माणूस ना स्वतःच्या बाजूने विचार करतो. अगं मलाही बदल हवा होता, हवाच होता. नम्रतानं ते अबॉर्शन केल्यापासून मी तुटून गेलो होतो. आता वाटलं होतं मला की हे बाळ तिला शांत करेल, ती नॉर्मल वागू लागेल. संसार सुखाची मनात पाहिलेली स्वप्न काही अंशी तरी पूर्ण होतील असं वाटत. जाऊ दे, जाऊ दे ग. लेट्स टॉक समथिंग समथिंग प्लेझंट.
2: शशांक, मी काय म्हणते, तू एक्सप्रेस हायवेवरती नाही का गाडी नेलीस?
3: नाही नाही, नको. आपण ना आपण घाटातूनच जाऊया.
2: बर
3: बघ ग, अशा ना गच्च पावसाळी हवेत ना डोंगर धुक्यात दडून जातात आणि या खोल दऱ्या ना खोल दऱ्या तर धुक्याचा समुद्रच होतात. हे मला अशा भन्नाट कल्पना सुचायला लागल्यात ग अचानक. नाही खरंच सांगतो तुला, या सगळ्या संवेदना अगदी विरून जातात आणि मग असं वाटायला लागतं ना की आपली सुखदुःख फार क्षुद्र आहेत ग या निसर्गाच्या भव्य दिव्य रूपापुढे. अरे खरा शोमन तो आहे निसर्ग, सगळ्यात मोठा शोमन.
2: शशांक, हे तू अगदी माझ्या पर्वत वेळे आनंद सारखं बोलतोयस.
3: हे मी अगदी माझ्यासारखं बोलतोय. आत्ता या क्षणी आपण दोघंच असू एकमेकांसोबत, नो वन एल्स.
2: ठीक ठीक आहे शशांक.
3: हे संगीता बघ तरी केवढं धुकं आहे बघ. आपण उतरूया, थोडा वेळ राजमाचीवर थांबूया. एकदा का धबाधबा आकाश कोसळलं ना की सगळं काही क्लिअर होईल बघ. आज तर चक्क खंडाळ्याचं महाबळेश्वर झालंय ग.
2: एक खरंच खरंच थांबूया आपण.
3: येस,
2: आणि मी खायला सुद्धा भरपूर घेतलंय. काय काय? पॉपकॉर्न्स आहेत, फ्रेंच फ्राईज आहेत आणि मटाराचं पॅटीस सुद्धा आहे.
3: वाव, दॅट्स ग्रेट.
2: बरं, आणि कोल्ड्रिंक्स पण आणली आहेत. हा,
3: गुड गुड. वाव, ए मला खरंच वाटलं नव्हतं की अशी, ते काय म्हणतात ना, मस्त खाद्यमय मेजवानीची सफर असेल म्हणून.
2: हो खरंच. शशांक, तुला खोटं वाटेल पण क्लासवर आम्ही तुझ्याबद्दलच खूप बोलत असतो एकमेकींशी.
3: कशाबद्दल? म्हणजे माझ्या आणि नम्रताच्या रिलेशनशिप बद्दल?
2: अरे नाही रे, तुझ्या आवडीनिवडी, तुझं आणि अक्षताचं बालपण, एकमेकांवर जीव टाकणं, अशा कितीतरी गोष्टी. इनफॅक्ट पॅटीस हा तुझा वीक पॉइंट हे मावशींकडनंच कळलं मला.
3: संगीता, अगं इतका आनंदी मी नम्रताच्या सहवासात कधीच नसतो का ग?
2: शशांक, अरे आत्ताच्या या आनंदाच्या क्षणांना तू कशाला त्या विचारांनी विरजण लावतोयस? दोन घटका आनंदात गेल्या, खूप खूप झालं. माझ्या आईला भेटताना मनावर केवढं दडपण आहे माझ्या. ना तिला अर्जुन गेल्याचं कळलं, ना आनंद गेल्याचं स्मरतं. एवढी गोड बातमी आहे खरं तर तिला देण्यासाठी माझ्याजवळ, पण तिला किती झेलता येईल काहीच कळत नाही.
3: डोंट थिंक ऑफ इट. जे जसं समोर येईल तसं घे संगीता. मी तुझ्यासोबत असेन ना, डोंट वरी. खरंच काळजी करू नकोस तू.
2: थँक्स शशांक, थँक्यू सो मच.

0: बसून लागायला लागली।
1: संगीतासारखं मी तुम्हाला मावशी म्हटलं तर चालेल ना?
0: चालेल की अगदी, आई चालेल, मावशी चालेल, काही चालेल, तुझ्या मनाला बरं वाटेल ते म्हण।
1: घरी गेले होते, बाबांशी बोलले।
0: हां
1: मावशी, तुम्ही सांगितलं तसं मी वागले, एका शब्दानं सुद्धा दुखावलं नाही त्यांना, पत्नी धर्माचं सुद्धा पालन केलं अगदी विना तक्रार, तरीही मी त्याला नाही घरात बांधून ठेवू शकले, ते परत अक्षताकडे गेलेच।
0: मला पूर्ण कल्पना आहे त्या गोष्टीची मंजुषा।
1: आईपासून सुद्धा या गोष्टी लपवण्याचा खूप प्रयत्न केला मी, पण गेला महिनाभर ती माझ्याकडेच आहे, तिला कळलंय सगळं। मावशी, कधी कधी मरून जावंसं वाटतं।
0: मंजुषा, असा विचार जरी मनात आला ना तर असशील तिथे दीप आणि कळीचं स्मरण कर, मरणाचा विचार ताबडतोब निघून जाईल बघ। अगं त्यांना आहे कोण तुमच्या दोघांशिवाय? त्यातल्या एकानं जर आपली जबाबदारी झटकली तर दुसऱ्यानं ती घ्यायला नको का? नाही तर काय होईल त्या मुलांचं?
1: म्हणून तर तग धरून उभी आहे मी।
0: हे बघ, अक्षताकडे मोहन राहतो ही गोष्ट माझ्या मनाला किती लागली आहे तुला कसं समजावून सांगू? मी सतत अपराधीपणाची भावना असते माझ्या मनामध्ये, पण आश्चर्य आणि दुर्दैव म्हणजे त्या दोघांना तसं वाटत नाही ना, ना अक्षताला ना मोहनला। तुला एक सांगू मंजुषा?
1: सांगा ना।
0: प्रत्येकाचं आयुष्य काही खाजगी कप्पे जपतं, त्या कप्प्याला एक लक्ष्मण रेषा असते, ती अगदी ब्रह्मदेवालाही ओलांडता येत नाही।
1: अगदी खरं बोललात मावशी, मलाच आता दीप आणि कळी या दोघांसाठी हातपाय हलवले पाहिजेत, पण काय करावं तेच कळत नाहीये। सारखे आकाशकडून किती पैसे घेणार आहे मी, शरम वाटते अगदी। नोकरी करू मावशी, 10वी नापासला कोण देईल नोकरी?
0: थोडा विचार करू दे मला।
1: तुमच्या क्लासमध्ये द्याल?
0: हा?
1: मी केर काढीन, लाद्या पुसेन,
0: अगं
1: ऑफिस अगदी आरशागत लख ठेवन तुमचं, झालं सर चहा कॉफी बनवून देईन तुम्हाला, चालेल का?
0: मंजुषा, तुझ्या आईची खानावळ आहे ना?
1: ती हरिहरेश्वरला आहे, आईकडे जाऊन राहणं मला नको वाटतं अगदी। ते छोट्या गावात नवऱ्यानं टाकलेल्या बाईकडे फार विचित्र नजरेनं बघतात लोक, 10 तोंड अचकट विस्कट बोलत राहतात, त्यापेक्षा आहे तिथेच राहावं असं ठरवलंय मी। समुद्राप्रमाणे पसरलेल्या या शहरात इतरांच्या आयुष्यात डोकावत नाहीत माणसं, इथे वेळच नसतो कुणाला एवढा।
0: मग इथेच काढणं तू खानावळ?
1: हा
0: हा, तुझं पहिलं ग्राहक मी, रोज क्लासवर माझा डबा आणून देत जा।
1: खरंच खरंच मावशी?
0: हा अगं, हळूहळू संगीता आणि वैजनाथ सुद्धा तुझा डबा लावतील बघ।
1: थँक्यू मावशी, हो इतकं सोपा ऑप्शन माझ्या लक्षातच आला नाही।
2: आलेस तू? केव्हाची वाट बघतोय मी तुझी।
0: हो
2: किती वेळ त्या क्लासात घालवतेस ग? त्या वैजनाथवर सगळी जबाबदारी नाही का टाकता येणार तुला? हा, किती वर्ष तू सोडणार आहे सगळं?
0: काय झालंय, नम्रताचा काही फोन आला होता का?
2: आला होता, पण मी नाही बोललो, नसत्या चौकशी करते तिची आई, आय डोंट लाईक इट।
0: इकडे परत येण्याबद्दल काही बोलली का तिची आई?
2: सांगितलं ना मी नाही बोललो म्हणून, नसती कटकट।
0: बरं बरं, नाही विचारत मी काही, नका डोक्याला त्रास करून घेऊ।
2: त्रास होतो, होतोय त्रास, तगमग तगमग होते जीवाची।
0: काय झालंय विश्वनाथ?
2: टीव्हीवर ते बॉलिवूड खबरेमध्ये एक सारखं अक्षता मोहन आणि कोणीतरी ती कोणती शलाका नावाची नवीन नटी आहे तिच्याबद्दल सारखी दृश्य दाखवत आहेत त्यांचीच।
0: हा टीव्ही म्हणजे ना विकतची डोकेदुखी आहे। तुम्ही कधी ते बॉलिवूड खबरे बिबरे बघत नाही ना?
2: अगं पण
0: आज कशाला नको ते चॅनेलच्या वाटेला गेलात? आहो त्या चॅनेलवर नेहमी मसाला टाकूनच बातम्या सांगितल्या जातात, नाहीतर प्रेक्षक काय बरं ऐकणार? आपल्यासारखं सरळ रेघेत धावणारं आयुष्य हा कधी बातमीचा विषय होतो का?
2: तुझंही खरंय म्हणा, जाऊ दे, त्या शलाक आणि मोहनला काय गोंधळ घालायचा तो घालू देत.
0: आता कसं विवेकाने बोललात बरं वाटलं मला ऐकून.
2: पण माझ्या मुलीला जर कोणी त्रास दिला ना सुमती, तर मात्र त्याची खैर नाही.
0: बर,
2: हाणीन धरून एके घाला
0: हो?
2: गय नाही करणार कोणाची, मग तो आघाडीचा नट असो नाही तर नटी असो, सरळ स्टुडिओ मध्ये घुसून मारामारी करेन मी.
0: अगं बाई खरंच, मग ते बॉलिवूड खबरेवाले तुमच्या मागे लागतील की हो?
2: तू चेष्ट
0: हा, विश्वनाथ जी की अक्षता शला का वॉर में एंट्री, हम दोनों के सेट पर हंगामा.
3: संगीता कशी झाली ग आई बरोबरची भेट? बरे आहेत का त्या?
4: तशी फारशी भानावर नव्हतीच, पण बरी वागली.
3: तुझ्याकडची गोड बातमी तू सांगितलीस का ग तिला? तेवढ्यासाठी तर गेली होतीस ना?
4: सांगितली, तेव्हा मात्र डोळे आनंदानं चमकले तिचे. पण एक गोष्ट मात्र फार चुकीची घडली.
3: काय?
4: आय एम रिअली सॉरी शशांक. शशांक, तुला राग येणं साहजिक आहे रे, पण त्या क्षणी मी अगदी अगतिक झाले होते आई. माझ्या आईला काय काय समजावून सांगणार? आधीच मानसिक आघातांनी किती खचली आहे ती, डोक्यावर परिणाम होऊन वर्षानुवर्ष वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पडू नये.
3: काय झालं ग? काय सिरियस झालं का?
4: आई, मी आणि शशांक दोघं गेलो होतो ना, आणि मी मंगळसूत्रही उतरवलं नाही आहे.
3: हो, माझा सपोर्ट आहे त्याला. जे माझ्या बाबतीत घडलं ते मी निभावलं स्वबळावर. या माझ्या तरुण सुनेवर तर दोन दोन नवरे जाण्याचं दुःख कोसळलं. तिला ना मी पोरके करीन ना परके करीन. खरं तर ती पहिल्यांदा एका शहीद आर्मी ऑफिसरची पत्नी आहे. असं म्हणतात, देशासाठी जिनं दिला पती ती अखंड सौभाग्यवती, अखंड सौभाग्यवती. नंतर माझ्या प्रिय पुत्रानं तिला वरलीन. या घराची लाडकी सून झाली ती. सून नाही, लेक झाली, लेक.
4: आई आई नका बोलू आता, तुम्हाला खूप त्रास होतोय. प्लीज प्लीज ऐका माझं.
5: मावशी प्लीज, खरंच थांबा तुम्ही आता. हो, तुमचं मन आम्ही जाणतो. संगीताला केवढा आधार आहे या घराचा, आणि आता तर ती नव्यानं जगू बघतीये. तुम्हाला सांगतो, क्लासला जायला लागली तेव्हापासून कशी पहिल्यासारखी झाली आहे ती. संगीता, तुला कुठलंच एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही.
3: नाही नाही, कुठलीही गोष्ट कुणालाही अर्धवट सांगू नये. जीवाला हुरहुर लागते मग, मन शिणून जातं.
4: आई, तुम्ही त्रास नका करून घेऊ, मी सांगते तुम्हाला सगळं. शशांकला बरोबर घेऊन मी आईला भेटायला गेले तर त्या गोड बातमीनंतर तिने शशांकलाच जवळ घेतलं. तो एकदम गडबडला. आई म्हणाली, तुमचं अभिनंदन खास, तुम्ही माझ्या पोरीच्या आयुष्यात सुख आणलं. आता या होणाऱ्या बाळाला इतकं सुख द्या बाप म्हणून की माझ्या पुऱ्या जिंदगीत मी जे लेकीला दिलं नाही ते सगळं त्याच्या पदरात पडेल. ना आईचं सुख ना बापाचं सुख, पोरकीच राहिली ती.
3: काय सांगतेस काय संगीता तू? इतकं शहाण्यासारखं बोलू शकतात वेडी माणसं?
5: शहाण्याला वेडं करतील असं बोलतात वेडी माणसं. मागे माझ्या एका मित्राचं संशोधन बॉसनं स्वतःच्या नावावरती खपवलं होतं. तेव्हा माझ्या मित्राला वेड लागला. ती केस मी फार जवळून पाहिले मावशी.
3: म्हणजे तुला ती हिचा पती समजली तर मग तू काहीच व्यक्त झाला नाहीस? अरे, हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. तू कुठलाही गैरसमज करून घेऊ नकोस शशांक.
5: मावशी,
3: तुझा आणि नम्रताचा संसार टिको, तुम्हा दोघांमधले वाद मिटवत आणि तुला खूप सुख लाभो अशीच माझी इच्छा आहे. अगदी अंतरातून आलेली प्रामाणिक इच्छा आहे. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा शशा?

0: पूर्ण विश्वास आहे मावशी.
1: थँक्स शशांक, मनावरचं ओझं उतरलं बघ माझ्या.
0: मी निघू.
2: निघ बेटा, सुमती वाट बघत असेल. निघा निघा आता. हां,
0: येतो.

0: शशांक, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं.
1: तुला थोडंच बोलायचंय, मला तर खूप बोलायचंय आई तुझ्याशी. जीवाचा नुसता कोंडमारा होतोय माझ्या, कामात मन लागत नाही माझं.
0: मला तुझी अवस्था कळत का नाही राजा?
1: आई काय करू मी, आई सांग ना, मी काय करू? चुकलो मी, नम्रताशी लग्न करून मी खरंच चुकलो.
0: अरे जे घडून गेलं त्याबद्दल बोलून समस्या सुटत नाहीत बाळा. असं केलं असतं तर, तसं झालं असतं तर, अशा प्रकारे बोलून काहीच फायदा होत नाही ना शशांक.
1: मान्य आहे आई, मान्य आहे, पण बोलून मन हलकं तर होतं ना.
0: हो, लिंबू सरबत देऊ का तुला? मी घेते, तयारच आहे फ्रीजमध्ये. घे रे, खूप बरं वाटेल तुला, फ्रेश.
1: विषय बदलतेस पण दे, चालेल मला. आज बाबा क्लबवर गेले ते एका अर्थाने बरंच झालं. लगेच चिडतात ते.
0: अरे चिडतात, पण उरात माया आहे रे त्यांच्या. त्यांच्या दोन्ही मुलांच्या बाबतीत फार पॉझिटिव्ह आहेत ते. आणि जिथे असा पॉझिटिव्हनेस असतो तिथेच डोकं लवकर गरम होतं. कारण आपल्या मुलांना कोणी इजा पोचवत आहे, त्यांना कोणी त्रास देत आहे, मुलं इमोशनली अपसेट झालीत, असं काही दिसलं ना की मग त्या माणसाचा राग अगदी अनावर होतो.
1: पण आई, हा, तुझं तर किती प्रेम आहे माझ्यावर आणि अक्षतावर.
0: हो,
1: मग तू नाही ती भडकत, तू नाही ती अनावर होत.
0: पण त्याला कारण वेगळं आहे शशू. मला भावनिक आधार आहे मुक्तिनाथांचा.
1: तू अलीकडे आरती करताना दिसत नाहीस.
0: तो तर मोठाच बदल आहे या घरातला.
1: म्हणजे मला समजलं नाही, मुक्तिनाथांना मुक्ती दिलीस की काय तू
0: शशांक?
1: नाही म्हणजे इट्स इम्पॉसिबल.
0: श्रद्धेपासून मुक्ती ही खूप कर्मकठीण गोष्ट आहे. पण विश्वनाथ एकसारखे मुक्तिनाथांना स्वतःचा प्रतिस्पर्धीच समजायला लागले तेव्हा मात्र मी हडबडून गेले अगदी. आणि मुक्तिनाथांनाच साकडं घातलं, म्हटलं मार्ग दाखवा तुम्ही, आणि अचानक मार्ग सापडला. मी नाही आरतीत, मी नाही तसबिरीत, मी ठाकलो पहाग तव फक्त अंतरात.
1: आई, यू आर सिम्पली ग्रेट.
0: मला ना आता विश्वनाथांमध्ये सुद्धा मुक्तिनाथ सापडतात. शिवाय एकांतात जप करतच असते मी.
1: तडजोड आई, तडजोड हा संसाराचा प्रमुख पाया आहे हे मी तुझ्याकडे सतत पाहत आलो म्हणून मला कळत्या वयापासून समजतंय. बट व्हॉट अबाउट नम्रता? नम्रता इज जस्ट बियॉन्ड एव्हरीथिंग, तडजोड एक्सेट्रा.
0: हो, मी बघते ना शशांक.
1: तरी सुद्धा मी किती ऍडजस्ट करायचा प्रयत्न करतो, तू सुद्धा पाहिलंय स्वतःच्या डोळ्यांनी.
0: हो रे,
1: बट शी जस्ट इम्पॉसिबल.
0: सुरुवातीला मला वाटायचं तिला या घराची सवय व्हायला, इथल्या माणसांशी जमवून घ्यायला आपण पुरेसा वेळ दिला पाहिजे. आपण असा घायकुतेपणा दाखवणं बरोबर नाही. पण नाही रे, हिची तऱ्हाच वेगळी.
1: नाही तर काय, माझ्या समजूतदारपणाला ती भ्याडपणा समजते. माझा राहू दे ग, माझा राहू दे. अरे तुला आणि बाबांना एकेरीत काहीही बोलते ती. माता काय वाटतील ते
0: शशांक? तुझा संसार मोडावा अशी माझी इच्छा अजिबात नाही, पण तो अबॉर्शनचा निर्णय मला नाही सहन झाला रे. अरे आपल्या घरात येणारा बाळराजा, त्याच्यावर काय फक्त हिचाच अधिकार आहे? तुला काहीच मत नाही?

0: आणि आम्ही, आमचं काय? आम्हाला मन नाही, भावना नाही, आम्ही काय नुसते खांब उत्कार आहे घरातले.
1: त्या अबॉर्शन प्रकरणाचा मला सुद्धा खूप मनस्ताप झालाय. बट यू वोंट बिलीव्ह, माझी बायको सध्या तिच्या आईबरोबर बाहेर गेली आहे. या घरात तिची कटकट नाहीये या गोष्टीनं मी खूप रिलॅक्स्ड आहे.
0: शशांक
1: आई, आई मला नकोय हे नातं. आय नो मी तुला विचारून नम्रताशी नातं जोडलं नव्हतं, आय नो इट ग, पण आता मला तुझी मदत हवी आहे ग. कारण ना यातून सुटका कशी करून घ्यायची याचा मार्गच मला सापडत नाहीये. आई मला खरंच तुझी मदत हवी आहे ग.
0: अरे असं गर्भगळीतून कसं चालेल रे? हे बघ, तू निराश होऊ नकोस. आपण तिला एखाद्या चांगल्या सायकेट्रिस्टला दाखवू, उत्तमातली उत्तम अशी ट्रीटमेंट तिला देऊन बघू.
1: आई अगं, जे तिच्या आई बाबांनी केलं नाही ते आपण का आणि कशासाठी करायचं?
0: ती तुझी पत्नी आहे ना
1: अगं,
0: म्हणून तिचा सांभाळ करण्याचं वचन दिलंस तू. ते वचन देऊन रजिस्ट्रार समोर लग्नबंधनाची सही केलीस ना तू, म्हणून. नाही शशांक, असं आततईपणा करू नकोस. तिला आपण या घरातल्या माणसांनी सुधारण्याची संधी देणं ही साधी माणुसकी आहे रे.
1: माणुसकी?
0: हो. आणि त्या माणुसकीला आपण तोकडे पडलो असं आपल्या मनाला कधीही वाटता का मने? मीही एक स्त्री आहे, नम्रताला मनाचं आजारपण आहे. अशा स्थितीत तिला दूर लोटणं मला योग्य वाटत नाही शशांक.
1: ठीक आहे, मी आहे तयार तिला मदत करायला. पण एक, स्वतः तिनं सुद्धा या बाबीचा स्वीकार केला पाहिजे की शी नीड्स सम मेडिकल असिस्टंट्स. ओके?
0: हो.
1: नाही तर मलाच मूर्खात काढायची.
0: अरे असं का म्हणतोयस? आधीच आपण तिला कुठली लेबल कशासाठी लावायची?
1: वा वा, आई मानलं तुला. म्हणजे नम्रतामध्ये एवढे दुर्गुण असताना तू मात्र त्याच्यातून चांगलेच गुण दाखवतेस मला. खरंच तुझ्यामधला एखादा तरी गुण नम्रताकडे असता तर ग.
0: अरे
1: मी एक सांगू, तुझ्याशी बोललो आणि खरंच खूप बरं आणि मोकळं वाटलं मला. खरंच आहे.

0: पैठणी या नभोनाट्य मालिकेचा भाग 8 आत्ताच आपण ऐकला. लेखिका होत्या डॉक्टर विजया वाड. यातील भूमिका आणि कलावंत विश्वनाथ, मिलिंद सफई, शशांक, प्रसाद पणसे,
1: मंजुषा, शिल्पा भागवत, संगीता, पूर्वी भावे,
0: चित्राबाई, ज्योत्स्ना कार्यकर आणि सुमती, इला भाटे. निर्मिती सहाय्य केलं होतं लीना साळसकर यांनी आणि सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतो, हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12:31 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

सगळं नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी. ही DTH उपग्रह आहे. रात्रीचे 1 वाजले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संदीप देशमुख यांचं गायन. त्यांनी गायलेला राग कौसी कानडा. त्यांना तबल्यावर साथ केली अजित पाठक यांनी. विलंबित गत 1 तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात संदीप देशमुख यांचं गायन राग कौसी कानडा.

या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात संदीप देशमुख यांचं गायन. त्यांनी गायलेला राग कौसिकांना आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती अजित पाठक यांनी. विलंबित गती एक तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युवावळी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असते.

0: श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 1:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत मालिका विशेष.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. तमाशाच्या सुरुवातीला जो गण गायला जातो त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. आज या कार्यक्रमाचा पहिला भाग आपण ऐकणार आहोत. आपल्याला माहिती आहे की लावणी किंवा तमाशा ही कर्मणूक प्रधान कला आहे. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये तमाशा हा गावाच्या पारावर किंवा मातीच्या स्टेजवर मशालीच्या उजेडामध्ये केला जायचा. त्यावेळेला तंबू, बांबू, कनात, माईक असं काहीही नव्हतं. प्रवास बैलगाडीनं केला जायचा. 1930 सालानंतर तमाशा कनातीमध्ये तिकीट लावून होऊ लागला. सरकशीचे तंबू बघून तमाशगीरही तंबूचा वापर करू लागले. प्रवासासाठी बैलगाडीऐवजी चारचाकी गाड्या आल्या. नाटकाचं नेपथ्य पाहून तमाशातही पडद्यांचा, लाईटचा वापर सुरू झाला. 1860 नंतर तमाशामध्ये गण, गवळण, बतावणी, फार्स, रंगबाजी, वग हे कलाप्रकार देखील सादर होऊ लागले. आपला कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडावा, आपल्या संकटाचं निवारण व्हावं, रसिकांनी आपल्या कलेचं कौतुक करावं यासाठी तमाशगीर सुरुवातीला श्री गणेशाला वंदन करतात.

श्री गणेशाला वंदन झाल्यानंतर जेव्हा तमाशाचा फड उभा राहतो तेव्हा अगोदर हलगी आणि ढोलकीचा तोडा होतो.

तोडा चालू असतानाच गण म्हणणारे गणकरी पुढे येऊन ओळीनं उभे राहतात. हलगी ढोलकीची जुगलबंदी संपली की आणखीन एक गण म्हणायला सुरुवात होते. गणगौरीच्या तू सती सारजा घेऊन वीणा हाती सभापती यावे रंगणा करीतो नमस्कार. गण म्हणल्याशिवाय तमाशाचा पुढचा कार्यक्रम सुरू होत नाही. पूर्वी तमाशामध्ये 5 गण म्हणले जात होते, त्यानंतर ही संख्या 3 वर आली, त्यानंतर 2 वर आली आणि आता तर काही ठिकाणी एकच गण म्हणला जातो.

श्रोते हो, सध्या आपण तमाशातल्या गणाबद्दल बोलतोय. इसवी सनाच्या पहिल्या शतकात होऊन गेलेल्या सातवाहन वंशातील हाल या राजानं गाथा सप्तशती या नावाचा ग्रंथ संपादित केलाय. त्यामध्ये करमणुकीच्या कार्यक्रमाला रतिनाट्य असं म्हटलंय. त्याचा प्रारंभ मंगलाचरणानं म्हणजेच गणानं होत असे. यामध्ये पहिला गण शंकर पार्वतीचा, दुसरा लक्ष्मीनारायणाचा आणि तिसरा गण गणपतीचा असे. इथं मात्र गणपतीला तिसरं स्थान दिलेलं आहे. पण 12व्या शतकात लिहिलेल्या मराठी साहित्यामध्ये गणपतीला प्रथम वंदन केलेलं आहे.

आताचा हा गण शाहीर शेख जैनू चांद आणि सहकाऱ्यांनी गायला होता. आज आपण गणाबद्दल बोलतोय. 12व्या शतकामध्ये लिहिलेल्या मराठी साहित्यामध्ये गणपतीला प्रथम वंदन केल्याचं मी आपल्याला आत्ताच सांगितलं. आद्य मुकुंदराज यांनी विवेक सिंधू या ग्रंथामध्ये, तसंच महानुभाव पंथाच्या नरेंद्रांनी रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथामध्ये प्रारंभीच शेंदूर माखलेल्या पर्वता एवढ्या प्रचंड गणपतीला मी नमन करतो असं म्हटलेलं आहे. उभे शंकराचा कुमरू की सांधो गणांचा ईश्वरू, तो शेंदूर सांडबरू गेरा मेरू जैसा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी देखील आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये श्री गणेशाला वंदन केलेलं आहे आणि प्रारंभीच त्यांनी लिहिलेलं आहे, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. संत एकनाथ महाराजांनी देखील भावार्थ रामायणाच्या सुरुवातीला गणेश वंदना केलेली आहे. ओम नमो अनादि आद्या वेद वेदांत वेद्या वंद्या ही परमवंद्या स्वसंवेद्या श्री गणेशा.

शाहिरीची सुरुवात 12व्या शतकापासून झाली असली तरी त्या काळातील शाहिरांनी लिहिलेले गण किंवा इतर काव्यरचना आज फारशी उपलब्ध नाही. पेशवे काळात होऊन गेलेल्या शाहिरांचं काव्य आज काही ठिकाणी उपलब्ध आहे. त्यांनी केलेल्या गणरचनाही आपल्याला पाहायला मिळतात. अनंत फंदी, परशुराम, होनाजी बाळा, कविराय रामजोशी, प्रभाकर, सगन भाऊ हे पेशवे काळातील प्रमुख शाहीर. त्यावेळेला एवढेच शाहीर होते असं नाही, पण इतरही शाहीर होते. पण काही शाहिरांना पेशवे दरबारात प्रवेश न मिळाल्यामुळं ते अज्ञात राहिले आणि त्यांच्या रचनाही अज्ञातच राहिल्या.

श्री गणपती हा 14 विद्या आणि 64 कलांचा देव आहे. तो बुद्धीचा दाता आहे. त्याच्या स्मरणानं कवींना शब्द सामर्थ्य प्राप्त होतं अशी शाहिरांची श्रद्धा होती. आणि या श्रद्धेपोटीच त्यांनी गणेशस्तुती लिहिलेली आहे. कवीराय रामजोशी यांचे 5 गण सध्या उपलब्ध आहेत. त्यातले 4 मराठी आहेत आणि 1 संस्कृत आहे. पहिल्याच गणामध्ये त्यांनी म्हटलंय, महाराज गौरीनंदना अमरवंदना दैत्यकंदना हे मंगलमूर्ती ठेवी कृपादृष्टी एक दंत दिनावर पूर्ती.

0: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे।

0: श्रोते हा कार्यक्रम आपण ऐकलात ए आय आर मराठी या डी टी एच उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच. श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही डी टी एच उपग्रह वाहिनी. रात्रीचे 2 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत स्वस्थ भारत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज ऐकूया 11 जुलै या जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम याविषयी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं आहे सूरज हंजगे यांनी. सादर करते धीरज केदारी.
2: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, दरवर्षी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या हे आज आपल्या देशासमोरील एक मोठं आव्हान आहे, कारण त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्य यंत्रणेवर आणि सार्वजनिक आरोग्यावर होत असतो. याच विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केले पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांना. सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत.
3: धन्यवाद.
2: सर, जागतिक लोकसंख्या दिन आपण साजरा करतो, तर या दिवसाचं महत्व आणि याची पार्श्वभूमी काय आणि या दिवसाची या वर्षीची थीम याविषयी काय सांगता येईल?
3: जागतिक लोकसंख्या दिन ही आयडिया म्हणजे ही संकल्पना सर्वात पुढे आली ती युनायटेड नेशन्सच्या पॉप्युलेशन फंड या संस्थेकडून 1989 पासून. म्हणजे त्यातला एक ठळक दिवस म्हणजे जो 5 बिलियन डे म्हणतो, जेव्हा जगाची लोकसंख्या ही पहिल्यांदा 5 बिलियन झाली, म्हणजे ती 11 जुलै 1987 रोजी, तेव्हापासून ही आयडिया पुढे आली. आणि लोकसंख्या स्थिरीकरणाची जाणीव तेव्हापासून, म्हणजे एक भासू लागली की आपल्या लोकसंख्या वाढत चाललेली आहे, तर त्याला स्थिरीकरणासाठी कुठले एक सर्वांनी एकत्र येऊन सर्व समावेशक एक कार्यक्रम राबवण्याची आवश्यकता वाटल्यामुळे तेव्हापासून हा दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात येतो. आणि त्याचं मूळ महत्व हे आहे की लोकांमध्ये एक अवेअरनेस म्हणजे जागरूकता निर्माण करणे की कुटुंब कल्याणासाठी आपल्याला कुठले साधनं उपलब्ध आहेत, म्हणजे जेणेकरून आपण एक स्थिर लोकसंख्या कडे वाटचाल करू शकतो.
2: बरोबर. आणि या वर्षीची काय थीम या संदर्भात काय सांगता येईल?
3: 11 जुलै 2026 संयुक्त राष्ट्र संघाने फोकस केलं आहे ते यंग पॉप्युलेशन साठी. आणि ती थीम अशी आहे की एम्पॉवरिंग द यंग पीपल टू क्रिएट द फॅमिलीज दे वॉन्ट.
2: अच्छा. सर, सगळ्यात आधी वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्य याचा परस्पर एकमेकांशी काय संबंध?

0: सांगता येईल.
1: याचा तसा थेट संबंध आहे, कारण की जर एखाद्या देशाची किंवा एखाद्या विशिष्ट जॉग्रॉफिकल एरियामध्ये जर त्याची लोकसंख्याचं प्रमाण हे किती प्रमाणात वाढत आहे, त्याचा दर कसा आहे, त्यानुसार तेथील नैसर्गिक साधन संपत्तीवर त्याचा एकूणच परिणाम होतो आणि त्याचा थेट परिणाम तेथील नागरिकांच्या सामाजिक, आरोग्यविषयक, शिक्षणविषयक इत्यादी बाबींवर थेट परिणाम होतो. विशेषतः आरोग्यावर जर म्हणायचं म्हटलं तर आपण ते लोकसंख्येची घनताही जास्त असते तेव्हा तेथे कम्युनिकेबल डिसीज आहेत म्हणजे जे साथीचे आजार आहेत त्यांचं प्रमाण खूप प्रमाणात वाढतं, कारण की एक बेसिक रिप्रोडक्शन रेट तो तेथील जास्त प्रमाणात वाढतो. तेथील संपर्क लोकांचा एक अतिजवळ असल्यामुळे, क्राऊडिंग असल्यामुळे, गर्दी असल्यामुळे तेथील लोकांचा संपर्क वाढतो आणि जे आजारांचं ट्रान्समिशनचा जो रेट आहे, ज्या त्याचे एअरबॉर्न असते, पसरण्याची जी क्षमता आहे ती तेथे अधिक प्रमाणात आढळून येते. आणि त्याचा विपरीत परिणाम मग तेथील जे मनुष्यबळ असेल आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी किंवा ज्या संस्था असतील आरोग्य सेवा देण्यासाठी किंवा तेथे उपलब्ध यंत्रसामग्री असेल, मेडिसिन असतील किंवा काही विशिष्ट आजारांमध्ये आपल्या लसीकरण असेल, या थेट माता किंवा बालकांचे आजार असतील, अशा विशिष्ट वयोगटाचे किंवा वृद्ध लोकांचे आजार असतील किंवा जेथे आपली आरोग्य सेवा पोहोचू शकत नाही, अशा प्रत्येक घटकावर जिथे आपल्याला गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा पुरवायची आहे त्याच्यावर थेट परिणाम लोकसंख्या वाढीचा होतो. कारण लोकसंख्या वाढ ही कुठल्याही देशाच्या म्हणजे त्याच्या प्रगती आणि विकास याच्याशी थेट निगडीत आहे आणि तो एक केंद्रबिंदू आहे लोकसंख्या वाढ.
0: बरोबर. आता जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने आज आपण बोलतोय, तर या भारतातील लोकसंख्या वाढीची सध्याची स्थिती काय सांगता येईल?
1: एक साधारण आपण मागील एक शतकाचा जर विचार केला तर एक 2000 मध्ये भारताची लोकसंख्या ही साधारणतः 33 ते 34 कोटी होती. ती जी आज 5 पटीने वाढून एकंदरीत कुण 140 कोटी पर्यंत गेलेली आहे. आणि याचं हे जगाचा जो लोकसंख्या वाढीचा दर आहे किंवा ज्या पटीने वाढीने आहे ते 3 पटीने आहे. आणि हे प्रमाण जास्त डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये आहे, म्हणजे जसं साऊथ ईस्ट एशिया म्हणू किंवा आफ्रिकन कंट्रीजमध्ये. म्हणजे जगाची 40 ते 60% लोकसंख्या ही ह्या भागात आहे आणि त्याचा वाढीचा दरही जास्त आहे.
0: जास्त आहे, बरोबर. आता वाढत्या लोकसंख्येमुळे आपल्या आरोग्य सेवा व्यवस्थेवर किंवा रुग्णालयांवर कोणते प्रमुख ताण निर्माण होतात याविषयी काय सांगाल?
1: एकंदरीतच आपण आपल्या नागरिकांसाठी जी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरवण्यासाठी शासन असेल, केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असेल किंवा काही आंतरराष्ट्रीय संस्था असतील, हे ज्या कटिबद्ध आहेत की हेल्थ फॉर ऑल, सर्वांना आपल्याला गुणवत्तापूर्ण सेवा द्यायची आहे आणि ती परवडेल या किमतीत आणि सगळ्यांना ती ऍक्सेसिबल असेल, अफोर्डेबल असेल, आणि याच्यावर थेट परिणाम असा होतो म्हणजे उपलब्ध मनुष्यबळ असेल त्याचं प्रमाणावर त्याचा ताण येत. दुसरा, तेथील इन्फ्रास्ट्रक्चर असतील ज्या संस्था आहेत त्यांच्यावर ताण येत, किंवा तिथला फायनान्स असेल, बजेट असेल त्याच्यावर एक ताण येत, म्हणजे असा त्याचा विपरीत परिणाम होऊन कुठेतरी आपण आपल्यावर अतिरिक्त भार येतो, ताण येतो आणि ती आरोग्य सेवा पुरवण्यास आपल्याला अडथळे निर्माण होतात.
0: आणि प्रत्येक साखळीवर खरं तर याचा ताण येतो तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे. आता संसर्गजन्य रोगांच्या म्हणजे साथीच्या आजाराच्या प्रसारात लोकसंख्या कितपत कारणीभूत आहे असं आपल्याला वाटतं?
1: मुळातच साथीच्या आजारांना आपण डिसीजेस ऑफ पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणतो, म्हणजे लोकसंख्येच्या घनतेच्या जे आजार आहेत ते असं त्याला संबोधलं जातं. यात विशिष्ट कारण असं आहे की जे आता आपण कोविडमध्ये किंवा इन्फ्लुएन्झामध्ये किंवा रेस्पिरेटरी जे डिसीजेस असतील किंवा स्किन डिसीजेस असतील ज्याचा डायरेक्ट संपर्क किंवा फोमाईट किंवा एअरबॉर्न जे कण असतील, हवेतील कण असतील, याच्याने जे आजार पसरतात त्याचा थेट परिणाम लोकसंख्या वाढीमुळे होतो, कारण तेथील लोकसंख्या घनताही जास्त असते, म्हणजे याचा थेट परिणाम आपला त्याच्यावर आढळून येतो, म्हणजे तिथे ओव्हर क्राऊडिंग जास्त होते, लोकांचं प्रमाण, गर्दी जास्त असते.
0: एकूणच म्हणजे लोकसंख्या वाढीमुळे आरोग्य सेवा व्यवस्थेवर याचा परिणाम गंभीर स्वरूपात होतो. आता लोकसंख्या वाढीचा माता आणि बाल आरोग्यावर कसा परिणाम होतो याविषयी काय सांगाल?
1: लोकसंख्या वाढीमुळे माता आणि बालक यांच्या ज्या आरोग्यावर आहे हा थेट परिणाम असा होतो की त्यांना अतिरिक्त ताण आल्यामुळे, म्हणजे त्याच्यावर आपण तिघ जे आहेत मॅन मनी मटेरियल, ह्या तिघ संसाधनांवर किंवा ज्या सेवा पुरवण्यासाठी महत्वाच्या बाबी आहेत त्यांच्यावर थेट परिणाम झाल्यामुळे एक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा आपल्या पुरवण्यास अडथळे निर्माण होतात, प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यास आपल्याला अडथळे निर्माण होतात आणि त्याचा परिणाम आपल्याला थेट त्यांच्या आउटपुट ओरिएंटेड जे आहे, म्हणजे त्याचा माता मृत्यू दर असेल किंवा बाल मृत्यू दर असेल किंवा क्वालिटी ऑफ लाईफ असेल त्यांची, जे वेलबिंग असेल त्यांच्या कल्याणासाठी, जे आपल्याला एक मूळ कर्तव्य करून त्यांना आपल्याला आरोग्य सेवा देणे, त्याच्यावर थेट परिणाम
0: होत असतो. आता वाढत्या लोकसंख्येमुळे पोषण आणि अन्न सुरक्षेसमोर कोणती आव्हानं निर्माण झाली आहेत असं आपल्याला वाटतं?
1: कुठल्याही व्यक्तीच्या, समाजाच्या किंवा कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी पोषण हे खूप महत्वाचं आहे. कारण त्याचं आरोग्य सकस असेल, बॅलन्स डायट असेल, किंवा त्याला सर्वोच्च संस्था 1001 वर्षापूर्वीची NIN नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबादला आणि ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांचे एक संयुक्त एकत्रित काम करतात. त्यांनी जे आपल्याला एक ठरवून दिलेली मर्यादा म्हणजे शहरी भागात 2400 कॅलरी दर दिवशी त्या व्यक्तीला मिळायला पाहिजे आणि ग्रामीण भागात 2100 किलो कॅलरी, याचा आपण जर त्यांना पुरवठा नाही करू शकलो, लोकसंख्या वाढीमुळे ती एक दरी निर्माण होते. म्हणजे ही दरी आपल्याला शहरी आणि ग्रामीण असं करता येईल, गरीब आणि श्रीमंत या बेसिसवर करता येईल. त्याच्यामुळे आपल्याला त्यांचा थेट परिणाम त्याच्यावर पोषण द्रव्य त्यांना मिळायला पाहिजेत चांगल्या, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांची चांगली तब्येत राहण्यासाठी, त्याच्यावर तो परिणाम झाल्यामुळे आपल्याला त्यांना जी बेसिक गरज आहेत त्यांचं अन्न आणि फूड सिक्युरिटी, म्हणजे प्रत्येकाला पाहिजे तेव्हा सगळ्यांसाठी एक त्यांना नीडफूल असलेलं आपल्याला अन्न पुरवण्यासाठी हे अडथळे निर्माण होतात.
0: मुळातच आरोग्य चांगलं राहण्यासाठी पोषण हे खूप महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं हे खरंच मोठं आव्हान आहे की लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणारं. सर, आता वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याचं शुद्ध पाणी, स्वच्छता आणि एकूणच पर्यावरणीय आरोग्यावर कोणते परिणाम आढळून येतात असं आपल्याला वाटतं?
1: त्याचा आपण जर वाढत्या लोकसंख्येचा जोपर्यंत, ते म्हणजे लोकसंख्या वाढ ही एक आपल्याला शाप आहे की वरदान आहे याला हे ठरवण्यासाठी, जोपर्यंत नॅचरल रिसोर्सेस लोकसंख्येला सस्टेन करू शकते त्याच्या बेसिक नीड पुरवण्यासाठी, म्हणजे जसं अन्न, वस्त्र, निवारा असेल, हे पुरवण्यासाठी मूलभूत गरजा पुरवू शकते, तोपर्यंत ते एक नॉर्मल प्रोसेस म्हणूया आपण किंवा एक नॉर्मल ग्रोथ म्हणूया. परंतु जेव्हा नैसर्गिक साधन संपत्तीवर अतिरिक्त ताण येतो, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टी पुरवण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीवर ताण येतो, तेव्हा आपण ती पॉप्युलेशन ग्रोथ ही चांगली नाहीये.
0: आता आज मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत आहे, तर या शहरीकरण आणि लोकसंख्या वाढीचा नागरिकांच्या शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होतो?
1: मुळातच आपला हा कृषी प्रधान आणि ग्रामीण देश आहे आणि लोकसंख्या वाढीमुळे, म्हणजे हे औद्योगिकरण आणि शहरीकरण हे शहरी भागात एक तयार झाले, त्याच्यामुळे ग्रामीण भागातून मायग्रेशन हे जास्त वाढतं.
0: बरोबर, स्थलांतर
1: जे वाढतं त्याच्यामुळे एक लोकसंख्येचे असे स्पेसिफिक पॉकेट्स तयार होतात किंवा जिथे हाऊसिंगवर त्याचा ताण येतो, म्हणजे आपल्याला प्रत्येकाला घर किंवा राहण्यायोग्य जागा असावी त्याचा प्रश्न निर्माण होतो.
0: बेसिक गोष्टी उपलब्ध
1: आणि ज्या अर्बन स्लम्स आहेत किंवा त्या तयार होतात त्याच्यामुळे तेथील साथीच्या आजारांचं प्रमाण वाढतं. मग एकंदरीतच त्या शहरात उपलब्ध असलेल्या सार्वजनिक आरोग्य पुरवणाऱ्या सर्व संस्थांवर आणि तेथील मॅनपॉवरवर अतिरिक्त ताण पडतो.
0: अच्छा, आता मानसिक आरोग्याच्या समस्यांशी लोकसंख्या वाढीचा काही संबंध सांगता येईल का?
1: त्याचे एक विविध कारणं आहेत. फॅमिली हिस्ट्री असेल, म्हणजे त्या कुटुंबात आधीपासून कुणाला तरी मानसिक आजार असेल किंवा जेनेटिक असेल, अनुवंशिक आजार असतील, त्याचप्रमाणे एन्व्हायरमेंटल मधले जे काही घटक आहे त्याला कारणीभूत आहेत, किंवा अतिरिक्त लोकसंख्या वाढीमुळे जे प्रत्येकासमोर एक चिंताग्रस्त वातावरण तयार झालं आहे, म्हणजे जसं रोजगाराची किंवा दैनंदिनसाठी अन्न आणि त्याचा लागणारा पैसा, फायनान्शियल बर्डन, या सततच्या त्रासात किंवा या सततच्या ताणामुळे
0: कामाचं प्रेशर
1: असेल, किंवा आपण अर्बनायझेशनमध्ये ह्या गोष्टी जास्त आहेत, म्हणजे जिथे बाकीच्या ज्या सवय आहेत एकंदरीत तुलनेत जर आपण केली ग्रामीण भागाशी, तर शहरी भागात त्या जास्त आढळून येतात. म्हणजे जसं की ड्रग अब्यूज असेल किंवा अल्कोहोलचं प्रमाण जास्त असेल किंवा टोबॅकोचं प्रमाण जास्त असेल, हे तुलनेने शहरी भागात जास्त आढळून येतं
0: आणि व्यसनाधीनता
1: हा एक मोठा त्याला कारणीभूत घटक आहे. आणि त्याच्यामुळे मग जे डिप्रेशन असेल, स्ट्रेस असेल, तणाव असेल, टेन्शन, वरी, चिंताग्रस्त याचं प्रमाण वाढतं.
0: अच्छा, आणि त्यामुळे कुठेतरी लोकसंख्या वाढीचा संबंध सांगता येतो याच्याशी?
1: लोकसंख्या वाढीमुळेच आपण जे स्थलांतर होतं, कसं लोकसंख्या वाढ ही त्याच्या भोवताली सभोवताली जेवढ्या काही गोष्टी आहेत, म्हणजे राईट फ्रॉम त्याचं एन्व्हायरमेंट, त्याचं कुटुंब, तो स्वतः इंडिव्हिज्युअल, त्याचा समाज, त्याचा देश आणि एकंदरीत मग वर्ल्ड लेवल, प्रत्येक स्टेजला लोकसंख्या वाढीचा हा परिणाम आहेच. अनलेस अँड अंटील जर आपण, समजा आपण आता एक टर्मिनॉलॉजी म्हणजे पॉप्युलेशन डिव्हिडन, त्याचा जेव्हा आपण वर्केबल पॉप्युलेशन ग्रुपचा इकॉनॉमिक कन्वर्जन मध्ये, म्हणजे त्याच्यात जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो, जी वयोगट एक त्याचा आपण वर्क फोर्स म्हणून उपयोग करू शकतो, एक कामगार म्हणून उपयोग करू शकतो, जेव्हा आपण त्यांच्या शिक्षणावर, न्यूट्रिशनवर, त्यांच्या हेल्थवर जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करू, किंवा त्यांना जेव्हा आपण सक्षम बनवू की त्यांची क्षमता ओळखून त्यांनी त्याचा

0: उपयोग नवीन इनोव्हेशन्समध्ये आहे किंवा एनर्जी प्रोडक्शनमध्ये आहे, म्हणजे ज्या गोष्टींची कमतरता आज आपल्याला समाजाच्या सर्व स्तरांवर भासते लोकसंख्या वाढीमुळे, त्याचा आपण सदुपयोग करू शकतो. फक्त एकच त्याची पुरवठा आहे की त्याच्यात आपल्याला गुंतवणूक करणं क्रमप्राप्त आहे.
1: अच्छा, आता डॉक्टर, किशोरवयीन मुलं मुली आणि तरुणांमध्ये प्रजनन आरोग्याबाबत जागरूकता वाढवणं आज आवश्यक झालंय, तर यामागचं कारण काय सांगता येईल?
0: मुळातच लोकसंख्या वाढ ही जो आपला एकूण जननदर आहे किंवा जी त्याचं प्रमाण आहे आपल्या ज्या युथ पॉप्युलेशन जे आहे त्यांचा थेट परिणाम लोकसंख्या वाढीवर होतो. कारण जर आपण त्यांचं समजा आता आपल्याला लीगल एज आहे 18 वर्ष आणि 21 वर्ष मुलीसाठी आणि मुलासाठी, त्याचं जर आपण एक उदाहरण दाखल जर म्हटलं 4 ते 5 वर्ष जरी आपण ते डिले केलं मॅरेज, जे अर्ली मॅरेज होतात किंवा चाइल्ड लुलून मॅरेज होतात, बाल विवाह होतात, ते जर आपण थोडं जे लीगल एज आहे त्याच्यापासून एक 4-5 वर्ष पुढे नेलं तरी आपला बर्थ रेट हा म्हणजे जन्मदर हा तर साधारणतः 25% कमी होतो. म्हणजेच त्याचा एकंदरीत आपला पॉप्युलेशन कंट्रोलवर म्हणजे लोकसंख्या
1: स्थिरीकरणाचा
0: परिणाम.
1: आता महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरण लोकसंख्या नियंत्रणात कशी भूमिका बजावतं याबद्दल काय सांगाल?
0: महिलांची भूमिका ही स्वतःपासून तर त्यांच्या कुटुंबापासून त्यांच्या समाजापर्यंत तर त्यांच्या देशापर्यंत प्रत्येक ठिकाणी ही एक महत्वाची पहिली पायरी म्हणेल मी. कारण की जर महिलांचं शिक्षण असलं तर त्यांना ज्ञान असेल, ज्ञान असेल तर त्यांची क्रिटिकल थिंकिंग असेल म्हणजे त्यांची विचार करण्याची क्षमता वाढेल आणि त्यांचं चांगलं आरोग्य राहील, आणि ह्या सर्व गोष्टी असल्या तर त्या विचार करतील आणि निर्णय घेऊ शकतील. म्हणजे त्यांचं स्वावलंबन हे नुसतं आर्थिक नाहीये तर ते त्यांचं सामाजिक स्वावलंबन होईल, त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट वाढेल, त्यांची डिग्निटी वाढेल, आणि या सगळ्या गोष्टी थेट परिणाम करतात आपल्या लोकसंख्या वाढीवर. म्हणजे ती जर शिक्षित असली तर तिला ती चॉईस राहते
1: बरोबर,
0: म्हणजे ते तिला मूल हवं की नाही, म्हणजे ते कुटुंबाच्या प्रेशरमुळे नको, आपल्या पॅट्रियार्कल समाजव्यवस्थेमुळे नको किंवा ते बायचान्स नको चुकीमुळे, म्हणजे तिला ते ज्ञान जर असलं तर ते लग्न कधी करायचं, आता करिअरमध्ये निर्णय काय घ्यायचा, किंवा तिला बाळ कधी पाहिजे,
1: किंवा
0: त्याच्यासाठी कुटुंब नियोजनाच्या ज्या शासनामार्फत सुविधा देण्यात येतात म्हणजे त्याच्यात आपले कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज असतील त्याचा ती योग्य उपयोग करू शकते
1: बरोबर,
0: आणि एकंदरच ती स्वतः सक्षम बनून पूर्ण देशाच्या आपल्या विकासात आणि प्रगतीत हातभार लावू शकते
1: बरोबर, आणि ती स्वतः जर जागरूक असेल तर.
0: सर्वात महत्वाचं अजून एक आहे, जर कौटुंबिक मध्ये एक ज्या युथ पॉप्युलेशन मधल्या ज्या मुली आहेत त्यांचा हा खूप ओढा किंवा कल हा शिक्षणाकडे किंवा करिअरकडे आहे
1: बरोबर,
0: कुठेतरी त्याच्यावर आपल्याला एक बॅलन्स किंवा एक चांगला
1: सुवर्ण मध्य साधून
0: महत्वाचं आहे. काही जबाबदाऱ्या या पुरुषांनाही देणं आवश्यक आहे, म्हणजे त्याची वाटणी करणं हे खूप महत्वाचं आहे
1: बरोबर,
0: आणि हे आपल्या युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाने त्यांच्या अहवालामध्ये नमूद केलेला महत्वाचा मुद्दा आहे.
1: म्हणजे एकूणच स्त्री ही जागरूक असणं हे खूप महत्वाचं आहे. लोकसंख्या स्थिरीकरणासाठी शासन स्तरावर कोणत्या महत्वाच्या योजना राबवल्या जात आहेत का?
0: आता शासन स्तरावर म्हणजे केंद्र शासन असेल आपलं, आपण 1952 पासून भारत हा जगातील पहिला देश आहे, अर्थातच भारत हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला पहिल्या दुसऱ्या नंबरवर असणारा देश आहे, त्यामुळेच तो प्रश्न उद्भवला. म्हणजे याचं प्रमाण पाहिलं एकंदरीत जगाची लँड आणि पॉप्युलेशन त्याचं प्रमाण खूप 5-7 पटीने जास्त आहे, म्हणजे एक साधारणतः 17.7% लोकसंख्या ही भारतात आहे. भारताची लोकसंख्या ही जसं मी मगाशी नमूद केलं की एक साधारण आपण एक दशकाचा जर विचार केला तर ती 5 पटीने वाढलेली आहे, आणि त्यासाठी हा प्रश्न खूप कळीचा आहे मुद्दा की त्याची आपली लोकसंख्या ही स्थिर राहिली पाहिजे. सध्या भारताची लोकसंख्येचा जो ग्रोथ रेट आहे तो 0.9% आहे, टोटल फर्टिलिटी रेट लोकसंख्या
1: वाढी संदर्भातल्या
0: नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी आहे आणि नॅशनल हेल्थ पॉलिसी आहे, म्हणजे जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आणि राष्ट्रीय आरोग्य धोरण, लोकसंख्या धोरण हे 2000 पासून आहे राबवलं जातं आणि सध्या आपली जी रिसेंट हेल्थ पॉलिसी आहे ती 2017 म्हणजे यांनी आपल्याला जी टार्गेट ठरवून दिली आहे त्या लेवलला ते एक आलेलं आहे. याचं मूळच कारण हे आहे की टप्प्याटप्प्याने आपल्याकडे विविध योजना कार्यक्रम राबवले गेले, जसं एक आपण पॉलिसी मेन्शन केल्या त्या, आणि एक RCH प्रोग्राम म्हणून जो आपला NRHM अंडर NOHM अंडर त्याच्या अंडर एक विविध चाइल्ड केअर असेल, चाइल्ड न्यूट्रिशन असेल, महिलांसाठी असेल म्हणजे जसं JSY आहे, JSSK आहे, किंवा ॲडोलसन्ससाठी आहे, किंवा त्यांचं सुरक्षित परिवार आहे, अशा विविध प्रकारच्या योजना आहेत. जशा कुटुंब नियोजनाच्या पद्धती आहेत म्हणजे त्याच्यात राईट फ्रॉम आपण फिजिकल बॅरियर पासून तर परमनंट म्हणजे ज्या कायमस्वरूपी आपण एक ऑपरेशन करतो महिलांचं आणि पुरुषांचं ट्युबेक्टॉमी आणि व्हॅसेक्टॉमी, एक त्यांना एक सम अमाऊंट आपण

0: देतो.
1: अच्छा
0: अशा विविध योजना ह्या एकंदरीतच ह्या कारणीभूत आहेत.
1: अच्छा, आता आपण शासनाच्या योजनांविषयी बोललो, पण आता लोकसंख्या जर अशीच वाढत राहिली तर भविष्यात आरोग्य क्षेत्रासमोर कोणती मोठी आव्हानं उभी राहू शकतात का?
0: एक साधारणतः 100 ते 200 वर्षानंतर म्हणजे ज्या लोकसंख्या वाढीच्या ज्या स्टेजेस आहेत तो परत तो दर खाली येण्याला सुरुवात होते. परंतु सध्या आपल्याकडची जी यंग पॉप्युलेशन आहे आणि ह्यावर्षीचं जे जागतिक लोकसंख्या दिनाची जी थीम आहे म्हणजे एम्पॉवरिंग यंग पीपल, म्हणजे त्यांनी त्यांना हवं असलेलं कुटुंब ते निर्माण करू शकतील या दिशेने त्यांना सक्षम करणं, त्याच्यासाठी आपल्याला त्यांना फेअर आणि पीसफुल होपफुल आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये त्यांना सक्षम बनवण्यासाठी एक यावर्षी एक विशेष लक्ष दिलं गेलं आहे.
1: अच्छा डॉक्टर, आता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं कुटुंब नियोजनाचं नेमकं महत्व काय सांगता येईल आणि नागरिकांनी एका आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी स्वतःहून कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे असं आपल्याला वाटतं?
0: कुटुंब नियोजनानेच आपल्याला नक्कीच, म्हणजे जसं आता लोकसंख्या वाढ हा जो मूळ मुद्दा आहे त्याचा जन्मदर वाढला तर लोकसंख्या वाढते. आता याच्यात मूळ मुद्दे 3 आहेत, एक जन्मदर, मृत्यूदर आणि टोटल फर्टिलिटी रेट. मृत्यूदर तर आपण वाढवू शकत नाही, मग राहिला आपला फक्त कंट्रोलमध्ये जन्मदर कमी करणे, टोटल फर्टिलिटी रेट एक रिप्लेसमेंट लेवलला आणणे, म्हणजे जेणेकरून आपलं. आणि हे जेव्हा प्रत्येक कुटुंबातील घटक, आधी आपला टार्गेट ओरिएंटेड अप्रोच होता, म्हणजे ज्यांना 2-3 पेक्षा जास्त पाल्य असतील त्यांना टार्गेट करून त्यांचे ऑपरेशन करणे, किंवा 1970 आपण जे पाहिलं तसा परिणाम ती योजना तशी राबवली जायची. परंतु नंतर टार्गेट फ्री अप्रोचची एक स्ट्रॅटेजी अवलंबली गेली, मग त्याच्याने त्यांना एक बास्केट ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह, म्हणजे त्यांना काय काय पर्याय उपलब्ध आहेत त्याच्यात त्यांनी निवड करायची आणि त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे, आजारांचं प्रमाण कमी होण्यात होतो आणि पुढील पिढी आपण चांगली सक्षम आणि चांगली घडवण्यात त्याचा हातभार लागतो.
1: बरोबर. आता जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं श्रोत्यांना लोकसंख्या स्थिरीकरण आणि निरोगी समाजासाठी काय सल्ला द्याल?
0: म्हणजे एक छोटं कुटुंब सुखी कुटुंब म्हणतो आपण, किंवा हम दो हमारे दो म्हणतो,
1: बरोबर,
0: हे नुसतं म्हणून काही उपयोग नसतो. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती त्याचं स्वतःचं ते नैतिक कर्तव्य आहे असं समजून शासनाच्या योजनांमध्ये स्वतः इन्वॉल्व्ह होत नाही, सहभाग नोंदवत नाही, तोपर्यंत त्याची चांगली फळे आपल्याला दिसणारच नाही. म्हणजे जसं 1970 आपल्याला जसं पूर्वी एक पोषणसाठी जी अडचण होती न्यूट्रिशन याच्यासाठी, मग ते ग्रीन रिव्होल्युशन झालं, ते कशामुळे झालं? लोकांच्या कम्युनिटीच्या सहभागामुळे. तशी प्रत्येक व्यक्तीने स्वतःहून पुढे येऊन एक ज्या शासनाने आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधा आहेत कुटुंब नियोजनासाठी, त्याच्यातील एक जी त्यांना व्यवस्थित असेल त्यांच्या स्टेजनुसार त्यांच्या स्वतःसाठी जी योग्य वाटत असेल त्याची चॉईस करून लोकसंख्या नियंत्रणात त्यांनी सहभागी होणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून आपण एक समृद्ध देशाकडे
1: वाटचाल
0: करू शकतो.
1: बरोबर. एकूणच डॉक्टर, लहान आणि निरोगी कुटुंब हाच एका सुदृढ समाजाचा आणि देशाचा खरं तर पाय आहे, आणि याविषयी आज लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं तुम्ही मार्गदर्शन केलं ते निश्चितच आपल्या श्रोत्यांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे. आज तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: स्वस्थ भारत या कार्यक्रमात 11 जुलै या जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम याविषयी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सूरज हंजगे यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: शुक्र हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 2:23 होत आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोत्या नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी. ही DTH उपग्रह आहे. पहाटेचे 4 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत माधव डोंगरे यांचं व्हायलिन वादन. त्यांनी व्हायलिनवर वाजवलेला राग अलह्या बिलावळ. त्यांना तबल्यावर साथ केली राजेंद्र अंतरकर यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात माधव डोंगरे यांचं व्हायलिन वादन राग अलह्या बिलावळ.

मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युवावडी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका. पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: जगन्नाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात यशस्वी सरपोतदार यांचं गायन. त्यांनी गायलेला राग तोडी आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती संतोष मिश्रा यांनी. विलंबित आणि द्रुतगत एक तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: अभ्यासाचे गंभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
2: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या झरोक्यातून.
1: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
2: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
1: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
2: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.

श्रोत्यांनो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5 वाजलेत, कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीतबहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

सुदैव गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रवाही. पहाटेचे 5:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.